फॉर्मचे तिकीट देणारे यंत्र नव्हे. आपली आणले आणलेली टाकली की आले तिकीट बाहेर. खाजवून खाजवून डोके रक्तबंबाळ करावे तेव्हा कुठे एखादी नवी कल्पना सुचते. आणि आमचे नशीब असे बलवत्तर की अशाच वेळी घरात म्युन्सिपाल्टीचा बंब वाजू लागतो. बाजारात बसून समाधी लावणे सुद्धा याच्यापेक्षा सोपे असेल. गेली 9 वर्षे मी स्वतःचा संसार सोडून समाजाचा संसार केला. इतर बापांप्रमाणे पोरांना काऊचिऊच्या गोष्टी सांगत न बसता खेडोपाडी जाऊन गहन विषयांवर व्याख्याने दिली. आजारी बायकोने घरी राहायचा आग्रह केला तेव्हा माझी मातृभूमी तुझ्याहून आजारी आहे असे तिला रोखठोक उत्तर दिले. ती मेली त्याच्या दुसरे दिवशीचे व्याख्यान सुद्धा मी रद्द केले नाही. या तपस्येचे फळ मिळवायची वेळ आता आली आहे. जिल्ह्यातल्या प्रमुख समाजसेवक म्हणून प्रत्येक वर्तमानपत्रात माझे नाव झळकू लागले आहे. शिडीच्या पहिल्या पायरीवरून मी कितीतरी वर आलो. अशीच धडपड केली तर म्युन्सिपाल्टीतच काय, कौन्सिलात सुद्धा अप्पराव देशपांडे हे नाव गाजल्याशिवाय राहणार नाही. विश्वामित्राने 60,000 वर्षे तपश्चर्या केली तरी त्याला इंद्रपद मिळाले नाही. पण या अप्पराव देशपांड्याने अवघ्या 9 वर्षात प्रकरण दुसरे आनंद. 9 वर्षे एकसारखा धावत आहे मी. या 9 वर्षात एकदा सुद्धा मी मागे वळून पाहिले नाही. लढणारा मागे पाहिला फुरसत मिळते कुठे. पण काल LLB चा शेवटचा पेपर टाकला. मात्र आजारी मुलाचा ताप उतरताच त्याच्या उशाशी जागरणे करीत बसणाऱ्या आईचा डोळा लागावा तसे झाले माझे. परीक्षेत पास होईन की नाही, झालो तर पहिल्या वर्गात येईन की नाही, पास झाल्यावर वकिली कुठे करावी, यांपैकी एकही प्रश्न डोळ्यांपुढे उभा राहिला नाही. मन एकदम गेल्या 9 वर्षांच्या आठवणीत रंगून गेले. घरी येण्यासाठी गाडीत बसलो तेव्हा तर ते आगगाडीसारखे भूतकाळात धावू लागले. गतायुष्यातल्या स्मृती घाटल्या वळणांसारखाच मोहक असतात. उजव्या बाजूची वनश्री पुन्हा डाव्या बाजूला आली की ती पाहताना घाटात विलक्षण आनंद होतो. मागे पडलेले आयुष्य आठवण्यात मनुष्याला जी अपूर्व गोडी वाटते तिचे कारण हेच असेल का. 1930 सालातला तो दिवस. इंटरची परीक्षा देऊन मी नुकताच घरी आलो. परीक्षा होईपर्यंत गांधींच्या मिठाच्या मोहिमेमध्ये मी फारसे लक्ष घातले नव्हते. पण परीक्षेत पहिला वर्ग मिळेल या कल्पनेने मला जो आनंद झाला होता तो घरी आल्यावर टिकला नाही. जे जे वर्तमानपत्र उघडावे त्यात त्यात गांधींच्या कायदेभंगाच्या मोहिमेची वर्णने येत होती. किराणा मालाच्या दुकानांवर, मोटार स्टँडवर, भाजी मंडईत, फार काय मी वाहना घ्यायला गेलो त्या चांभाराच्या दुकानात सुद्धा माणसे दांडी यात्रेचीच चर्चा करीत होती. प्रत्येकाच्या डोळ्यात विलक्षण चमक दिसत होती. जणू काही समाजातले सारे सुप्त चैतन्य जागृत झाले होते. विजेच्या चमचमाटाप्रमाणे या टोकापासून त्या टोकापर्यंत आकाश उजळून टाकणाऱ्या त्या दिव्य शक्तीने मीही दिपून गेलो. आपल्यापेक्षा कमी शिकलेली माणसे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात उड्या घेत असताना स्वस्त बसून राहण्याची लाज वाटू लागली मला. आईची परवानगी मिळवावी मी शिरोड्याला जो मिठाचा सत्याग्रह होणार होता त्यात भाग घ्यावा असे एकसारखे मनात येऊ लागले. रात्री 4-4 तास टिळक, गांधी आणि जवाहरलाल यांच्या फोटोकडे पाहत मी मनाशी निश्चय करी की उद्या सकाळी उठल्याबरोबर आईच्या कानावर आपला बेद घालायचा. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पहाटेच्या गार वाऱ्याने मला गाढ झोप लागली. 7 वाजल्याशिवाय मी जागाच होत नसे. उठून खिडकीतून पाहावे तो ओनवी झालेली आई आनंदाने तुळशी शिंपत आहे. माझ्या मान्यात येई हे दृश्य म्हणजे आईच्या आयुष्याचे प्रतिबिंबच आहे. वडील आमच्या लहानपणीच वारले.
आम्ही

मुसळधार पाऊस, खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते का? हात लांबव, तर हातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण येते का? वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो, नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच. पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का? मग चालू लाग, पावसाच्या अगणीत सोया टोचून घे, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत, तो थांबणार नाहीच. शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नवऱ्याची वाट बघ माझी आठवण येते का? दारावर बेल वाजे, दारू घड, नवरा असे, त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढे, तो विचारील तुला तुझ्या भेजण्याचं कारण, तुम्हण घर गळतंय, मग चहा कर, तूही घे, तो उठून पंकज उदास लावील, तू तो बंद कर, किशोरीचं सहेला रे लाव, बघ माझी आठवण येते का? मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस, तूही तसंच म्हणे. विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते. यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस, यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न, यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर. येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते.

0: विश्रांतीनंतर पुन्हा तुम्ही ऐकत आहात सुखाचा शोध. वि स खांडेकर लिखित कादंबरी. मुलीच्या मरणाचे दुःख आईने शांतपणे गिळाले. नातवाला सावत्र आईचा जाच होतो असे वाटताच जावयांशी भांडून त्याला आपल्याकडे आणले. आपा मॅट्रिक झाल्यावर त्याला एक वर्ष कॉलेजात सुद्धा पाठविले तिने. पुढे खर्च झेपेना तेव्हा मुंबईतल्या एका चांगल्या कंपनीत त्याला आपल्या ओळखीच्या माणसाकडून तिने नोकरी लावून दिली. लगेच त्याचे लग्न करून दिले. आप्पासारखा माझ्या शिक्षणात मध्येच खंड पडू नये म्हणून लहानपणापासून मला पहिला नंबर ठेवायला आईनेच शिकवले. माझे वडील वकील होते. तसा तू वकील झालास म्हणजे मी सुखाने डोळे मिटीन असे वरचेवर म्हणून हसत खेळत तिने माझी महत्वाकांक्षा जागृत केली. त्या दिवशीही तुळशी शिंपणाऱ्या आईकडे पाहून हे सारे माझ्या मनात येऊन गेले. मी कायदेभंगाच्या चळवळीत जाऊ का असे तिला विचारण्याचा मनाला धीर होईना, पण मनाची तडफड काही केल्या थांबेना. चहाच्या वेळी ही गोष्ट आईपाशी काढायची असे मी ठरवले. तिने माझ्या कपात चहा ओतला. मी बशीत चहा न ओतता तसाच बसलो आहे हे पाहून तिने विचारले, काय होतंय रे तुला आनंद? मी हसलो. माणूस म्हणजे काय नुसते साडेतीन हात शरीर आहे? शरीराला काहीतरी इजा होत असली तरी मनुष्याने उदयास व्हावे असले कितीतरी विचार माझ्या मनात येऊन गेले. लहानपणापासून आईच्या उत्कट प्रेमाचा मला अनुभव होता, पण त्या प्रेमाला सुद्धा शरीरा इतकीच मनाचीही दुःखे असतात ही कल्पना या वेळी आली नाही. माझे मन मी तिच्या पुढे उघडे करणार होतो. इतक्यात पोस्टाचा शिपाई दारात आला. एक पत्र टाकून तो निघून गेला. त्या पत्राने माझ्या आयुष्याला एकदम निराळे वळण लावले. आप्पाचे पत्र होते. वहिनीला 4-5 महिने गेले असल्यामुळे आईने ते भीतभीतच उघडले. मी चहाचे 2 घोट सुद्धा घेतले नव्हते. पत्र वाचता वाचता आईची मुद्रा खरकन उतरलेली पाहून मी हातातला पेला तसाच खाली ठेवला. मनात वहिनीविषयी नाही नाही त्या कल्पना येऊन गेल्या. आईच्या मुद्रेकडे मला पाहावेना तिच्या चेहऱ्यावरल्या तेजाला क्षणार्धात नाहीसा झाला होता. काय आहे ग? मी भीत विचारले. तिने ते पत्रच माझ्या हातात दिले. आपण देशासाठी नोकरीवर लाथ मारली आहे असे आप्पाने त्या पत्रात लिहिले होते. दुसऱ्या दिवशी आप्पा वहिनीला घेऊन घरी आला. तिसऱ्या दिवशी तो बाहेर गावी निघूनही गेला. शिरोड्याच्या त्याग्रहात भाग घेण्याचा त्याचा पहिल्यांदा विचार होता. तिथे महिनाभर तो राहिलाही. पुढे मुंबईत गेला. मग स्वारी नागपूरकडे झुकली. पण आप्पाकडे लक्ष देण्याची ती वेळच नव्हती. वहिनीची प्रकृती अगदी खालावली होती. डॉक्टरांनी तिला पंडुरोग झाल्याचे निदान केले. त्यात बाळंतपणाची भर. आईचा धीर सुटल्यासारखा झाला. आप्पा मिळवता झाला. पण आनंदात ती काही दिवस काढीत होती. पण तो यापुढे नोकरी करून 4 पैसे मिळवेल असे काही लक्षण दिसेना. प्रसूतीच्या वेळी वहिनीला फार त्रास झाला. मी तर अगदी गडबडून गेलो होतो. शेवटी डॉक्टरांनी चिमट्याचा उपयोग करून सुटका केली. मुलगी झाली म्हणून आईला थोडे वाईट वाटले. पण वहिनीच्या डोळ्यात मात्र आनंदी आनंद होता. 2-3 पत्रे पाठवली तेव्हा कुठे आप्पाची स्वारी 12 दिवशी येऊन दाखल झाली. नावाचा प्रश्न निघाला. आईने सिंधू हे नाव सुचविले. माझ्यासारख्या कॉलेज तरुणाला इतके साधे नाव कसे आवडावे? देशात स्वातंत्र्य यज्ञ ज्या वर्षी सुरू झाला त्याच वर्षी ही मुलगी जन्माला आली हे लक्षात राहावे म्हणून ज्योती या नावाची मी शिफारस केली. पण शेवटी आप्पा पुढे सर्वांनाच नमत घ्यावे लागले. त्याने मुलीचे नाव मीरा ठेवले. हे नाव त्याला का आवडले याचा उलगडा मला त्या दिवशी रात्री झाला. मी अंथरुणावर जाऊन पडलो. तो आप्पाच्या खोलीत कोणीतरी गात आहे असे वाटले. आप्पाला गाण्याचे मुळीच अंग नव्हते. तेव्हा मी आश्चर्याने अंथरुणावरून उठलो. त्याच्या खोलीच्या दारात जाऊन पाहतो. तो स्वारी स्वतःच्या भसड्या आवाजात गात आहे. प्रार्थना चालली होती त्याची. त्याच्या गाण्यात पुन्हा पुन्हा मीरा के प्रभू हे शब्द येत होते. ते ऐकल्यावर मीरा या नावाचे कोडे मला उलगडले. आप्पा 2-3 दिवसांनी निघून गेला. यापुढे प्रपंच कसा चालवायचा, माझे कॉलेजचे शिक्षण कसे पार पाडायचे, कुठल्याच गोष्टीविषयी चकार शब्द बोलला नाही तो. त्याचे हे वेड्यासारखे वागणे पाहून आईच्या डोळ्यात आसवे उभे राहिली. एखाद्या लहान मुलासारखी ती स्पंदून स्पंदून रडू लागली. मी तिला रडताना कधीच पाहिले नव्हते. तिच्या डोळ्यातले ते अश्रू ते पाणी नव्हते. माझ्या हृदयाची आग आग केली त्या अश्रूंनी. धर्मराजाचे का कुणाचे रक्त जमिनीवर पडले तर मोठा आहाकार होईल म्हणून फार जपत असत. अशी एक कथा लहानपणी मी वाचली होती. तिची आठवण झाली मला. आईचे अश्रू माझ्या दृष्टीने त्या रक्तापेक्षाही अधिक मोलाचे होते. हाताने ते पुशीत मी म्हटले, असं काय करावं आई. झंझावाताने उन्मळून पडणाऱ्या केळीप्रमाणे तिचे तिचे सर्व धैर्य समूळ नाहीसे झाले होते. वर्षानुवर्षे वादळातून ती संसाराची होडी वल्हवीत आली होती. तिचे हात दमून गेले होते. आता आप्पा आपली जागा घेईल. आयुष्यातल्या शेवटच्या चार घटका आपल्याला समुद्रावरल्या लाटांचे खेळ पाहता निवांत बसता येईल अशी आशा तिने उराशी बाळगली होती. त्या आशेचा चक्काचूर झाल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी उभे राहिले असावे. मी मनात निश्चय केला, आईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दिसणार नाहीत असे वागायचे. मग माझ्या आयुष्याचे काहीही हो, आप्पा मातृभूमीच्या सेवेला लागला. ठीक आहे, मी आईची सेवा करणार, तिला सुख देईल अशाच मार्गाने जाणार. मी कॉलेजमध्ये जाऊन प्रपंच चालणे शक्य नव्हते. इंटरला पहिल्या वर्गात येऊनही मी कॉलेजला रामराम ठोकला. अनेकांना याचे आश्चर्य वाटले. पण जग हे एक खेळकर मूल आहे. कुठल्याही गोष्टी संबंधाने आश्चर्य व्यक्त करण्यापेक्षा अधिक खोलात जाण्याची त्याला सहसा इच्छा होत नाही. कारकुनी किंवा मास्टर की प्रपंचाची तोंड मिळवणी व्हायची सुद्धा मारामार पडली असती. मग माझ्या मनातल्या आकांक्षा सफल होणे तर दूरच राहिली असते. मी विमा एजंट झालो. माझे सारे मित्र त्यावेळी मला हसले. आईला अष्टोप्रहर आनंदी ठेवणे हे माझे ध्येय नसते तर या उपहासाचा माझ्यावर सुद्धा परिणाम झाला. घरात आईची हसरी मुद्रा पाहिली की बाहेरची सारी लहान मोठी शल्ये मी क्षणार्धात विसरून जात असे. एक गोष्ट मला लवकरच कळून चुकली. जगाला प्रवाहाबरोबर वाहत जायला मग तो प्रवाह माणसाला कुठेही नेऊन सोडो. पोशाख, शिक्षण, खाणेपिणे, लग्न, कुठलीही गोष्ट घेतली तर बहुतेक माणसे प्रवाह पतितासारखी वागतात. प्रवाहाविरुद्ध पोहणे म्हणजे जगणे ही कल्पना त्यांना पटत सुद्धा नाही. धंद्यात अपेक्षेपेक्षाही अधिक लवकर माझा जम बसला. हा हा म्हणता मी त्यात रंगून गेलो. नवी स्थळे पाहायला मिळू लागली. नव्या नव्या माणसांच्या ओळखी होऊ लागल्या. घराच्या अरुंद खिडक्यांतून आणि शिक्षकांच्या दुबळ्या दुर्बिणीतून मी आजपर्यंत जग पाहत आलो होतो. ते जग किती शांत होते. पण विमा एजंट म्हणून मी गावोगाव फिरू लागलो. तेव्हा एक गोष्ट लवकरच माझ्या लक्षात आली. जग दूरून नेहमीच शांत दिसते. टेकडीवरून पाहणाऱ्याला समुद्र नाही का शांत वाटत? पण समुद्राच्या पृष्ठभागावर किती प्रक्षुब्ध लाटा उठत असतात, त्याच्या पोटात किती भयंकर खळबळ चालू असते, याची कल्पना समुद्रात शिरले वाचून येत नाही. जग सुद्धा समुद्रासारखेच आहे. प्रत्येक गावात आमच्या आप्पासारखी 5-10 तरी माणसे आढळतात. त्यांची व्याख्यानेही ऐकायला मिळत. त्यांना पाहिले की मला एक कोडे पडे. समाजसेवक म्हणून काम करणारी असली माणसे गावोगाव वावरत असताना अजून आपला समाज इतका दुःखी का? एका गावात कॉलरा सुरू झाला आणि आरोग्याच्या साध्या नियमांचे ज्ञान नसल्यामुळे शेकडो माणसे त्या साथीला बळी पडली. दुसऱ्या गावात गोरगरिबांच्या मुलांपैकी एकालाही अक्षर ओळख नव्हती. तिसऱ्या दारूच्या दुकानांच्या लिलावाची रक्कम आणि समाजसेवकांची गावात चालणारी व्याख्याने यांची संख्या बरोबरच वाढत चालली होती. चौथ्यात गरीब लोकांना औषध मिळत नव्हते. पाचव्यात एका वाडीत टाकलेल्या बाईच्या प्रेताला हात लावायला कोणी पुढे येईना. व्याख्याने देणाऱ्या गावातल्या बड्या मंडळींनी गुरु मेले की त्याची जशी अवस्था करतात तशीच तिची करावी अशी सूचना तेवढी केली. त्या दिवशी त्या गावात मी होतो. मला अगदी राहावे ना, त्या बाईची मरणोत्तर होणारी ती विटंबनाही पाहावे ना, मी स्वतःच पुढे झालो. असे विचित्र प्रसंग पाहिले की चांगल्या चालू लागलेल्या धंद्याचा सुद्धा मला भेट येईल. वाटे आपण विमा एजंट होऊन 4 कुटुंबांची विवंचना कमी करतोय, आपल्या कुटुंबाला सुखी ठेवतोय, कॉलेजचा पुढचा दिवस अभ्यास करून स्वतःच्या विकासाचा मार्ग मोकळा करतोय, पण ऐकूया पुढील भागात. आजच्या भागात आज आपण इथेच थांबूया. आपण ऐकत होतो कादंबरी सुखाचा शोध, लेखक वि स खांडेकर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरजे वैभव सोबत.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं याविषयी माहिती घेत आहोत. आज आपण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय याविषयी माहिती घेणार आहोत. एका अद्भुत ठिकाणाची आपण सफर करणार आहोत, जिथे प्रवेश करताच आपल्याला एक वस्तू दिसत नाही तर आपल्याला इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आपल्या पूर्वजांच्या जीवनाचा एक जिवंत अनुभव मिळतो. मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर समुद्र येतो, मरीन ड्राईव्ह येते, गेटवे ऑफ इंडिया येतो. पण याच मुंबईच्या हृदयात एक अशी वास्तू उभी आहे जिच्या भिंतींमध्ये हजारो वर्षाचा इतिहास जपला आहे, आणि ते ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. पूर्वी याला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया म्हणून ओळखलं जात होत. हे संग्रहालय 10 जानेवारी 1922 रोजी सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आले. आज हे भारतातील प्रमुख कला आणि इतिहास यापैकी एक आहे, आणि त्यांच्या संग्रहात 70,000 पेक्षा अधिक वस्तू आहेत. ही फक्त आकडेवारी नाही, तर ह्या 70,000 वस्तू म्हणजे कुणाचं जीवन आहे, कुणाची श्रद्धा, कुणाची कला, कुणाचं साम्राज्य, कुणाचा संघर्ष आणि कुणाच्या हातून निर्माण केलेली अमूल्य कलाकृती आहे. म्हणूनच मला वाटतं संग्रहालय म्हणजे जुन्या वस्तू ठेवण्याची जागा नाही, तर आपल्या आठवणींचं घर आहे. आज आपण ज्याला भव्य संग्रहालय म्हणतो त्याची कल्पना अचानक निर्माण झालेली नव्हती. 1904 सुमारास मुंबईतील काही उत्साही नागरिकांना त्या काळच्या बॉम्बे शहराला एक सांस्कृतिक वारसा देण्याची इच्छा होती. या विचारातून संग्रहालयाची संकल्पना पुढे आली. किती सुंदर विचार आहे की मुंबई त्या काळात आर्थिकदृष्ट्या वेगाने विकसित होत होती, व्यापार वाढत होता, नवीन इमारती उभ्या राहत होत्या, शहर आधुनिक होत होतं. पण त्या विकासाबरोबर इतिहास आणि संस्कृतीही जपली पाहिजे अशी जाणीव काही लोकांना होती, आणि त्यातूनच जन्माला आलेली ही सांस्कृतिक कल्पना आहे. कल्पना आली, योजना तयार झाल्या, वास्तू उभारण्याचा विचार झाला, आणि अखेर 10 जानेवारी 1922 रोजी संग्रहालयाने सर्वसामान्यांसाठी आपले दरवाजे उघडले. आजपासून 100 वर्षांहून अधिक काळापूर्वी मुंबईत एखाद्या व्यक्तीने या संग्रहालयाच्या दारातून आत प्रवेश केला असेल. कदाचित त्याने आपल्या पूर्वजांच्या वस्तू पाहिल्या असतील, प्राचीन शिल्प पाहिले असेल, चित्र पाहिले असतील, नाणी पाहिली असतील, आणि आज अनेक पिढ्या उलटल्यानंतरही आपण त्याच वारशाकडे पाहत आहोत. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण इतिहास जिवंत ठेवणाऱ्या वस्तू आपल्याला पुन्हा भूतकाळाशी जोडतात. आता ह्या संग्रहालयाचे नाव ऐकलं की एक प्रश्न निर्माण होतो की याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का देण्यात आले. हे नाव केवळ एका महान राजाच्या स्मरणार्थ नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शौर्य, स्वराज्य, दूरदृष्टी, प्रशासन, संस्कृतीचा आदर आणि जनतेशी असलेले नाते. त्यांच्या नावाने या संग्रहालयाची ओळख जोडली जाणे म्हणजे आपल्या इतिहासाच्या आणि महाराष्ट्राच्या अभिमानाशी त्यांचं नातं अधिक दृढ होणे. 2001 छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे नाव देण्यात आलं, आणि आज हे नाव ऐकलं की आपल्या मनात आदराची भावना निर्माण होते. याच्या आज जाण्याआधीच त्याची वास्तू आपलं लक्ष वेधून घेते. भव्य इमारत, सुंदर घुमट, नाजूक वास्तुशैली आणि आजूबाजूची हिरवाई, हे वास्तू इंडो सारासैनिक वास्तुशैलीचं सुंदर उदाहरण आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी 1909 तिची रचना केली. आज ही इमारत ग्रेड आय हेरिटेज बिल्डिंग म्हणून नामांकित आहे. म्हणजे काय तर संग्रहालयाच्या आत इतिहास आहेच, पण
संग्रहालयाची इमारत सुद्धा स्वतः इतिहासाचाच एक भाग आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्र किंवा भारताचाच इतिहास नाही, तर येथील संग्रहामध्ये भारतातील प्राचीन शिल्प, लघुचित्र, वस्त्र, नाणी, सजावटीच्या कला, शस्त्रास्त्र आणि पुरातत्वीय वस्तूंसोबत युरोपियन चित्रकला, चिनी जापानी कला आणि हिमालयीन कला यांचाही समावेश आहे. म्हणजे आपण एका संग्रहालयात प्रवेश करतो, पण आपल्या समोर उघडतं अनेक संस्कृतीचे जग. भारत, चीन, जपान, युरोप, हिमालयीन प्रदेश, प्राचीन संस्कृती आणि मानवाच्या कलात्मक प्रवासांचा असंख्य कथा. आता एक क्षण डोळे बंद करून विचार करा की तुमच्या हातात 500 वर्षापूर्वीची एखादी वस्तू आहे. ती वस्तू कदाचित कुणाच्या घरात वापरली गेली असेल, कदाचित एखादा कलाकाराने ती हाताने तयार केली असेल, कदाचित एखादा राजाच्या दरबारात तिचा वापर झाला असेल, कदाचित एखाद्या धार्मिक परंपरेचा ती भाग असेल. आज तिचा मालक कोण आहे? कुणीही नाही, पण तिची कथा ती अजूनही जिवंत आहे. आणि म्हणूनच संग्रहालयातील प्रत्येक वस्तूकडे पाहताना आपण ही काय वस्तू आहे एवढंच विचारू नये. आपण विचारायला हवं की ही वस्तू कुणी बनवली असेल, का बनवली असेल, तिचा वापर कोण करत असेल आणि ती आजपर्यंत आपल्यापर्यंत कशी पोहोचली असेल. आपण शाळेत इतिहासाची पुस्तके वाचतो, आपण वर्ष लक्षात ठेवतो, राजांची नावं शिकतो, युद्ध शिकतो, साम्राज्य शिकतो, पण संग्रहालयात गेल्यावर इतिहासाचं फक्त वाचायचं नसतं, तो पाहता येतो. एखादा प्राचीन शिल्प पाहताना त्या काळातील कलाकाराची कल्पनाशक्ती जाणवते. एखादं जुनं नाणं पाहताना त्या काळातील अर्थव्यवस्थेची कल्पना येते. एखादं शस्त्र पाहताना त्या काळातील युद्ध पद्धती समजते. एखादं वस्त्र पाहताना त्या काळातील कला आणि जीवनशैली समजते. म्हणूनच संग्रहालय हे विद्यार्थ्यांसाठीही एक जिवंत शिक्षणाचे माध्यम आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजचे CSMVS म्हणजे केवळ जुन्या वस्तूंचं भांडार राहिलेलं नाही. स्वतः संग्रहालयाच्या माहितीनुसार ते कला, इतिहास आणि संस्कृतीचे एक सक्रिय केंद्र म्हणून काम करतं, जिथे प्रदर्शन, संशोधन, शिक्षण आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भूतकाळाच्या वर्तमानाशी संवाद घडवला जातो. आणि आजच्या काळात तर संग्रहालयाने प्राचीन जगाचा अभ्यास करण्यासाठी नेटवर्क्स ऑफ द पास्ट नावाची नवीन अभ्यास गॅलरीही सुरू केली आहे. ती 12 डिसेंबर 2025 रोजी खुली करण्यात आली असून त्यात भारत आणि जगातील प्राचीन संस्कृतीमधील संबंध दाखवले जातात. म्हणजेच संग्रहालय भूतकाळ जपतं, पण त्याची नजर भविष्यावरही आहे. आपण घरात एखादी जुनी वस्तू जपून ठेवतो, आईची एखादी साडी, आजोबांचे घड्याळ, वडिलांचे जुने पत्र आणि आपल्या बालपणीचा एखादा फोटो. का? कारण त्या वस्तूंची बाजारातील किंमत मोठी नसते, पण तिच्याशी जोडलेली भावना मोठी असते. अगदी तसंच संग्रहालयाचं आहे. इथल्या वस्तूंची किंमत फक्त पैशात मोजता येत नाही, कारण त्याच्यामध्ये आपल्या समाजाच्या आणि संस्कृतीच्या आठवणी जपलेल्या असतात. आज आपण या अद्भुत संग्रहालयाच्या प्रवासाची सुरुवात केली. आपण जाणून घेतलं या संग्रहालयाची कल्पना कशी जन्माला आली, 1922 ते जनतेसाठी कसे खुले केले गेले, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी कसे जोडले गेले, त्याची वास्तू किती सुंदर आणि ऐतिहासिक आहे. पण आता ही तर सुरुवात आहे, कारण आता आपण बघणार आहोत की या वास्तूची रचना कुणी केली, इंडो सारासेनिक शैली म्हणजे नेमकी काय, त्याचा घुमट, कमानी, सजावट आणि परिसर इतका आकर्षक का वाटतो. जुन्या वस्तूंमध्ये काळ थांबलेला असतो, इतिहासाच्या पानांमध्ये जीव दडलेला असतो. संग्रहालयाच्या दारातून एकदा आज जा, तिथे भूतकाळ आजही तुमच्याशी बोलत असतो.
आज आपण संग्रहालयाच्या आत जाण्यापूर्वी त्याच्या वास्तुस्थितीचा संवाद साधणार आहोत. कारण या संग्रहालयाची खासियतच अशी आहे की ते इतिहास फक्त काचेच्या पेटीत ठेवलेल्या वस्तूंमध्ये नाही, तर प्रत्येक दगडात, प्रत्येक कमाणीत आणि प्रत्येक नक्षीमध्येही दडलेला आहे. तुम्ही मुंबईच्या फोर्ट परिसरातून प्रवास करत आहात. आजूबाजूला ऐतिहासिक इमारती, रस्त्यांवरची गजबज आणि अचानक तुमच्या नजरेसमोर एक भव्य वास्तू येते. उंच घुमट, सुंदर कमाणी, नाजूक सजावट आणि आजूबाजूला हिरवाई. पहिल्याच नजरेत लक्ष वेधून घेणारी वास्तू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. ही इमारत इंडो सारा सैनिक वास्तुशैलीचे सुंदर उदाहरण आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी तिची रचना केली. 1909 तिच्या वास्तुरचनेला आकार देण्यात आला. आता हा शब्द थोडा मोठा वाटतो, इंडो सारा सैनिक, पण त्याच्या मागची कल्पना अतिशय सुंदर आहे. भारतीय वास्तुकलेतील घटक, इस्लामी वास्तुकलेतील घटक आणि युरोपीय वास्तुकलेचा प्रभावांचा संगम, या सर्वांचा सुंदर मिलाफ म्हणजे इंडो सारा सैनिक शैली. म्हणजेच या इमारतीकडे पाहताना तुम्हाला एकाच वेळी अनेक वास्तू परंपरेची झलक जाणवते. आणि म्हणूनच ही वास्तू मुंबईच्या सांस्कृतिक वैविध्याचे एक सुंदर उदाहरण आहे. एखाद्या राजाच्या मुकुटाकडे पाहिले की आपलं लक्ष सर्वात आधी कुठे जाते, तर मुकुटाकडे. अगदी तसंच या वास्तूकडे पाहताना तिचा सुंदर घुमट लगेच लक्ष वेधून घेतो. उंचावलेला घुमट, त्याभोवतीची रचना आणि खाली दिसणाऱ्या कमाणी, या सगळ्यांमुळे इमारतीला एक भव्य राजेशाही रूप प्राप्त होते. जणू काही संग्रहालय आपल्या दारातून आत येण्यापूर्वीच सांगत असतं की तुझ्यासमोर आता इतिहासाचा खजिना उघडणार आहोत. आपण या संग्रहालयाविषयी आणखीन माहिती घेऊया, त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचरण NTFM ओन रेडिओवरील भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये. या वास्तूतील कमानी आणि खिडक्या पाहताना आणखीन एक गोष्ट लक्षात येते की सौंदर्य आणि उपयोगिता याचा सुंदर मेळ. वास्तुशैलीतील सजावटीचे घटक इमारतीला आकर्षक बनवतात. प्रकाश आणि हवा आत येण्यासाठी वास्तुरचनेत योग्य प्रकारे जागा ठेवली जाते. म्हणजे पूर्वीच्या वास्तुविशारदांनी केवळ सुंदर इमारत बनवण्याचा विचार केला नव्हता, त्यांनी विचार केला होता की ही इमारत सुंदरही असावी आणि उपयुक्तही असावी. मुंबई म्हणजे गजबजलेले शहर, वाहतूक, गर्दी, वेग आणि धावपळ. पण ह्या सगळ्यांच्या मध्यभागी संग्रहालयाचा परिसर तुलनेने शांत आणि हिरवाईने नटलेला आहे आणि ही हिरवाई वास्तूचं सौंदर्य आणखीन वाढवते. तुम्ही संग्रहालयाच्या परिसरात उभे आहात, समोर भव्य वास्तू आहे, आजूबाजूला झाडं आहेत आणि मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. अशा वातावरणात इतिहास पाहण्याचा अनुभव आणखीन खास असतो. कधीकधी आपण एखाद्या इमारतीला तिच्या आत असलेल्या वस्तूंमुळे महत्त्व देतो. पण CSMVS बाबत एक विशेष गोष्ट आहे, इमारत आणि संग्रह दोन्ही स्वतःमध्ये वारसा आहेत. संग्रहालयाची इमारत ग्रेड आय हेरिटेज बिल्डिंग म्हणून नामांकित आहे. म्हणजे ही वास्तू जतन करणं आणि मुंबईच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग जतन करणं आहे. एकदा विचार करा, या वास्तूने किती पिढ्या पाहिल्या असतील. जेव्हा हे संग्रहालय सुरू झाले तेव्हा आजच्यासारखी मुंबई नव्हती. मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते, सोशल मीडिया नव्हता, आजची उंचच उंच इमारती नव्हत्या, वाहतुकीची साधनं नव्हती. पण तरीही ही वास्तू उभी राहिली. पिढ्या बदलल्या, मुंबई बदलली, तंत्रज्ञानही बदलले, पण संग्रहालय मात्र आजही आपल्या इतिहासाशी जोडलेले आहे. किती मोठी गोष्ट आहे ना. तुम्ही संग्रहालयाच्या भव्य प्रवेशद्वारातून आत जाता, बाहेर तुम्ही वास्तुकला पाहिली आणि आत कलेचे एक संपूर्ण विश्व, प्राचीन शिल्प, लघुचित्र, नाणी, वस्त्र, सजावटीच्या वस्तू, धातूच्या कलाकृती, पुरातत्वीय वस्तू, शस्त्रास्त्र आणि जगाच्या विविध भागातील कला. अधिकृत माहितीनुसार संग्रहालयाच्या संग्रहात 70,000 अधिक कला वस्तू आहेत. म्हणजे प्रत्येक दालनातून पुढे जाताना जणू आपण एका वेगळ्या काळात प्रवेश करतो. भारत हा एक देश आहे, पण भारतीय संस्कृती एकच नाही. भारतामध्ये असंख्य परंपरा आहेत, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या वेशभूषा, वेगवेगळ्या कला पद्धती, वेगवेगळ्या धार्मिक परंपरा, वेगवेगळ्या हस्तकला. आणि या विविधतेमध्ये सुद्धा जी झलक आहे ती संग्रहालयातील अनेक कला वस्तूंमध्ये दिसते. एखादं शिल्प पाहताना दक्षिण भारताची आठवण येते, एखादं चित्र उत्तर भारतातील कला परंपरेची झलक देते, एखाद्या वस्त्रातून एखाद्या प्रदेशाची परंपरा समोर येते. म्हणजेच संग्रहालयात फिरताना आपण एका भारतातून अनेक भारतांना भेट देतो आणि हीच गोष्ट या संग्रहालयाला आणखी वेगळं बनवते. येथे भारतीय कलांसोबत चिनी, जापानी, युरोपियन आणि हिमालयी या कला यांचाही संग्रह आहे. त्यामुळे आपल्याला जाणवतं की कला कोणत्याही एका देशाची मालमत्ता नाही, कलेला सीमा नसतात. एक कलाकार भारतात बसून एखादी सुंदर कलाकृती तयार करतो, दुसरा कलाकार चीनमध्ये, तिसरा जपानमध्ये, चौथा युरोपमध्ये. पण त्यांच्यात एक समान गोष्ट असते, सौंदर्य निर्माण करण्याची आणि भावना व्यक्त करण्याची इच्छा. मला वाटतं संग्रहालय आपल्याला एक मोठा धडा देते की भूतकाळ विसरू नका. आज आपण आधुनिक जगात जगतो, मोठमोठ्या इमारती, आधुनिक तंत्रज्ञान, नवीन फॅशन, नवीन जीवनशैली, पण आपण कुठून आलो, आपली संस्कृती कशी तयार झाली, आपल्या पूर्वजांचे जीवन कसे होते, त्यांची कला कशी होती, त्यांचा विचार कसा होता,
हे जाणून घेण्यासाठी संग्रहालय अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळेतील मुलांना आपण म्हणतो की इतिहास वाचा, पण इतिहास फक्त पुस्तकात वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तू पाहून समजलात तर तो अधिक लक्षात राहतो. एखादे जुने गाणे, नाणे हातात घेण्याची कल्पना, एखादं प्राचीन शिल्प डोळ्यासमोर पाहण्याची अनुभूती, एखादे जुने वस्त्र किंवा शस्त्र पाहणे, यामुळे मुलांना प्रश्न पडतात की हे कोणी बनवले, हे कशासाठी वापरले, त्या काळात लोक कसे जगत होते, आणि प्रश्नांमधूनच ज्ञान निर्माण होते. CSMVES आज केवळ वस्तू प्रदर्शित करण्याची संस्था राहिलेली नाही. प्रदर्शन, शैक्षणिक कार्यक्रम, संशोधन आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून ते लोकांना इतिहास आणि कलेशी जोडण्याचे काम करते. म्हणूनच हे ठिकाण विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी, इतिहासप्रेमींसाठी, कलारसिकांसाठी आणि सामान्य पर्यटकांसाठीही महत्त्वाचे आहे. आपल्या घरात एखादा जुना फोटो असतो, फोटो कदाचित फिक्कट झालेला असतो, कागद जुना झालेला असतो, पण आपण तो फेकून देत नाही. का? कारण त्या फोटोमध्ये आपल्या आठवणी असतात. अगदी तसंच संग्रहालयातील वस्तूंचे आहे. त्या वस्तू कदाचित शेकडो वर्ष जुन्या असतील, त्यांचा वापर करणारे लोक आज या जगामध्ये नसतील, पण त्या वस्तू आपल्याला सांगतात की तुमच्या आधीही एक जग होते आणि त्या जगातूनच तुमचं आजचं जग तयार झालं आहे. आज आपण संग्रहालयाच्या वास्तूशी ओळख करून घेतली. आपण पाहिलं की इंडो सार्सेनिक वास्तुशैली, जॉर्ज विटेटेंची रचना, भव्य घुमट, सुंदर कमाणी, हिरवाईने नटलेला परिसर आणि 100 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास. आता आपण ऐकणार आहोत पुढच्या काही गोष्टी. त्याआधी मी तुम्हाला सांगते की दगडातही इतिहास असतो, शिल्पातही श्वास असतो. संग्रहालयात जाऊन पहा, प्रत्येक वस्तूमध्ये एक खास इतिहास असतो. आज आपण संग्रहालयाच्या दालनांमध्ये प्रवेश करणार आहोत. प्राचीन शिल्पकला, लघुचित्र, नाणी, शस्त्र, वस्त्र, धातुकला, धार्मिक कलावस्तू आणि भारतासह जगातील विविध संस्कृतींचा अमूल्य ठेवा. संग्रहालयात 70,000 अधिक वस्तूंचा संग्रह असल्याची अधिकृत माहिती आहे. आपण जेव्हा संग्रहालयाच्या आत प्रवेश करतो तेव्हा बाहेरची मुंबईची धावपळ मागे राहते, गर्दीचा आवाज कमी होतो आणि समोर दिसतात शेकडो वर्षापूर्वीच्या कलाकृती. क्षणभर असे वाटते की आपण वर्तमान काळात नाहीच, आपण एखाद्या वेगळ्या काळात पोहोचलो आहोत. एखादं शिल्प पाहताना वाटतं की हे शिल्पकाराच्या हातातून नेमकं कसं जन्माला आलं असेल. एखादं जुनं नाणं पाहताना वाटतं की हे नाणं किती लोकांच्या हातातून प्रवास करून इथपर्यंत आलं असेल. आणि एखादं चित्र पाहताना प्रश्न पडतो की या चित्रामागची कथा काय असेल. हेच तर संग्रहालयाची जादू आहे. भारतीय संस्कृतीची एक मोठी ओळख म्हणजे शिल्पकला. आपल्या पूर्वजांनी दगडाला आकार देऊन त्यामध्ये भावना निर्माण केल्या. देवदेवतांची शिल्पे, राजे महाराजांची प्रतीके, मानवी जीवनाची दृश्ये, प्राण्यांच्या आकृती आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक प्रतिमा. एखाद्या शिल्पासमोर उभे राहिल्यावर एक गोष्ट जाणवते की दगड निर्जीव असला तरी कलाकाराच्या हातात तो बोलू लागतो. त्या काळात आधुनिक मशीन नव्हती, आजच्यासारखी अत्याधुनिक साधने नव्हती, तरीही इतकी बारकाई, इतकी सुंदर रचना आणि इतका समतोल. ही कल्पना केली तर आपल्या पूर्वजांच्या कौशल्याचा अभिमान वाटतो.

राज दरबार, युद्ध, प्रेम, संगीत, निसर्ग, धार्मिक प्रसंग, दैनंदिन जीवन अशा अनेक विषयांचे चित्रण या परंपरेमध्ये दिसते। कधी कधी चित्र इतके सूक्ष्म असते की आपण जवळ जाऊन पाहिल्यावरच त्यातील बारीक सारीक तपशील जाणवतो आणि तेव्हा मनात एकच विचार येतो की त्या कलाकारांकडे किती संयम असेल। एखाद्या जुन्या चित्राकडे पाहताना आपल्याला त्या काळातील जीवनाची झलक मिळते। राजा कसा दिसत असेल, दरबार कसा भरत असेल, लोक कोणते कपडे घालत असतील, सण कसे साजरे होत असतील, वाद्य कोणती वापरली जात असतील, घोडे, हत्ती, रथ यांचा वापर कसा होत असेल, हे सगळं आपल्याला चित्रांच्या माध्यमातून समजू शकते। म्हणूनच चित्रकला ही फक्त सजावट नाही, चित्र म्हणजे त्या काळाचा दृश्य दस्तऐवज असतो। आता आपण एका छोट्याशा वस्तूकडे वळूया, ती म्हणजे नाणी। आपल्या हातातले आजचं नाणं पाहून आपल्याला त्याची किंमत माहिती असते, पण शेकडो वर्षापूर्वीचं एखादं नाणं हातात घेतलं तर त्यावरील चिन्ह, राजाचं नाव, आकृती, लिपी, धातू या सगळ्यातून त्या काळाची माहिती मिळते। नाणी म्हणजे फक्त व्यवहाराचं साधन नव्हतं, की त्या काळातील राजसत्ता, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीची साक्ष देतात। म्हणूनच संग्रहालयातील नाण्यांचा अर्थ आपल्या इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो। आता कल्पना करा की तुमच्या समोर एखादी जुनी तलवार आहे, तिच्याकडे पाहताना मनात विचार येतो की कधीतरी ही तलवार एखादा योद्ध्याच्या हातात असेल। तलवार, ढाल, कट्यार, भाले आणि इतर शस्त्र ही केवळ युद्धाची साधने नव्हती, त्यांच्या रचनेत त्या काळातील धातुकामाचं कौशल्य, तंत्रज्ञान आणि युद्ध पद्धतीची माहिती दडलेली असते। शस्त्र पाहताना आपल्याला इतिहासातील संघर्षाची आठवण येते, पण त्याचवेळी एक विचार मनात येतो की इतिहास जपण्याचा उद्देश युद्धाची स्तुती करणे नाही, तर त्या इतिहासातून शिकणे आहे। आज आपण कपडे घालतो ते फक्त शरीर झाकण्यासाठी नाही, तर कपड्यामधून आपली शैली, संस्कृती आणि व्यक्तिमत्वही दिसते। अगदी तसंच पूर्वीही होतं। जुनी वस्त्र पाहिली की आपल्याला कळतं की त्या काळात लोक कोणते कपडे वापरत होते, कशा प्रकारची नक्षी केली जात असे, कुठल्या रंगांना महत्त्व होते, कोणत्या प्रदेशाची कोणती वस्त्र परंपरा होती। भारतीय वस्त्रकलेमध्ये हातमाग, भरतकाम, विणकाम आणि नक्षीकामाची समृद्ध परंपरा आहे आणि संग्रहालयातील वस्त्र संग्रह या परंपरेची सुंदर आठवण करून देतो। भारतीय समाजात धर्म आणि कला यांचं नातं खूप जुनं आहे। देवदेवतांच्या प्रतिमा, पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, धार्मिक शिल्प आणि विविध सांस्कृतिक प्रतीक या सगळ्यातून भारतीय समाजाच्या श्रद्धा आणि परंपरेचा इतिहास समोर येतो। पण या वस्तूंकडे पाहताना केवळ धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता आपण त्यामागची कलात्मकता आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीही समजून घेऊ शकतो। असेही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संग्रहालयातून विविध वस्तूंची आपण भेट घेऊ शकतो। जर तुम्ही मुंबईमध्ये प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी आला असाल तर इथे नक्की भेट द्या। धन्यवाद।

हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओल्ड रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं याविषयी माहिती घेत आहोत. आज आपण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय याविषयी माहिती घेणार आहोत. एका अद्भुत ठिकाणाची आपण सफर करणार आहोत, जिथे प्रवेश करताच आपल्याला एक वस्तू दिसत नाही तर आपल्याला इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आपल्या पूर्वजांच्या जीवनाचा एक जिवंत अनुभव मिळतो. मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर समुद्र येतो, मरीन ड्राईव्ह येते, गेटवे ऑफ इंडिया येतो. पण याच मुंबईच्या हृदयात एक अशी वास्तू उभी आहे जिच्या भिंतींमध्ये हजारो वर्षाचा इतिहास जपला आहे, आणि ते ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. पूर्वी याला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया म्हणून ओळखलं जात होत. हे संग्रहालय 10 जानेवारी 1922 रोजी सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आले. आज हे भारतातील प्रमुख कला आणि इतिहास यापैकी एक आहे आणि त्यांचा संग्रहात 70,000 पेक्षा अधिक वस्तू आहेत. ही फक्त आकडेवारी नाही तर ह्या 70,000 वस्तू म्हणजे कुणाचं जीवन आहे, कुणाची श्रद्धा, कुणाची कला, कुणाचं साम्राज्य, कुणाचा संघर्ष आणि कुणाच्या हातून निर्माण केलेली अमूल्य कलाकृती आहे. म्हणूनच मला वाटतं संग्रहालय म्हणजे जुन्या वस्तू ठेवण्याची जागा नाही तर आपल्या आठवणींचं घर आहे. आज आपण ज्याला भव्य संग्रहालय म्हणतो त्याची कल्पना अचानक निर्माण झालेली नव्हती. 1904 सुमारास मुंबईतील काही उत्साही नागरिकांना त्या काळच्या बॉम्बे शहराला एक सांस्कृतिक वारसा देण्याची इच्छा होती. या विचारातून संग्रहालयाची संकल्पना पुढे आली. किती सुंदर विचार आहे की मुंबई त्या काळात आर्थिकदृष्ट्या वेगाने विकसित होत होती, व्यापार वाढत होता, नवीन इमारती उभ्या राहत होत्या, शहर आधुनिक होत होतं. पण त्या विकासाबरोबर इतिहास आणि संस्कृतीही जपली पाहिजे अशी जाणीव काही लोकांना होती आणि त्यातूनच जन्माला आलेली ही सांस्कृतिक कल्पना आहे. कल्पना आली, योजना तयार झाल्या, वास्तू उभारण्याचा विचार झाला आणि अखेर 10 जानेवारी 1922 रोजी संग्रहालयाने सर्वसामान्यांसाठी आपले दरवाजे उघडले. आजपासून 100 वर्षांहून अधिक काळापूर्वी मुंबईत एखाद्या व्यक्तीने या संग्रहालयाच्या दारातून आत प्रवेश केला असेल. कदाचित त्याने आपल्या पूर्वजांच्या वस्तू पाहिल्या असतील, प्राचीन शिल्प पाहिले असेल, चित्र पाहिले असतील, नाणी पाहिली असतील आणि आज अनेक पिढ्या उलटल्यानंतरही आपण त्याच वारशाकडे पाहत आहोत. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण इतिहास जिवंत ठेवणाऱ्या वस्तू आपल्याला पुन्हा भूतकाळाशी जोडतात. आता ह्या संग्रहालयाचे नाव ऐकलं की एक प्रश्न निर्माण होतो की याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का देण्यात आले. हे नाव केवळ एका महान राजाच्या स्मरणार्थ नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शौर्य, स्वराज्य, दूरदृष्टी, प्रशासन, संस्कृतीचा आदर आणि जनतेशी असलेले नाते. त्यांच्या नावाने या संग्रहालयाची ओळख जोडली जाणे म्हणजे आपल्या इतिहासाच्या आणि महाराष्ट्राच्या अभिमानाशी त्यांचं नातं अधिक दृढ होणे. 2001 छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे नाव देण्यात आलं आणि आज हे नाव ऐकलं की आपल्या मनात आदराची भावना निर्माण होते. याच्या आज जाण्याआधीच त्याची वास्तू आपलं लक्ष वेधून घेते. भव्य इमारत, सुंदर घुमट, नाजूक वास्तुशैली आणि आजूबाजूची हिरवाई, हे वास्तू इंडो सारासैनिक वास्तुशैलीचं सुंदर उदाहरण आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी 1909 तिची रचना केली. आज ही इमारत ग्रेड आय हेरिटेज बिल्डिंग म्हणून नामांकित आहे. म्हणजे काय तर संग्रहालयाच्या आत इतिहास आहेच, पण
संग्रहालयाची इमारत सुद्धा स्वतः इतिहासाचाच एक भाग आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्र किंवा भारताचाच इतिहास नाही, तर येथील संग्रहामध्ये भारतातील प्राचीन शिल्प, लघुचित्र, वस्त्र, नाणी, सजावटीच्या कला, शस्त्रास्त्र आणि पुरातत्वीय वस्तूंसोबत युरोपियन चित्रकला, चिनी जापानी कला आणि हिमालयीन कला यांचाही समावेश आहे. म्हणजे आपण एका संग्रहालयात प्रवेश करतो, पण आपल्या समोर उघडतं अनेक संस्कृतीचे जग. भारत, चीन, जपान, युरोप, हिमालयीन प्रदेश, प्राचीन संस्कृती आणि मानवाच्या कलात्मक प्रवासांचा असंख्य कथा. आता एक क्षण डोळे बंद करून विचार करा की तुमच्या हातात 500 वर्षापूर्वीची एखादी वस्तू आहे. ती वस्तू कदाचित कुणाच्या घरात वापरली गेली असेल, कदाचित एखादा कलाकाराने ती हाताने तयार केली असेल, कदाचित एखादा राजाच्या दरबारात तिचा वापर झाला असेल, कदाचित एखाद्या धार्मिक परंपरेचा ती भाग असेल. आज तिचा मालक कोण आहे? कुणीही नाही, पण तिची कथा ती अजूनही जिवंत आहे. आणि म्हणूनच संग्रहालयातील प्रत्येक वस्तूकडे पाहताना आपण ही काय वस्तू आहे एवढंच विचारू नये. आपण विचारायला हवं की ही वस्तू कुणी बनवली असेल, का बनवली असेल, तिचा वापर कोण करत असेल आणि ती आजपर्यंत आपल्यापर्यंत कशी पोहोचली असेल. आपण शाळेत इतिहासाची पुस्तके वाचतो, आपण वर्ष लक्षात ठेवतो, राजांची नावं शिकतो, युद्ध शिकतो, साम्राज्य शिकतो, पण संग्रहालयात गेल्यावर इतिहासाचं फक्त वाचायचं नसतं, तो पाहता येतो. एखादा प्राचीन शिल्प पाहताना त्या काळातील कलाकाराची कल्पनाशक्ती जाणवते. एखादं जुनं नाणं पाहताना त्या काळातील अर्थव्यवस्थेची कल्पना येते. एखादं शस्त्र पाहताना त्या काळातील युद्ध पद्धती समजते. एखादं वस्त्र पाहताना त्या काळातील कला आणि जीवनशैली समजते. म्हणूनच संग्रहालय हे विद्यार्थ्यांसाठीही एक जिवंत शिक्षणाचे माध्यम आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजचे CSMVS म्हणजे केवळ जुन्या वस्तूंचं भांडार राहिलेलं नाही. स्वतः संग्रहालयाच्या माहितीनुसार ते कला, इतिहास आणि संस्कृतीचे एक सक्रिय केंद्र म्हणून काम करतं, जिथे प्रदर्शन, संशोधन, शिक्षण आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भूतकाळाच्या वर्तमानाशी संवाद घडवला जातो. आणि आजच्या काळात तर संग्रहालयाने प्राचीन जगाचा अभ्यास करण्यासाठी नेटवर्क्स ऑफ द पास्ट नावाची नवीन अभ्यास गॅलरीही सुरू केली आहे. ती 12 डिसेंबर 2025 रोजी खुली करण्यात आली असून त्यात भारत आणि जगातील प्राचीन संस्कृतीमधील संबंध दाखवले जातात. म्हणजेच संग्रहालय भूतकाळ जपतं, पण त्याची नजर भविष्यावरही आहे. आपण घरात एखादी जुनी वस्तू जपून ठेवतो, आईची एखादी साडी, आजोबांचे घड्याळ, वडिलांचे जुने पत्र आणि आपल्या बालपणीचा एखादा फोटो. का? कारण त्या वस्तूंची बाजारातील किंमत मोठी नसते, पण तिच्याशी जोडलेली भावना मोठी असते. अगदी तसंच संग्रहालयाचं आहे. इथल्या वस्तूंची किंमत फक्त पैशात मोजता येत नाही, कारण त्याच्यामध्ये आपल्या समाजाच्या आणि संस्कृतीच्या आठवणी जपलेल्या असतात. आज आपण या अद्भुत संग्रहालयाच्या प्रवासाची सुरुवात केली. आपण जाणून घेतलं या संग्रहालयाची कल्पना कशी जन्माला आली, 1922 ते जनतेसाठी कसे खुले केले गेले, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी कसे जोडले गेले, त्याची वास्तू किती सुंदर आणि ऐतिहासिक आहे. पण आता ही तर सुरुवात आहे, कारण आता आपण बघणार आहोत की या वास्तूची रचना कुणी केली, इंडो सारासेनिक शैली म्हणजे नेमकी काय, त्याचा घुमट, कमाणी, सजावट आणि परिसर इतका आकर्षक वारका वाटतो. जुन्या वस्तूंमध्ये काळ थांबलेला असतो, इतिहासाच्या पानांमध्ये जीव दडलेला असतो. संग्रहालयाच्या दारातून एकदा आज जा, तिथे भूतकाळ आजही तुमच्याशी बोलत असतो.
आज आपण संग्रहालयाच्या आत जाण्यापूर्वी त्याच्या वास्तुस्थितीचा संवाद साधणार आहोत. कारण या संग्रहालयाची खासियतच अशी आहे की ते इतिहास फक्त काचेच्या पेटीत ठेवलेल्या वस्तूंमध्ये नाही, तर प्रत्येक दगडात, प्रत्येक कमाणीत आणि प्रत्येक नक्षीमध्येही दडलेला आहे. तुम्ही मुंबईच्या फोर्ट परिसरातून प्रवास करत आहात. आजूबाजूला ऐतिहासिक इमारती, रस्त्यांवरची गजबज आणि अचानक तुमच्या नजरेसमोर एक भव्य वास्तू येते. उंच घुमट, सुंदर कमाणी, नाजूक सजावट आणि आजूबाजूला हिरवाई. पहिल्याच नजरेत लक्ष वेधून घेणारी वास्तू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. ही इमारत इंडो सारा सैनिक वास्तुशैलीचे सुंदर उदाहरण आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी तिची रचना केली. 1909 तिच्या वास्तुरचनेला आकार देण्यात आला. आता हा शब्द थोडा मोठा वाटतो, इंडो सारा सैनिक, पण त्याच्या मागची कल्पना अतिशय सुंदर आहे. भारतीय वास्तुकलेतील घटक, इस्लामी वास्तुकलेतील घटक आणि युरोपीय वास्तुकलेचा प्रभावांचा संगम, या सर्वांचा सुंदर मिलाफ म्हणजे इंडो सारा सैनिक शैली. म्हणजेच या इमारतीकडे पाहताना तुम्हाला एकाच वेळी अनेक वास्तू परंपरेची झलक जाणवते. आणि म्हणूनच ही वास्तू मुंबईच्या सांस्कृतिक वैविध्याचे एक सुंदर उदाहरण आहे. एखाद्या राजाच्या मुकुटाकडे पाहिले की आपलं लक्ष सर्वात आधी कुठे जाते? तर मुकुटाकडे. अगदी तसंच या वास्तूकडे पाहताना तिचा सुंदर घुमट लगेच लक्ष वेधून घेतो. उंचावलेला घुमट, त्याभोवतीची रचना आणि खाली दिसणाऱ्या कमाणी, या सगळ्यांमुळे इमारतीला एक भव्य राजेशाही रूप प्राप्त होते. जणू काही संग्रहालय आपल्या दारातून आत येण्यापूर्वीच सांगत असतं की तुझ्यासमोर आता इतिहासाचा खजिना उघडणार आहोत. आपण या संग्रहालयाविषयी आणखीन माहिती घेऊया, त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचरण NTFM ओन रेडिओवरील भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये. या वास्तूतील कमानी आणि खिडक्या पाहताना आणखीन एक गोष्ट लक्षात येते की सौंदर्य आणि उपयोगिता याचा सुंदर मेळ. वास्तुशैलीतील सजावटीचे घटक इमारतीला आकर्षक बनवतात. प्रकाश आणि हवा आत येण्यासाठी वास्तुरचनेत योग्य प्रकारे जागा ठेवली जाते. म्हणजे पूर्वीच्या वास्तुविशारदांनी केवळ सुंदर इमारत बनवण्याचा विचार केला नव्हता, त्यांनी विचार केला होता की ही इमारत सुंदरही असावी आणि उपयुक्तही असावी. मुंबई म्हणजे गजबजलेले शहर, वाहतूक, गर्दी, वेग आणि धावपळ. पण ह्या सगळ्यांच्या मध्यभागी संग्रहालयाचा परिसर तुलनेने शांत आणि हिरवाईने नटलेला आहे आणि ही हिरवाई वास्तूचं सौंदर्य आणखीन वाढवते. तुम्ही संग्रहालयाच्या परिसरात उभे आहात, समोर भव्य वास्तू आहे, आजूबाजूला झाडं आहेत आणि मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. अशा वातावरणात इतिहास पाहण्याचा अनुभव आणखीन खास असतो. कधी कधी आपण एखाद्या इमारतीला तिच्या आत असलेल्या वस्तूंमुळे महत्व देतो. पण CSMVS बाबत एक विशेष गोष्ट आहे, इमारत आणि संग्रह दोन्ही स्वतःमध्ये वारसा आहेत. संग्रहालयाची इमारत ग्रेड आय हेरिटेज बिल्डिंग म्हणून नामांकित आहे. म्हणजे ही वास्तू जतन करणं आणि मुंबईच्या इतिहासाचा एक महत्वाचा भाग जतन करणं आहे. एकदा विचार करा, या वास्तूने किती पिढ्या पाहिल्या असतील. जेव्हा हे संग्रहालय सुरू झाले तेव्हा आजच्यासारखी मुंबई नव्हती. मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते, सोशल मीडिया नव्हता, आजची उंच उंच इमारती नव्हत्या, वाहतुकीची साधनं नव्हती. पण तरीही ही वास्तू उभी राहिली. पिढ्या बदलल्या, मुंबई बदलली, तंत्रज्ञानही बदलले, पण संग्रहालय मात्र आजही आपल्या इतिहासाशी जोडलेले आहे. किती मोठी गोष्ट आहे ना. तुम्ही संग्रहालयाच्या भव्य प्रवेशद्वारातून आत जाता, बाहेर तुम्ही वास्तुकला पाहिली आणि आत कलेचे एक संपूर्ण विश्व, प्राचीन शिल्प, लघुचित्र, नाणी, वस्त्र, सजावटीच्या वस्तू, धातूच्या कलाकृती, पुरातत्वीय वस्तू, शस्त्रास्त्र आणि जगाच्या विविध भागातील कला. अधिकृत माहितीनुसार संग्रहालयाच्या संग्रहात 70,000 अधिक कला वस्तू आहेत. म्हणजे प्रत्येक दालनातून पुढे जाताना जणू आपण एका वेगळ्या काळात प्रवेश करतो. भारत हा एक देश आहे, पण भारतीय संस्कृती एकच नाही. भारतामध्ये असंख्य परंपरा आहेत, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या वेशभूषा, वेगवेगळ्या कला पद्धती, वेगवेगळ्या धार्मिक परंपरा, वेगवेगळ्या हस्तकला. आणि या विविधतेमध्ये सुद्धा जी झलक आहे ती संग्रहालयातील अनेक कला वस्तूंमध्ये दिसते. एखादं शिल्प पाहताना दक्षिण भारताची आठवण येते, एखादं चित्र उत्तर भारतातील कला परंपरेची झलक देते, एखाद्या वस्त्रातून एखाद्या प्रदेशाची परंपरा समोर येते. म्हणजेच संग्रहालयात फिरताना आपण एका भारतातून अनेक भारतांना भेट देतो आणि हीच गोष्ट या संग्रहालयाला आणखी वेगळं बनवते. येथे भारतीय कलांसोबत चिनी, जापानी, युरोपियन आणि हिमालयी या कला यांचाही संग्रह आहे. त्यामुळे आपल्याला जाणवतं की कला कोणत्याही एका देशाची मालमत्ता नाही, कलेला सीमा नसतात. एक कलाकार भारतात बसून एखादी सुंदर कलाकृती तयार करतो, दुसरा कलाकार चीनमध्ये, तिसरा जपानमध्ये, चौथा युरोपमध्ये. पण त्यांच्यात एक समान गोष्ट असते, सौंदर्य निर्माण करण्याची आणि भावना व्यक्त करण्याची इच्छा. मला वाटतं संग्रहालय आपल्याला एक मोठा धडा देते की भूतकाळ विसरू नका. आज आपण आधुनिक जगात जगतो. मोठमोठ्या इमारती, आधुनिक तंत्रज्ञान, नवीन फॅशन, नवीन जीवनशैली, पण आपण कुठून आलो, आपली संस्कृती कशी तयार झाली, आपल्या पूर्वजांचे जीवन कसे होते, त्यांची कला कशी होती, त्यांचा विचार कसा होता,
हे जाणून घेण्यासाठी संग्रहालय अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळेतील मुलांना आपण म्हणतो की इतिहास वाचा, पण इतिहास फक्त पुस्तकात वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तू पाहून समजलात तर तो अधिक लक्षात राहतो. एखादे जुने गाणे, नाणे हातात घेण्याची कल्पना, एखादं प्राचीन शिल्प डोळ्यासमोर पाहण्याची अनुभूती, एखादे जुने वस्त्र किंवा शस्त्र पाहणे, यामुळे मुलांना प्रश्न पडतात की हे कोणी बनवले, हे कशासाठी वापरले, त्या काळात लोक कसे जगत होते, आणि प्रश्नांमधूनच ज्ञान निर्माण होते. CSMVES आज केवळ वस्तू प्रदर्शित करण्याची संस्था राहिलेली नाही. प्रदर्शन, शैक्षणिक कार्यक्रम, संशोधन आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून ते लोकांना इतिहास आणि कलेशी जोडण्याचे काम करते. म्हणूनच हे ठिकाण विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी, इतिहासप्रेमींसाठी, कलारसिकांसाठी आणि सामान्य पर्यटकांसाठीही महत्त्वाचे आहे. आपल्या घरात एखादा जुना फोटो असतो, फोटो कदाचित फिक्कट झालेला असतो, कागद जुना झालेला असतो, पण आपण तो फेकून देत नाही. का? कारण त्या फोटोमध्ये आपल्या आठवणी असतात. अगदी तसंच संग्रहालयातील वस्तूंचे आहे. त्या वस्तू कदाचित शेकडो वर्ष जुन्या असतील, त्यांचा वापर करणारे लोक आज या जगामध्ये नसतील, पण त्या वस्तू आपल्याला सांगतात की तुमच्या आधीही एक जग होते आणि त्या जगातूनच तुमचं आजचं जग तयार झालं आहे. आज आपण संग्रहालयाच्या वास्तूशी ओळख करून घेतली. आपण पाहिलं की इंडो सार्सेनिक वास्तुशैली, जॉर्ज विटेटेंची रचना, भव्य घुमट, सुंदर कमाणी, हिरवाईने आटलेला परिसर आणि 100 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास. आता आपण ऐकणार आहोत पुढच्या काही गोष्टी. त्याआधी मी तुम्हाला सांगते की दगडातही इतिहासच असतो, शिल्पातही श्वास असतो. संग्रहालयात जाऊन पहा, प्रत्येक वस्तूमध्ये एक खास इतिहास असतो. आज आपण संग्रहालयाच्या दालनांमध्ये प्रवेश करणार आहोत. प्राचीन शिल्पकला, लघुचित्र, नाणी, शस्त्र, वस्त्र, धातुकला, धार्मिक कलावस्तू आणि भारतासह जगातील विविध संस्कृतींचा अमूल्य ठेवा. संग्रहालयात 70,000 अधिक वस्तूंचा संग्रह असल्याची अधिकृत माहिती आहे. आपण जेव्हा संग्रहालयाच्या आत प्रवेश करतो तेव्हा बाहेरची मुंबईची धावपळ मागे राहते, गर्दीचा आवाज कमी होतो आणि समोर दिसतात शेकडो वर्षापूर्वीच्या कलाकृती. क्षणभर असे वाटते की आपण वर्तमान काळात नाहीच, आपण एखाद्या वेगळ्या काळात पोहोचलो आहोत. एखादं शिल्प पाहताना वाटतं की हे शिल्पकाराच्या हातातून नेमकं कसं जन्माला आलं असेल. एखादं जुनं नाणं पाहताना वाटतं की हे नाणं किती लोकांच्या हातातून प्रवास करून इथपर्यंत आलं असेल. आणि एखादं चित्र पाहताना प्रश्न पडतो की या चित्रामागची कथा काय असेल. हेच तर संग्रहालयाची जादू आहे. भारतीय संस्कृतीची एक मोठी ओळख म्हणजे शिल्पकला. आपल्या पूर्वजांनी दगडाला आकार देऊन त्यामध्ये भावना निर्माण केल्या. देवदेवतांची शिल्पे, राजे महाराजांची प्रतीके, मानवी जीवनाची दृश्ये, प्राणांच्या आकृती

आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक प्रतिमा एखाद्या शिल्पासमोर उभे राहिल्यावर एक गोष्ट जाणवते की दगड निर्जीव असला तरी कलाकाराच्या हातात तो बोलू लागतो. त्या काळात आधुनिक मशीन नव्हती, आजच्यासारखी अत्याधुनिक साधने नव्हती, तरीही इतकी बारकाई, इतकी सुंदर रचना आणि इतका समतोल. ही कल्पना केली तर आपल्या पूर्वजांच्या कौशल्याचा अभिमान वाटतो.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करते आचरण NTFM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. संग्रहालयातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे चित्रकला. विशेषतः भारतीय लघु चित्रकला ही अत्यंत सुंदर परंपरा आहे. लहान आकारांच्या चित्रांमध्ये मोठी कथा सांगण्याची ताकद या चित्रांमध्ये आहे. राजदरबार, युद्ध, प्रेम, संगीत, निसर्ग, धार्मिक प्रसंग, दैनंदिन जीवन अशा अनेक विषयांचे चित्रण या परंपरेमध्ये दिसते. कधी कधी चित्र इतके सूक्ष्म असते की आपण जवळ जाऊन पाहिल्यावरच त्यातील बारीक सारीक तपशील जाणवतो आणि तेव्हा मनात एकच विचार येतो की त्या कलाकारांकडे किती संयम असेल. एखाद्या जुन्या चित्राकडे पाहताना आपल्याला त्या काळातील जीवनाची झलक मिळते. राजा कसा दिसत असेल, दरबार कसा भरत असेल, लोक कोणते कपडे घालत असतील, सण कसे साजरे होत असतील, वाद्य कोणती वापरली जात असतील, घोडे, हत्ती, रथ यांचा वापर कसा होत असेल, हे सगळं आपल्याला चित्रांच्या माध्यमातून समजू शकते. म्हणूनच चित्रकला ही फक्त सजावट नाही, चित्र म्हणजे त्या काळाचा दृश्य दस्तऐवज असतो. आता आपण एका छोट्याशा वस्तूकडे वळूया, ती म्हणजे नाणी. आपल्या हातातले आजचं नाणं पाहून आपल्याला त्याची किंमत माहिती असते, पण शेकडो वर्षापूर्वीच एखादं नाणं हातात घेतलं तर त्यावरील चिन्ह, राजाचं नाव, आकृती, लिपी, धातू या सगळ्यातून त्या काळाची माहिती मिळते. नाणी म्हणजे फक्त व्यवहाराचं साधन नव्हतं, की त्या काळातील राजसत्ता, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीची साक्ष देतात. म्हणूनच संग्रहालयातील नाण्यांचा अर्थ आपल्या इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आता कल्पना करा की तुमच्या समोर एखादी जुनी तलवार आहे. तिच्याकडे पाहताना मनात विचार येतो की कधीतरी ही तलवार एखादा योद्ध्याच्या हातात असेल. तलवार, ढाल, कट्यार, भाले आणि इतर शस्त्र ही केवळ युद्धाची साधने नव्हती, त्यांच्या रचनेत त्या काळातील धातुकामाचं कौशल्य, तंत्रज्ञान आणि युद्ध पद्धतीची माहिती दडलेली असते. शस्त्र पाहताना आपल्याला इतिहासातील संघर्षाची आठवण येते, पण त्याचवेळी एक विचार मनात येतो की इतिहास जपण्याचा उद्देश युद्धाची स्तुती करणे नाही, तर त्या इतिहासातून शिकणे आहे. आज आपण कपडे घालतो ते फक्त शरीर झाकण्यासाठी नाही, तर कपड्यामधून आपली शैली, संस्कृती आणि व्यक्तिमत्वही दिसते. अगदी तसंच पूर्वीही होतं. जुनी वस्त्र पाहिली की आपल्याला कळतं की त्या काळात लोक कोणते कपडे वापरत होते, कशा प्रकारची नक्षी केली जात असते, कुठल्या रंगांना महत्त्व होते, कोणत्या प्रदेशाची कोणती वस्त्र परंपरा होती. भारतीय वस्त्रकलेमध्ये हातमाग, भरतकाम, विणकाम आणि नक्षीकामाची समृद्ध परंपरा आहे. आणि संग्रहालयातील वस्त्र संग्रह या परंपरेची सुंदर आठवण करून देतो. भारतीय समाजात धर्म आणि कला यांचं नातं खूप जुनं आहे. देवदेवतांच्या प्रतिमा, पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, धार्मिक शिल्प आणि विविध सांस्कृतिक प्रतीक या सगळ्यातून भारतीय समाजाच्या श्रद्धा आणि परंपरेचा इतिहास समोर येतो. पण या वस्तूंकडे पाहताना केवळ धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता आपण त्यामागची कलात्मकता आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीही समजून घेऊ शकतो. असेही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संग्रहालयातून विविध वस्तूंची आपण भेट घेऊ शकतो. जर तुम्ही मुंबईमध्ये प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी आला असाल तर इथे नक्की भेट द्या. धन्यवाद.

और शिकायत में बदल रही हूँ। मोरे सैया नहीं आए। देन अब उसने

0: नमस्कार प्रेक्षक, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्व स्वागत करते. आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण शर्वरी कुलकर्णी बोरकर यांना आमंत्रित केलेलं आहे. हाय शर्वरी.
1: हाय.
0: नमस्कार. आणि मनपूर्व तुझं स्वागत आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये. मी थोडी लिबर्टी घेते अगतुग करायची, कारण आणि शर्वरीला तर तुम्ही पाहिलंच असेल बऱ्याच मालिकांमध्ये आणि नाटकांमध्ये तिने यापूर्वी भूमिका केलेल्या आहेत. आणि विशेष ओळख म्हणजे संपदा जोगळेकर कुलकर्णी यांची ती मुलगी आहे, सुकन्या आहे, आणि तोच वारसा अभिनयाचा निवेदनाचा ती पुढे चालवत आहे. ते सुरुवातीला मला सुरुवात इथपासूनच करायला आवडेल की आईकडनंच वारसा मिळालेला आहे आणि ते असं फार छान भावना असेल ना की आईकडून आपल्याला वारसा मिळालाय आणि तो आपण पुढे चालवतोय. कारण जनरली असं आपण म्हणतो की मुलगे जे असतात ते वारसा म्हणतात, त्याला दिवा म्हटलं जातं, वंशाचा दिवा. पण तू एक पणती आहेस असं मी म्हणेन. आणि खूप छान वारसा आणि तेवढ्याच ताकदीने सक्षमतेने तू चालवतोय आहेस, त्याबद्दल तुझं अभिनंदन. तर आईकडून काय काय शिकायला मिळालं तिथूनच आपण सुरुवात करूया आई बाबांकडनं.
1: नक्की. बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरात त्या क्षेत्रातली माणसं असली की ते थोडस अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात ना, तसं होतं. आणि असं वाटतं की बापरे असं आहे हे क्षेत्र, मग आपण नकोच जायला. म्हणजे अभिनय क्षेत्र आहे म्हणून नाही, कुठल्याही क्षेत्राबद्दल असं होऊ शकतं. आणि माझ्या घरात माझे आई बाबा म्हणजे बाबा माझे आर्ट ऍडव्हर्टायझिंग मधले आहे, जे जे जे स्टुडंट आहेत, आणि आई अभिनय क्षेत्रात होती, त्यामुळे दोन्ही क्षेत्रांबद्दल माझं असं थोडंसं होतं की नाही हे मला नाही करायचंय. इतकं स्ट्रिक्ट होतं की मी शाळेत असेपर्यंत रादर ज्युनियर कॉलेजपर्यंत असं एक डिक्लेअर केलेलं की मला या क्षेत्रात यायचं नाही, मला उगाच ओढू नका. आणि आईचं म्हणणं होतं की तू डान्स करतेस, तू गाणं शिकतेस, तर एकदा अभिनय करून बघ, एक दोन ऑडिशन्स देऊन बघ. आणि माझा स्ट्रिक्ट नकार होता. पण समहाव 12वी नंतर मला एक बॅले करायला मिळाला ज्याच्यामध्ये अभिनय होता, डान्सही होता.

0: तुला आधी शिक्षण घ्यायला हवं, कारण इतक्या वर्षात तू ते नाही नाही म्हणून कुठलाच अनुभव घेतला नाहीस, आणि तुला आता प्रोफेशन म्हणून यात यायचं असेल तर तू शिक्षण कुठे मिळतं हे आधी शोधून काढ. मग आम्ही दोघींनी मिळून हे शोधलं की पुण्यात, पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रात त्याचं शिक्षण मला मिळेल. सो ललित कला केंद्रात ना BA इन थिएटर केलं, आणि त्यानंतर माझं तिथलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आई बरोबरच पहिलं नाटक केलं, ची सौका रंगभूमी. तर आईचं स्कूलिंग असं अचानक सुरू झालेलं कधीच नसतं, म्हणजे कुठल्याच बाबतीत. ते मी जेव्हा नाही नाही म्हणत होते या क्षेत्रात यायला, तेव्हापासून माझ्यामध्ये त्या गोष्टी हळूहळू रुजत होत्या, ज्या मला नंतर कळायला लागल्या काम करायला लागल्यावर. आणि आई कायम म्हणायची की तू अभिनय कसा करतेस हे तू जाऊन प्रशिक्षण घे, कारण तो मला आला म्हणजे तुला येईलच असं नाही, जीन्समधनं त्या गोष्टी येतीलच असं नाही. पण माझ्याकडनं तुला काही शिकायचं असेल तर अभिनयाशिवाय तू माणसांशी कशी वागणार आहेस या क्षेत्रात आल्यानंतर हे नक्की तू माझ्याकडनं शिक. आणि त्याप्रमाणेच झालं की असं म्हणतात बऱ्याचदा या इंडस्ट्रीमध्ये की तुला काम नाही आलं तरी चालेल हा एक वेळ, पण तू माणूस म्हणून वाईट वागलीस तर आम्ही तुला नाही सहन करू शकणार. असं असल्यामुळे मी आजूबाजूच्या माणसांना कसं सांभाळून, कसं थोडीशी समय सूचकता ठेवून, आणि असं वागण्यानी तुम्ही कामं माणसं अट्रॅक्ट करत जाता, हे मी तिच्याकडनं डेफिनेटली शिकले. त्याचबरोबर काम करताना असं बऱ्याचदा बरेच लोक म्हणायला लागले की तू किती आईसारखी दिसतेस, तुझा आवाज किती आईसारखा. आता माझा आवाज आणि तिचा आवाज याच्यातला फरक आम्हाला जास्त जाणवतो, कारण आम्ही तो सतत ऐकलेला आहे जवळनं. पण बऱ्याचदा लोकांना फोनवर सुद्धा नातेवाईकांना असं वाटतं की कोण बोलतंय नक्की, अच्छा शर्वरी असं होतं. सो मला त्याचे खूप फायदेही झाले. फायदे इन द सेन्स मला कळत होतं की माझे हे असेट्स मी कसे वापरायचे आहेत या क्षेत्रात आल्यावर. आणि थोडस वय कमी असताना असं वाटायचं की सतत सगळे कम्पॅरिझन का करतात की आईसारखी दिसते, आईसारखा आवाज, ठीक आहे तिने तिचा केला आता मी माझा करते. पण मग काम करत गेल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे तिने एक ठसा उमटवलेला आहे प्रेक्षकांच्या मनावर, आणि तू तो पुसून टाकायला नाही आलीस, तू तो वारसा तिने कमावलेल्या गोष्टी पुढे न्यायला आलेलीस. त्यामुळे जे आहे ते ऍक्सेप्ट करून, म्हणजे अमिताभ बच्चनच्या केसमध्ये त्यांच्या अभिषेक सॉरी अमिताभ बच्चनच्या केसमध्ये अभिषेक बच्चनला त्रास झालाच असेल ना. हा सो हे कम्पॅरिझन चालूच राहतं. मग नेपोटिझम आणि या गोष्टी खूप बोलल्या जातात, पण त्याच्या पलीकडे पॉझिटिव्ह गोष्टी खूप आहेत आणि मी अजूनही तिच्याकडनं शिकते आहे. काही नवीन मिळालं की आधी तिला मी बघायला बोलवते, तिला काही असेल तर बघायला पाठवते आधी, त्यामुळे तिच्याकडनं शिकणं चालूच असतं माझं.
1: आणि एक उत्तम शिक्षक आणि एक समीक्षक दोन्ही भूमिका त्या निभावतात. शर्वरी पण शाळेत असताना कधी जाणवलं नाही की आपण अभिनय करू शकतो किंवा आपण, कारण तेव्हा नृत्य नाट्य स्पर्धा होतच असतात नाही का कॉलेजमध्ये, डायरेक्ट तुला
0: जाणीव झाली त्याची. मी शाळेत असताना खूप शाय होते, मी प्रचंड शांत असायचे आणि खूप कमी बोलायचे, इतकी कमी बोलायचे की आई बाबा कधीतरी फ्रस्ट्रेट होऊन म्हणायचे की अगं काय होत आहे तुझ्या आयुष्यात आम्हाला सांग तरी, अशी थोडीशी होते. त्यामुळे नकळतच या ज्या परफॉर्मिंग आर्ट्स आहेत त्याच्याकडे माझा कल कमी होता. डान्स आणि गाण्याकडे माझा कल होता, कारण मी ते दोन्ही शिकतही होते तेव्हा. पण तेव्हा सुद्धा पटकन कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणं आणि ह्या गोष्टी कमी होत्या. जशी मी मोठी झाले, मी 9वी 10वीत गेल्यावर माझा तो कॉन्फिडन्स आला, इतका आला की मग मी शाळेसाठी कोरिओग्राफी पण कर आणि 4 कॉम्पिटिशन्समध्ये भाग घे आणि या गोष्टी सगळ्या सुरू झाल्या. पण तेव्हाही असं नव्हतं वाटत की आपण अभिनयही करून बघायला हवा. कधीतरी मैत्रिणींच्या नादाने कोणीतरी शिक्षक म्हणतात म्हणून केला एक दोन नाटकांमध्ये प्रयत्न काम करण्याचा. पण तेवढंच, तेव्हा आणि माझ्या डोक्यात खूप पक्क होतं की मला व्हेटरनरी डॉक्टर व्हायचं आहे.
1: अरे
0: खूप जास्त पक्क होतं, मला प्राण्यांची प्रचंड आवड होती. मग मला लक्षात यायला लागलं की नाही हे सोपं नाहीये, कारण नुसतंच प्राण्यांना औषध पाणी आणि झोपवणं खाऊ घालणं नसतं करायचं, कधीतरी प्राण्यांना ऑपरेट पण करायला लागतं, ते जमेल का. मग मला असं हे बहुतेक नाही जमणार, मग मी प्राण्यांना काही प्राण्यांसाठी काहीतरी वेगळं करेन, मी पाळेन खूप प्राणी पण हे नाही करणार. मग माझं शिफ्ट झालं, मग मला असं वाटायला लागलं की मी इंटेरियर डिझायनिंग करायला हवं. मग इंटेरियर डिझायनिंग साठी वेड्यासारखा रिसर्च, मग मॅगझिन्स मधनं पेपर मधनं कधी काही त्याच्या रिलेटेड आलं तर ते कात्रणं कापायची, वही चिकटवायची, त्याच्यावर स्वतःचा रिव्ह्यू लिहायचा, जो रिव्ह्यू मी लिहिला त्याच्यानंतर कोणीही नाही वाचला, मी स्वतःही नाही वाचला, अशी ती एक डायरी तयार केली. मग त्याच्यानंतर मी रादर 12वी नंतर रचना संसदला ऍडमिशन सुद्धा घेतलेली इंटेरियर शिकण्यासाठी, पण तोच काळ होता करेक्ट जेव्हा

0: मी आईला सांगितलं की आई बहुतेक मला ऍक्टिंग आवडतीये आणि आई म्हणाली मग तू शिक, मग हे नको करूस, तू अभिनय शिकायला जा. आणि त्यानिमित्ताने ललितला गेल्यामुळे फक्त अभिनय नाही तर थिएटर आणि अभिनयाचे वेगवेगळे ऍस्पेक्ट मला शिकायला मिळाले.
1: ते जाणून घ्यायचंय की ललित कला केंद्रामध्ये नेमकं तू काय शिकलीस, आणि कारण जनरली आपण म्हणजे आपण आर्ट्स, सायन्स, कॉमर्स किंवा आर्किटेक्चर किंवा बरेचसे आता फील्ड आहेत करिअरच्या दृष्टीने, आयटी आहे किंवा इंजिनिअरिंगला मुलं जातात, डॉक्टर्स होतात, पण अभिनयालाही तेवढंच महत्व आपण दिलं गेलं पाहिजे. कारण पूर्वीपासून ज्याला कोणी काय काय येत नाही तो कलाकार होतो असं जनरली अजूनपर्यंत सुद्धा म्हणण्याचं मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये तरी तुला हे काहीच येत नाही ना मग तू नाटकात जा, हे ही चुकीची समज आहे किंवा ही जी रूढी परंपरा आहे ती खरं तर मोडून काढली पाहिजे. आणि तू जर नवीन पिढीचा उत्तरदायित्व आपण तुझ्या खांद्यावर आहे असं म्हणूया की तर असं म्हणजे ह्या तरुण पिढीकडे आपण जर पाहतो तर त्यांनी अभिनयाला सुद्धा तेवढंच ताकदीने बघितलं पाहिजे असं म्हणजे मला तरी वाटतंय आणि तुलाही अर्थातच वाटत असेल की फक्त अभिनय आपल्याला काही येत नाही म्हणून आपण अभिनय करतो तर तसं नाहीये. अभिनयाला सुद्धा अभ्यास आहे, तो पण एक सिलॅबस आहे. जसा तुमचं कुठल्याही डिग्री किंवा डॉक्टर व्हायला आपल्याला 5.5 वर्ष द्यावी लागतात, पण अभिनयाला सुद्धा तुम्ही तेवढ्याच वर्ष द्यावी लागतात आणि तेवढ्यासाठी मेहनत घेणं गरजेचं आहे असं पोटतरी सांगावं वाटतंय. कारण दिल्लीचं आपलं एनएसजी आहे किंवा

0: सगळ्याकडे मी गांभीर्याने बघायला लागले, कारण आईबाबांनी मला पहिल्यांदाच सांगितलं की तुला हे शिकायला हवं. तेव्हा असं काही फार डोक्यात नव्हतं की शिक्षणाचं महत्व कळावं इतपत, म्हणजे ते वयही नव्हतं. पण तरीही मी ललिता कला केंद्रात गेले आणि मला 3 वर्षात लक्षात आलं की फक्त अभिनय नाही पण ह्या कलाक्षेत्रातले अनेक पोझिशन्स, अनेक अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही तिथे एक्सप्लोअर करू शकता, शिकू शकता. मी तर फक्त तिथे अभिनय करता येईल का आपल्याला हे बघायला गेले होते, पण त्यानिमित्ताने मला कळलं की मला अभिनया इतकंच किंवा अभिनयापेक्षा जास्त दिग्दर्शनात रस आहे. त्याचबरोबर आम्हाला तिथे लाईट्स करायला मिळत होते, आम्हाला सेट डिझाईन करायला उभा करायला मिळत होता आणि म्युझिक करायला मिळत होतं. हे सगळं तिथे जिथे करण्याची मुभा आहे तिथे तिथे तिथे जाऊन आपण ते एक्सप्लोअर केलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांना कदाचित शिक्षण घेणं शक्य होत नाही कुठल्याच क्षेत्रात. असं होऊ शकतं की फीजमुळे किंवा लांब वेगळ्या शहरात राहतोय, गावात राहतोय, म्हणून आम्हाला ते शिक्षण तिथपर्यंत पोहोचता येत नाही. पण अनुभव घेणं हा सुद्धा शिक्षणाचाच भाग आहे. म्हणजे बऱ्याचदा या क्षेत्रात आल्यानंतर लोक विचारतात की शिक्षण घेतलं म्हणजे काय, तुम्हाला सगळं आलं का? आम्ही शिक्षण न घेता आलो या क्षेत्रात. तर मला त्या माणसांबद्दल पण खूप रिस्पेक्ट आहे, कारण तुमच्यामध्ये शिकण्याची वृत्ती असेल तर तुम्ही बाहेर राहून पण शिकू शकता. म्हणजे तुम्ही काम करायला सुरुवात केली आणि पहिल्या 3-4 वर्षात तुम्ही विद्यार्थी झालात तर तुम्हाला शिकायला मिळू शकतात गोष्टी, आणि त्या 3-4 वर्षांपुरतं नाही आयुष्यभरासाठीच. सो ललित कला केंद्रात बाहेर पडल्यानंतर सुद्धा मी जे जे करत गेले तिथे तिथे मला माझी विद्यार्थ्याची भूमिका चालूच होती, मी चालूच ठेवली होती. त्यामुळे शिक्षणाला डेफिनेटली महत्व आहे. ललित कला केंद्राच्या निमित्ताने मला वाचनाची गोडी लागली, मला वाचनाचं महत्व कळलं आणि हे नक्कीच कळलं की ज्याला काहीच येत नाही तो नट होतो असं नसतं. उलट ज्याला नट व्हायचंय त्याला सगळं येणं, सगळं कळणं अपेक्षित असतं. कारण उद्या एखादा रोल तुमच्या समोर आल्यानंतर तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागतो. तो कोण दाखवलाय, तो पोलीस ऑफिसर दाखवलाय, तो ती वेश्या दाखवली आहे का, ती कुठल्या तरी वेगळ्याच काळातली गणिका दाखवली. सो जे काही तुमच्या समोर येईल त्या काळाचा, त्या पात्राचा अभ्यास तुम्हाला करावाच लागतो. आणि मग त्यात सगळं येतं नकळत, हिस्ट्री जॉग्रफी पासनं वेगवेगळ्या भाषांपासनं सगळं येतं. त्यामुळे हा तर अतिशय चुकीचा गैरसमज आहे, म्हणजे वाईट गैरसमज आहे की ज्याला काही येत नाही तो अभिनय करतो किंवा या क्षेत्रात येतो, असं अजिबात नाहीये. तुम्ही जितकं टेक्निकल गोष्टींकडे वळा, लाईट्स असेल, म्युझिक असेल, तितक्या तुम्हाला टेक्निकल नॉलेज यायला लागतं त्यातलं. सो नुसतंच आपलं मला डोळ्यासमोर मी काहीतरी इमॅजिन करते पिवळा रंग लाल रंग, नाही असं नाही झालं. ते माझ्या डोक्यात आलं, ते मी डिझाईन केलं आणि ते मला एक्झिक्यूट सुद्धा करता आलं, हे महत्वाचं आहे. आणि मी ललित कला केंद्रात जाऊन हे शिकले आणि मला अजूनही माझ्या शिक्षकांबद्दल इतकं प्रेम आहे. कारण ना आपण कुठल्याही नॉर्मल कॉलेजमध्ये ज्या पद्धतीने शिकतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं शिक्षण त्या कॉलेजमध्ये आम्हाला मिळालं. म्हणजे काही लेक्चर्स आम्ही झाडाच्या पारावर बसून केलेली आहेत, काही लेक्चर्स आम्ही युनिव्हर्सिटीच्या रस्त्यांवर चालता चालता केलेली आहेत, काही लेक्चर्स ललित कला केंद्राच्या दारात केलेली आहेत. बरं ते कॉलेज सुद्धा असं कॉलेजचे बिल्डिंग आहे असं नाही, एक बैठक घर आहे, लिटरली बैठक घर आहे. सो त्याच्या एखाद्या खोलीत कधी लायब्ररीमध्ये बसून, सो असं सगळं करण्याचं फ्रीडम तिथे आम्हाला होतं. त्याचबरोबर आमचा जो काही सिलॅबस असेल वर्षभराचा, 3 वर्षाचा राहतं, त्याच्याशिवाय तुम्ही तुम्हाला हव्या तेवढ्या गोष्टी करून बघू शकता. कारण कॉलेजचं म्हणजे युनिव्हर्सिटीचं स्वतःचं नाट्यगृह आहे, त्याचबरोबर एक ओपन थिएटर आहे म्हणजे ज्याला आम्ही खुला रंगमंच म्हणतो, अंगण मंच. त्याच्यानंतर बऱ्याच आता नाटक करायचं म्हटलं कुठेही नाटक होऊ शकतं, आज इथे सुद्धा नाटक होऊ शकतं, झाडाच्या खाली सुद्धा नाटक होऊ शकतं. हे सगळं तुम्हाला करायला मिळतं आणि युनिव्हर्सिटीतले प्रेक्षक सुद्धा मिळतात. त्यामुळे मला हे 3 वर्षात करायला मिळालं आणि मी लिटरली अभ्यासक्रमाशिवाय सुद्धा खूप छोट्या छोट्या गोष्टी करून बघितल्या.
1: दुसरं एक समज आपल्या इंडस्ट्रीबद्दल आहे, म्हणजे हे फार वलयंकित आहे आणि लोकांना फार इझी नेम फेम मनी हवं असतं आणि त्या दृष्टीने मग हे क्षेत्र खूप छान आहे. इथे गेलं 2-3 नाटकांमध्ये मालिकांमध्ये काम केलं की फार असं आपल्याला स्वतः हिरो हिरोईन असं वाटतं आजच्या मुलांना. तर ते वलयंकित क्षेत्र जरी असलं तरी त्याच्यामागे किती कष्ट आहे, किती मेहनत आहे, जिद्द चिकाटी हे सगळे गुण असणं किती आवश्यक आहे त्याविषयी थोडंसं सांगतो.
0: नक्कीच, ह्या इंडस्ट्रीला, ह्या काय मनोरंजन विश्वात एक वलय, मनोरंजन विश्वाला एक वलय आहेच. त्यात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एक नाव मिळतं, चेहरा, त्याला ओळख मिळते, हे आहेच. पण लिटरली सांगते, माझं एक 2

दिवसांपूर्वीचा माझ्या एका मित्राबरोबरचं कॉन्व्हर्सेशन आहे की इथे ह्या इंडस्ट्रीमध्ये रोजचा स्ट्रगल आहे. आणि रोजचा स्ट्रगल म्हणजे रोज उठून काम मिळवायला लागतं का? तर नाही. कितीतरी असे चेहरे आहेत जे आपल्याला रोज टीव्हीवर दिसतात आणि आपल्याला असं वाटतं की यार किती मस्त ह्या व्यक्तीकडे काम आहे आणि नुसतं नाही दोन दोन तीन तीन वर्षासाठी आता या व्यक्तीचे सगळे प्रश्न मिटलेले आहेत. पण तिथे तुम्हाला टिकून राहण्यासाठी ते काम आपल्या हातात टिकवून ठेवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. म्हणजे या इंडस्ट्रीतली माणसं 12 तासांपेक्षा जास्त वेळ काम करतात आणि लिटरली म्हणजे अजिबात अतिशयोक्ती नाही पण 4-4, 5-5 तासाच्या जेमतेम झोपेवरती काम करतात. सो ह्या सगळ्यात बरं ह्या सगळ्यात असताना तुम्ही जर अभिनय करत असाल ऍक्टर असाल तर तुम्हाला तुमची स्किन तुमची हेल्थ तुमचं फिजिक फिटनेस हे सगळं जपायला लागतं या सगळ्या स्केड्यूल सकट. सो रोज तुम्ही खाणार काय पिणार काय किती वेळा कधी व्यायाम करणार आणि एवढं करून तुम्हाला कॅमेऱ्यावरती छान दिसायचंय. सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं खूप काय काय करून घेत असतात आणि ते करणं ही अजिबात सोपी गोष्ट नाहीये. त्याचबरोबर काही माणसांचा स्ट्रगल हा रोज काम शोधण्याचा आहे. रोज उठून इथे काम शोधावं लागतं. एक काम कधी तुमच्या हातातनं जाईल मग ते तुमच्यामुळे जाईल असं नाही पण अचानक प्रोजेक्ट बंद होतात चालू झालेले प्रोजेक्ट शटडाऊन होऊन जातात केलेली फिल्म येतच नाही. सो केलेली मेहनत फळाला येईलच ह्याचीही गॅरंटी नसते. त्यामुळे या क्षेत्रात येणं सोपं नाहीये. यायचं असेल तर खूप चिकाटी खूप जिद्द ठेवून यायला हवं. मग तुम्ही प्रिव्हिलेज्ड असाल किंवा नसाल तुमच्या या क्षेत्रात कोणी असेल गॉडफादर म्हणतात तसं किंवा नसेल तरी सुद्धा कष्ट काही चुकलेले नाही कोणालाच नाही. त्यामुळे त्याची तयारी असेल तर जरूर यावं.

0: शकतो, अदरवाइज थोडं त्यातनं पाय काढता घ्यावासा वाटू शकतो.
1: अशाच आपल्या गप्पा शर्वरी सोबत रंगणार आहेत, पण तत्पूर्वी छोटीशी विश्रांती घेऊया. आज सेलिब्रिटी शो मध्ये शर्वरी कुलकर्णी बोरकर हिला आपण आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही एकत्र आचार्य रॅन्टी ऑन रेडिओ.

0: नमस्कार प्रेक्षक हो, विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहोत आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शर्वरी कुलकर्णी बोरकर हिच्याशी संवाद साधतोय. शर्वरी, तू जसं आधी ब्रेकपूर्वी असं म्हणालीस की सगळं आपलं फिजिक्स सुद्धा चांगलं ठेवलं पाहिजे, आपण दिसणं, आपण कसे दिसतो, आपण काय डिलिव्हर करतो हे सुद्धा महत्वाचं आहे. यावरून मला आठवण झाली ती म्हणजे मराठी, तुझं मराठी किती शुद्ध आहे आणि स्वच्छ आहे.
1: म्हणजे असायलाच हवं, कारण मी मराठी माध्यमात शिकले. बरं, घरात सगळेच उत्तम मराठी बोलणारे आहेत, म्हणजे माझ्या माहेरी सुद्धा आणि सासरी सुद्धा. आता फक्त असं होतं की बऱ्याचदा आपण ज्या माणसांबरोबर राहतो, काम करतो, वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करतो किंवा कम्युनिकेट

0: आहेस. जेव्हा तुझ्याकडे संहिता येते किंवा स्क्रिप्ट येते तेव्हा असं कधी, आता हल्लीच्या मालिकांमध्ये आपण पाहतो मराठीचं जरा इकडे तिकडे झालेलं असतं, तर त्याचं तसं कधी तुझ्या आयुष्यात झालंय किंवा असं काही अनुभव आले तुला
1: की म्हणजे त्याची भाषा थोडीशी चुकीची आहे असं? असं होतं बऱ्याचदा, पण मला जर लक्षात आलं की इथे त्यांना प्रमाण मराठीच अपेक्षित आहे तर मग मी ते माझ्या लेवलला नीट करून घेते वाक्य. मग मी ते कोणातरी उगाच विचारायला जा त्याच्यावर वाद घाला असं नाही करत. पण बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीच्या डायलेक्टमध्ये बोलावं लागतं. सो मराठीच, पण कोल्हापुरातलं मराठी असेल किंवा खूप जास्त ऐतिहासिक मराठी त्यांना अपेक्षित असेल कदाचित, ज्याच्याबद्दल ज्या डायलेक्ट बद्दल आपल्याला फार माहिती नाही, तिथे मग मी कमीत कमी दोन लोकांना कन्सल्ट करते. एक त्या प्रोजेक्टशी निगडीत कोणीतरी आणि एक माझ्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती असेल की जी मला परफेक्टली हे सांगू शकेल, तर मग मी त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करते आणि ते विचारते, कन्फर्म करते की हे असंच आहे ना, आणि मग मी पुढे जाते.
0: तुझा व्यावसायिक ह्याच्यामध्ये कधी पहिलं पाऊल पडलं?
1: पहिलं पाऊल व्यावसायिक मध्ये माझं पडलं, येस, ते रंगभूमीवर नाटकात पडलं. ते म्हणजे ची सौका रंगभूमी नावाचं मी नाटक केलं होतं, जे आईनेच स्वतः लिहिलं होतं आणि दिग्दर्शित सुद्धा केलं होतं. लिहिलं होतं अशासाठी की त्या नाटकात आधी झालेल्या रंगभूमीवरच्या बऱ्याच कलाकृती आणि त्याचबरोबर नवीन रंगभूमीवरती होणाऱ्या कलाकृती अशा सगळ्या कलाकृतींचा संगम मेळ असा त्यात होता. त्यामुळे फर्स्ट हाफ मध्ये रंगभूमीची भूमिका आई करायची आणि जेव्हा सेकंड हाफ मध्ये तरुण रंगभूमी यायची तेव्हा ते पात्र मी साकारायचे. आणि त्याच्यात बरेच जुन्या नाटकांमधले प्रसंग आणि काही नवीन नाटकांमधले प्रसंग होते ज्याच्यामध्ये त्याला एक गोष्टीसारखं जोडलं गेलं होतं, एक धागा होता त्यात, तो आईने लिहिला होता. आणि मी खूप लकी आहे की ललिता कला केंद्रातनं बाहेर पडल्यानंतर लगेचच मला एक कमर्शियल रंगभूमीवरती काम करायला मिळालं. आणि असं जेव्हा करायला मिळतं ना तेव्हा आपण शिकलेलं काहीतरी लगेच तुम्हाला इम्प्लिमेंट अप्लाय करून बघायला मिळतं, ज्यातनं परत तुम्ही काहीतरी एक नवीन शिकता. आणि मग ची सौका रंगभूमी नंतर टेलिव्हिजन शो मिळाला, मग परत मी नाटकाकडे वळले, या

0: म्हणजे त्यांच्याबद्दल स्पेशली विचारशील तर विजय काका खूप बोलके आहेत, आग्रही आहेत, त्याचबरोबर अनुभवी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं नाटकांचे किस्से ऐकण्यापासून नाही गा शर्वरी चुकती असतो असं नाही, इथपर्यंत मला सगळं आवडत होतं. आणि जसे ते सहकलाकार म्हणून काहीतरी शिकवत होते त्याचबरोबर ते रिस्पेक्ट पण देत होते. तर जेव्हा म्हणजे आपल्या वयाचा जरी सहकलाकार असू दे किंवा मोठा असू दे, जेव्हा त्या समोरच्या माणसाची सुद्धा काहीतरी रिसीव्ह करण्याची तयारी असते तेव्हा ना एक छान देवाणघेवाण होते. मग त्याच्यात कदाचित आपण चुकीचे ठरू शकतो की अरे मला वाटत होतं असं मी मत मांडलं पण मी ओके बरं बाय मी चुकीची आहे कदाचित, पण ते सुद्धा अशा माणसाकडनं जेव्हा कळतं ना तेव्हा खूप छान वाटतं. असं वाटतं की हा ह्या नाटकाने मला ह्या बाबतीत नक्कीच समृद्ध केलं. सो विजय काकांबरोबर त्या बाबतीत मला खूपच मजा आली काम करताना. प्रत्येक प्रयोगात म्हणजे लिटरली सांगते आम्ही सीन करून विंगेत आल्यावर त्यांची एक सूचना असायची, अरे तू तसं का केलं, मग माझं असं होतं की हो जरा ते काय झालं मला सुचलं नाही आणि थोडी अशी अडचण होती म्हणून मी केलं पण मी पुढच्या वेळी लक्षात ठेवेन. आणि त्याचबरोबर काही चांगलं केल्यावर सुद्धा ते तितकेच मनापासून अप्रिशिएट करायचे आणि 10 वेळा त्याच्याबद्दल बोलून दाखवायचे की आज माहिती काहीनी असं केलं, आज असं असं असं झालं, तिने सावरून घेतलं. तर मला त्याची खूप गंमत वाटायची.
1: आणि कथक तू शिकली आहेस सोनियाताईकडनं, तर कथकचा नाट्यशास्त्राला म्हणजे नाटकामध्ये तुला कधी उपयोग होतो, म्हणजे कधी वाटलं की म्हणजे खरं तर दोन्ही पॅरेललच गोष्टी आहे? तर
0: डेफिनेटली होतो. मला सुरुवातीच्या दिवसात शिकताना तर ते मला खूप जाणवायचं कारण अभिनय क्षेत्र तेव्हा नवीन होतं माझ्यासाठी, पण डान्स मात्र मी अनेक वर्ष करत आले होते जो आता नाही करत आहे, खंड पडलाय. पण तालाचा एक सेन्स असणं, पिचचा एक सेन्स असणं, म्हणजे पिच हा डान्समध्ये इतका महत्वाचा नाही आहे जितका गाण्यात असतो, पण तरी सुद्धा मी सोनियाताईकडे शिकले ना त्यामुळे तिने मला ह्या प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष ठेवायचं स्वतःच्या हे शिकवलेलं असल्यामुळे मी तिथेही पिच ताल त्याच्यानंतर लय आणि त्या एकूण त्या वाक्यांचा किंवा त्या कॅरेक्टरचा म्हण

त्याच्या आयुष्यात आधी काय घडलं असेल, आता जे सीन्स दिसतात त्याच्याशिवाय त्या पात्राच्या आयुष्यात काहीतरी अजून सुद्धा घडत असेल ते काय असेल, मग एखादा सीन जिथे सुरू होतो त्याच्या आधी काय एखादं शेपूट असेल, किंवा सीन नंतर एक्झिट गेल्यानंतरचं तिचं काय ट्रान्झिशन असेल. सो ह्या गोष्टी ना सुरुवातीच्या तुमच्या तालमीच्या दिवसांमध्ये तुम्हाला करायला खूप वेळ असतो आणि तेव्हा तुम्ही करणं अपेक्षित असतं. एकदा प्रयोग सुरू झाले की तुम्ही त्याचा खूप काय आपण थोडा जास्त टेक्निकली विचार करायला लागतो कम्पॅरेटिव्हली. सो तालमींमध्ये जेव्हा वेळ असतो तेव्हा या गोष्टी लिहून काढणे, या गोष्टी स्क्रिप्टवर मार्क करून ठेवणे, दिग्दर्शक जर वाचताना एखादी गोष्ट सांगत असेल की नाही हे जरा चुकतंय हे असं नाही असं पाहिजे, तर ती गोष्ट लिहून ठेवायची, जेणेकरून पुढच्या वेळी वाचताना कदाचित ती येणार

0: तर असं करायला आवडेल एक्सप्लोअर, पण असं काही नाहीये मला कुठलंही नाटक करायला आवडणार आहे.
1: परत एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत, कारण त्यानंतर मी तुला काही पर्सनल प्रश्न विचारणार आहे. तर प्रेक्षक हो, आपण सेलिब्रिटी शो मध्ये शर्वरी कुलकर्णी बोरकर हिच्याशी संवाद साधतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊया, परत भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य.

0: क्वेश्चन विचारायचे आहेत, पण तत्पूर्वी मला विचारायला आवडेल की आता जर सगळीकडे ह्या इंडस्ट्रीमध्ये फार कठीण झालं आहे, म्हणजे असं सातत्याने ऑडिशन देणं, नंतर तुमचं इन्स्टाला रील्स आणि ते सगळं मार्केटिंग करणं, ऍडव्हर्टाईज करणं, स्वतःच मार्केटिंग स्वतः करणं, आणि फार असं त्याला असं म्हणजे पूर्वी जसं आता पूर्वीचे कलाकार त्यांनी एवढं काम केलं, म्हणजे सुकन्या कुताई असेल किंवा बरेच
1: रवीताई
0: हो, ह्या सगळ्यांनी हे सगळं कधीच केलं नव्हतं, पण आता जो दिखाऊपणा आलाय या इंडस्ट्रीमध्ये ते तू कसं म्हणजे तू या पिढीची आहेस म्हणून तुला ते कितपत योग्य वाटत आणि तू त्याकडे पाहतेस?
1: मी पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करते, कारण ते खरं तर आहे पॉझिटिव्ह. त्यातला प्रॉब्लेम एवढाच आहे की आपल्याला त्या गोष्टी अडॅप्ट करायला थोडा वेळ लागतो, कारण आपण कुठल्या तरी एका स्कूलमधून येतो, एका कुठल्या तरी काळात काम करायला सुरुवात करतो, आणि हळूहळू लिटरली 5 ते 6 वर्षांच्या फ्रेममध्ये गोष्टी खूप बदलून जातात. म्हणजे आता सोशल मीडिया इतकं मोठं झालेलं आहे की त्याच्याकडे सुद्धा तुम्हाला प्लॅटफॉर्म म्हणून बघता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ऍक्टर असाल किंवा नसाल, पण तरी सुद्धा तुम्हाला कुठल्या तरी विषयाबद्दल बोलायचं आहे, दाखवायचं आहे काहीतरी तुमचं स्किल, तर सोशल मीडियासारखं स्ट्रॉंग मीडियम नाहीये दुसरं. फक्त आपल्याला कळलं पाहिजे त्याच्या मागची नॅक, की मी ह्यात कसं एंटर झालं पाहिजे आणि माझं याच्यात नक्की स्थान काय, मला दाखवायचं आहे. सो आता सध्या मी त्याचा खूप जास्त विचार करते, कारण टेलिव्हिजन, थिएटर, फिल्म्स, मग ओटीटी आलं, त्यामुळे मग ओटीटी बद्दल लोक बोलायला लागले की आजकाल ओटीटीचं प्रमाण इतकं वाढलंय, मग टेलिव्हिजनवर परिणाम होईल का असं वाटतं का वगैरे, पण इव्हेंच्युअली काहीच परिणाम होत नाही कुठल्याही माध्यमावर, कारण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच अशी आहे की वेगवेगळ्या स्तरातली वेगवेगळ्या ठिकाणची माणसं वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची एंटरटेनमेंट करून घेतात. हां, आता एआय हा असा विषय आहे की जो आल्यानंतर काही काही जॉब्स डेफिनेटली जाणार आहेत, पण त्याला सुद्धा आपण नाही काही करू शकत. आपल्याला आपले नवीन स्किल सेट्स डेव्हलप करायला पाहिजेत, किंवा त्याच्यातलं माझं स्थान मला राखून ठेवायचं आहे, याच्यासाठी मला जे जे करायला लागेल ते मी शिकलं पाहिजे. आणि मला तर ते जास्त इंटरेस्टिंग वाटतं की अभिनय की अभिनयच येतो, मला दुसरं काहीच येत नाही, मग मी काय करू? लोकांनी उद्या अॅनिमेशनच बघायला सुरुवात केली तर मला कोण काम देणार? तर कारण आजकाल व्हॉइस पण एआयनी देता येतो, त्याच्या बँक्स आहेत आता व्हॉइस बँक्स, तर मग काय करायचं? सो मला ह्याच्या बाबतीत खूप इंटरेस्ट आहे की मला टेक्निकल गोष्टी पण आल्या पाहिजेत, मला एडिटिंग पण आलं पाहिजे. थिएटरला तर मरणच नाही, थिएटर कसं एआयने तुम्ही थिएटर कसं उभं करणार? सो ती जी लाईव्ह परफॉर्मन्सची मजा आहे ती तर त्याला काही कोणी बीटच नाही करू शकत, त्यामुळे मग माझा थिएटर मधलं पण माझं ज्ञान मला वाढवलं पाहिजे, अनुभव वाढवला पाहिजे. त्याचबरोबर मग ग्राफिक डिझायनिंग असेल, मग सोशल मीडियावरती मार्केटिंग असेल, काय वाटेल ते असेल, पण ते मला थोडं थोडं एक्सप्लोअर करून बघायला आवडणार आहे. सो आता मी खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी मला जमतील तशा करून बघतीये. म्हणजे मी लास्ट इयर ग्राफिक डिझायनिंग शिकले, एडिटिंग मी खूप आधीपासून करते, त्यामुळे तेही करायला मला मज्जा येते. सो असं जे समोर येईल ना ह्या क्षेत्राशी रिलेटेड ते मला करायला आवडतं, आणि अर्थात माझी जी मेन स्ट्रीम आहे अभिनय करणे ही एकीकडे चालूच आहे. सो मला ते उलट छान वाटतं की अरे किती उलट जशी माणसं वाढत चालली आहेत इंडस्ट्रीतली तशा संधी पण वाढत चालल्या आहेत. फक्त तुम्ही खूप रिजिडली बघत राहिला, झापडं लावून बघत राहिला की नाही मला, मी तर पिक्चर करण्यासाठी आली इंडस्ट्रीत, मी तर पिक्चरच करणार. फार कमी माणसं असतात अशी ज्यांना तेच करायला ते येतात आणि त्यांना ते मिळतं, पण अगं लाखोनी माणसं आहेत ज्यांना आज पिक्चरच करायचा, सिरियलच करायची, पण असं नाही होऊ शकत, सगळ्यांना संधी नाही मिळू शकत. आणि आपली संधी कधीतरी म्हणजे कधीतरी आपल्या समोर संधी चालून येईल, याच्यासाठी तुम्ही किती वाट बघणार? 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष लोकांनी 10-10 15-15 वर्ष याच्यावर खर्ची घातलेली. बरं आधीच्या पिढीमध्ये म्हणजे ज्या पिढीची आपण मग अशी नावं सांगत होतो, सुकन्याताई किंवा काय, ह्यांच्या पिढीतली माणसं बरीचशी नोकरी करून काम करत होते. आता ते शक्य नाही, कारण आता एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज इतकी मोठी झालीय की त्याला तुम्हाला दिवसाचे 14 तास मिनिमम द्यावे लागतात, कुठली नोकरी करणार तू आणि काय करणार? मग मी ह्याच्यासाठी लागणाऱ्या अभिनयाच्या भोवतीने ज्या ज्या गोष्टी आहेत लागणाऱ्या त्या मी सगळ्या शिकून घेईन, ह्याला पर्याय नाही.
0: दुसरी म्हणजे गोष्ट अशी की फॅमिली आणि करिअर, आता मुलींना तो एक प्रश्न असतो की आता लग्न आता तुझ्या बाबतीत नाहीये टचूर, पण काही मुलींना असं की आपण ह्या क्षेत्रात जर करिअर करायचंय तर आपण फॅमिलीला वेळ देऊ शकणार नाही, कारण पुरुष अभिनेता हा ते लगेच सगळ्यांना एक्सेप्टेबल असतं की हा चला त्याने करिअर म्हणून अभिनय क्षेत्रात तो आहे तर ठीक आहे, म्हणजे फॅमिलीला वेळ

0: काय नाही दिला काय ते चालून जात. पण महिलांच्या बाबतीत तसं होत नाही. अभिनेत्री म्हणून जर करिअर करायचं असेल तर फॅमिलीच्या पण काही कुटुंबाच्या अपेक्षा असतात की वेळ देणं वगैरे, आणि त्याच्यावरून वादविवाद होतात आणि पुढे सगळं होतं. तर तू फॅमिली आणि कसं करिअर तुझं कसं मॅनेज करतेस?
1: माझ्या बाबतीत विचारशील तर तू म्हणालीस तसं मला त्याच्यासाठी काहीच स्ट्रगल नाही करावा लागला. माहेरी सुद्धा नाही आणि सासरी सुद्धा नाही. माझ्या आयुष्यातली सगळी माणसं अशी आहेत की ज्यांना या क्षेत्राशी काहीही प्रॉब्लेम नाही. रादर माझे सासूबाई सुद्धा लिहितात, दिग्दर्शन करतात. माझे सासरे लिहायचे, आता ते म्हणजे ते ऍडव्होकेट आहेत त्यामुळे आता ते या क्षेत्रात काही करत नाहीयेत. पण आणि आईची बॅकग्राऊंड तुला माहिती आहे. सो ही सगळी माणसं, माझी नणान तिने आता फिल्म मेकिंग केलंय एनवायफे मधनं, सो त्या सगळ्या माणसांना या क्षेत्राबद्दल पुरेपूर माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या मनात कुठले गैरसमज नाहीये त्याच्याबद्दल. पण हे माझं नशीब होतं, मला तसं घर मिळालं. मी लग्नानंतर सुद्धा, रादर लग्नानंतरच खूप काम केलं. सो असं सगळं माझ्या नशिबात आलं. पण मला त्याचबरोबर हेही मान्य आहे की बऱ्याच मुलींना त्या बाबतीत स्ट्रगल करावा लागतो. त्याच गोष्टीसाठी मुली खूप वर्ष लग्नही करत नाही की नको लग्न केल्यावर हे बदलेल, नको लग्न केल्यावर ते बदलेल. तर अर्थात आपल्यासमोर त्या क्षणी येणारे जे हर्डल्स असतात की एखादा मुलगा तर आवडलाय पण मम्मी याच्याशी लग्न केलं तर सगळंच बदलून जाईल, त्या त्या पॉइंटला तुम्हाला आत्ता काय हवंय ते ठरवता येणं खूप महत्वाचं आहे. डिसिजन मेकिंग माझ्या मते खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्राबद्दल बोला, म्हणजे त्या त्यावेळी ते करिअर निवडायचं का, त्यावेळी त्या गोष्टीत आपण डिग्री घ्यायची का, आपल्याला काही वेगळंच करायचंय, मग उद्या 10 वर्षांनी मला काही वेगळं करावं असं वाटलं तर काय, लग्नानंतर मला हे नाही करता आलं तर काय, या सगळ्यावरती तुमचं उत्तर तुमच्याकडे तयार पाहिजे. शेवटी तुमचा डिसिजन तुम्हाला घेता आला पाहिजे आणि तुम्ही घेतलेला डिसिजन तुम्हाला पटला पाहिजे. कारण एखाद्या स्थळाला नाकारायचं की नाही हा ज्याचा ज्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, त्यामुळे त्या पॉइंटला तुम्हाला आई बाबांनी, तुमच्या मित्रमैत्रिणींनी कोणीही किती समजावलं की नाही नाही आता तुझ्यासाठी हेच योग्य आहे किंवा नाही नाही तुला आता करिअरच केलं पाहिजे, तर तसं नाही होत. तुम्हाला ती गोष्ट पटली असेल तर तुम्ही 10 वर्ष सुद्धा बिनलग्नाच्या राहून करिअरवर फोकस करू शकता. नाही तर तुम्ही ठरवलं तर आत्ता मी लग्न करेन, मी पहिली 2 वर्ष माझ्या घराला देईन, त्यांनाही पटू दे, त्यांनाही कळू दे मी माणूस म्हणून कशी आहे कसा आहे, आणि मग मी मला जे हवंय ते अचीव करेन. पण हे सगळं ठरवण्यासाठी डिसिजन हा तुमचाच पाहिजे. कारण हे 2+2=4 असं काही इक्वेशन नाहीये, हे गणित नाहीये, त्यामुळे तुम्हाला थोडासा सांभाळून घेऊन समजुतीनेच ते करावं लागतं. कारण मला असं बऱ्याचदा वाटतं की एखादं काम आपण सोडलं महत्वाचं तर त्याचं सुद्धा रिग्रेट आयुष्यभर राहू शकतं. त्याचबरोबर एखादा माणूस जर आपण एखाद्या पॉइंटला सोडला कुठल्याही कारणाने असेल तर त्याचं सुद्धा रिग्रेट आयुष्यभर राहू शकतं. सो हे रिग्रेट न राहण्यासाठी त्या क्षणी तुम्हाला प्रॅक्टिकली विचार करता आला पाहिजे.
0: दुसरा पर्सनल प्रश्न म्हणजे आई वडिलांनी जेव्हा गावी जाऊन शेती करायचा हा व्यवसाय म्हणून निवडला तेव्हा तुला तो पटला का किंवा तो तू कसा घेतलास? कारण आपल्या आई आपण आई वडिलांपासून दूर जाणार आणि महिन्यान महिने आता शूटमध्ये असतील की आपल्याला भेटू शकणार नाही, म्हणजे ते सगळं आपले आई वडील सगळे नातेवाईक आपण जोडलेले असतात आणि एका पॉइंटला ते अकस्मात हा निर्णय घेतात, तेव्हा तुला काय तुझी मनाची अवस्था कशी होती आणि आता तू त्याकडे एक थर्ड पर्सन म्हणून कसं पाहतेस?
1: मनाची अवस्था म्हणजे ऍक्च्युली मी तेव्हा खूप लहान होते, मी 5वी 6वीत होते जेव्हा मला कळलं की अच्छा आता माझे आई बाबा काहीतरी असं करणार आहेत. पण मला तेव्हा अजिबात असं नाही वाटलं की हे काय इथलं सगळं सोडून आता काय बाबा काय तिथेच राहणार का वगैरे असं नाही वाटलं. डे टू डे बेसिसवर वाटायचं की आता मला आठवणच येते, मग आता बाबा 2 आठवडे आलाच नाही, ह्या गोष्टी व्हायच्या. पण मला असं नाही वाटलं की असं कसं ते डिसिजन घेऊ शकतात आणि मग त्यांनी मला विचारलंच नाही किंवा असं अजिबात नव्हतं. एकतर ट्रान्सपरंटली ते आता काय स्टेप घेणार आहेत हे ते मला सांगायचे, त्यामुळे मला ते माहिती असायचं, माझ्यावर कुठला बॉम्ब नव्हता. पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे करायला वळत होते ते ना सम हाऊ माझ्या पण जीन्स मध्येच आहे. कारण माझे आजोबा त्यांना प्रचंड गावाची शेतीची आवड आणि आमचं मूळ घर त्याच गावात असल्यामुळे दरवर्षी किमान 3 वेळा तरी आमचं जाणं व्हायचं त्या गावी, त्यामुळे तिथली माणसं वातावरण

0: असतात, काहीच चुकचं नाही. तर मी हट्ट केले की मला आता मोबाईलच हवा, मग आता मला माझा लॅपटॉपच हवा, मग मला मैत्रिणींबरोबर पार्टीच करायची. अशी खूप कारण असतात ज्याच्यावर आईबाबांबरोबर वादविवाद होतात. तसे माझेही झाले. पण मला दोनदा सांगितलं की नाही शर्वरी, हे आता नाही, तुला 2 वर्षांनी मिळेल. की मग मी गपचूप ऐकायचे. हट्ट मी पण केलेत, पण मी समा ऐकायचे गपचूप. असं होत.
1: तुला कितपत आवड आहे शेतीची?
0: मला अजून शेतीची आवड आहे की नाही मला अजून कळलेलं नाहीये. पण माझा ओढा आहे त्या सगळ्या वातावरणाकडे, त्या कल्चरकडे, मुळात त्या साध्या राहणीमानाकडे. पण मी अशा क्षेत्रात आहे आणि आता मी अशा वयात आहे की मला असं वाटतं की नाही नाही आत्ता नाही मी त्याच्याकडे वळणार. आई बाबांच्या आयुष्यात जसा तो पॉइंट आला कदाचित, तसा माझ्याही आयुष्यात येईल. मग तेव्हा मी त्याचा विचार करेन की मला ते कसं करावं असं वाटतंय. आता आपण शेती करायची आणि शेतीमधनच टुरिझम करायचं, ज्याला अॅग्रो टुरिझम म्हणतात. म्हणजे आधी गावाकडे जाताना आई बाबांचा फोकस टुरिझम किंवा बिझनेस हा नव्हता, शेती हा मेन फोकस होता. मग घर आलं, मग घराबरोबर अॅग्रो टुरिझम आलं. म्हणजे आज सुद्धा अॅग्रो टुरिझम चालू केलं म्हणून शेती थांबवली असं

0: पण त्याचबरोबर आता मी दिग्दर्शनाकडे पाऊल उचलते आहे. सो जे मला ललित कला केंद्रात अचानक शोध लागला होता की अरे अभिनय आता आवडतोय पण त्याच्यापेक्षा जास्त दिग्दर्शन आवडतं, आणि माझी जी फायनल इयरची एक्झाम असते प्रॅक्टिकल ती मी दिग्दर्शनाची दिलेली होती. सो 20 विद्यार्थ्यांमधनं फक्त 5 विद्यार्थ्यांना दिग्दर्शनाची संधी मिळते त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट बघून. ती संधी मला तिथे मिळाली आणि मग मी नाटक केलं तेव्हा आवडलं. आता मला ते नाटक नाही आवडत, आता मला त्याच्यात बदल करावेसे वाटतं, पण तेव्हा माझ्या शिक्षकांना आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ते आवडलं होतं. तेव्हा मला कळलं की हे आपल्याला आवडतंय, त्यात मजा आहे, आणि आता ते मी करू पाहणार आहे. त्यामुळे माझ्या आतापर्यंतच्या कामांना जसं प्रेम दिलं तसं माझ्या दिग्दर्शनाच्या प्रयत्नाला सुद्धा प्रेम द्या.
1: आणि आपण प्रयोगाला तर भेटूच.
0: येस
1: नक्कीच. तर पुन्हा एकदा आभार तुझे मानते. तर प्रेक्षक सेलिब्रिटी शो मध्ये आज आपण अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी बोलकर हिच्याशी गप्पा मारल्या आणि छान संवाद साधला, आणि आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी आरजी तेजस्वी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.
0: धन्यवाद.

देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, शब्दासाठी जीव दिलास काय मागू तुला. ललित लेखसंग्रह सावी, ज्येष्ठ साहित्यिक सतीश सोळंकुरकर लिखित. आपण मागील भागात ऐकला, आजच्या भागातही सावी हा ललित लेखसंग्रह आपण ऐकणार आहोत आर जे वैभव सोबत, आचार्य 90 FM रेडिओ आर जे वैभव सोबत. तू येतोस आणि सर्व काही मनाप्रमाणे घडत जाते, एक एक गोष्टी अगदी ठरल्याप्रमाणे होते. आजकाल खरेच किती बदल घडत चालला आहे आपल्या माझ्यात. मोर पंख फिरावे हळूवार तसे अनुभवते आहे दिवस तुझ्या बरोबर. अगदी सावलीप्रमाणे असतोस माझ्या आत आणि बाहेर. तू इतरांसाठी काय आहेस, कोण आहेस माहीत नाही, पण माझ्यासाठी शब्दात बांधणे शक्य नाही. तरी माझ्यासाठी तू म्हणजे माझ्यासाठीची मीच परत असे वाटते. तू येतोस तेव्हा फक्त तुझा असतो ऋतू, देहभान विसरून जाते आणि दुसरे कुठलेही जग मला आठवत नाही जराही. आठवते ते फक्त तुझे असणे. जेव्हा आठवतात ते क्षण एका वेगळ्याच वेळख्यात असते. आणि एक सांगू, माझे असणे तुझ्या आत सतत राहणे मला उडू लागले आहे. तुझी किमया रंगू लागली आहे. आता मी स्वतः माझी पायवाट चालू लागली आहे. मी आता माझ्याबद्दल विचार

करायचंच माझ्याशी आणि मी दुर्लक्ष करत राहायची. पण एक सांगू, तेव्हाही अगदी तेव्हाही सतत वाटत राहायचे मला की तू यावेस जवळ, बोलावेस माझ्याशी, हाक मारावीस मला. नव्हे, मी वाट पाहत राहायची तुझ्या येण्याची. काही कारणाने तुला जर उशीर झाला यायला तर चैन पडायची नाही मला. तू यायचाच धावत पळत नेहमीप्रमाणे विश करायचा. पण मी प्रतिसाद द्यायचीच नाही कधी. आता माझी मला गंमत वाटू लागली आहे. आता बदलले आहे सगळे. तू बदलून टाकले आहेस मला अंतर्बाह्य. आता मी मारते पहिली आहात तुला. आता मी राहते थांबून तुझ्यासाठी. आता मी बोलते आहे सतत तुझ्याशी. माझे तुझ्यामध्ये रूपांतर होते आहे हळूहळू असे वाटते आहे. आता आरशात पाहतानाही मला आधी तुझा चेहरा दिसतो. एक सांगू तुला, मी आता माझी अधिक काळजी घ्यायला लागली आहे. स्वतः सजताना तुला सजवण्याचे सुख घ्यायला लागले. तुझ्याच पत्रांचे संदर्भ घेऊन लिहिले, कारण सर्व काही असते लिहायचे पण क्रमवार लावत जावे एक एक दिवा आणि आपल्याही नकळत विजत जावा एक एक आपल्या मागे तसे होते तुला लिहिताना. मला जर लिहायचे असेल तर त्यासारखी दुसरी सोपी गोष्ट नाही असे तू म्हणतोस ते खरेच, पण मनातल्या मनात लिहायचे असेल तर प्रत्यक्ष कागद घेऊन बसते समोर आणि मग तसाच राहतो कागद. पेन मधून उतरत नाही शाईचा पेन, निरक्षर झाल्यासारखे वाटते. मग मी परत काढते सगळी तुझी सगळी पत्रे, तुझ्या कविता आणि मग वाचत राहते त्यातलेच काही तुला लिहित राहते. गंमत आहे ही कवी. आधी तुम्हाला लिहायचे मग तेच परत माझे म्हणून मी तुला सांगत राहायचे. आवडते ते मला. कधीतरी वाटते अशी पाणीच्या पाणी लिहिली जावीत तुझ्यासाठी एक सलग, पण ते तसे फक्त वाटते इतकेच. या भेटीत तू माझ्याशी नव्या घराबद्दल बोललास आणि ते न पाहताही मी तिकडे जाऊन पोहोचले सुद्धा. सगळे दिसायला लागले समोर, सगळे सामानही घेतले मी लावायला. तुझी पुस्तके, तुझ्या कॅसेट, तुझी मेडल्स, कुठून कुठून जमा केलेल्या तुझ्या वस्तू, पेंटिंग्स, तुझे लिहिण्याचे टेबल मात्र मी किचन समोर मांडून ठेवले. दोन कारणे आहेत त्याची. तू लिहित असलेल्या मला दिसला पाहिजेस हे एक, आणि मी तुझ्यासाठी आत काहीतरी करत असताना तू मला पाहते आहेस, मला पाहता आला पाहिजे हे दुसरे.

विश्रांतीनंतर पुन्हा ललित लेख संग्रह सतीश सोळंकुरकर लिखित सावी. तुझं पत्र मिळालंय आणि नेमका तुझा पत्ता हरवून बसलो आहे मी आज. पाहिलं मी लिहायला घेतले आणि लोकांच्या मनात पहिला प्रश्न आला की हे सारे मी कोणाला लिहितो. आता ते अंदाज बांधत आहे नेमके कोण असावे माझ्या. आज बांधता येत ते माझ्या लिखाणाच्या दिशेचा कोणासाठी लिहितो आहे कोणासाठी लिहितो आहे कोण आहे नेमके माझ्या मनात ज्याच्यासाठी मी इतका स्पष्ट बोलत जातो खरेच कोणी आहे तसे की मी लिहितो आहे माझे मला. देवळाच्या पायऱ्या चढून जावे वर थेट गाभाऱ्यात तर दिसत नाही एकदम आपल्याला. समईच्या निर्मिंत्या प्रकाशात शांत असलेली स्वयंभू मूर्ती जस जसे आपण एक एक पायरी उतरत जातो गाभाऱ्याची तोच तो समईचा प्रकाश हळूहळू वाढायला लागतो. किंवा असे की डोळ्यांनाच सवय होते अंधाराची आणि मग त्या तसल्या अंधारात आणि युवल्याच्या प्रकाशातही आपल्याला दिसू लागते सगळे काही स्पष्ट. साऱ्या शरीरभर भरून राहतो गाभाऱ्याचा गंध आणि मूर्तीचे अस्तित्व घेऊनच परत तो आपण देवळातून. तसे काही होते आहे का माझे. माझ्या आत अगदी अनादि काळापासून असलेली कोणीतरी एखादी व्यक्ती आहे का जी आजवर मला मी ऐकू शकलो नव्हतो. किंवा कदाचित असेही की आजूबाजूच्या या इतक्या कोलाहलात तिचा आवाज पोहोचलाच नसेल माझ्यापर्यंत. किंवा असेही की मी टाळले असेल तिचा आवाज ऐकणे आजवर समजून. त्यासाठीच असेल का मी लिहित असता त्यालाच दाखवत असेल का एक एक कोपरा माझ्या आतला आतून आणि बाहेरूनही. पण हे सारे आत्ताच का होते आहे. आजवर ज्याच्या अस्तित्वाची जाणीवही नव्हती साधी कधी तो आवाज आज इतक्या ताकदीने का येत असावा माझ्याजवळ. का भाग पाडत असावा मला लिहायला

आज तरी मी उतरतो आहे का कागदावर जसा आहे तसा, मी का अट्टहास करतो आहे सगळे सगळे लिहिण्याचा. कोण भाग पाडते आहे मला लिहायला, खरेच काहीही समजत नाही. दिवे बंद आहेत सगळे आणि मी अंध. सगळ्या घरभर पसरली आहेत पत्रे. मी लिहायला घेतलेली, लिहिलेली आणि कधीही न पाठ. आता तर सुरुवात आहे, नवे हीच तर खरी वेळ आहे. पण कोणाला पाठवायची ही एवढी सगळी पत्रे? आणि पत्ता तरी कुठे आहे माझ्याजवळ? तुझं पत्र मिळालंय आणि नेमका तुझा पत्ता हरवून बसलो आहे मी आज, असे मी माझ्या एका कवितेत लिहिले होते. तुझे नेमके कोणाचे पत्र मिळाले होते मला तेव्हा? मी नेमका कोणाचा पत्ता शोधतो आहे मला काहीच माहित नाही. तुला लिहिण्याचे दिवस, तुला वाचण्याचे दिवस, हे पावसा पाण्याचे दिवस, तुला लिहिण्याचे दिवस, तुला वाचण्याचे दिवस. मोरांनी नाचावे तसे आभाळ भरून आलेले, नदी काठी कोणीतरी वाट बघत राहिलेले, रानातून घराकडे लगबग चाललेली, वासरांसाठी एक गाय मागेच राहिलेली, पोत्यांची खोळ घेऊन दाराकडे धावणारी मुले, वर्षा पानाचा ते मलगत झेलणारी फुले, हुरहुरणारी संध्याकाळ, दिवे लागण झालेली, कांकणाच्या आवाजात भाकर खरपूस झालेली, हलणाऱ्या आठवणी मनात तसा विडीचा धूर, पावसाची सतार तशी आत हुरहुर, कागदाच्या नावा घेऊन पाण्यातून धावण्याचे दिवस, पावसा पावसा पाण्याचे दिवस, तुला लिहिण्याचे दिवस. असेल पाऊस आणि खिडकीत उभे राहशील, झाड येईल आत, काय शोधत राहशील, घर बंद करून बाहेर निघावेसे वाटेल, मोकळे केस सोडून जरा भिजावेसे वाटेल, उठशील तशी जोरात आणि अचानक जातील दिवे, कोसळणाऱ्या पावसात घर दिसेल नवे, वाटेल असाच आता सतत कोसळत राहावा पाऊस, होऊ नये उजेड व्हावा अंधाराचा उरूस, फुले माळा विकेसात तसा माळून घेशील अंधार, भिरभिरत राहशील घरभर वाजत घ्यावा पदर, तसे काही आठवत राहशील, परत नव्याने कोणाची वाट पाहत राहशील, हे सगळे तसे वाट पाहण्याचे दिवस, पाऊस पाहण्याचे दिवस, तुला लिहिण्याचे दिवस, तुला वाचण्याचे दिवस. कोसळणाऱ्या पावसाची उघडून वही बसशील, एक एक पान वाचताना हरवून स्वतःला बसशील, बाहेरचा पाऊस मग हळूवार उतरेल, मोर येतील आपसुकच, हात घेतील हातात, लाख लाख पिसाऱ्यांनी कवळून तुला घेतील, मोराच्या तालावर पाय तुझे पडतील, मध्ये चमकेल वीज आणि चांदण्यांची होईल घर, मोराच्या नादात पाऊस येईल घरभर, जुनाच तुझा ताल तरी तुला वाटेल नवा, जुनाच तुझा ताल तरी तुला वाटेल नवा, तळहात करशील पुढे सरींचा अलगत उतरेल थवा, घरटे बांधेल पाऊस आणि तुला आत घेईल, ओल्या शहर हातांनी काही मागत राहील, त्याच्या तशा मागण्याचे दिवस, त्याच्या तशा रांगण्याचे दिवस, त्याच्यासाठी तुझ्या तशा वागण्याचे दिवस, तर असे हे पाऊस पाण्याचे दिवस, तुला लिहिण्याचे दिवस, तुला वाचण्याचे दिवस. हवी हवीशी वाटणारी मग वाजू लागेल धून, अंगणातल्या झाडाचेही मग जाईल मौन सुटून, त्याच्या येण्याचा संकेत म्हणून पाऊस होईल घनघोर, त्याच्यासाठी नव्याने लईत नसतील मोर, वीज उठेल संपून आणि वाट दाखवेल त्याला, आदमीने उभ्या झाडातून गंध आणेल वारा, तो येणार म्हणून अवेळी फुलतील ही फुले, भिजलेल्या घरट्यातून पाखरांचे झुलतील झुले, भिजलेल्या अंगाचा तो थेट येईल घरात, कमरेवर हात ठेवून एक तर राहील पाहात, हळूहळू म्हणताना बरसत जाईल पाऊस, जीव घेण्या लईत कोसळत राहील पाऊस, कित्येकदा कोसळशील तू ही आणि पुन्हा सावरत जाशील, कधी त्याला तर कधी स्वतःला आवरत जाशील.
हे तसे एकमेकांना सावरण्याचे दिवस, तू त्याला त्याने तुला आवरण्याचे दिवस, एकमेकांना एकमेकात वावरण्याचे दिवस, तर हे तसे पाऊस पाण्याचे दिवस, तुला लिहिण्याचे दिवस, तुला फक्त तुलाच लिहिण्याचे दिवस. मोर म्हातारा झाला म्हणून खूप दिवसांनी म्हटले तरी कितीतरी महिन्यांनी काल भेटलो आपण. मी तुला भेटण्याच्या नादात सुसाट आणि तुझे नेमके तातडीचे ऑफिसचे काम चालले, मी बोलावले, तू आलीस, जरा थांब, हे टेबल आवरते आणि आत्ता येते म्हणून परत वर गेलीस. मी थांबून राहिलो नेहमीच्या ठिकाणी नेहमीच. पाऊस पडायला झालेला आणि वाराही जोराचा, मी वाट पाहतो, मोगऱ्याचा वास येतोय, जवळ कोणीतरी गजरवाली असणार, मी पाहतोय. होय, चिरीमिरी पावसात फाटका पदर डोक्यावर आणि छातीला कोर लावून गजऱ्याचा घमघमट पुढ्यात घेऊन बसलेली एक बाई दिसते आहे. मी सवयीने पुढे जातोय. फुले हा तर तुझा वीक पॉइंट, फुले आणावीस तर तूच, असे म्हणत म्हणत आधाशीपणाने वरचे हिरवे कंस पान उघडून सगळे गजरे ओंजळीत घेऊन मनसोक्त सांगणारी, म्हणजेच मनसोक्त होणारी, आणि मग मी ते स्वतः तुझ्या केसात माळावे म्हणून हट्ट करणारी, तू मला माहीत आहे. मी गजरे घेतोय तुझ्यासाठी आणि थांबतोय तसाच. मला आठवतोय तुझा आजचा चेहरा, तुला पाहिल्यापासून सतत वाटत राहिले होते की तुझ्यामध्ये काहीतरी बदल झाला आणि तू नेमका लक्षात येत नव्हता. आता गजरे समोर आले आणि स्पष्ट दिसायला लागले असेल, तू तुझे केस बारीक करून घेतले आहेस. गजऱ्याची पोळी आहे माझ्या हातात, तुला ती द्यावी न द्यावी मी बॅगेत ठेवतोय. तुझा चेहरा आठवतोय, आठवतोय तुझे लांब सडक काळे भोडकेस, आणि आठवतोय जेव्हा दोन वेण्या पाठीवर सोडून घरी घरत राहायचीस, तू छानसा आंबाडा बांधलेला आणि त्यावर गच्च मोगऱ्याची वेणी, या रूपात तुला पाहणं हा आनंद सोहळा असायचा माझा सर्वांचा. याच वाटेवर, याच वळणावर घेऊ एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका.

ललित लेख संग्रह सतीश सोळांकुर कर लिखित सावली। तुझ्याशी बोलताना मग वाटायचे की तुझा वास येतोय मोगऱ्यासारखा, आणि मग जेव्हा जेव्हा दिसायचा मोगरा समोर तेव्हा तेव्हा तुझी आठवण यायची, येत राहायची, तुझा गंध येत राहायचा, आणि वाटायचे तूच आहेस आजूबाजूला, येशील आता इतक्यातच, तुझी वाट पाहणे, पण मग जर मोगरा असेल आजूबाजूला कुठेतरी केस का कापलीस नाही आवडले, पण इतके कमी करायचे, चांगली नाही दिसत मी, चांगली पण गरज होती का इतके चांगले लांब सडक केस? अरे जरा वय कमी वाटतं इतकं, काय वय कमी वाटावं म्हणून तू केस? होय पण मला तुला गरज काय त्याची, आणि कशी दिसतेस ते पाहिलंस का? होय असू दे, होईल सवय हळूहळू, काय फरक पडतो? तू आज भेटशील आणि मग परत 6 महिन्यांनी? अच्छा म्हणजे मी तुला भेटणार नाही म्हणून तू काहीही केलंस तरी चालेल? मी काहीही केलेलं नाही, तुला माहित आहे ना की केस कापणं म्हणजे माझ्या गळ्यावर सुरी, असं मी तुला एकदा म्हटलं होत, तेव्हाची गोष्ट वेगळी होती, तेव्हाची गोष्ट वेगळी, आणि आता ते जाऊ दे, दुसरं काही बोलणार, वय लपावं म्हणून केस कमी केले ओके, वय लपावं असं वाटायला का लागलंय तुला? आपण म्हातारे दिसू नये असं का वाटायला लागलंय तुला? आणि समजा म्हातारे झालो, दिसलो, म्हणून जोवर माझ्यात काही फरक नाही तोवर हे सगळं करण्याची गरज का आहे तुला? माझ्यातच काही पडलाय का फरक? मोर म्हातारा झाला म्हणून त्याने पिसारा कापू नये, फुले आहेत बॅगेत, असू देत, द्यावीत तुला, द्यावीत नको, मला धाडस होत नाही बॅग उघडायचे, पाऊस बघ किती छान पडतोय, नाही होय मी नवीन छत्री घेतली आहे लाल रंगाची, मला पावसाळी सँडल्स घ्यायचे आहेत रे, 2-3 दुकानं पाहिली पसंतच नाही पडत, ड्रेस घ्यायला हवेत 1-2, आजकाल फारच होते शॉपिंग, मजा येते पण, तू घेतलीस का नवीन छत्री? फुले बॅगेतच आहे, त्यांना बाहेर काढण्याची मला भीती वाटते आहे, कोणीतरी खेळ खेळत आहे, तुझ्या पत्रातून फोनवरच्या बोलण्यातून माझ्याबद्दलची काळजी सतत जाणवत आहे, चल मी तुला काळजी तरी देऊ, संदेश म्हणून तुझ्यावर लक्ष ठेवायला सांग, कुठेतरी बाहेर घरी परतल्यावर त्यांना फोन केला तर ते म्हणाले

बाबा आहात कुठे? तुमची काळजी वाटते आम्हाला. अनिल कुसुरकर जो गल्फमध्ये असतो, सतत असतो माझ्या बरोबर मुंबईत असताना आणि गल्फमध्ये परत गेल्यावर रात्री अपरात्री सतत फोनवरून बोलत राहतो माझ्याशी. मी एकदा म्हणालो, इतके फोन करतोस आणि गप्पा मारतोस, फोनचे बिल भरावे लागत नाही का रे? तर म्हणाला, मी तिथल्या सुलतानाचा जावई आहे, 2 दिवसापूर्वी त्याचा परत फोन आला. पहिलं वाक्य, कसा आहेस तू, काळजी वाटते. कोल्हापूरहून धाकट्या बहिणीचे पत्र आले आहे, तिने आईला लिहिले आहे की मला नानाची काळजी वाटते, सर्वजण माझी काळजी का करतायत, काळजी करण्यासारखे काही घडले आहे का माझ्या, की घडणार आहे काही काय, आणि त्याची चाहूल लागली आहे सर्वांना आधीच, काय घडणार आहे. अशी सर्वांनाच एकदम माझी काळजी लागायचा हा ऋतू अचानक कसा सुरू झालाय? मी बरा आहे असे लिहितो, पण मी बरा नाही असे तू म्हणतो म्हणजे काय? मी खरेच बरा नाही का, की मी नाहीच? माझा टेलिफोन नंबर अस्तित्वात नाही असेही तुला ऑपरेटरने सांगितले ना? अस्तित्वाबद्दल तर त्याला काही सांगायचे नव्हते ना? त्याला काही समजले आहे का की माझ्या टेलिफोनला धोका आहे, कोणीतरी खेळ खेळत आहे, मला समजत नाही, मला खेळवले जात आहे, मी बरा दिसतो पण तुला तसा दिसत नाही, म्हणजे मी बरा नाही, आता हा खेळ थांबायला हवा. कदाचित तो थांबेलही. आता घर रंगवून घेतले आहे, नवीन कपडे घेऊन काही फरक पडेल का कपड्यांशिवाय? पेन हातात धरवत नाही, थरथर सुटते हाताला आणि शब्द उमटतच नाहीत. मग काहीतरी लिहिले जाते पण ते मला वाचता येत नाही, काहीतरी वेगळ्या भाषेतून लिहिले आहे असे वाटत, ती भाषा मला समजत नाही. समोरच्या माणसाचे बोलणे मला ऐकू येते, समजते असे वाटते, मी तसे समजून त्याच्याशी बोलतो आणि पुढच्या क्षणाला तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत नाही. माझी भाषा समजत नसावी का? मी तुझ्याशी जेव्हा बोलतो तेव्हा तुला समजते नसत. मला इतर सर्वजण बोलतानाही तुझ्याशीच बोलल्यासारखे वाटत. माझी पत्रे मला वेळेवर मिळत आहेत, यावे वाटणारे सगळे फोन येत आहेत, मला नीट ऐकू येते, मला नीट वाचता येते, लिहिता मात्र येत नाही, पण हे तसे काही फारसे काळजीचे कारण नाही. कोणाला तरी विश्वासात घेऊन मला माझ्या काळजीचे खरे कारण विचारून घ्यायचे आहे. कोणाला विचारू? माझे तुझ्यामध्ये रूपांतर होते आहे, तू येतोस आणि मग मनाप्रमाणे घडत जातात. एक एक गोष्टी चांदण्यांचे अख्खे आकाश बांधून आणलेले असतेस तू पाठीवरून. मी उंजळ पुढे करते फक्त आणि मग एक एक चांदणी हळूवार उतरत जाते माझ्या तळहातावर आणि दुसऱ्या मनावरून फिरत राहते एक हळवेसे मोरपीस. तू अंगणात येतोस, वर पाहतोस आणि मग कोरड्या आभाळातही दाटून येते ढगांची मैफिल आणि झरू लागतात पावसांचे झंकार आत अंतर्मनात. तू येतोस, झाडांच्या कानात गुंगुणतोस तुझी एखादी कविता आणि मग झाडाझाडावर उतरत जाते नव्या वसंताची बहार. तू येतोस आणि मग सगळेच येतात, हवे तेव्हा चांदणे घेता येते घरात, हवा तसा समुद्र आणता येतो खुशी, हव्या त्या झाडावर हवे ते पक्षी आणता येतात गाणार. तू येतोस तेव्हा दिवे जात नाही, एक समान लई फिरत राहतात पंखे, फोनमधून झंकारत राहतात कोकिळेचे आलाप. तू येतोस तेव्हा अपसुपत येतात जुन्या कवितांच्या ओळी ओठावर, रात्रभर जळत राहतो नंदा देव, फोटोला घातलेले हार कसे आत्ताच घातल्यासारखे ताजे राहतात, केसात मांडलेली वेणी रात्रभर करत राहते सुगंध पेरणी. तू येतोस तेव्हा सुगीचा हंगाम सुरू झालेला असतो. तू येतोस तेव्हा गाई घराकडे परतलेली असते. तू येतोस तेव्हा धार काढण्याची वेळ झालेली असते आणि दुकाने भरलेली असते. तू येतोस तेव्हा फक्त तुझा ऋतू असतो, एखाद्या करणी केलेल्या माणसासारखे सगळे वागत असतात तुझ्या आधी. तू येतोस तेव्हा तू आलेला आहेस हे कोणाला वेगळे सांगावे लागत नाही, सगळे आपसुकच घर
घडत जाते तेव्हा तू येतोस, तेव्हा तुझे येणे हीच एकमेव एक गोष्ट असते. तुझे येणे ही जितकी अशक्यप्राय गोष्ट असते ना, तितकेच तुझे जाणे मात्र असते अटळ. किंबहुना येतानाच तुझ्या परतण्याचे संकेत सोबत घेऊन आलेला असतोस. तू जातोस आणि मग सगळ्या वस्तूंवर एक उदासाची पाऊसावली पसरत जाते. तुझे जाणे आणि मग परतून येणे या दोघांमध्ये एक प्रचंड मोठा वणवा पसरत जातो आणि त्यामध्ये तुझ्या येण्याने पुलकित झालेली एक एक वस्तू जळत जाते. तू जाणार असतोस, परत येण्याचे सगळे संकेतही तू पाळणार असतोस, पण तोवर शिळा घेऊन राहावे लागते मला. तुझ्या येण्याने परत शापमुक्त होईपर्यंत, म्हणजे असे की रामाच्या पदस्पर्शाने अहिल्येचा उद्धार आणि राम तिथून निघताच परत तिचे शिळेमध्ये रूपांतर. मग परत रामाच्या येण्याची वाट आणि मग परत तिचा उद्धार. तू यावेस आणि मग परत जाऊच नये असे वाटते, किंवा यावेस आणि घेऊन जावे इथल्या सगळ्या वस्तूंना असे वाटते, म्हणजे त्यासोबत मीही गोळा केली जाईल तुझ्यासोबत. तू जातोस हे मान्य, तुझे जाणे अवश्यक्य हेही मान्य, तरीही तुझे जाणे मात्र अमान्य. काहीतरी गळून जाते आहे. तुझा फोन आला सकाळी, तेव्हा मी आत होतो, तुझा आवाज ऐकता आला नाही हे असे मला वाटते पहिल्यांदा झाले. काल तुझ्याशी बोलतानाही फोन परत परत पटकत होत गेला, सलग असे बोलता चाले नाही आपल्याला, हेही तसे पहिल्यांदाच झाले. मग मी ऑफिसमधून फोन केला, तू म्हणालीस मी बिझी आहे. मग मी परत फोन केला थोड्या वेळाने, तू परत बिझी. मग दिवसभर मी थोड्या थोड्या वेळाने फोन करत राहिलो आणि तू परत परत बिझी असल्याचे समजत गेले, हेही तसे पहिल्यांदा झाले. तुझी खूप आठवण येते, तुला भेटावेसे वाटते, कशातच लक्ष लागत नाही, भेटणे जमले नाही तरी फोन करत जा मला सतत. असे तू सतत म्हणत आलीस आणि मग बोलणे टाळतही आलीस का? असो, मला अजूनही तुझे सगळे खरे वाटते, यात दोष तुझा नाही. तू म्हणतेस मला आठवण येते खूप, मी ते खरे मानतो. तू म्हणतेस मी तुझ्या फोनसाठी थांबून असते, मी ते खरे मानतो. तू म्हणतेस सतत तुझा आवाज ऐकू असं वाटतो मला, मी तेही खरे मानतो. सगळे तुझे तुझ्या स्टाईलचे वागणे आहे, मात्र मला आजही खरे मानता येत नाही आणि विश्वासही बसत नाही माझा यावर. तुझ्या सवडीनुसार मी तुला आवडायचे, तुझ्या सवडीनुसार मी तुझ्या आठवत राहायचे, तुझ्या सवडीनुसार मी तुला दिसत राहायचे, तुझ्या सवडीनुसार मी तुला फोन करत राहायचे आणि तुझ्या सवडीनुसार तू माझ्याशी बोलत राहायचे, हे माझे प्राप्त. वेळात वेळ काढून तुला फोन करायचा, कसलीही पर्वा न करता तू आवाज देताच तुझ्या दिशेने धावायची. तासन तास तू सांगशील त्या ठिकाणी वाट पाहत राहायची. तुला वेळ झाला यायला तर समजून काढायची, गाडी उशिरा मिळाली असेल, रिक्षावाला यायला तयार नसेल, निघतानाच कोणाचा तरी फोन आला असेल, मुलाचा एक सॉक सापडला नसेल आणि आयत्या वेळेला तो शोधावा लागला असेल, आयत्या वेळी गॅसचे सिलेंडर संपले असेल आणि दुसरे लावता लावता वेळ गेला असेल, इस्त्री करायला घेतली असेल साहेबांच्या कपड्यांना वीज गेली असेल नेमकी आणि पारा चढला असेल साहेबांचा तू बाहेर निघताना, किंवा दरवाजा ओढून घेतला असेल तू आणि चावी आतच राहून लॉक झाला असेल दरवाजा बाहेर. हे नाही तर ते नाही तर हे मी समजत राहायचे, समजावत राहायचे, हे माझे तुझे प्राप्त, हे माझ्याकडून चालत राहत. Good.

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण यावेळेस पुणे येथील प्रेक्षणीय स्थळं या विषयांची माहिती घेणार आहोत. पुणे म्हटलं की आपल्याला दगडूशेठ हलवाई गणपती यांची पहिली आठवण नेहमी येते आणि आता आपण त्याविषयीच माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो समृद्ध इतिहास, गड किल्ले, संतांची परंपरा, देवस्थानं आणि या सगळ्यांना जोडणारी आपली सुंदर संस्कृती. आजच्या आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण निघालो आहोत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीकडे, म्हणजेच पुण्याकडे. पुणे म्हटलं की शनिवारवाडा आठवतो, सिंहगड आठवतो, पेशव्यांचा इतिहास आठवतो. पण पुण्याच्या या ऐतिहासिक शहरात एक असं श्रद्धास्थान आहे जिथे गेल्यावर भक्तांच्या मनात एकच भावना जागी होते, गणपती बाप्पा मोरिया. हो मंडळी, आजची आपली भ्रमंती आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी. पुण्याच्या गजबजलेल्या रस्त्यांमधून आपण पुढे जात असताना वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. रस्त्यावरची लगबग, दुकानांची गर्दी, भक्तांची ये जा आणि त्या सगळ्यांमध्ये एका ठिकाणी पोहोचल्यावर मन आपोआप शांत होतो. समोर दिसतो तो भव्य परिसर आणि मनात येते हा तोच दगडूशेठचा गणराया, ज्याचं नाव घेतलं की पुण्याची आठवण येते, ज्याच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त येतात आणि ज्याच्या चरणी आपली इच्छा, आपली चिंता, आपलं दुःख आणि आपल्या मनातील प्रार्थना घेऊन हजारो भाविक नतमस्तक होतात. आज आपण ज्या गणपतीची एवढ्या श्रद्धेने पूजा करतो त्या गणपतीची सुरुवात नेमकी कशी झाली, दगडूशेठ हलवाई कोण होते, या गणपतीची स्थापना करण्यामागची कथा काय आहे आणि एका गणपतीने पुण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात एवढं मोठं स्थान कसं निर्माण केलं, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल इतिहासांच्या पानांमध्ये. दगडूशेठ हलवाई

हे पुण्यातील प्रसिद्ध मिठाई व्यावसायिक म्हणून ओळखले जात होते. त्यांचा व्यवसाय चांगला चालला होता. पुण्यात त्यांची प्रतिष्ठा होती. पण त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत दुःखद प्रसंग आला. या दुःखाच्या काळात गणपतीवरील श्रद्धेने त्यांना आधार दिला आणि या श्रद्धेमधून गणपतीची स्थापना झाली. हळूहळू या गणपतीभोवती भक्तीचं वातावरण निर्माण झालं. लोक दर्शनासाठी येऊ लागले, प्रार्थना करू लागले आणि काळाच्या ओघात हा गणपती केवळ एका कुटुंबाचा गणपती राहिला नाही, तो झाला संपूर्ण पुण्याचा लाडका गणराया. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये गणपतीला विशेष स्थान आहे. गणपती म्हणजे बुद्धीची देवता, गणपती म्हणजे शुभारंभ, गणपती म्हणजे विघ्नहर्ता. आणि म्हणूनच कोणतंही नवीन काम सुरू करताना आपण म्हणतो श्री गणेशा करूया. आपल्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या, कितीही चिंता असल्या, तरी गणपती समोर हात जोडताना मनाला एक विश्वास मिळतो की सगळं ठीक होईल. कदाचित हीच भावना दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात असते. आणि मंडळी, दगडूशेठ गणपतीची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांची भव्य आणि आकर्षक मूर्ती. गणरायांचे दर्शन घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हास्य, भव्य स्वरूप आणि भक्ताकडे पाहणारी ती नजर, काही क्षणांसाठी का होईना मनातल्या सगळ्या चिंता बाजूला पडतात. तुम्ही पुण्यातले असा किंवा महाराष्ट्राच्या दुसऱ्या कोणत्याही भागातले असा, दगडूशेठ गणपती समोर उभं राहिल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. आणि म्हणूनच हा गणपती लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनला आहे. दगडूशेठ गणपतीची गोष्ट केवळ एका मंदिरापुरती मर्यादित नाही, या गणपतीशी जोडलेली आहे भक्ती, परंपरा, गणेशोत्सव, पुण्याची संस्कृती आणि समाजसेवा. गणपती बाप्पाच्या भक्तीबरोबरच समाजासाठी काहीतरी करण्याची भावना या परंपरेमध्ये दिसून येते. म्हणूनच दगडूशेठ गणपतीचे हे पुण्याच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचं नाव बनलेले आहे. आता जरा कल्पना करा की गणेशोत्सवाचे दिवस आहेत, पुण्याच्या रस्त्यांवर उत्साह आहे, ढोल ताशांचा आवाज आहे, गणपती बाप्पा मोरियाच्या घोषणा आहेत आणि हजारो भाविकांच्या गर्दीमध्ये दगडूशेठ गणपतीचे भव्य रूप. तो अनुभव शब्दात सांगणे खरंच कठीण आहे, कारण गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही, तो महाराष्ट्राच्या भावनेचा एक भाग आहे आणि या उत्सवात दगडूशेठ गणपतीचे स्थान तर विशेषच. आपल्या आजच्या भ्रमंतीचा हा पहिला टप्पा, याच्यामध्ये आपण जी यात्रा केली आहे आता त्याच्या पुढची यात्रा घेऊया. दगडूशेठ हलवाई नेमके कोण होते? त्यांच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग घडला ज्यामुळे गणपतीची स्थापना झाली आणि या गणपतीच्या स्थापनेमागची भावना काय होती? एका छोट्याशा श्रद्धेच्या सुरुवातीने पुढे एवढं मोठं श्रद्धास्थान कसे निर्माण झाले? गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया. मागच्या भागात आपण पुण्याच्या हृदयात वसलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ओळख करून घेतली. आता आपण जाणून घेऊ की गणपती आज लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान का आहे. आज आपण जाणार आहोत थोडस मागे इतिहासाच्या त्या काळात जिथे एका कुटुंबाच्या दुःखातून एका श्रद्धास्थानाचा जन्म झाला. आणि म्हणूनच आजचा भाग आहे श्रद्धेतून जन्मलेला, म्हणजे जन्म घेतलेला गणरायाचा. पुण्याच्या इतिहासात दगडूशेठ हलवाई हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. दगडूशेठ हे व्यवसायाने हलवाई होते. मिठाईचा व्यवसाय करताना त्यांनी पुण्यामध्ये आपली एक वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. व्यवसाय, प्रतिष्ठा आणि सुखाचं आयुष्य, सगळे काही सुरळीत चालले होते. पण आयुष्य नेहमी आपल्या मनाप्रमाणे चालत नाही. कधी कधी सुखाच्या क्षणांमध्येच अचानक दुःखाची सावट येते. दगडूशेठ हलवाई यांच्या आयुष्यातही असेच काहीसे घडले. त्यांच्या कुटुंबावर मोठे दुःख कोसळले. त्यांच्या मुलाचं निधन झालं. एका आई वडिलांसाठी आपल्या मुलाला गमावणे म्हणजे किती मोठे दुःख असते हे शब्दात सांगणे कठीण आहे. घरात सगळं असूनही मन मात्र रिकाम होतं.
आणि अशा वेळी माणूस कुठेतरी आधार शोधत असतो, कधी माणसांमध्ये, कधी निसर्गामध्ये आणि अनेकदा देवाच्या चरणी. दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नीच्या मनावर या दुःखाचा मोठा परिणाम झाला, पण या दुःखाच्या काळात त्यांना अध्यात्माचा आणि भक्तीचा आधार मिळाला. त्यांनी गणपतीची स्थापना केली, गणरायाच्या चरणी मन अर्पण केले आणि हळूहळू त्या गणपतीभोवती भक्तीचं वातावरण निर्माण होऊ लागलं. इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की देवाकडे जाण्यासाठी नेहमी सुखाची गरज नसते, कधी कधी दुःखच आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जाते. कधी एखादं संकट आपल्याला आतून मजबूत करते आणि कधी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आलेले दुःख पुढे हजारो लोकांसाठी श्रद्धेचे कारण बनते. दगडूशेठ गणपतीची कथाही आपल्याला हेच सांगते. त्या काळात पुण्यामध्ये गणेशोत्सवाची परंपरा होती, लोक एकत्र येत होती, सामाजिक आणि धार्मिक वातावरण तयार होत होते आणि पुढे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले. गणपती हा केवळ घरातील देव न राहता समाजाला एकत्र आणणारा उत्सव बनला. या वातावरणामध्ये दगडूशेठ गणपतीची लोकप्रियताही वाढत गेली. भक्त येऊ लागले, दर्शन घेऊ लागले, आपल्या मनातील इच्छा गणरायाला सांगू लागले. कोणी सुखासाठी आले, कोणी संकटातून बाहेर पडण्यासाठी आले, कोणी मुलाच्या भविष्यासाठी प्रार्थना केली, तर कोणी फक्त गणरायाचे दर्शन घेऊन मनशांती मिळवण्यासाठी आले. तुम्ही कधी एखाद्या मंदिरात गेलात आणि तिथे काही क्षण शांत बसलात का? काही मागायचं नसतं, काही सांगायचं नसतं, फक्त देवासमोर बसायचं असतं आणि तरीही मनाला एक वेगळाच आधार मिळतो. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनामध्येही अनेक भक्तांना असाच अनुभव येतो. गणरायाकडे पाहताना मनात एक विश्वास निर्माण होतो की चिंता करू नकोस, मी आहे. कदाचित म्हणूनच दगडूशेठचा गणराया एवढा लोकप्रिय आहे. दगडूशेठ गणपतीची परंपरा केवळ पूजा आणि दर्शनापुरती राहिली नाही. काळ पुढे गेला, पिढ्या बदलल्या, पुणे बदललं, पुण्याची लोकसंख्या वाढली, शहर आधुनिक झाले, पण गणरायावरील श्रद्धा मात्र कायम राहिली. आज दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांमध्ये फक्त पुणेकरच नसतात, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधून, देशाच्या विविध राज्यांमधून आणि परदेशामधूनही भक्त या गणरायाच्या दर्शनासाठी येतात. आता जरा गणेशोत्सवाची कल्पना करा. रस्त्यांवरती रोषणाई, फुलाची सजावट, ढोल ताशांचा निनाद, लेझिमचा ताल, गणरायाच्या नावाच्या घोषणा आणि हजारो भाविकांच्या गर्दीत दगडूशेठ गणपतीचे भव्य रूप. गणपती बाप्पा मोरया हा आवाज जेव्हा वातावरणामध्ये घुमतो तेव्हा अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहते. हा फक्त आवाज नसतो, ही असते भक्तीची भावना, ही असते महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख. दगडूशेठ गणपतीची खरी ताकद फक्त त्यांच्या भव्य मूर्तीमध्ये नाही, तर या गणरायाशी जोडलेल्या सेवेच्या भावनेमध्ये सुद्धा आहे. भक्ती आणि समाजसेवा याचा सुंदर संगम या परंपरेत पाहायला मिळतो. गरजूंसाठी मदत, सामाजिक उपक्रम, आरोग्यविषयक उपक्रम आणि समाजातील विविध घटकांसाठी काम करण्याची भावना, यामुळे दगडूशेठ गणपतीचे स्थान केवळ धार्मिक न राहता सामाजिक दृष्ट्याही महत्वाचे बनलेले आहे. एखाद्या देवाची मोठी मूर्ती असणं महत्वाचं आहे हे आहे का नक्की? की त्या देवाच्या नावाने एखाद्या गरजू व्यक्तीला मदतीचा हात देणे अधिक महत्वाचे आहे? खरं पाहिलं तर दोन्ही गोष्टींची मूळ एकच आहे, श्रद्धा. देवावर श्रद्धा आणि माणसावर प्रेम. आणि म्हणूनच दगडूशेठ गणपतीची परंपरा आपल्याला भक्तीसोबत सेवाही शिकवते. एका कुटुंबाच्या आयुष्यात आलेले दुःख, त्या दुःखातून मिळालेला देवाचा आधार आणि त्या श्रद्धेतून उभा राहिलेला गणराया आज लाखो लोकांच्या आयुष्यात आनंद आणि विश्वास घेऊन येतो. हीच तर आपल्या संस्कृतीची ताकद आहे. दुःखातून श्रद्धा निर्माण होते,
श्रद्धेमधून शक्ती मिळते आणि त्या शक्तीमधून समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. आणि हीच आपल्या दगडूशेठ गणरायाची सुंदर कहाणी आहे. आज आपण या गणरायाला थोडं जवळ अनुभवणार आहोत. आजूबाजूला दुकाने, रस्त्यावरची लगबग, दर्शनासाठी आलेले भाविक आणि त्या सगळ्या गर्दींमधून पुढे जात असताना अचानक आपलं लक्ष मंदिराकडे जाते. क्षणभर आपण थांबतो आणि मनात एकच विचार करतो, हा तोच आपला दगडूशेठचा गणराया. दगडूशेठ गणपतीची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याची भव्य आणि आकर्षक मूर्ती. गणरायाचे स्वरूप पाहताना भक्तांच्या मनावर आपोआप आदर आणि भक्तीची भावना निर्माण होते. गणपती बाप्पाची प्रसन्न मुद्रा, भव्य रूप, सुबक सजावट आणि भक्तांकडे पाहणारी ती प्रेमळ नजर, हे सगळं पाहताना काही क्षणांसाठी आपण बाकीचं सगळं विसरून जातो. आपल्या मनात कितीही विचार असले, कितीही चिंता असल्या, पण गणरायासमोर उभं राहिल्यावर मनात शांतता निर्माण होते. गणपतीची मूर्ती म्हणजे केवळ एक सुंदर कलाकृती नाही, आपल्या भारतीय परंपरेत गणपतीच्या प्रत्येक रूपामागे एक अर्थ आहे. मोठे कान आपल्याला जास्त ऐकायला शिकवतात, लहान डोळे एकाग्रतेचा संदेश देतात, मोठं पोट म्हणजे जीवनातील चांगल्या वाईट गोष्टी स्वीकारण्याची क्षमता दाखवते आणि गणपतीची सोंड आपल्याला परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची शिकवण देते. म्हणूनच गणपतीची पूजा ही केवळ श्रद्धा नाही, तर त्यामध्ये जीवन जगण्याचा संदेशही जडलेला आहे. आता जरा विचार करा, तुम्ही दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात प्रवेश करता, आजूबाजूला भक्तांची गर्दी आहे, कुणी हात जोडून उभे आहे, कोणी डोळे मिटून प्रार्थना करत आहे, कुणी आपल्या मुलाला गणरायाचे दर्शन घडवत आहे, तर कोणी मनातील एखादी इच्छा बाप्पाला सांगत आहे, आणि कुठेतरी दूरवरून ऐकून येते की गणपती बाप्पा मोरया. त्या एका घोषणेमध्ये किती ऊर्जा असते ना मंडळी. क्षणभर असे वाटते की संपूर्ण वातावरणात गणरायाची उपस्थिती झाली आहे. दगडूशेठ गणपतीचे मंदिर हे पुण्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाचे स्थान आहे. या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात इथलं वातावरण पाहण्यासारखे असते. मंदिराची सजावट, फुलांची आरास, रोषणाई, गणरायाचे अलंकारिक रूप आणि दर्शनासाठी होणारी भक्तांची गर्दी, या सगळ्यांमध्ये संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण होते. गणेशोत्सव म्हटलं की आपल्या महाराष्ट्रात ढोल ताशा पथक आलेच. ढोलाचा आवाज, ताशांचा कडकडाट, लेझिमचा ताल आणि त्यावर थिरकणारे हजारो पाय, हा अनुभव वेगळा असतो. पण या सगळ्या उत्साहाच्या मध्यभागी असतो तो आपला गणराया. बाप्पा आला ही भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची ही एक वेगळीच दुनिया आहे. कुणी पहिल्यांदा येते, कुणी दरवर्षी येते, कुणी नवस पूर्ण झाल्यावर येते, तर कुणी आपल्या आयुष्यातील एखादा विशेष क्षण गणरायाच्या चरणी अर्पण करण्यासाठी येते. काही जण म्हणतात, आम्ही पुण्यात आलो आणि दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले नाही तर पुण्याची यात्रा अपूर्ण वाटते. ही भावना किती सुंदर आहे. देवळात गेले नाही तर पुण्याची यात्रा अपूर्ण वाटते. ही भावना किती सुंदर आहे. देवळात गेल्यावर आपण नेहमी काहीतरी मागतो, पैसा, आरोग्य, मुलांचे चांगले भविष्य, नोकरी, व्यवसायामध्ये यश आणि कुटुंबाचे सुख. पण कधी कधी गणरायाकडे काही मागण्याऐवजी फक्त एवढंच म्हणावं की बाप्पा, जे काही आहे त्यासाठी धन्यवाद आणि पुढे चालण्यासाठी ताकद दे. कारण आयुष्यात प्रत्येक वेळी आपल्याला समस्या संपवण्याची गरज नसते, कधी कधी त्या समस्यांना सामोरे जाण्याची ताकद मिळणेही पुरेसी असते आणि ती ताकद आपल्याला श्रद्धेतून मिळते. दगडूशेठ गणपतीची आणखीन एक महत्वाची ओळख म्हणजे सामाजिक बांधिलकी. गणपती बाप्पाच्या भक्तीबरोबरच समाजातील गरजू लोकांसाठी मदत करण्याची भावना

या परंपरेशी जोडलेले आहे. आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण आणि विविध सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच भक्ती फक्त मंदिरात नाही, भक्ती माणसाच्या सेवेतही आहे ही शिकवण खूप मोठी आहे. आज आपण गणरायाचे भव्य रूप अनुभवले, मंदिराचे वातावरण अनुभवले, भक्तीची भावना समजून घेतली. पण आपल्याला दगडूशेठ गणरायाची एक गोष्ट अजून बाकी आहे, ती म्हणजे गणेशोत्सव. पुण्यात गणेशोत्सव म्हटलं की वातावरण खूप प्रसन्न होते आणि अजूनही त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. पण त्याच्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

क्रांतीनंतर तुमचा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये जे आपण ऐकतो आहोत आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती याच्याविषयी आपण माहिती घेत होतो. आता आपण आजवरच्या आपल्या प्रवासात आपण दगडूशेठ गणपतीची ओळख करून दिली, गणरायाच्या स्थापनेमागची कथा जाणून घेतली आणि या गणपतीशी जोडलेली श्रद्धा आणि भक्ती अनुभवली. पण आता आपण जाणार आहोत त्या काळात जेव्हा पुण्याच्या रस्त्यांवर एक जयघोष घुमतो, गणपती बाप्पा मोरया. दगडूशेठ गणपती आणि पुण्याचा गणेशोत्सव. गणेशोत्सव म्हणजे आपली परंपरा, आपली संस्कृती.

आपली कला, आपली एकजूट आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बाप्पावरची आपली श्रद्धा. गणपती घरी आला की घरातले वातावरण बदलून टाकते. सकाळची आरती, फुलांचा सुगंध, मोदकाचा नैवेद्य, बाप्पाच्या जयघोषाने भरलेले घर आणि 10 दिवस मनामध्ये एक वेगळाच आनंद असतो. पण जेव्हा आपण पुण्याच्या गणेशोत्सवाबद्दल बोलतो तेव्हा दगडूशेठ गणपतीचा उल्लेख अपरिहार्य असतो. पुण्याच्या गणेशोत्सवाला एक मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक रूप दिले. त्या काळात गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला. लोक एकत्र आले, विचारांची देवाणघेवाण झाली, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होऊ लागले आणि गणपती हा समाजाला जोडणारा केंद्रबिंदू बनला. याच पुण्याच्या गणेशोत्सवात दगडूशेठ गणपतीची परंपरा पुढे अधिकाधिक प्रसिद्ध होत गेली. आता जरा डोळे बंद करून कल्पना करा मंडळी, की तुम्ही पुण्याच्या रस्त्यांवरती गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे तिथे आहात. सगळीकडे रोषणाई, फुलांची आरास, रंगीबेरंगी सजावट, ढोल ताशांचा निनाद, लेझिमचा ताल आणि हजारो भाविकांचा उत्साह. काही क्षणात संपूर्ण वातावरण त्या जयघोषाने भरून जाते. हा अनुभव फक्त पाहण्याची नाही, तो जगण्याचा अनुभवही आहे. कुणी कुटुंबासोबत येते, कुणी मित्रांसोबत येतं, कुणी नवस फेडण्यासाठी येतं, तर कुणी फक्त गणरायाचे दर्शन घेण्यासाठी लांबून येते. काही भक्त अनेक तास रांगेत उभे असतात, पण जेव्हा गणरायाचे दर्शन होते तेव्हा त्या सगळ्या प्रतीक्षेचा थकवा क्षणात नाहीसा होतो. कारण भक्ताच्या मनात एकच भावना असते, आज माझ्या बाप्पाचे दर्शन झाले. गणेशोत्सव म्हणजे केवळ मोठमोठ्या सजावटी नाहीत, गणेशोत्सव म्हणजे कला आणि संस्कृतीचे सुंदर प्रदर्शन आहे. ढोल ताशा पथक, लेझिम, भजन, कीर्तन, संगीत, नृत्य, विविध सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्यांमुळे गणेशोत्सवाला एक वेगळीच रंगत येते. आणि पुण्याची ही सांस्कृतिक परंपरा तर विशेष प्रसिद्ध आहे. पुण्याच्या गणेशोत्सवात सहभागी होणे म्हणजे जणू महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक सुंदर अनुभव घेणे आहे. दगडूशेठ गणपतीच्या उत्सवामध्ये आणखीन एक गोष्ट विशेष जाणवते, ती म्हणजे भक्ती आणि शिस्त. एवढ्या मोठ्या संख्येने भक्त येत असूनही दर्शनाची व्यवस्था, गर्दीचे नियोजन आणि विविध सेवा यामागे मोठे व्यवस्थापन असते. अनेक स्वयंसेवक आणि सेवेकरी भक्ताच्या मदतीसाठी कार्यरत असतात. कोणाला दर्शनाची दिशा सांगायची, कोणाला मदत करायची, वृद्ध भक्तांची काळजी घ्यायची, ही सेवा ही एक प्रकारची भक्तीच आहे. कारण देवाची सेवा म्हणजे भक्ताची सेवा आणि भक्ताची सेवा म्हणजे माणुसकीची सेवा. या गणरायाच्या स्थापनेमागची भावना समजून घेतली, गणरायाचे भव्य आणि आकर्षक रूपही अनुभवले. आज आपण मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर येणार आहोत आणि पाहणार आहोत की भक्त जेव्हा समाजसेवेमध्ये उतरतात तेव्हा त्यांचे खरे रूप काय असते. आपण देवळात जातो, देवाला नमस्कार करतो, आरती करतो, फुलं वाहतो, प्रसाद घेतो आणि आपल्या मनातल्या इच्छा देवाला सांगतो. पण देवाची भक्ती केवळ एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला नेहमीच एक सुंदर विचार दिला आहे, माणसाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. म्हणजेच देवावर प्रेम करताना माणसावरही प्रेम करायला हवे. गरजू व्यक्तीला मदत करणे, अडचणीत असलेल्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणे, एखाद्या शिक्षणासाठी हातभार लावणे, एखाद्याला उपचार मिळवून देणे ही सुद्धा एक प्रकारची पूजाच आहे. आणि याच भावनेतून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमाशी जोडला गेला आहे. काळ बदलत गेला, पुणे वाढत गेले, नवीन पिढ्या आल्या, पण समाजासाठी काहीतरी करण्याची भावना या परंपरेमध्ये कायम राहिली. धार्मिक कार्यासोबतच सामाजिक जबाबदारी स्वीकारण्याची ही परंपरा खरोखरच कौतुकास्पद आहे. समाजसेवेचा विचार केला की सर्वात आधी आठवतो तो आरोग्याचा प्रश्न. आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य ही प्रत्येकाची मोठी गरज आहे. गरीब
आणि गरजू व्यक्तींना योग्य उपचार मिळणे अनेकदा कठीण होते. औषधाचा खर्च, तपासण्याचा खर्च, रुग्णालयाचा खर्च हे सगळे सामान्य कुटुंबासाठी मोठे आव्हान असते. अशा वेळी आरोग्यविषयक मदत आणि उपक्रम एखाद्या कुटुंबासाठी खूप मोठा आधार ठरू शकतो. आणि म्हणूनच सामाजिक संस्थांचे आरोग्य क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण. आपण म्हणतो ना, ज्ञान हेच खरे धन आहे. पैसा संपतो, संपत्ती कमी जास्त होते, पण शिक्षण आणि ज्ञान आयुष्यभर माणसाच्या सोबत राहते. आणि म्हणूनच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे हे ह्या समाजासाठी मोठी गोष्ट आहे. एका विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळाली, त्याने मेहनत केली, पुढे तो स्वतःच्या पायावर उभा राहील आणि एक दिवस त्याने दुसऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली, तर विचार करा मंडळी, एका छोट्याशा मदतीची साखळी किती मोठी होऊ शकते. आणि म्हणूनच समाजसेवा म्हणजे फक्त मोठमोठ्या गोष्टी करणे नाही, आपल्या क्षमतेनुसार एखाद्याला मदत करणे, एखाद्याला दोन प्रेमाचे शब्द बोलणे, भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे, गरजू विद्यार्थ्याला पुस्तकं देणे, एखाद्या वृद्ध व्यक्तीला आधार देणे, हे सगळे म्हणजे समाजसेवेचाच भाग आहे. गणराय आपल्याला याच गोष्टीची शिकवण देतो. स्वतःसाठी जगताना थोडं दुसऱ्यांसाठीही जगा. दगडूशेठ गणपतीचा उत्सव म्हणजे केवळ रोषणाई, सजावट आणि मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी नाही. या उत्सवामध्ये समाजाला एकत्र आणण्याची ताकद देखील आहे. जात, धर्म, भाषा, श्रीमंत गरीब या सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन जेव्हा हजारो लोक एकत्र येतात आणि एकाच आवाजात म्हणतात गणपती बाप्पा मोरया, तेव्हा त्या क्षणी सगळे भेद विसरले जातात. उरते ती फक्त एक भावना, भक्तीची आणि एकतेची. आपल्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाला एवढं मोठं महत्त्व का आहे? कारण हा उत्सव लोकांना जोडतो. घराघरातला गणपती, सार्वजनिक मंडळांचे गणपती, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, ढोलताशे, सामाजिक उपक्रम या सगळ्यांमुळे समाजामध्ये एक संवाद निर्माण होतो. आणि दगडूशेठ गणपतीची परंपरा या व्यापक गणेशोत्सव संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनतो. आता एक क्षणासाठी आपण डोळे बंद करून कल्पना करू की दगडूशेठ गणपती समोर उभे आहोत. समोर गणरायाची भव्य मूर्ती आहे, हातात फुलं आहेत, आजूबाजूला हजारो भक्त आहेत. आणि तुम्ही मनात म्हणता, बाप्पा माझ्यासाठी काही मागत नाही, पण फक्त माझ्या हातून कुणाचं तरी भलं होऊ दे. ही किती सुंदर प्रार्थना आहे, कारण शेवटी आपण किती कमावले यापेक्षा आपण किती दिले, किती माणसं जोडलीत आणि किती आयुष्यांना स्पर्श केला हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आणि त्यामुळेच आता तुम्ही कधी पुण्याला गेलात तर दगडूशेठ हलवाई गणपतीला नक्की भेट द्या, गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि त्यांचे भरपूर आशीर्वाद घ्या. बोला गणपती बाप्पा मोरया.

0: with pediatric epilepsy fits just that.
1: Yeah.
0: And other than that, after that, I was also for some time in pediatric hemato-oncology, that is childhood cancers.
1: Mm-hmm.
0: So it was a little bit of a traumatic experience, but yes, it was very exhausting, but a lot of hands-on experience I gained in that hospital.
1: Mm-hmm.
0: So
1: that was
0: yes.
1: आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला जेव्हा लहान मुलांचे आजार होतात की लहान मुलांना डॉक्टरकडे घेऊन जाणं फार आपल्याला फार असं खूप कठीण वाटतं. पटकन पालकांनाही मनाची तयारी करावी लागते कारण आपण एकदम आपली मानसिकताच बदलून जाते की लहान मुलं आपलं आजारी पडलं की फार आपण सेन्सिटिव्ह होतं त्या बाबतीत. तर जेव्हा असे आता तुम्ही एवढी वर्ष आहात तर अशा काही जेव्हा पालक हतबल होतात अशा काही केसेस तुम्ही हँडल केलेल्या आहेत का?
0: हो
1: ओव्हर द इयर्स.
0: ऑफकोर्स दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन अँड व्हेरी क्लोज टू माय हार्ट ऍक्च्युली कारण मी स्वतः एक आई आहे. माझी मुलगी इरा आता 5वीत आहे आणि आय अंडरस्टँड वेन शी मी स्वतः पीडियाट्रिशियन असूनही आणि मोर देन पेरेंट्स मला वाटतं ग्रँड पेरेंट्सना एवढं त्यांच्याबद्दल क्लोज अफेक्शन असतं. म्हणजे अजूनही माझ्या मुलीला ताप जर 3 दिवसांच्या पुढे चालला तर आईचा फोन येतो अगं जरा दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखव. सो तसं डेफिनेटली इट इज व्हेरी डिफिकल्ट इवन नॉट ओनली माय चाइल्ड पण जेव्हा मी दुसरे पेशंट्स बघते हसणारा खेळणारा कारण आपण नॉर्मल ग्रोथ किंवा माझे वेलनेस क्लिनिक्स असतात तेव्हा मुलं नॉर्मल चेकअपसाठी आणि व्हॅक्सिनेशनसाठी येतात. तीच मुलं जेव्हा आजारी असतात तेव्हा लगेच फक्त मूल शांत होत नाही घरातले सगळे जणांचं पूर्ण फोकस आणि त्यांचं एकदम मन दुखल्यासारखं होतं बिकॉज एक प्लेफुल मूल जेव्हा आजारी पडतं. सो फॉर मी द वर्स्ट थिंग इज व्हेन अ चाइल्ड हॅज टू गेट ऍडमिटेड. सो ते ऍडमिशनसाठी सांगणं किंवा ऍडमिशन करणं पेशंटची मग तो सिक बच्चू बघणं हे खूप त्रासदायक असतं. Definitely we have to deal with it कारण I think the most important quality for any parent is patience. कारण we have to be patient की ही काही आजार आहेत ते हळूहळू जाणार आहेत तर त्याच्यामुळे काउन्सिलिंग हा खूप मोठा भाग आहे पीडियाट्रिशियन म्हणून. सो पीडियाट्रिशियन जसं आमचं क्लिनिक माझे हसबंड ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत डोळ्याचे डॉक्टर आहेत सो त्यांचं कसं मशीनवरती अर्ध काम होतं पण आमच्यामध्ये बोलणं ही एवढीही मोठी गोष्ट असते. पेरेंट्सना समजवणं मुलाशी बोलणं त्याला काय होतंय ते जाणून घेणं आणि मग त्यांना एक्सप्लेन करणं की बाबा असा कोर्स आहे हे झालं तर हे करावं ते करावं त्याच्यामुळे लॉट ऑफ काउन्सिलिंग इज इन्वॉल्ड. बऱ्याच वेळेला आपल्याला वी हॅव टू बी इन देअर शूज. एम्पथी ही खूप इम्पॉर्टंट आहे की त्यांना कसं वाटतं हे समजून घेणं कारण हे असं बिझनेस नाही आहे की बाबा तुम्ही हे करा ठीक आहे ही टेस्ट करा. जेव्हा आपण सांगतोय त्यांना टेस्ट करा म्हणजे त्यांना प्रिक होणार ते रडणार. सो हे सगळे फॅक्टर्स समजून घेण्यासाठी आय थिंक खूप सिम्पथी आणि एम्पथी दोन्ही असणं महत्वाचं आहे आणि असे खूप एक्सपिरियन्सेस आलेले आहेत आणि तेव्हा आपण पेरेंट्सना खरंच आपण एक माणूस म्हणून समजून घेणं खूप महत्वाचं आहे.
1: आपण आता पेरेंट्स बद्दल बोललो पण मोठा टास्क असतो तो मुलांचा कारण मुलं वेगवेगळ्या वयोगटातली असतात आणि डॉक्टर म्हटलं की बाबा दे स्टे अवे म्हणजे नकोच असं त्यांचं थोडीशी मानसिकता असतात. आता थोडं ग्रुमिंग होत आहे आपल्या स्कूल्समध्ये वगैरे की डॉक्टर म्हणजे आणि काही गेम्स पण आलेल्या आहेत की त्याच्यामध्ये आपण डॉक्टर्सचं कसं रिलेट करू शकतो. काही कार्टून्स पण आपण पाहतो की त्यातनं आपण मुलांना दाखवू शकतो की व्हाय डॉक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर काही काही इव्हन क्लिनिकमध्ये मी पण व्हिजिट केलेला आहे तर दे मेक अ प्लेफुल एरिया फॉर देम. असं काही तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये तुमचा सेटअप आहे?
0: हो हो हो. सो माझं सेटअप खूप चाइल्ड फ्रेंडली आहे आणि आय हॅव लॉट ऑफ टॉईज आणि आय एनकरेज म्हणजे की इव्हन जे काही पेशंट्स असतात ते पण जे लहानपणी त्यांचे युज केलेले टॉईज असतात किंवा जे चांगल्या कंडिशनमध्ये असतात तेही ठेवून जातात. माझ्या मुलीचे टॉईज पण आहेत आणि फॉर डिफरंट एज देर आर कलर बुक्स अँड क्रेयॉन्स आणि युजली मी माझ्या पेशंट्सना छोटे छोटे क्रेयॉन्स किंवा हे देते ऍज अ गिफ्ट. सो दे विल ऑलवेज छोटीशी मुलगी येते ती नेहमी पहिले येते आणि करल आहे का मॅडम करल आहे का मॅडम म्हणून विचारते. सो तो बऱ्याच वेळेला आय वुड से मोर देन 50% ऑफ द पेशंट दे वॉन्ट टू गेट इन साईड द रूम टू प्ले विथ द टॉईज. सो हे पण एक असतं. काही मुलं पुस्तकं वाचत बसली असतात काही ड्रॉईंग करत असतात. सो इट इज अ प्लेफुल ऍटमॉस्फिअर अदरवाईज आणि टॉईज असतात खेळ असतात आणि मी पण आय ट्राय टू बी की मी माझे मास्क पण युजली वेगवेगळ्या कलर्सचे घालते स्माइलीवाले मास्क घालते. माझे स्टेथोस्कोप नेहमी येलो पिंक अशा कलरचे असतात. सो मला पेशंट सांगतात मॅडम आपका लास्ट टाइम पिंक वाला था तो मेरी बेटी ने भी वो सेट लिया है पिंक स्टेथोस्कोप का. सो हे थोडंसं प्लेफुल इंटरॅक्टिव्ह आणि मग इट बिकम्स अ व्हेरी नाईस ऍटमॉस्फिअर कारण मग ते कलरिंग केल्यावर त्यांचं कलरिंग अप्रिशिएट केलं तर बरीच पेरेंट्स त्यांचे पेंटिंग्सचे फोटो मला पाठवतात, माझ्या मुलीने हे ड्रॉइंग केलं ते ड्रॉइंग केलं, किंवा त्यांचा अॅन्युअल डेचा परफॉर्मन्स कुठला असेल त्याचे व्हिडिओ शेअर करतात, बर्थडेचे इन्व्हिटेशन देतात. सो इट इज अ व्हेरी नाईस प्लेसफुल अॅटमॉस्फिअर. सो आय ट्राय टू बी जितकं नॉन थ्रेटनिंग टू द पेशंट, पण शेवटी त्यांना माहिती आहे की टुचूक देणार आहे. सो दॅट इज
1: त्या टुचूकचा विषय तुम्ही काढलाच आहे. तर व्हॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर चिल्ड्रेन. सो यू गो थ्रू ऑल दिस, म्हणजे काय काय तेव्हा परिस्थिती असते व्हॅक्सिनेशनच्या, वी आय एम व्हेरी इंटरेस्टेड टू नो दॅट. वी नेव्हर गेट टू नो म्हणजे तुमचं आणि पेशंटचं कसं बॉन्डिंग असतं ते. सो लाईक व्हॅक्सिनेशनच्या वेळी आरडाओरडा रडणं हे सगळं मुलांचं होत असते.
0: सो युजली ती चेन रिएक्शन असते की व्हॅक्सिनेशन देताना जर एक रडायला लागला तर बाहेरचे सगळे चेन मध्ये सुरू होतात, आणि जर पहिला नाही रडला तर देन इट इज अ गुड हे. सो युजली मी पेरेंट्सना सांगते थोडंसं मोठं मूल असेल तर त्यांना सांगून आणा की आज व्हॅक्सिन आहे, काही नाही चेकअप करताय चेकअप करताय म्हणून केलेलं, सो दॅट इज नॉट ये. मग त्यांना समजवणं की बाबा तू आता स्ट्रॉंग होणार आहेस म्हणून आपण तुला हे देतोय. एकदम छोटे जे न्यूबॉर्न्स किंवा आपण इन्फंट्स म्हणतो अंडर वन इयर ओल्ड, त्यांना डिस्ट्रॅक्ट करणं खूप सोपं आहे, कारण त्यांना अजूनपर्यंत कळत नाही आपण नेहमी खेळत खेळतच येतात, फक्त देईपर्यंत ते थोडस जे रडणार आणि त्याच्यानंतर पटकन डिस्ट्रॅक्ट होऊन जातात. युजली देऊन मग आपण काहीतरी दाखवतो किंवा त्यांना काहीतरी खेळणं, युजली एक माझी रिसेप्शनिस्ट बाजूला टॉय घेऊनच उभी असते खुळखुळा वगैरे काहीतरी, किंवा मग पेरेंट्स चुचू टीव्हीचं काहीतरी गाणं बिणं लावतात बाजूला. सो दॅट इज युजली डिस्ट्रॅक्टेबल. मेन प्रॉब्लेम होतो 1 to 2 इयर्सची जी मुलं आहेत त्यांना कळायलाही लागतं आणि ते कंट्रोलमध्ये पण नसतात. 3 वर्ष आणि 2 to 5 मध्ये एवढे व्हॅक्सिन्स नसतात, सो ते थोडेसे ओके होतात मुलं की ठीक आहे आता मला कधीतरी लागतंय, युजली मी चेकअपला येतोय, दॅट इज ओके. आणि 5-6 तर बऱ्यापैकी कंट्रोलेबल असतात. सो मेन ते जे 1 to 2 किंवा तो जो पिरियड आहे त्या मुलांना खूप डिस्ट्रॅक्ट करायला लागतं. रेअरली असं होतं की अगदी कोणातरी बोलून धरून इंजेक्शन देणं, पण युजली डिस्ट्रॅक्शन ही बेस्ट टेक्निक आहे मला वाटतं मुलांना हे करण्यासाठी व्हॅक्सिनेशनसाठी.
1: आता आपली जी डिग्री आहे 5.5 years व्हॉट एव्हर, म्हणजे त्याच्यामध्ये आपण बुकेश नॉलेज किंवा म्हणतो वेगवेगळ्या डिझीजेस बद्दल आपण नॉलेज त्यातनं आपल्याला डिग्री मधनं मिळतं, पण वेन यू कम टू प्रॅक्टिकल नॉलेज देर इज वास्ट डिफरन्स बिटवीन थिअरी अँड प्रॅक्टिकल अँड ऑलवेज इन ऑल फील्ड्स लाईक. सो लाईक इंजिनिअरिंग ऑल्सो वन रिडिंग बुक्स अँड ऍक्च्युअली गोइंग ऑन फील्ड दॅट मेक्स अ वास्ट डिफरन्स. सो म्हणजे तुम्ही कसं तुमचं जे नॉलेज आहे किंवा चाइल्ड सायकोलॉजीचा तुम्ही कसा अभ्यास केला आतापर्यंत?
0: सो दुसरं एक मी मगाशी व्हॅक्सिनेशन बद्दल बोलत होते ते एक पॉइंट मला आठवला की माझ्याकडे स्टिकर्स आहेत व्हॅक्सिनेशनचे, ते आता लायन्स आहेत ऍपल्स आहेत छोटा पिंचे. सो माय सेकंड थिंग इज की व्हॅक्सिन दिल्या दिला कुठलं स्टिकर पाहिजे तर ते लगेच डिस्ट्रॅक्ट होऊन जातं. सो दॅट इज एक. सो चाइल्ड सायकोलॉजीचा तुम्ही खूप हा चांगला पॉईंट सांगितला. सो मी जेव्हा शिकत होते म्हणजे MBBS झालं त्याच्यानंतर माझे सिम्पल ऍक्च्युली कसं होतं की युजली आत्ताची मुलं जी मेडिकल परस्यू करतात ते खूप विचार करून करतात की पुढे कुठल्या ब्रांचला स्कोप आहे, कुठल्या ब्रांच इज मोर ल्युक्रेटिव्ह, किंवा कुठली ब्रांच मध्ये कमी इमर्जन्सीज हँडल करता येईल आणि जास्ती हे होईल. पण मी तो काही विचार केला नव्हता, मी फक्त मला मुलं आवडतात म्हणून मी पीडियाट्रिक्स घेणार असं सिम्पल होतं. आणि तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं असं इट इज नॉट सिम्पल पण ऍज ऑफ नाव आतापर्यंत तरी आय डोंट रिग्रेट दॅट डिसिजन, कारण इट इज अ प्लेजर टू वर्क विथ चिल्ड्रन. सो सो दॅट इज डेफिनेटली देअर. आणि सो अबाउट चाइल्ड सायकोलॉजी डेफिनेटली मी जेव्हा शिकले, सो जेव्हा आपण स्टुडंट असतो तेव्हा आम्ही खूप प्रोसिजर ओरिएंटेड होतो की आता आम्ही रेसिडेन्सी तर आम्ही जास्ती सिक केसेस बघायचो. आणि म्हणजे मी म्हटलं तसं वाडियामध्ये पण आम्ही पीडियाट्रिक कॅन्सर ह्याच्यामध्ये वर्क केलं होतं, तर तेव्हा प्रोसिजर करायचं आहे आम्हाला हे, तर ते असा विचार होता की हे शिकलो की आपल्याला हे होईल. सो ते डेफिनेटली सगळ्या मेडिकल स्टुडंट शिकायचं असतं. पण वन्स यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग आणि स्पेशली आय वुड से वन्स आय बिकेम अ मदर आय रिअलाइज द इमोशनल कनेक्ट. म्हणजे मी जेव्हा माझ्या मुलीला 1 month to 12 months मधले जे तिचे माइल्ड स्टोन्स कसे होत आहेत, मग हे होतं हे नॉर्मल असतं आता हे नंतर हे असतं, तर ह्या गोष्टी मला हळूहळू जास्ती बेटर समजायला लागल्या वेन आय बिकेम अ पेरेंट. सो तेव्हा मला मुलांची सायकोलॉजी म्हणजे का कधी कधी कधी मुलं काय टँट्रम्स करतात, स्पेशली जेव्हा 2 वर्षाच्या आसपास मुलं येतात त्यांना टेरिबल 2s म्हणतात. सो त्यांची सगळी टँट्रम्स किंवा हट्ट करणं हे मॅक्झिमम त्या एजमध्ये असतात, तर तेव्हा कशी कुठल्या स्ट्रॅटेजीज वापराव्या. फूड फसिनेस खूप कॉमन आहे मुलांमध्ये की खायचं नाहीये किंवा, आणि एक स्पेशली मी पाहिलं आहे तर पोस्ट कोविड जे लॉकडाऊनच्या नंतर जे आहे ते बरीच मुलांना डिलेड स्पीच हे मी खूप पाहिलंय, खूप उशिरा बोलतात. रिझन इज डेफिनेटली एक आहे स्क्रीन टाइम खूप वाढलेला आहे मुलांचा आणि दुसरं आहे सोशल इंटरॅक्शन खूप कमी झालंय. जॉईंट फॅमिलीज कमी आहेत, आयसोलेटेड आहेत मुलं. ह्या सगळ्या गोष्टीमुळे डिलेड स्पीच, हायपर ऍक्टिव्हिटी, ऑटिझम ह्या गोष्टी पण दिसायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यात खूप सटल मार्कर्स असतात जे आम्हाला कळतात, म्हणजे की मुलगा कितपत एक्सप्रेसिव्ह आहे, आय कॉन्टॅक्ट आहे की नाही, ओपीडी मी का तो घाबरलेला असतो डॉक्टरांना, त्याच्यामुळे तसं अवॉइड करतो, पण आपण तरी कळतं की कितपत आय कॉन्टॅक्ट आहे, बोलवलं की ऐकतोय का. तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या आम्ही नोटीस करतो
1: किंवा त्याला ऐकू येते का,
0: ऐकू येते.
1: बऱ्याच गोष्टी आहेत, खरं हे वास्ट फील्ड आहे. तर तरी आपण मॅडमची थोडक्या जर्नी आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा थँक्यू डॉक्टर सेगमेंटमध्ये भेटूया. तुम्ही आज डॉक्टर मधुरा, आज आपण डॉक्टर मधुरा बक्षी मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही एकत्र आचार्य 98.5 FM.

0: Welcome after the short break. You are listening to Aachan and NTFM, your own radio. And today, in our thank you, doctor segment, we have invited Dr. Madhura Mani Bakshi, ma'am. Ma'am, as you have specialized in pediatric nutrition, I would like to know what the diet or what children should eat, basically, since we are into the fast food zamana.
1: Correct.
0: So, could you put more light on that?
1: Correct. So, this is a very vast topic. Current my half of my OPD goes in only diet discussions. If I'm crossing the time, please tell me.
0: No, that's okay.
1: Yeah. So that important first thing is पहले 6 महीने exclusive breastfeeding. पहले 6 महीने फक्त आईचं दूध. ते सोडून पाणी ही नाही. जन्म गुट्टी बाल कडू nothing. Only that आणि vitamin D drops जे doctor prescribe करतात. Other than that, prescribed medications. नथिंग एल्स. कारण तेच बाळाची भूकही भागवतो आणि तहानही भागवतो. इट प्रोव्हाइड्स विथ अँटीबॉडीज फॉर द बेबी की आईला कुठले इन्फेक्शन झाले असतील तर आपोआप बाळाला पण त्याच्यामध्ये प्रोटेक्शन मिळतं. 6 महिने हे ब्रेस्ट फीडिंग कंटिन्यू राहतं 2 वर्षापर्यंत. पण बिटवीन फ्रॉम 6 मंथ्स ऑनवर्ड्स आपण वरचं खाणं द्यायला लागतो, ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी फीडिंग म्हणतो. सो आधी त्याला विनिंग म्हणायचे, पण आता तो विनिंग वर्ड काढले. विनिंग म्हणजे बाळाला दुधापासून दूर नेलं असं नाहीये. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे दूध पण चालू ठेवलं आईचं आणि दुसरं दिलं. फ्रॉम 6 मंथ्स टू 9 मंथ्स द होल फोकस इज ऑन चेंज ऑफ टेक्स्चर फ्रॉम लिक्विड टू सॉलिड. त्याच्यामुळे तेव्हा बरेच लोक खूप जास्ती न्यूट्रिशन इन्क्लूड करायचा प्रयत्न करतात, भरपूर नट्स हे ते. पण तेव्हाही मेन आईचं दूधच असतं. हे फक्त आपल्याला ऍड ऑन आपण त्यांना टेक्स्चर चेंज करायला हे करतोय. सो युजली आम्ही हे करतो की सिरियल्स म्हणजे राईस आहे, मुगाची डाळ आहे किंवा नाचणीचं सत्व आहे, ह्या सगळ्या गोष्टी, रव्याची पेज वगैरे, हे सगळं सुरू करतो. वी ट्राय अँड अवॉइड म्हणजे प्लेन शुगर आणि सॉल्ट अप टू 1 इयर. एग व्हाईट आपण अवॉइड करतो. फ्रॉम 9 मंथ्स त्यांना टेस्ट नीट करायला लागते. सो 9 to 12 मंथ्सच्या मध्ये आपण वेगवेगळे टेस्ट म्हणजे व्हेजिटेबल्स, फ्रुट्स सीझनल असतील ते, दात यायला लागले मुलांना तर फिंगर फूड म्हणून देतो आम्ही, म्हणजे त्यांना सारखं काहीतरी चावायचं असतं. सो बॉइल्ड कॅरेट्स आहेत किंवा भातही किंवा मॅश्ड बनाना आहे ते त्यांना देऊ शकतो. तर त्यावेळेला हा एक मेन असतो. तेव्हाही आपण आईचंच दूध आणि बाकीचं डाएट असं कंटिन्यू ठेवतो. नॉन व्हेजिटेरियन डाएट पण त्यावेळेला आपल्याला सुरू करता येतो. 1 इयरच्या नंतर इट इज सेड की एकदा 1 वर्षाचं झालं बाळ की तो फॅमिली बोल मधून सगळं खाऊ शकतो. म्हणजे जे घरी बनवलेलं नॉर्मल आपलं जेवण आहे त्याच्यातलं सगळं तो थोडं थोडं खाऊ शकतो. फक्त मिठाचं आणि साखरेचं प्रमाण कमी करायचं. आणि ऍडेड सॉल्ट किंवा प्रिझर्वेटिव्ह पॅकेज्ड फूड किंवा जे स्वीटन्ड बेवरेजेस आहेत किंवा जे एनर्जी ड्रिंक्स म्हणून दिले जातात, ह्या गोष्टी 100% अवॉइड करायच्या असतात. बिस्किट जेवढं होईल तेवढं अवॉइड करायचं असतं. कारण बिस्किट एक एकदम इझी स्नॅक होतो, त्याच्यामुळे तो पटकन दिला की पोट भरलं. पण त्याने ऍक्च्युली एवढं पोट भरतं की ते दुसरं काही खात नाही.
0: चॉकलेट्सचं बॉम्बार्डमेंट फार आहे.
1: चॉकलेट्स, बिस्किट आणि काय होतं, त्यांनी खूप ऍपेटाईट एकदम भरून जातो. त्याच्यामुळे मग त्यांना दुसरं काही खायची इच्छा होत नाही. ऑल्सो हाय शुगरने हायपर ऍक्टिव्हिटी पण खूप वाढते. दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे, दुधाचं प्रमाण 1 वर्षानंतर मुलांना 1/2 लिटरच्या वरती दूध द्यायचं नसतं. सो काय होतं, ह्याच्यामध्ये बरीच मुलं माझ्याकडे येतात जे 1-1.5 लिटर दूध दिवसाला, म्हणजे आईच्या दुधाचं नाही दुसरं जे वरचं आहे ते देत असतात. त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन एवढं वाढले हल्ली मुलांमध्ये, बिकॉज दूध आणि कॉन्स्टिपेशन आणि इव्हन अनिमिया, म्हणजे त्याच्यात आयन नसतं त्याच्यामुळे रक्तवाढीचं होत नाही, त्याच्यामुळे अनिमिया आणि कॉन्स्टिपेशन हे खूप वाढलं असतं. त्याच्या पुढे त्याने युजली 2 to 5 इयर्सच्या मध्ये त्यांना फूडमध्ये आपण साधारण 1-4 मील्स दिवसाला देणं आणि 2 हेल्दी स्नॅक्स असं कॉम्बिनेशन ठेवतो. त्याच्यात भर मेन मी हे करते की सीझनल फ्रुट्स, व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स मध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खूप चांगले असतात. पालक, मेथी वगैरे डायरेक्ट नाही खाल्ले तर सूप किंवा पालक पनीर सारखं बनवून किंवा मेथीचे थेपले वगैरे बनवून दिले तरी चालतात. सो आणि नॉन व्हेजिटेरियन फूड इज ऑल्सो अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन. जर व्हेजिटेरियन डाएट मध्ये सोयाबीन, पनीर आहे, टोफू आहे, सोयाबीन आहे, इव्हन जे स्प्राउट्स असतात राजमा किंवा हे जे उसळ वगैरे असते त्याच्यात पण खूप प्रोटीन असतं. मखाना पण डाळी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, सो प्रोटीन आणि फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मध्ये मेन स्ट्रेस ह्या पिरियड मध्ये द्यायचा असतो. साधारण 4 मील्स पुरतात मेन. आता डाएटच्या रिलेटेड ह्या एज ग्रुपमध्ये मेन काय आहे, फूड फसिनेस आहे. त्याच्यामध्ये माझा एक मेन मेसेज राहील पेरेंट्स साठी की डू नॉट रन विथ द फूड बिहाइंड द चाइल्ड. आपण एवढं बघतो, आपण पार्क मध्ये, प्ले एरियामध्ये आया, नाहीतर मग नॅनीज त्यांच्या मागे मागे डबे घेऊन फिरत असतात. तो मुलगा So for that child, food is punishment, not nourishment. सो काय होतं की त्यांना कळत नाही की हे जेवण आपल्या नरिशमेंट साठी आहे. सो लेट द हंगर डिसाइड हाऊ मच फूड. सो मुलांनी येऊन बसू देत मगच त्याला खायला द्या. दुसरी गोष्ट म्हणजे इवन जरी थोडं मेसी होत असेल तरी इंडिपेंडेंट इटिंग, हाताने खाणं मुलाला शिकायला पाहिजे. इवन थोडंसं मोठं झाल्यावर स्वतः सर्व्ह करणं, म्हणजे माझ्या घरी अजूनही माय हस्बंड इन्सिस्ट की माझी मुलगी जेव्हा जेवायला बसते तेव्हा तिला मेन पातेलं समोर ठेवायचं, तिला पाहिजे तेवढं ते वाढून घ्यायला, सो दॅट देयर इज नो वेस्टेज. त्याच्यानंतर कधी कधी यू शुड इन्वॉल्व द चाइल्ड इन मेकिंग ऑफ द फूड. सिम्पल काहीतरी बनवणं आहे किंवा कधी भाजी आणायला पण नेऊ शकतात त्यांना, किंवा टेबल सेट करणं, परत आवरणं, ह्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह केलं तर त्यांना फूड थोडं इंटरेस्टिंग वाटतं. सो दीज आर द मेन थिंग्स. आणि टीव्ही दाखवत खायला किंवा मोबाईल दाखवत खायला देणं हे इतकं हल्ली कॉमन झालंय. आय कॅन अंडरस्टँड की बिझी लाईफ हे आहे त्याच्यामुळे त्यांना लवकर पाहिजे, पण फूड जोपर्यंत बघत नाही, त्याचा वास घेत नाही, त्याला फील करत नाही, तोपर्यंत त्या बाळाला फूड लागणार पण नाही. सो द चाइल्ड हॅज टू लुक ॲट द फूड, स्मेल द फूड, ईट द फूड, सो ओनली देन इट विल बी अचीव्ह. आणि फायनली ओल्डर एज ग्रुप मध्ये हेल्दी स्नॅक्स टिफिन मध्ये देणं, आणि स्पेशली जे ऍडोलसेंट एज ग्रुप आहे त्यांना पण हे कोल्ड ड्रिंक्स वगैरे जितकं होऊ शकेल तेवढं अवॉइड करायचं, आणि स्नॅक्स पण एक्स्ट्रा सॉल्टी स्नॅक्स अवॉइड करायचे, आणि प्रोटीन रिच फूड.
0: आता हल्ली स्कूल्समध्ये पण एक चार्ट दिला जातो की तुम्ही मंडेला हे द्या, ट्युजडेला ते द्या, तर डज इट हेल्प?
1: सो अगेन त्याच्यामध्ये पण जर मोनोटनस झालं तर थोडस बोरिंग होतं ह्याचं. आणि कधी पण म्हणजे ना ऍक्च्युली आपलं सगळी ह्युमन टेंडन्सी जे मुलांची नाही म्हणते, जर हे कर सांगितलं की मग ते करायला आवडत नाही, त्याच्यामुळे थोडीशी त्याच्यात जर फ्लेक्सिबिलिटी असेल किंवा देन इट इज गुड की बिकॉज दे वॉन्ट की ऑल काइंड ऑफ नरिशमेंट गोज टू द चाइल्ड. पण मग त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडी व्हरायटी पाहिजे, म्हणजे जर ठीक आहे पोळी भाजी पण चालेल, पराठा पण चालेल किंवा इडली पण चालेल, सो दॅट कॉम्बिनेशन वर्क.
0: आता थोडं आता सध्याच्या मुलांचे जे आजार आहेत त्याबद्दल बोलू. मला जो जास्ती प्रामुख्याने दिसतो तो ओबेसिटीचा, कारण खूप लहान मुलात आणि त्यांना काही ऍक्टिव्हिटीज नाही, फक्त स्कूलमध्ये काय ऍक्टिव्हिटी होईल ती नाही तर बाहेर खेळणं नाही, कारण आपल्याकडे आता मैदानं राहिलेली नाहीये, त्यामुळे त्यांचं थोडं खेळणं कमी होतं किंवा एक्झर्शन कमी होतं, त्यामुळे ते ओबेसिटी वाढलेली आहे, किंवा ओबेसिटीचे कारण काय असू शकतात?
1: सो तुम्ही एकदम परफेक्टली सांगितलं तसं, ओबेसिटीची डेफिनेटली कारणं आहेत की खाली जाऊन खेळणं हे मुलांना आता खूपच रेअर झालं. इव्हन खाली जाऊन पण मुलं मी बघते मोबाईल घेऊन बसले, चार पाच मुलं याच्या भोवती आणि तिकडेच उभे असतात. सो मुलांना मोबाईल देणं हे थोडस रेस्ट्रिक्शन त्याचं स्ट्रॉंगली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेळणं उन्हामध्ये जास्ती प्रोटेक्टिव्ह न राहणं की बाबा ऊन लागलं तर काय, ऊन लागतच नाही आहे मुलांना, आणि व्हिटॅमिन डी उन्हातच असतं, आणि आपलं पॉप्युलेशन इंडियाचं 80% व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी आहे. सो फॉर दॅट त्यांना उन्हात खेळणं, हां डेफिनेटली खूप हीट आहे की हीट स्ट्रोक, हायड्रेशन प्रॉपर पाहिजे, पाणी भरपूर त्यांना बरोबर द्यायला हवं, पण डेफिनेटली आउटसाईड प्ले. सो मी माझ्या पेशंट्सना युजली सांगते, जर ते म्हणाले की आमच्याकडे एवढी खाली खेळायला जागा नाही आहे किंवा असं काय आहे, तर मग सांगते की आयदर सायकलिंग किंवा त्यांना कुठल्या तरी आठवड्यातून एकदा कुठेतरी पाठव, क्रिकेट खेळायला पाठव. जेव्हा माझ्याकडे येतात आया आणि सांगतात हा अभ्यास करत नाही, तेव्हा मी सांगते मग तुला काय करायला आवडतं, मग तो म्हणायला क्रिकेट किंवा हे तर हे त्याला करवा. कारण बरीच मुलांना काही काही मुलांना कायनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात, म्हणजे त्यांना बॉडी जोपर्यंत त्यांची ऍक्टिव्हेट होत नाही तोपर्यंत त्यांचं ब्रेन पण ओपन अप होत नाही. सो दे हॅव टू, म्हणजे तुम्ही पण बघितलं असेल बरीच मुलांचा अभ्यास करण्याचा, जसे मी नेहमी बसून एका ठिकाणी अभ्यास करायचे, पण माझी बहीण शी इज अ चार्टर्ड अकाउंटंट, ऍक्च्युअली ती नेहमी फिरत फिरत अभ्यास करायची, मग थोडा ब्रेक घेऊन बाहेर फिरून

0: एजी, सो त्यांना ती तशी फिजिकल नीड असते काही लोकांना. सो दे कॅनॉट सिट ॲट वन प्लेस, सो लेट देम हे. सो डेफिनेटली स्क्रीन कमी करणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवणं, जंक फूड म्हणजे मी युजली मुलांना ना, जी मोठी मुलं असतात ज्यांना सायन्स वगैरे सब्जेक्ट असतात, त्यांचा मी असं हात घेते आणि पेपरवरती पाच अशी बोटं काढते आणि त्यांना सांगते दिस इज कार्बोहायड्रेट, दिस इज प्रोटीन, दिस इज फायबर, दिस इज व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स आणि दिस इज फॅट. तर हा पाच आणि मध्ये हे जे आहे हे वॉटर आहे आणि तू रोज प्रत्येक याचे दोन दोन पदार्थ खायला पाहिजे. कशात कार्बोहायड्रेट का पाहिजे? एनर्जीसाठी. आणि युजली सगळ्यांच्या डाएटमध्ये इनफ कार्बोहायड्रेट्स असतात, कारण पोळी भाजी, सॉरी पोळी भात, ब्रेड, इडली सगळे लोक खातात. पण मेन प्रॉब्लेम केव्हा? प्रोटीन पण नॉन व्हेजिटेरियन लोक खातात केव्हा? ठीक आहे, प्रोटीन डेफिशियन्सी कधी कधी राहते, पण व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स म्हणजे भाज्या आणि फळं खाणं हे खूप सांगावं लागतं. आणि बाकी मग नट्स मध्ये काय असतं, सनलाईट पण पाहिजे आणि फायबर रिच पाहिजे, म्हणजे तुमचं पोट साफ राहील मग तुम्ही नीट खाल. बऱ्याच लोकांना ट्रीटमेंटमध्ये एकदा त्यांचं पोट साफ राहिलं की ते ईट ऑल्सो वेल आणि फायनली ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर. सो ह्या प्रॉपर न्यूट्रिशन त्यांना, आणि स्पेशली जेव्हा ते प्युबर्टी एज ग्रुपमध्ये जात असतात मुलं, तेव्हा त्यांची एकदम ओबेसिटी वाढते, कारण त्यावेळेला त्यांची बॉडी हाईट वगैरे बऱ्यापैकी ऑलरेडी गेन केलेली असते, मग ते स्टॅग्नंट फॅट त्यांचं होत राहतं. तर त्यावेळेला दे हॅव टू बी व्हेरी कॉन्शियस अबाउट वर्किंग आउटसाइड, म्हणजे प्लेईंग आउटसाइड आणि द फूड विच दे इट, की जंक फूड किंवा पॅकेज्ड फूड पूर्णपणे अवॉइड करायला
1: पाहिजे. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली चर्चा अशीच सुरू ठेवूया. प्रेक्षक, थँक्यू डॉक्टर सेगमेंटमध्ये आज आपण डॉक्टर मधुरा माळी बक्षी यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओनली.

0: Welcome after the short break. You are listening to Acharya 90 FM, your own radio. And today, in our Thank You Doctor segment, we have invited Dr. Madhura Mani Bakshi, ma'am. Ma'am, apart the challenges, कारण तुम्ही आधी आधी सता इतर डॉक्टर्स म्हणजे एक हॉस्पिटलला अटॅच होता जसं की वाडिया किंवा हैदराबाद मध्ये. आता तुम्ही यू आर रनिंग युअर ओन क्लिनिक प्रकाशोत आणि कुर्ल्यामध्ये सुद्धा. तर पर्सनल सेटअप करण्यासाठी तुम्हाला बरेच चॅलेंजेस ना फेस करावे लागले असतील, कारण आपला क्लायंट बेस तयार करणं ओव्हर द इयर्स आणि तो कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये ठेवणं, कारण ती मुलं परत आपल्याकडे आली पाहिजे, हे सुद्धा एक टास्क आहे. तर स्वतःची प्रॅक्टिस चालू करताना तुम्हाला काय चॅलेंजेस ना फेस करावं लागलं, आणि आता तुम्ही जर तुमचं स्पेशलायझेशन ऍज अ न्यूट्रिशनिस्ट आहे आणि शिवाय वॅक्सिनेशन सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करता, तर ते सगळी थोडं आपण चॅलेंजेस विषयी बोलूया.
1: सो चॅलेंजेस तर बेसिकली मी आय वुड लाईक टू से दॅट द लेटर आय की आय पासून माझे काय काय चॅलेंजेस आहेत. सो एक इज पीडियाट्रिक इज अ ब्रांच वेर देर इज इनॅबिलिटी टू एक्सप्रेस. मुलांना काय झालं ते एक्सप्रेस करता येत नाही तेव्हा तुम्ही त्यांना डायग्नोज करा. पण ह्या चॅलेंज बद्दल आम्ही ट्रेंड होत, दॅट इज वाय वी आर पीडियाट्रिशियन, की मुलाला ताप आहे तेव्हा तो सुस्त आहे मग परत ऍक्टिव्ह होते, मोस्ट लाईकली व्हायरल फिवर असेल किंवा तो खूप रडतोय सर्दी होती तर मोस्ट लाईकली इअर पेन असेल. सो दॅट वी आर रेडी फॉर द चॅलेंजेस विच वी आर नॉट रेडी फॉर आर द वन्स विच आर युजली विच मॅटर. त्याच्यामध्ये एक आहे इंटरप्रिटेशन, म्हणजे बऱ्याच वेळा पेरेंट्स इंटरप्रिट करतात की माझ्या मुलांनी केळं खाल्लं म्हणून त्याला कफ जमला, 10 दिवसापूर्वी तो डोक्यावर पडला म्हणून त्याला ताप आला. ते त्याच्याबद्दल त्यांना काउन्सिलिंग करणं. दुसरं आहे इंटरफेरन्स बाय रिलेटिव्स किंवा कलीग्स किंवा हे की मेरे बच्चे ने स्कूल फ्रेंड मेरे बच्चे ने ये खाया उसको फायदा हुआ तुम भी ये ले लो किंवा हे औषध दे हे वॅक्सिन देऊ नको त्याने त्याला त्रास होईल. सो ह्या गोष्टींना त्यांना समजवणं हा एक दुसरा चॅलेंज आहे. तिसरा म्हणजे इनपेशन्स. सो बऱ्याच वेळेला काय होतं ना, तुम्ही मगाशी मला म्हणाला जेव्हा मूल आजारी असतं तेव्हा, सो आय कॅन अंडरस्टँड हा की ऍज अ पेरेंट दे आर बॉदर्ड की माझा मुलगा ठीक का होत नाहीये. पण काही डिझिजेसचा कोर्स असतो आणि जेव्हा इम्पेशंट होतात पेरेंट्स तेव्हा यू आर डिमांडेड टू स्टार्ट विथ अन अँटीबायोटिक, डिमांडेड की ब्लड टेस्ट करा. इनफॅक्ट मला बऱ्याच वेळेला पेरेंट्स डिमांड की माझ्या बच्चूला ऍडमिट करा. सो तर ते जे कधी कधी देन यू स्टार्ट ट्रीटिंग द पेरेंट अँड नॉट द पेशंट. तर दॅट इज अ व्हेरी बिग चॅलेंज. अँड फायनली आत्ताच्या जमान्यामध्ये इंटरनेट, सो सोशल मीडिया रील्स बघून येतात लोक आणि त्याच्याप्रमाणे मग तेव्हा मला त्यांना काय सांगायचं की हे जे रील्स वगैरे असतात बऱ्याच वेळा त्यांना सायंटिफिक बॅकिंग नसते आणि दे आर मोर जनरलाइज्ड. आता तुम्हाला जो डॉक्टर बघतोय तो लहानपणापासून बघतोय, त्याला स्पेसिफिक ट्रीटमेंट तो देतोय, ते टेलरमेड फॉर युअर चाइल्ड आहे, ती ट्रीटमेंट फॉलो करा इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अ जनरलाइज्ड व्ह्यू अबाउट थिंग्स. सो दिस इज माय बेसिक थिंग की डेफिनेट. आणि एकदा तो ट्रस्ट बिल्ड होत गेला पेशंट बरोबर की मग ते आपोआप आपला पेशंट बेस पण वाढतो, मग ते वर्ड ऑफ माउथ आहे किंवा हे आहे, त्याच्यामुळे इट इज वन्स वी बिल्ड अ ट्रस्ट विथ द पेरेंट्स देन ऑब्व्हियसली मग ती
0: मुलं पण तुमच्याकडे.
1: बाकी दुसरं वॅक्सिनेशनचं तुम्ही खूप मला इम्पॉर्टंट सांगितलं, कारण हा एक खूप कन्सर्निंग टॉपिक आहे. वॅक्सिनेशन बाबतीत खूप डाऊट्स असतात. तर मी पेशंटना म्हणते की तुम्ही गाडीत जाता तेव्हा तुम्ही सीट बेल्ट घालता का, ते म्हणतात हो. किंवा आपण हेल्मेट घालतो, तर हे का घालतो आपण?
0: सेफ्टीसाठी.
1: तर वॅक्सिनेशनचं पण तेच काम आहे, सेफ्टी. म्हणजे आता सीट बेल्ट घातला म्हणजे काही मी कितीही रॅश चालवले तरी काही होणार नाही असं नाही. सो तसे 100% कुठलंही वॅक्सिन प्रोटेक्टिव्ह नाहीये. पण जसं एव्हिडन्स शोज की सीट बेल्ट किंवा हेल्मेट घातल्याने तुमचं इम्पॅक्ट ऑफ इंजुरी कमी होते, त्याचप्रमाणे वॅक्सिनेशन अराउंड 80-90%, जसं मी टायफॉइडचं वॅक्सिनेशन दिलं तर टायफॉइड होण्याचे चान्सेस नाही आहेत किंवा झालं तरी कमी ह्याच्या प्रमाणात होती. आणि वॅक्सिन मध्ये कसं असतं, माझी मुलीला मी जेव्हा वॅक्सिन देते तेव्हा ती मला विचारते आई मला तू कशाला देतेस, तेव्हा मी ती फुटबॉल खेळते तर मी तिला म्हणाले की तू मंडे वेनसडे फ्रायडे फुटबॉलच्या प्रॅक्टिसला जातेस, तुला डायरेक्ट जर मॅचला पाठवलं तर चालेल का?
0: बरं.
1: ती म्हणली नाही प्रॅक्टिसला लागणार. तर मी म्हटलं म्हणजे वॅक्सिन मध्ये आपण तेच करतो जे आपण फॉर एक्झाम्पल न्यूमोकोकल डिझीजचं वॅक्सिन देतोय, तर त्याच किटाणू आपण छोट्या प्रमाणात बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करतो आणि वी मेक द बॉडी प्रॅक्टिस टू फाईट वेन दॅट मेन इन्फेक्शन कम्स इन. म्हणजे बॉडीला वॉर्म अप करतो, सो बॉडी ते ओळखेल की हे इन्फेक्शन मला माहिती आहे आणि हे हँडल करू शकतो. सो दिस इज वाय वी गिव्ह वॅक्सिनेशन. बरेच वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीजेस आहेत, देर इज डिफ्थेरिया, टेटनस, पोलिओ, ह्या सगळ्या गोष्टी इवन बीएमसी मध्ये पण फ्री ऑफ चार्ज पण अवेलेबल आहेत. इन ऍडिशन काही आहेत जे अवेलेबल नसतात, तेही इम्पॉर्टंट आहेत पण ड्यू टू फायनान्शियल कन्स्ट्रेंट अजून ते गव्हर्नमेंट सेटअप मध्ये अवेलेबल नाही आहे. पण डेफिनेटली दोज हू कॅन दे शुड बी गिव्हिंग वॅक्सिनेशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द चाइल्ड.
0: चालेल, आता फार आपण थिअरटिकल बोललो आहे, आता थोडं लाईटर नोट कडे देते तुम्हाला. म्हणजे अर्थात तुम्ही चांगला बॅलन्स साधलेला आहे, कारण तुम्ही एक पुस्तक सुद्धा खूप छान लिहिलेलं आहे. तर पुस्तकाविषयी जाणून घ्यायचं आहे, कारण त्याचं पोएट्रीचं पुस्तक जे तुमचं आहे त्याला सिल्वर मेडल मिळालेलं आहे, आणि ते आपल्या नारायण के आर नारायण यांच्याकडनं ते पब्लिश झालेलं आहे, रिफ्लेक्शन्स नावाचं. तर प्रॅक्टिस सांभाळून, घर सांभाळून, घर संसार सांभाळून तुम्ही पुस्तक लिहायची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
1: सो ऍक्च्युली मला लिहायची आवड होती आधीपासूनच, आणि इनफॅक्ट मी विचार करत होते काही पीडियाट्रिक ओरिएंटेड लिहू. म्हणजे मला एक तर आधी माइलस्टोन्स बद्दल लिहित होते आणि ते अर्धवट राहिलं माझं. मग मी स्लीप इन चिल्ड्रन बद्दल एक बुक लिहित होते, तीही अर्धवट राहिली. आणि नंतर सडनली ऍक्च्युली मी जेव्हा लहान होते तेव्हा पोएट्री लिहायचे, फोर्थ फिफ्थ स्टँडर्ड मध्ये मी पोएट्रीज लिहायचे, आणि मी नेहमी एका पेपरवर लिहायचे आणि कुठेतरी टाकून द्यायचे असं व्हायचं. मग मी जेव्हा सातवी आठवीत गेले तेव्हा एक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होती, आणि त्याच्यामध्ये मी माझी पोएट्रीची एंट्री सेंड केली. इट गॉट सिलेक्टेड आणि आय वॉज कॉल्ड इन दिल्ली, आणि आय वॉज फेलिसिटेटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया मिस्टर के आर नारायणन. आणि देन आय वॉज एनकरेज. त्याच्यानंतर मी बऱ्याच कविता लिहिल्या पण मी कधीच ते नीट ठेवल्या नाही, ठेवल्याही नाही. पण माझी बहीण आहे तिने मला, मी जेव्हा दहावीत गेले तेव्हा तिने माझ्या काही 10 पोएट्रीजचं कलेक्ट केलं एकत्र आणि एक छोटस पुस्तक बनवून मला माझ्या बर्थडेला गिफ्ट केलं. माझ्या बाबांनी त्याच्यात प्रिफेस लिहिली होती. सो ते मी अगदी छान तिने असं हँडमेड बाईक बनवलं होतं, तर ते मी जपून ठेवलं होतं. मग झालं डॉक्टर झाले, हे झालं, मग पोएट्री गॉट लॉस्ट अमिड प्रिस्क्रिप्शन्स. सो मग काहीच नाही केलं मी. नंतर लास्ट इयर सडनली माय डॉटर स्टार्टेड, ती थोडीशी इंटरेस्ट दाखवायला लागली पोएट्रीमध्ये, आणि मग ती मला म्हणाली मग तू का नाही लिहित वगैरे करत. मग मी अजून काही पोएट्रीज लिहिल्या, तर त्या जुन्या आणि आता नंतर लिहिलेल्या पोएट्रीजचं कंबाईंड मी नाव तेच ठेवलं, रिफ्लेक्शन्स अ सिरीज ऑफ सोल सर्चिंग पोएम्स. सो बेसिकली इंट्रोस्पेक्टिव्ह पोएम्स आहेत, स्वतःला म्हणजे थॉट प्रोव्होकिंग पोएट्रीज आहेत, आणि मी ह्या वर्षी ती पब्लिश केली बुक रिफ्लेक्शन्स, आणि आता अमेझॉनवरती पण अवेलेबल आहे.
0: आणि बिंग अ डॉक्टर यू मस्ट बी सर्विंग अ सोसायटी ऑल्सो थ्रू कॅम्पेनिंग ऑर कॅम्प्स घेणं. तर तुम्ही असे कॅम्प्स मध्ये तुमचे मेडिकल कॅम्प्स तुम्ही घेता का, किंवा यू आर यू गोइंग असोसिएटेड विथ सम फॉर्म वगैरे असं काही आहे का?
1: सो मी रोटरी क्लब जो आहे, माझी आई मेंबर आहे रोटरी आणि इनरविल क्लबची आणि बहीण पण, सो त्यांच्या थ्रू इवन मी जेव्हा एमबीबीएस करत होते तेव्हा आम्ही विलेजेसमध्ये जाऊन मेडिकल कॅम्प्स केले, त्याच्यात बरीच मुलं बघायचो. तेव्हा त्यावेळेला हेल्दी बेबी कॉम्पिटिशन पण असायची, तर ते आम्ही कंडक्ट करायचो. ब्रेस्ट फीडिंग अवेअरनेस कॅम्प्स कंडक्ट केले होते गावा रुरल एरियामध्ये जाऊन. मेडिकल अवेअरनेस टॉक्स मी बरेच दिले, स्कूल्समध्ये जाऊन पण दिलेले आहेत टॉक्स. आणि बाकी आता सोशल मीडिया आलेला आहे, त्याच्यामुळे थ्रू इंस्टाग्राम पण माझी एक
0: सिरीज
1: मी सुरू केली आहे. तर बेसिकली टेड टॉक्स आपल्याला माहिती असतात, ते देतात लोक आणि आपण बरंच इन्फ्लुएन्स होतो. तर आय थॉट की व्हॉट इफ दीज टॉक्स मोठ्यांनी देण्यापेक्षा मुलांनी जर त्याच्याबद्दल बोललं तर सिम्पल लँग्वेजमध्ये, तर मग मुलांनाच त्याचा उपयोग होईल. सो ऑब्व्हियसली फर्स्ट आय आस्क माय डॉटर इफ शी वुड डू अबाउट हँड वॉशिंगचा इम्पॉर्टन्स. तिने एक टॉक केला आणि मग तो एवढा आवडला, मग माझ्या पेशंट्स वगैरे पण आता बरेच जण म्हणले. सो असे आम्ही सिरीज केले की इवन पेशंट्स पण काय काय मुलं आहेत, काही तिचे फ्रेंड्स आहेत, तर त्यांनी वेगवेगळा, आता परवा मेंटल हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम झाला तेव्हा हिच्या स्कूलच्या बऱ्याच मुलांनी एकत्र, ते इट ओनली सेड टॉक, म्हणजे तुम्हाला काही होत असेल तर बोला. तर सो त्याच्याबद्दल एक टॉक केला. सो हे टेरिफिक टॉक म्हणून सिरीज आहे, ज्याच्यात इट इज अ टॉक बाय द चिल्ड्रन फॉर द चिल्ड्रन अँड ऑफ द चिल्ड्रन. सो तसे वे ऑफ गिव्हिंग मेसेज टू पेशंट.
0: आता मला वाटतं आपल्या पॉडकास्टचे शेवट आपण तुमच्या छानशा कवितेने करूया अशी तुम्हाला विनंती करते.
1: ह्याच्यातली माझी जी एक
0: फेवरेट आहे ती,
1: सो ह्या कवितेचं नाव आहे द मिस्टिरियस जर्नी. ऑफ बिगॅन माय जर्नी ऑन वन फाईन डे, क्युरियसली येट हेझिटंटली I slowly traced my way. The path looked familiar, though profoundly unknown. The uncharted place had mystery deeply within soul. Fear gripped me and my mind was covered with frost. a step ahead and I was completely lost. In the uninhabited, unknown, untouched land, I felt abandoned with no help at hand. Me and myself, an isolated soul, I started enjoying my own company as the mystery unrolled. Nothing so beautiful my eyes witnessed, nothing to quench my thirst, but my heart was overwhelmed with joy, ready to burst. I felt happy that day, wherever I went, so foolish that I saw nothing, but my heart was content. I wish to be there again, where there's lot to feel, nothing to see. Back to commence the mysterious journey, the journey within me.
0: Wow. So thank you, Doctor, for coming here and joining us for this small program, which is on Acharya 90 FM. So how do you find it? Thank you. Coming here. Thank you.
1: Very nice. Thank you so much.
0: Thank you. So today in our Thank You Doctor segment, we had Dr. Madhura Mari Bakshi, which is, she is an experienced consultant pediatrician and newborn specialist with over 15 years of dedicated experience. So we will be coming up with new series with ma'am. So please be connected. We stay tuned to Acharya 90 FM. Myself, RJ Tejaswini, taking your lead. Thank you.
1: Thank you.

नमस्कार, मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका लाडक्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से आणि खूप साऱ्या फरमाईश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येत असतो. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस प्रकरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग मित्रांनो, आज आपण एका अशा कवीच्या विश्वात सफर करणार आहोत, ज्याच्या कविता आपल्या रोजच्या जगण्याचा आरसा दाखवून जातात. होय, आपण बोलतोय प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांच्याबद्दल. दासू वैद्य मराठीतले आघाडीचे कवी आणि साहित्यकार. त्यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीत लेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे. एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. दासूंची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते. विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत. त्यांच्या कवितांमध्ये केवळ शब्द नसतात, तर तो आजच्या समाजावर माणसाच्या बदलत्या मानसिकतेवर केलेला एक धारदार प्रहार असतो. आजचा आपला हा विशेष भाग त्यांच्याच काही गाजलेल्या रचनांवर आधारित आहे. सुरुवात करूया अशा एका कवितेने, जी आजच्या सोशल मीडियाच्या आणि वाढत्या देशाच्या काळात आपल्या प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाते. ऐकूयात ही पहिली रचना. पहिली रचना आहे आणि त्याचे शीर्षक आहे घाबरलेला उजेड. शीर्षक ऐकूनच जरा एक्साइटमेंट वाढले. कुणाला द्यायचे प्रतिउत्तर म्हणून शब्दांना धार लावत बसलोय लोक घरोघर. कोणाला द्यायचं उत्तर म्हणून शब्दांना धार लावत बसलेत लोक घरोघर. किती जन्मांचा गिळलाय द्वेष जो ओकला जातोय पायऱ्या पायऱ्यांवर. कुठला पडणार आहे बॉम्ब म्हणून लपवतायत लोक जाती धर्माच्या तळघरात. कुठला पडणार आहे बॉम्ब म्हणून लपवतायत लोक जाती धर्माच्या तळघरात. घाबरलेला उजेड नेमका कसा अडकला अंधाराच्या जबड्यात. एवढी कशी घडण तकलादू दुखावली जाते पुन्हा पुन्हा भावनेच्या नावानं. एवढी कशी घडण तकलादू दुखावली जाते पुन्हा पुन्हा भावनेच्या नावानं. हा कुठला महासेल जिथं कुजका विचार विकला जातोय चढ्या भावानं. हा कुठला महासेल जिथे कुजका विचार विकला जातोय चढ्या भावानं. विकला जातोय चढ्या भावानं. क्या बात है, काय ताकद आहे ना या शब्दांमध्ये. मित्रांनो, या कवितेचा विचार केला ना तर आजचा समाज किती पोखरत चाललाय हे विदारक सत्य समोर येतं, हो ना? कवी म्हणतात की आज प्रत्येक घरात शांतता किंवा संवाद उरलेला नाही, तर लोक एकमेकांना उलट उत्तर देण्यासाठी, वाद घालण्यासाठी आपले शब्द अधिक धारधार करत बसले. किती विदारक सत्य आहे ना. लोकांच्या मनात एकमेकांबद्दल इतका टोकाचा द्वेष भरला आहे जणू काही अनेक जन्मांचा असावा. आणि हा साठलेला द्वेष आता समाजात रस्त्यांवर म्हणजेच पायऱ्या पायऱ्यांवर उघडपणे बाहेर पडत आहे. आज माणूस स्वतःला जाती आणि धर्माच्या संकुचित भिंतींमागे म्हणजेच तळघरात लपून घेत आहे. कवीने येथे महासेलची जी उपमा दिली आहे ना, ती मनाला लागते. हो, अगदी मनाला लागते. आजच्या या वैचारिक बाजारात वाईट सडलेले आणि कुजके विचार समाज माध्यमांवर खूप महागड्या भावनांनी विकले आणि स्वीकारलेही जातात. किती कटू सत्य आहे ना हे. चला या गंभीर विचार करायला लावणाऱ्या
कवितेनंतर आपण असंच एक सुंदर वैचारिक गीत ऐकूया. भेटूयात छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही ऐकत रहा कवितांच्या गाभाऱ्यात आपला आवडता सेगमेंट, आणि मी लवकरच तुमच्या भेटीला आणखीन सुंदर कविता घेऊन येते. भेटूया ब्रेक नंतर.

छोट्याशा ब्रेक नंतर श्रोते हो, मी आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. दासू वैद्य यांच्या कवितांची हीच तर खरी गंमत आहे श्रोते हो. ते ऐकताना माणूस स्वतःच्या आत डोकाहून पाहायला लागतो. त्यांची अशीच एक अत्यंत लोकप्रिय कविता आहे आयुष्य. तूर्तास या कविता संग्रहातील मला आवडणारी ही कविता आहे आणि मला असं वाटतं मी नक्कीच तुमच्यासमोर ही मांडली पाहिजे. तुम्हाला पण ती आवडेल. आपल्या रोजच्या जगण्यातल्या खूप साध्या गोष्टींमधून ते आयुष्याचं किती मोठं तत्वज्ञान सांगतात याचं हे उत्तम उदाहरण. रोज सकाळी घरातून दूध तापवलं जातं, बरोबर? पण या दूधात तापवण्याच्या प्रतिक्रियेचा संबंध जेव्हा दासू वैद्य आपल्या आयुष्याशी जोडतात तेव्हा काय जादू होते ते ऐकूया. थोडं असं वेगळंच आहे ना, आपण कल्पनाही करू शकत नाही असा विचार त्यांनी मांडलाय. थोडी एक्साइटमेंट तुमची वाढली असेल ना. चला थेट वळूया या कवितेकडे. कवितेचं शीर्षक आहे आयुष्य. कमी तापवलं तर नाचण्याची भीती. कमी तापवलं तर नाचण्याची भीती, जास्त तापवलं तर आलेल्या दाट साईमुळे गुदमर होतो आयुष्य. कमी तापवलं तर नाचण्याची भीती, जास्त तापवलं तर आलेल्या दाट साईमुळे गुदमर होतो आयुष्य. विस्तवावरच ठेवलं तर राखेशिवाय काय सापडेल, बरोबर ना? विस्तवावरच ठेवलं तर राखेशिवाय काय सापडेल. या त्रैराशीच्या गोंधळात गणित चुकलेल्या विद्यार्थ्यांनी छडी खाण्यासाठी डोळे मिटून हात पुढे करावा. तसा मी उभा आहे या 5 फूट 6 इंचच्या बाकावर. गणित चुकलेल्या विद्यार्थ्यांनी छडी खाण्यासाठी डोळे मिटून हात पुढे करावा तसा मी उभा आहे 5 फूट 6 इंचच्या बाकावर. मित्रांनो, किती हटकी कविता आहे ना. ही कविता मानवी जीवनातील द्विधा मनस्थिती आणि नात्यातील गुंतात अत्यंत अचूकपणे मांडते. विचार करा, जीवनात जर आपण एखाद्या गोष्टीला किंवा नात्याला कमी महत्व दिली तर ते नाते नाचण्याची संपण्याची भीती असते, हो ना? पण जर अति काळजीपोटी किंवा बंधनामुळे त्याला जास्त तापवले तर त्यावर साय धरते. ही साय म्हणजे नात्याची गुदमरवून टाकणारी पकड. ज्याने माणसाचा मोकळा श्वास घेणे कठीण होते आणि जीवन सतत संघर्षाच्या आणि त्रासाच्या विस्तवावरच जळत राहिले तर शेवटी हाती काय लागणार? फक्त राग म्हणजेच नैराश्य. या कमी जास्त किंवा विस्तवावर ठेवणे या तिन्ही परिस्थितींच्या त्रैराशिकात माणसाचं आयुष्य किती गुंतून पडलंय ना, हे कवीने यात दाखवलंय. या जीवन गणिताचे उत्तर जेव्हा सापडत नाही तेव्हा एखादा लहान विद्यार्थी गणिताची चूक मान्य करून शिक्षकाची छडी खाण्यासाठी जसा डोळे मिटून निमूटपणे हात पुढे करतो तसाच माणूस आपल्या 5 फूट 6 इंच या स्वतःच्या शरीराच्या बाकावर हदबल होऊन, अगदी हदबल होऊन उभा राहतो. किती कमालीचं वास्तव आहे या ओळींमध्ये, हो ना श्रोते हो. खरंच मी भारावून गेले ही कविता वाचून. ही कविता आहे ना, खरंच प्रत्येक वेळेला मी वाचते ना एक नवा जीवनाचा भावार्थ मला दाखवून जाते आणि अर्थात मला मला पण अशीच आशा आहे की तुम्हाला पण असाच एक नवा भावार्थ जाणवला असेल. खरं कसं आहे ना, कवितेची ही जादूच आहे, प्रत्येक वेळेला आपल्याला वेगवेगळा अर्थ सांगून जाते आणि ही कविता खरंच तितकी स्ट्रॉंग आहे ना. आणि ही कविता वाचल्यानंतर ना बराच वेळ ही आपल्या मनात घुटमळत राहते, हो ना?
तर या सुंदर कवितेनंतर आपण वळणार आहोत एक छोट्याशा ब्रेककडे. ब्रेकनंतर आणखीन अशा वेगवेगळ्या सुंदर कवितांचा नजराणा मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. दासू वैद्य लिखित. छोटासा ब्रेक घेऊया.

0: छोट्याशा ब्रेकनंतर श्रोते हो, मी तुमची मैत्री आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या स्पेशल सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, खूप साऱ्या गप्पा गोष्टी आठवणी किस्से आणि शब्द फुलांचे प्रकरण आपण या सेगमेंटमधून घेऊन येत असतो आणि आज अशीच एक जादू मी तुमच्यासमोर शब्द फुलातून तुमच्यासमोर मी मांडणार आहे आणि ती जादू आहे दासू वैद्य यांची. श्रोते हो, आतापर्यंत आपण दासू वैद्य यांच्या दोन वेगवेगळ्या छटा पाहिल्या आहेत, पण आता आपण जी कविता ऐकणार आहोत ना, तिचं शीर्षक आहे संस्कृती हरवली की. एक वेगळ्याच धाटणीची कविता आहे बघा. आतापर्यंत तुम्हाला अनुभव आला असेल की दासू वैद्यांची कविता वाचल्यानंतर थोडा वेळासाठी आपण एकदम थक्क होतो. विषयाला वेगळीच कलाटणी देणारी ही कविता आहे, अत्यंत वेगळ्याच धाटणीची आहे आणि मला कॉन्फिडन्स आहे ही कविता वाचल्यावर तुम्हाला एक वेगळाच अर्थ उमगेल आणि एक छोटासा स्ट्रोकही. या कवितेमध्ये दासू वैद्य यांनी आजच्या विकसित माणसावर, त्याच्या कथाकथित प्रगतीवर अत्यंत कडक आणि उपरोधिक शब्दात टीका केली आहे. आपण निसर्ग नष्ट करतो, संस्कृती गाढून टाकतो आणि नंतर त्याचेच गोडवे गातो, या मानवी ढोंगीपणावर त्यांनी कसं भोग ठेवलंय ऐका. तिसरी कविता आहे संस्कृती हरवली की. संस्कृती हरवली की मजा येते, म्हणजे तिला खोदकाम करून शोधता येतं. संस्कृती हरवली की मजा येते आणि तिला खोदकाम करून शोधता येतं. शतकानुशतक खेळता येतो संस्कृती शोधण्याचा खेळ. आम्ही पुरतो मातीत गरज म्हणून बिया, आम्ही पुरतो मातीत गरज म्हणून बिया आणि छंद म्हणून संस्कृती. आम्ही पुरतो मातीत गरज म्हणून बिया आणि छंद म्हणून संस्कृती. आम्हाला आवडतं पुन्हा पुन्हा आदिम व्हायला, आम्हाला आवडतं पुन्हा पुन्हा आदिम व्हायला. एक नदी निर्मळ वाहत असते, एक नदी निर्मळ वाहत असेल तर तिला आम्ही आठवतो गोठवतो. मग कुठे मिळतो विकसित मेंदूला वाव, कुठे मिळतो विकसित मेंदूला वाव. ओसाड रिकाम्या पत्राचे संशोधन करून शोध लावता येतो. कधी काळी वाहणाऱ्या पाण्याच्या अस्तित्वाचा, कधी काळी वाहणाऱ्या पाण्याच्या अस्तित्वाचा मानवी शेपटीवर नव्याने अभ्यास करणाऱ्यांना संधी मिळावी म्हणून, मानवी शेपटीवर नव्याने अभ्यास करणाऱ्यांना संधी मिळावी म्हणून. माणसाला पुन्हा एकदा शेपूट फुटण्यासाठी आम्हीच प्रयत्नशील आहोत, माणसाला पुन्हा एकदा शेपूट फुटण्यासाठी आम्हीच प्रयत्नशील आहोत, आम्हीच प्रयत्नशील आहोत. अगदी नी शब्द करणारी ही कविता. श्रोते हो, ही कविता आपल्याला थेट आरसा दाखवते हो ना. कवी उपरोधाने म्हणतात की माणसाला जिवंत संस्कृती जपता येत नाही. खरं अगदी, पण ती नष्ट झाली की उत्खनन करून ती शोधण्यात त्याला जास्त मजा येते. किती विदारक सत्य. ही संस्कृती शोधण्याचा खेळ आपण शतकानुशतके खेळतोय. पोट भरण्यासाठी आपण मातीत बिया पेरतो, पण आपली संस्कृती मात्र छंद म्हणून मातीत गाढून टाकतोय आपण. निसर्गाच्या नाशाचं तर किती विदारक उदाहरण कवीने दिलंय बघा. नदी जेव्हा जिवंत आणि निर्मळ वाहत असते तेव्हा आपण प्रदूषणाने तिचे पाणी आटवतो. नदी कोरडी पडल्यावर आमचा विकसित मेंदू तिथे संशोधन करतो आणि कधी काळी इथे पाणी होते याचे पुरावे शोधून फुशारकी मारतो. जिवंत गोष्टीला मारून तिच्या सांगाड्यावर अभ्यास करणे हा कसला विकास? आणि कवितेच्या शेवटी तर थेट डोक्यात प्रकाश पाडणारा आहे. डार्विनने सांगितलं की माणसाची शेपूट गळून पडली आणि तो माणूस झाला. पण आजचा माणूस ज्या क्रूरतेने आणि अविचाराने वागत आहे ते पाहत तो पुन्हा प्राण्यांच्या पातळीवर जात आहे. कवी म्हणतात की भविष्यातील संशोधकांना अभ्यास करता यावा म्हणूनच की काय, आजचा माणूस पुन्हा स्वतःला शेपूट फुटण्यासाठी म्हणजेच प्राणी बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा उपरोध आपला डोळ्यात अंजन घालणार आहे श्रोते. किती वास्तववादी रचना आहे ना ही. खरंच थक्क केलं ना तुम्हाला, अर्थात मी पण खूप थक्क झाले. या एका सामाजिक आणि थक्क करणाऱ्या कवितेनंतर वळणार आहोत आपण एक छोट्याशा ब्रेककडे. ब्रेक नंतर अशा सुंदर कवितांचा नजराणा आपण घेणार आहोत. भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर.
1: सुसंगत

वेलकम बॅक श्रोते हो. मंडळी, आपण आहोत एका सुंदर सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आणि आज आपण नासू वैद्य यांच्या कवितेंचा आस्वाद घेत आहोत. या पूर्वीच्या कवितेमध्ये आपण हतबलतेचं एक पहिलं टोक पाहिलं, आता हतबलतेचे आपण दुसरे टोक पाहूया. तर आपल्याला आपला बळी राजाकडे म्हणजे शेतकऱ्याकडे पाहावं लागेल. दासू वैद्य यांनी शेतकऱ्यांच्या अगतिकतेवर आणि निसर्गाच्या लहरीपणावर लिहिलेले अत्यंत काळजाला भिडणारी कविता आपण आता ऐकणार आहोत. सुरुवातीला येणाऱ्या आशेच्या किरणांचे रूपांतर नंतर एका भयानक शोकांतिकेत कसे होते ही सांगणारी ही कविता. वळूया चौथ्या कवितेकडे आणि कवितेचं शीर्षक आहे मरून पडलेला पांडुरंग. वक्तशीर मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत वेळेवर पोहोचतो, तसा येऊन पोहोचला पाऊस. वक्तशीर मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत वेळेवर पोहोचतो, तसा घेऊन पोहोचला पाऊस. एखादं अदिम तत्वज्ञान रुजवावं तसं शेतकऱ्याने बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात, मग भुरभुर वारा सुटला. छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्यानंतर काळे ढग नुसतेच तरंगत गेले. छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्यानंतर काळे ढग नुसतेच तरंगत गेले. वाट चुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा अचानक पाऊस बेपत्ता झाला. वाट चुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा अचानक पाऊस बेपत्ता झाला. बियाच्या पोपटी अंकुरानं जमिनीला धडका मारून वर येण्यासाठी रचलेले मनसुभे दिवसागणित वाळून गेले. जन्मतास दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्यातल्या व्हरांड्यात विमनस्क फेरा मारतो, तसा शेतकरी धुरावर उभा. लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात पांडुरंगाकडे निघालेली दिंडी आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग. लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात पांडुरंगा पुढे निघालेली दिंडी आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग. मरून पडलेला हिरवा पांडुरंग. मंडळी, काळजाला पीळ देणारी ही कविता आहे ना, हीच तर खरी खासियत आहे दासू वैद्य यांच्या कवितेची. मनात अगदी घर करतात आणि जीवनाचं विदारक सत्य आपल्याला समोर मांडतात. श्रोतो, ही कविता ऐकताना अंगावर काटा येतो ना. कवीने सुरुवातीला पावसाची तुलना एका प्रामाणिक वक्तशीर शाळकरी मुलाशी केलेली आहे, जो वेळेवर येतो. पाऊस वेळेवर आल्यामुळे सुखावलेल्या शेतकऱ्याने मोठ्या आशेने जमिनीच्या पोटात बियाणे पेरले. जणू हजारो वर्षांचे जगण्याचे तत्वज्ञान मातीला रुजवले. पण इथे कवितेला एक भयान वळण येते. वारा सुटतो, आकाश काळ्या ढगांनी वाढते, पण जशी एखादी गतिमान एक्सप्रेस गाडी छोट्या छोट्या स्टेशनवर न थांबता वेगाने निघून जाते, तसेच ते पाण्याचे ढग न घाबरता पुढे निघून जातात. पाऊस अचानक बेपत्ता होतो. पाण्याच्या अभावामुळे जमिनीला मारून वर येणारे चिमुकले पोपटी कोंब मातीत वाळून जातात. कवीने दिलेली उपमा बघा. हॉस्पिटलच्या कॉरिडॉर मध्ये ज्या बापाचे बाळ जन्मतास दगावले होते, तो ज्या विमनस्क अवस्थेवर फेरा मारतो, अगदी तशाच अगतिकतेने तो शेतकरी आपल्या करपलेल्या शेताच्या बांधावर सुन्न होऊन
उभा आहे अगदी सुन्न होऊन. आणि कवितेचा शेवट तर थेट डोळ्यात पाणी आणणार आहे श्रोतेहो. दूर कुठेतरी आषाढीसाठी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकऱ्यांची दिंडी निघालेली आहे, पण दुसरीकडे शेतकऱ्याचा खरा हिरवा पांडुरंग, शेतकऱ्याचा खरा हिरवा पांडुरंग म्हणजेच त्याचे हिरवे पाशवी निसर्गामुळे शेतात मरून पडलेले आहे. देवाची भक्ती आणि निसर्गाची क्रूरता, देवाची भक्ती आणि निसर्गाची क्रूरता यातील हा सनातन संघर्ष कवीने अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे श्रोत्यांनो. मी अगदी निशब्द झाले ही कविता वाचून. मंडळी, मनाला चटका लावणाऱ्या या कवितेनंतर आपण वळूयात पुढच्या सेगमेंटकडे. घेऊया एक छोटासा ब्रेक, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहिन, सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन. आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो, बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो. तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ, सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त, दवाखान्यातून करी कोण धावाधाव खास, कोण बांधतो रे आस, कोण पुरवितो श्वास, लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून, कि हे काळाचे सावट जावे निघून लांबून. पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात राहा, कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा, पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन, साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन, सारे निवारून मग पंढरीस मी जाईन, बाळा चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहिन, बाळा चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहिन.

नमस्कार मंडळी, मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लाडक्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात। श्रोते हो, आज आपण कवी दासू वैद्य यांच्या 3 अप्रतिम कवितांचा प्रवास केला। शब्दांना धार लावणारा समाज, दुधाच्या साईसारखं गुदमरवणं आणि प्रगतीच्या नावाखाली पुन्हा अधीम होणारा माणूस, या सर्व कविता आपल्याला अंतर्मुख करून जातात। प्रगतीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण नक्की कुठे चाललो आहोत? समृद्ध निसर्ग आणि संस्कृती नष्ट करून केवळ कागदावर आणि संग्रहालयात इतिहास शोधण्यात कसला पराक्रम? हा मूलभूत प्रश्न दास

दासू वैद्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. पुढे पदव्युत्तर शिक्षण त्यांनी औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केले. ते या विद्यापीठात मराठी विभागात अध्यापन करतात. साहित्य कारकिर्द आपण त्यांची बघूया. दासू वैद्य 1987 पासून विविध वाङ्मय नियतकालिकात नियमित लेखन करीत आहेत. महाराष्ट्रात अनेक मान्यवर एकांकिका स्पर्धेतून त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांना वेगवेगळी पारितोषिकही मिळालेली आहेत. दी साहित्य अकादमीची तरुण लेखकांसाठी असलेली सन्मानित वृत्ती त्यांना मिळाली आहे. अकादमीच्या राष्ट्रीय महोत्सवात त्यांनी कवितांचे वाचन केले आहे. त्यांच्या काही कवितांचे हिंदी, इंग्रजी, मल्याळम, तेलुगू आणि उर्दू भाषांत भाषांतरही झाले आहे. अल्फा गौरव मटा सन्मान आणि महाराष्ट्राच्या शासनाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या बालकवितांचे वाचन केले आहे. दूरचित्रवाणी मालिका आणि सावरखेड एक गाव सारख्या काही चित्रपटांमध्येही त्यांनी गीतलेखन केलेलं आहे. त्यांची 3 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या तुर्तास या कविता संग्रहाचा हिंदी अनुवाद फिलहाल या नावानेही झालेला आहे. त्यांची प्रकाशित पुस्तके पाहूया. तुर्तास पॉप्युलर प्रकाशन, क कवितेचा पॉप्युलर प्रकाशन, भूर हे बालकुमार वाङ्मय आहे साकेत प्रकाशनाचं. आजूबाजूला आहे त्यांचं ललित लेख संग्रह आहे जनशक्ती वाचक मंडळ यांचं आणि मेळा हा ललित संग्रह आहे पॉप्युलर प्रकाशन यांचं. तर श्रोते हो, आजच्या या एपिसोडमध्ये दासू वैद्य साहित्या आधारित आपण चर्चा केली. सुंदर कवितांचा नजराणा आपण ऐकला. मला खात्री आहे तुम्ही या कवितांचे आणि साहित्य प्रवासात तुम्हाला अंतर्मुख झाल्यासारखं वाटलं असेल. तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला श्रोते हो मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही आयडिया सजेशन्स असतील त्याही सांगा. अर्थात तुमचे प्रत्येक कमेंट्स आमच्यासाठी खूप मोलाचे आहे. आमचे मनोबल वाढते आणि अजून सुंदर सुंदर गोष्टी तुमच्यासमोर आणण्यासाठी आम्ही तितकेच उत्सुक आहोत. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, वाचत रहा आणि सुंदर आयुष्य जगत रहा. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण रुपाली आज रजा घेते तुमची. भेटूया, बाय बाय.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि अर्थातच छान छान गाण्यांचा आस्वाद सुद्धा घेत असतो. तर आज आजच्या विविधा सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत पावसाळा आणि त्याच्याशी निगडीत रानभाज्या, फुलं आणि अजून काही घटकांविषयी. तेव्हा कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, पावसाळ्यात विशेषत अनेक प्रकारच्या रानभाज्या या नैसर्गिकरित्या उगवत असतात आणि या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी असतात. औषधी गुणधर्मामुळे त्यांना पारंपरिक आहारात अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत कुरडूविषयी. कुरडू ही भाजी एक सामान्य रानभाजी असून ती शेतात आणि पडीक जमिनीत अगदी सहज उगवते. याची पानं ही गोलाकार आणि लांबट असतात. औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची असते. ही भाजी पचायला हलकी असते आणि पित्तनाशक अशी मानली जाते. त्वचा विकार आणि चरबी कमी करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त असते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. याच्या बियांचा उपयोग अतिसार, नेत्ररोग, रक्तदोष आणि मूत्ररोग यांच्यावर केला जातो. ही भाजी एक झुडूपवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. त्वचा रोगावर उदाहरणार्थ खरूज, नायटा, गजकर्ण यांसारख्या या रोगांवर त्वचा रोगांवरती अतिशय उपयुक्त असा हा टाकळा. याच्या पानांचा लेप किंवा भजी ही त्वचा विकारांवर अतिशय गुणकारी असतात. पोटातले कृमी कमी करण्यास, पित्त, श्वास, खोकला आणि हृदयविकारावर सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. याच्यापुढे आपण जाणार आहोत आणि बोलणार आहोत दिंडा. दिंडा ही भाजी पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. ही रक्ताच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे. त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी ही भाजी. ही गुणाने उष्ण असून शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करते. पोटातली जखम बरी करण्यासाठी सुद्धा ही दिंडा ही भाजी उपयुक्त ठरते. टाकळा हा शहरी भागात सुद्धा आपल्याला अगदी सहजरित्या कुठेही पाहायला मिळतो. कुरडू नंतर आपण दुसरी भाजी बघणार आहोत जिचं नाव आहे टाकळा. मंडळी, रानभाज्या या खरं तर आपण जेव्हा रेल्वेतून जात असतो तेव्हा आपल्या दोन्ही बाजूला ट्रॅकच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा रानभाज्या बघायला मिळतात. याशिवाय आपल्या घरात सुद्धा कुंडीत सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं झाड लावलेलं असतं, एखादं रोपटं लावलेलं असतं आणि त्याच्या शेजारी पावसाळ्यामध्ये स्पेशली एखादं रोप उगवतं पण त्याचं नाव आपल्याला माहिती नसतं आणि बऱ्याचदा या रानभाज्याच असतात. मगाशी म्हटलं तसं टाकळा हा अगदी सहजपणे कुठेही उगवतो आणि त्याची पानं सुद्धा विशिष्ट रचनेची असल्यामुळे ते अगदी सहज आपण ओळखू शकतो. जर आपल्याला या रानभाज्यांविषयी माहिती नसेल तर आपण गुगल करून सुद्धा त्यांची नावं टाकून किंवा रानभाज्यांची यादी, त्यांची लिस्ट कोणती आहे असं करून सुद्धा या रानभाज्या आपण अगदी सहज ओळखू शकतो. विविधामध्ये आपण बोलतो आहोत रानभाज्यांविषयी आणि दिंडा आणि कुरडू विषयी आपण बोललो. याच्यानंतर आपण बोलणार आहोत फांगूळ या रानभाजीविषयी. ही भाजी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. फांगूळ जीवनसत्व क चा चांगला स्रोत आहे. गोवर, कांजण्या, नेत्रविकार, पित्तविकार आणि मूळव्याधी यांच्यासारख्या व्याधीमध्ये सुद्धा ही अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेतला दाह आणि उष्णता कमी करण्यासाठी ही उपयुक्त आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि जीवनसत्व अ मुबलक असलेली फांगुळा ही एक रान. तसंच हृदयाचं आणि डोळ्याचं आरोग्य राखण्यास सुद्धा ही अतिशय महत्वाची आहे आणि वजन कमी करण्यासाठी फांगूळ ही एक उपयुक्त अशी भाजी आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत भारंगी या भाजीविषयी. भारंगी ही भाजी एक बारमाही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. भारंगीची भाजी सर्दी, खोकला, ताप तसंच छातीतला कफ कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. श्वसन विकारांवर आणि दम्यासाठी

फायदेशीर आहे. यात फायबर, प्रथिन आणि लोह हे अतिशय भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. या काही भाज्या आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक रानभाज्या आहेत. पण सगळ्याच रानभाज्या सगळीकडेच उगवतात का? तर नाही. हवामान आणि ठिकाण यानुसार सुद्धा रानभाज्यांमध्ये फरक आढळून येतो. याच्यानंतर आघाडा, अंबाडी, कुळमुळी, रान आलं, शेऊळ, घोळ, काटवल यांसारख्या सुद्धा अनेक रानभाज्या आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि ज्यांचे स्वतःचे असे औषधी गुणधर्म आहेत आणि अतिशय खूप फायदे आहेत. तर या रानभाज्यांचा आपण नक्कीच आपल्या जेवणात वापर केला पाहिजे, आपण सेवन केलं पाहिजे. कारण या काही महिन्यांपुरताच असतात आणि जसा पावसाळा संपतो त्यानंतर आपोआप या आपल्या नजरेआड होतात, या दिसत नाहीत. पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा या आपोआप उगवतात आणि यांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रासायनिक खतांच्या किंवा कीटकनाशकांच्या वापराशिवाय या उगवतात, या वाढतात आणि त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित आणि पौष्टिक मानल्या जातात. कारण बाकीच्या ज्या भाज्या असतात त्यांची मागणी जास्त असल्यामुळे खतांचा अतिरेक वापर असतो, अर्थात त्या बारमाही सुद्धा असतात. पण या फक्त पावसाळ्यात असल्यामुळे, या आपोआप उगवत असल्यामुळे अर्थातच कुठल्याच खताचा वापर नसतो, अगदी सेंद्रिय प्रकारे त्या वाढलेल्या असतात. त्यामुळे या भाज्यांचा आपण नक्कीच आपल्या आहारात समावेश करायला हवा. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आजच्या सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या रानभाज्या तसंच रानफुलांविषयी जे पावसाळ्यात उगवतात. तर आपण आता वळणार आहोत वेगवेगळ्या रानफुलांकडे. साधारण ऑगस्ट पासून या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुलं, गवत, झुडपं वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलाच्या अगदी बहराचे असतात. रानफुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिलं येतं ते म्हणजे कास पठार. महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठार सुद्धा आता फुलू लागलंय. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुलं या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात. केवळ कासचं पठारच नाही तर सगळ्याच रानावनात, डोंगर दऱ्यांमध्ये, अगदी शहरातल्या रस्त्यांच्या कडेला सुद्धा, जिथे मातीचा थोडासा संपर्क आहे किंवा अंश आहे, तिथे सुद्धा वेगवेगळी रंगीबेरंगी रानफुलं आपल्याला पाहायला मिळतात. रानात ओसाड जागी आता कुरडूचं गुलाबी, कवळ्यांची पिटुकली हळदी रंगाची फुलं, तसंच पिवळ्या रंगाचा गालिचाच जणू काही अंथरला आहे असं आपल्याला भास करवतात. कवळ्यांची पिटुकली ही हळदी रंगाची फुलं असतात, ही बघताना अतिशय सुंदर दिसतात. पिवळा गालिचा अंथरलाय असं आपल्याला भास होतो. तसंच तेरडा, आता तेरडा म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा सगळीकडे फुल मार्केटमध्ये वगैरे तेरड्याची फुलं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यात रंगाच्या छटा पण इतक्या सुंदर असतात. गुलाबी पासून लाल, केशरी अशा वेगवेगळ्या छटांची ही फुलं तेरड्याची आपल्याला पाहायला मिळतात. तर ही बहुरंगी तेरड्याची फुलं आपलं मन अगदी सहज प्रसन्न करतात. केनची पांढरी तुतेरी सारखी फुलं, त्याच्यानंतर रान हळदीचे तुरे, तर कुठे कळलावीची लाल पिवळी, त्याला आपण हळदी कुंकू असं म्हणतो, ती फुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मध्येच कुठेतरी पांढरी तर निळी गोकर्ण आपल्याला पाहायला मिळते. तसंच रान तिळाच्या फुलांना सुद्धा आता बहर आलेला दिसतो. हिरव्या रंगातले लव्यांचे तुरे आपल्याला डोलताना दिसतात. ही सगळी सहज पाहता येणारी फुलं, पण असंख्य सूक्ष्म सुंदर फुलं सुद्धा आपल्याला निरखून पाहता येतात. जर आपण यांच्याकडे निरखून पाहिलं, अगदी आपण जवळजवळ गेलो, तर आपल्या लक्षात येतं की अनेक अशी फुलं असतात जी डोळ्यांना सहजरित्या दिसत नाहीत पण ती असतात, अगदी सूक्ष्म अशी फुलं असतात. फुलांसोबत गवताचा सुद्धा एक मंद सुगंध हा दरवळत असतो. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याचं कमान आणि ही रानफुलं एक सुखद, मनाला अगदी आनंद देणारा असा देखावा आहे. या दिवसात फक्त जमिनीवरच नाही तर पावसाळी डबक्यांमध्ये, अगदी नाल्यांमध्ये, तलावांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला वहरलेली दिसतात. सफेद गेंद, कमळासारखी दिसणारी वॉटर लिली, तसंच इतर काही पाण वनस्पती सुद्धा या दरम्यान फुललेली दिसतात. आणि अगदी आपण जी घरात जी कुंडीत रोपं लावलेली असतात त्यांना वर्षभर तितका बहर येत नाही, पण जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा असं रेन लिली बहरते. तसं जास्वंद किंवा तगर किंवा इतर अनेक वनस्पती ज्यांना फारशी फुलं इतर वेळी येत नाहीत त्यांना सुद्धा अगदी बहर या पावसाळ्यात येतो. या रानफुलांच्या वृक्षवेलींचं आपल्या मराठमोळ्या सणांमध्ये खूप महत्व आहे. नागपंचमीला कळलावी आणि इतर काही वेली नागोबाला वाहण्यात येतात. काही ठिकाणी तेरडा, कळलावी, लवे यांच्यापासून पिठवरी गौरी बसवल्या जातात. नवरात्रात गावांमध्ये रानटी घोसाळ्याची पिवळी फुलं, रान भेंड्यांची आणि इतर काही फुलांच्या माळा चढवल्या जातात. मंडळी, आपण या रानफुलाविषयी आपण बोलतो आहोत, या रानफुलांच्या वाटेवरून

आपण फेरफटका मारला, कोणकोणत्या रंगाची फुलं आहेत त्यांचं वर्णन आपण जाणून घेतलं आणि या रान फुलांना न्याहाळून यांना आपल्याकडे कोणी पाहतंय याचं आपण समाधान देऊया. नक्कीच आपण कास पठार किंवा तुमच्या माहितीत जर एखादं असं ठिकाण असेल जिथे ही रान फुलं मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात तिथे नक्की जाऊया. फक्त काळजी एवढीच घ्यायची की आपण कुठल्याही प्रकारची नासधूस करायची नाहीये. निसर्गाची किंवा या बघताना अनुभवताना आनंद द्यायचाय आणि मग तो घ्यायचाय तेव्हा नक्की ही गोष्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. आता आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि याच्यानंतर छान गाणी ऐकून झाल्यावरती कवितांकडे वळणार आहोत. कारण पावसाळा आणि कविता हे समीकरण सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी, पावसाळा म्हटलं की कविताही आलीच. बरेच कवी या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि याच दरम्यान त्यांच्या काव्य कल्पनांना धुमारे फुटत असतात. तर याच निमित्ताने आपण काही पावसाळ्यातल्या छान छान कवितांचा आस्वाद घेणार आहोत. सगळ्यात पहिली कविता आहे बा भ बोरकर यांची. गडद निळे जलद भरुनी आले, गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दिनलंघुनी जायगिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे, गडद निळे जलद भरुनी आले. धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा, तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे जलद भरुनी आले. उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुनी धवल विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरुनी आले. रजत नील ताम्र नील स्थिर पलजल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्णमेळ खेळे, गडद निळे जलद भरुनी आले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले, गडद निळे जलद भरुनी आले. धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरुनी आले. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. अतिशय सुंदर असं हे पावसाळ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब, वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. याच्या पुढची कविता आहे दत्ता हलसगीकर यांची. ही सुद्धा पावसावरची एक सुंदर अशी कविता आहे. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, अश्रुंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबात ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा. सभोती पहा वृक्ष ओसाड राने, नदीपात्र झाले रिते कोरडे, निळाभोर घेई पिसारा मिटोनी, दयावंत होऊन ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, दिशा हंबराव्या तशी हंबरोनी व्याकुळ झाली गुरे वासरे, त्या दिन जीवामुखी घास द्याया पान्हापरी ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. आता सोसवेना अदैवी उन्हाळा, किती रम्य संसार झाले मुके, घरा अंगणा जीवना शांत वाया तू देवता रूप ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. तुला आण आहे तृणांची फुलांची, सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची, कवितेतून माझी या भाव येती तसा प्राण होऊन ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा.
कवी दत्ता हलसगीकर यांची ही पावसावरची कविता खरंच अगदी मनाला स्पर्शून जाते. यात अगदी आर्त भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे की पावसा तू ये आता. सगळ्या परीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पावसालाही हाक दिली आहे की लवकरात लवकर, जितक्या लवकर शक्य आहे तू ये कोसळ. पावसाच्या कविता या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत. प्रत्येक कवीची कल्पना पावसापरी ही एकदम वेगळी आहे. पुढची कविता आपण बघणार आहोत कवी अनिल यांची. पावसा पावसा किती येशील, पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसा पावसा थांब ना थोडा, पावसा पावसा थांब ना थोडा, पिळून काढून झालेले केस बांधू दे एकदा सैल अंबाडा. पावसा पावसा लभ ढगात, पावसा पावसा लभ ढगात, साग फुलांची कशिदा खडीची घालू दे तंगशी चोळी अंगात. पावसा पावसा ऊन पडू दे, पावसा पावसा ऊन पडू दे, वाळा या घातला हिरवा शालू चापून चोपून तिला नेसू दे. पावसा पावसा पहा ना जरा, जांभळ्या फुलांचा देव बाभळीने वेणीत घालाया केला गजरा. पावसा पावसा आडोशातून, पावसा पावसा आडोशातून साजरा शृंगार रानराणीचा दुरून न्याहाळ डोळे भरून. पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसाच्या कविता आपण जेव्हा बघतो ना तेव्हा मंगेश पाडगावकर, शांता शेळके, स्पृहा जोशी, संदीप खरे किंवा कितीतरी अशी नावं घेता येतील की ज्यांनी आपल्या परीने त्यांच्या दृष्टिकोनातून इतक्या सुंदर कल्पना मांडलेल्या आहेत पावसाबद्दलच्या. तर अजून एक कविता आहे कवी ग्रेस यांची. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती. दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजाली दुःखाच्या मंद सुराने. एक ही सुद्धा मनाला अगदी स्पर्शून जाणारी अशी सुंदर, अगदी सुंदर अशी कविता. मंडळी, आचार्य 90 FM वरती आपण पावसाळा आणि कविता यांचा आस्वाद घेतो आहोत. खरं तर पावसाळा आणि कविता हे इतकं छान समीकरण आहे, मला वाटतं प्रत्येक कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल किंवा शाळकरी विद्यार्थी असेल त्याला कधी ना कधी असं वाटलं असेल की आपण सुद्धा एक कविता नाही अगदी पण चारोळी तरी किमान करून पाहूया. आणि हा ऋतूच असा आहे की काही ना काहीतरी नक्की आपल्याला सुचतच. तर अजून एक छान कविता आपण बघणार आहोत आता. असा उशिरा आलेला पाऊस, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा. कोरडे पडले ओठ उघडून वरच्या वरती चुंबून घ्यावा, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, खोटे भरवसे देत राहणे बहाणे सांगणे वेळा चुकवणे. सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे अधीर होणे, पाप शंका मनी उभ्या ठाकणे पोटी धस्स होणे धुसफुसणे, त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा, पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी
कोड कौतुकाचा खेळ खेळावा. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. कवी अनिल यांची अजून एक ही पावसावरचीच सुंदर अशी कविता. याच्यानंतर आपण पुढच्या कवितेकडे वळणार आहोत मंडळी. पुढची कविता आहे गदिमा यांची. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार. तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ. तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ. भरार तो रानवारा तसा झाडा झुडपात. भरार तो रानवारा तसा झाडा झुडपात. पियुनिया रानवारा खोंड धावे वारे माप. पियुनिया रानवारा खोंड धावे वारे माप. येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप. अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत. अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत. उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलीत. धारा वर्षता करून धारा वर्षता वरून बैल वशिंड हालवी. आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी. आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी. प्रत्येक कवी किंवा कवयित्री त्यांच्या नजरेतून त्यांच्या दृष्टीतून हे काव्य स्फुरत असतात आणि प्रत्येकाची कविता ही तितकीच सुंदर आकर्षक आणि मनमोहक वाटते. याचा परिचय आपल्याला या काही कवितांमधनं नक्की आला असेल. पावसामध्ये अजूनही अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपलं सहज लक्ष जातं. जसं पावसाळ्यात जे येणारे सण असतात त्यांच्याकडे सुद्धा आपण अगदी वेगळ्या दृष्टीने बघत असतो. कारण पाऊस येतानाच कोसळतानाच आपल्या बरोबर अतिशय आनंद आणि सृजनाच्या गोष्टी घेऊन येतो. त्यामुळे प्रत्येक सरीसोबत प्रत्येक कोसळणाऱ्या या पावसाच्या सरीसोबत आपण सुद्धा अगदी सर्जनशीलपणे नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच म्हटलं की या पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी स्फुरतात सुचतात आणि करण्याची इच्छा होते कारण हा ऋतूच असा आहे. मंडळी आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण पावसाळा आणि निसर्गाची किमया याविषयी बोललो. सुरुवातीस आपण रानभाज्यांविषयी बोललो त्याच्यानंतरही बोललो आणि अगदी जाता जाता काही छानशा कवितांचा आस्वाद घेतला. आजचा विविध हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल याची मी खात्री बाळगते. मला सुवर्णाला याच नोटवर इथे निरोप द्या. भेटूया पुन्हा नवीन भागात विविध या सेगमेंटमध्ये. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत. नमस्कार.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सोच या सेगमेंटमध्ये आपण विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि सोचचा विषयही आपल्या दैनंदिन जीवनातला आणि सध्या गाजत असलेला विषय आहे, तर त्याबद्दल मी सांगणारच आहे. तर आज आपल्या पाहुण्यांना आपण आमंत्रित करूया. तपस्या नेवे आपल्या सोबत आहेत. मॅम नमस्कार.
1: नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत तुमचं. तपस्या नेवे मॅडम या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून काम पाहतात. ग्रंथपाल पदावरील त्यांचा कामाचा अनुभव 9 वर्षांहून अधिक आहे आणि सध्या अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र या इथे त्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. अनेक वाचन संस्कृती विषयक उपक्रम त्या राबवत असतात आणि मराठी आठव दिवस तसंच मराठी भाषा दिवस या निमित्तानं ते मुलांनाही घडवत आहेत आणि आपल्या समाजामध्ये सुद्धा समाज घडवण्याचं मुख्य जो वाचनाचा भाग आहे सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचं काम त्या पाहतात. आणि अर्थातच दिवाळी अंकांचं संपादन करणं किंवा वेगवेगळ्या पुस्तकांचं संपादन करणं या माध्यमातून त्या आपल्या भेटीला येत असतात आणि त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील त्या काही सादर करतात लेख वगैरे. आणि अर्थातच वर्तमानपत्रात देखील त्यांचे काही सदर तुम्ही नक्कीच आपल्या वाचली असतील, कारण महाराष्ट्र टाइम्स मध्ये सध्या त्या वळणवाटा हे सदर लिहित आहेत आणि अश्लेषा दिवाळी अंकासाठी त्या कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत. आपल्यासोबत आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी वेदांत आपल्यासोबत आहे आणि असं आम्ही दोघं मिळून मॅडमची मुलाखत घेणार आहे. तर सोचचा विषय यावेळी असा आहे, मराठी भाषा काल, आज आणि उद्या, हा आपण विचार करणारा असा विषय निवडलेला आहे. तुकोबा अभंगातून बोलले, काल तुकोबा अभंगातून बोलले, आज स्टँडअप कॉमेडीमधून ते बोलतायत आणि उद्या AIच्या माध्यमातून तुकोबांच्या गाथा आपल्याला भेटीला येतील. तर अशी मराठी कालप्रवाहाच्या माध्यमातून बदलते आहे आणि बदलत्या मराठीचं आणि महाराष्ट्राचं भवितव्य काय असेल हे आज मॅडमकडनं थोडासा धांडोळा घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर या विषयावर आम्ही सोचच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत. तर मॅडम सुरुवात करूया, तुमची परवानगी असेल तर. तर अर्थातच पहिला म्हणजे संत ज्ञानेश्वरांपासून ते आता पु ल देशपांडे पर्यंत आपण म्हणूया मराठी अशी प्रवाही आहे. तर काय मराठीचा प्रवास कसा कसा झाला त्याविषयी थोडस तुम्ही मार्गदर्शन करा.
1: खरं तर मी काही मार्गदर्शन वगैरे मोठी नाहीये, मी पण अगदी नवीन असं पण खोदकरू लेखक असं म्हटलं तरी चालेल, कारण मराठी भाषा हीच मुळात 2200 वर्षांहून अधिक जुनी आहे आणि म्हणून तिला अभिजात मराठी भाषेचा दर्जा 2024 मध्ये मिळाला. खरं तर ती अभिजात होतीच, फक्त एक आपण म्हणतो ना की त्याच्यावरती शिक्कामोर्तब जे झालं केंद्र शासनाकडनं जे काही योजना असतात त्या योजनांमध्ये या भाषेचा समावेश झाला.
0: अच्छा,
1: आणि मराठी अभिजात आहे कारण 2200 वर्षांहून मी म्हटलं तसं ती जुनी आहे. प्रत्येक टप्प्यावरती बदलत गेलेली आहे, कारण आपण म्हणतो की भाषा प्रवाही असते. प्रवाही म्हणजे काय असतं की पाण्याचा प्रवाह असतो, तो प्रवाह वाहत जाताना सोबत जे जे काही येईल ते घेऊन सोबत जाऊन पुढे वाहत जातो. तशी आपली मराठी भाषा आहे ही अगदी त्या 2200 वर्ष जुनी जी भाषा तुम्ही बघितली तेव्हापासून ती टप्प्याटप्प्याने ती बदलत गेलेली आहे आणि आज आपण जे मराठी बोलतो तिथपर्यंत ती येऊन पोहोचलेली आहे. मग याच्यावरती मुख्य करून जे काही बदल झाले ते तिच्या काय म्हणतात की भाषेच्या बोलण्यामध्ये सुद्धा ते बदल होत गेले, बोली भाषेत सुद्धा ते बदल होत गेले. कारण त्याच्यामध्ये पूर्वी जर फारसी आणि अरबी भाषेचा प्रभाव असेल तर कालांतराने त्याच्यावरती हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव आपल्याला आता दिसून येतो.
0: अच्छा,
1: की आता जर आता ह्या कॉलेजच्या आता हा कॉलेजचा विद्यार्थी आपल्याबरोबर बसलाय आता ते जे मराठी बोलतात त्याच्यामध्ये नक्कीच त्यांच्या एका वाक्यामध्ये हिंदी शब्द पण असेल, मराठी शब्द पण असेल आणि इंग्रजी शब्द पण असेल. आज मला लेट झाला
0: बरोबर
1: असं ते सहज बोलून जातात किंवा आपणही बोलतो, कारण हे आता आपलं सवयीचं झालेलं आहे. ही भाषा बोलणं ही आजची आपली मराठी भाषा झालेली आहे. पण साहित्यिकांच्या दृष्टीने पण विचार केला, जसं तुम्ही म्हणालात की संत ज्ञानेश्वर, तर सगळ्यात पहिले ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ज्यावेळेस मराठीमध्ये आणली म्हणजे भगवद्गीता जी मराठीमध्ये आणली त्यांनी ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये, तर तीच मुळात की सामान्य लोकांना ते समजली पाहिजे, कारण संस्कृत प्रचुर भाषा ही सामान्य लोकांना समजण्यासारखी नव्हती. त्यात जे ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून ते मराठीमध्ये आलं. आणि मग इथून ती मराठी भाषा जी आहे ती प्रवाही आणखीन होत गेली की सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचलं. मग तुकारोबांच्या अभंगाने तर ती प्रत्येकाच्या ओठी आली. कारण तुकारामांचे अभंग जे आहेत ते मुखोद्गत होते प्रत्येक. आणि म्हणून आज एवढे 800 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आपल्याला संत वाङ्मय प्रत्येकाच्या ओठावर असतात. ते अभंग इतके गाजले त्याच्या,
0: किंवा आपण म्हणतो ना तुकोबांच्या गाथा बुडणार नाही तर त्या तरल्या, तर त्या अशा
1: माध्यमातून
0: तरल्या.
1: कारण प्रत्येकाच्या ओठी ते अभंग, एका व्यक्तीला जर एक अभंग पाठ असेल तर असे अनेक लाखो लोकांचा समुदाय होता जो त्यांना आत्ताच्या भाषेमध्ये फॉलो करणार होता. तर त्याच्यामुळे ते साहित्य तेवढं प्रवाही राहिलं. आणि मग पुढे कालांतराने मग कुसुमाग्रज आहे किंवा पु ल देशपांडे आहेत की यांनी ती भाषा समृद्ध केली आणखी. आणि आत्ताच्या काळामध्ये आत्ताचं साहित्य जर तुम्ही बघाल, म्हणजे जे आत्ता आपण म्हणू की आत्ताच्या पिढीतले जे आहेत की प्रणव सखदेव असेल किंवा
0: नीरजा
1: किंवा ही जी पिढी आहे, तर ह्यांची भाषा आणखी वेगळी आहे आणि यांचं लेखन आणखी वेगळं आहे. तर अशा पद्धतीने ती भाषा, समाज जसा बदलत जातो तशी ती भाषा बदलत जाते. आता आपली जेनझी आणि जेन अल्फाचा काळ चालू आहे, त्याच्यामुळे आपली भाषा आता तशी आहे. पण याचा अर्थ ती जी पूर्वीची भाषा होती तीही तेवढीच चांगली होती, तीही तेवढीच वैचारिक होती. आणि आपल्याकडे जो एक आपण म्हणतो ना की आपल्याला जी एक गती आहे ना आपल्या जगण्याला, विशेषतः मुंबईमध्ये, की ती गती आपोआप त्या भाषेमध्ये पण आलेली आहे. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर अजूनही ती भाषा जी मराठी भाषा जी आहे ती आपल्याला अनुभवायला मिळते. पण मुंबई पुण्यामध्ये तुम्ही गेलात तर ही जी गती आहे ती त्या भाषेमध्ये पण आलेली आहे.
0: आणि परप्रांतीय लोकांचा
1: आणि परप्रांतीय आल्यामुळे तो आणखी
0: त्या भाषेचा
1: आणखी एक
0: वेगळा विषय होईल.
1: हा जो प्रवाह आहे तो हा अशा पद्धतीने बदलत गेलाय.
0: हा, आणि मला एक विचारायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी वेगळी होती, म्हणजे जसं ज्ञानेश्वरांच्या काळात संत वगैरे होते तेव्हा वेगळी होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वेगळी झाली. आणि तेव्हाचं जर आपण साहित्य वाचायला गेलं तर आपल्याला समजून किंवा उमगत नाही लगेच, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?
1: किंवा आता तेव्हाचा जेव्हा तो जो शिवाजी महाराजांचा जो काळ होता त्याच्यामध्ये फारसी आणि अरबी भाषेचा खूप प्रभाव होता त्या सगळ्या एकूणच साहित्यावरती. त्याच्यामुळे त्यातले जे शब्द आहेत ते आपल्याला परिचित शब्द नाहीयेत म्हणून ते आपल्याला कठीण वाचते. पण मग काही कोशांचा आधार घेऊन किंवा आत्ता तर आपल्याला खूप सहज शक्य आहे गुगल ट्रान्सलेट हा जो प्रकार आहे ते टूल वापरून आपण ते नक्कीच हे करू शकतो. अर्थात त्यातल्या काही शब्दांची आपल्याला उकल होत नाही किंवा ते समजून घेणं की हे योग्य आहे की नाही हे मात्र आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. पण त्याचा वापर आपण निश्चित करू शकतो ते समजून घेण्यासाठी. आणि जसं त्या काळात त्यांनी राज्य व्यवहार कोश एक शिवाजी महाराजांनी तयार केला. कारण का तर बोली भाषेमध्ये आपण जे काही शब्द वापरतो तर त्यामध्ये बरेचसे शब्द असे असतात की ते इतर भाषेतून आलेले असतात. आपले मुळातले मराठीचे शब्द जे आहेत ते आपण हळूहळू वापरत नाही. आणि तसंच त्या काळातही होत होतं की फारसी आणि अरबी भाषेचा प्रभाव होता म्हणून मग मराठी भाषेतले पर्यायी शब्द त्यांनी त्या कोशामध्ये मांडले की जेणेकरून ते शब्द आपल्या वापरामध्ये येतील आणि तो ती मराठी भाषा जी आहे ती तशी वापरली जाईल आणि त्याचा वापर वाढेल. कारण शेवटी एखादी वस्तू आपली वापरून संपते पण भाषा ही जेवढी वापरतो तेवढी ती जास्त वाढत जाते, बहरत जाते, त्याचा वापर जास्त वाढतो.
0: कोशांचं तुम्ही बोललात त्यावरून मला आठवलं की विश्वकोश आणि मध्ये विजया वाड यांनी विश्वकोशासाठी भरीव असं कामगिरी केलेली आहे, तर ते विश्वकोश नेमकं काय आहेत आणि त्यातनं आपल्याला काय माहिती मिळते त्याविषयी थोडस?
1: मराठी विश्वकोश जे आहे तर त्याच्यामध्ये अतिज्ञ या बाराखडीमध्ये ज्या ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना असतील, संज्ञा असतील, काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतील तर त्याचं पूर्ण माहिती त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. म्हणजे एखादा शब्द घेतला आपण तर तो शब्द समजा कुठून आला आहे किंवा त्या शब्दाचा इतिहास काय असेल किंवा त्या शब्दाचा अर्थ काय आहे वेगवेगळ्या प्रकारे हे सगळं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. किंवा व्यक्ती असतील की एखादा लेखक, आता उदाहरण घ्यायचं झालं तर तुमच्या आजोबांचं घेऊयात की विंदा करंदीकर. आता विंदा करंदीकर हे त्याच्यामध्ये कोण होते,
0: अच्छा
1: त्यांचं एकूण काय काय साहित्य आहे,

0: काम करणारे आणखी वेगळे असतात, त्यांच्या खाली आणखी काम करण्यात जवळपास 100-100 लोकांची टीम या सगळ्या कामासाठी लागते, तेव्हा तो एक कोश तयार होतो. कारण शेवटी त्यात जी माहिती देणार आहोत ती सत्य असली पाहिजे, ती कुठेही कुठून तरी अंदाज आपण बांधलाय आणि दिली असं होऊ शकत नाही. कारण त्याचा आधार आपल्यासारखी मंडळी, अभ्यास करणारी जी मंडळी असतात ती घेत असतात, त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत कोणती चुकीची माहिती जायला नाही हे त्यांना खूप बघावं लागतं. त्याच्यामुळे ती तेवढीच मेहनत आहे त्या विश्वकोश तयार करण्यात.
1: आणि इतिहासकार किंवा पुरातत्व विभागाचे जे अधिकारी असतात त्यांना सुद्धा आपलं थोडं मराठीचं ज्ञान करून घेण्यासाठी सुद्धा मराठीचा उपयोग होत असेल
0: निश्चितच. कारण कोणत्याही विषयामध्ये, विशेषतः महाराष्ट्रातल्या कुठल्याही तुम्ही खात्यामध्ये काम करत असाल तर त्या त्या विषयातल्या त्या त्या संज्ञा आहेत ज्या तिथे वापरल्या जातात, ज्या कदाचित आपल्या सर्वसामान्यांना कळणार नाही, पण तिथे येणारे जे काम करणारी मंडळी आहेत त्यांना त्या माहिती असल्याच पाहिजेत आणि त्यांना त्या कळल्याच पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यांना अशा गोष्टींचा आधार हा घ्यावा लागतो.
1: अच्छा.
0: मग त्यांना ह्या विश्वकोशाचा उपयोग होतो, किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे कोश आपल्याकडे आहेत त्याचा उपयोग त्यांना निश्चित होऊ शकतो. कारण कोश वाङ्मयामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. म्हणजे आपल्याकडे सरिता कोश आहे, नद्यांचा कोश, खाद्य संस्कृती कोश किंवा भारतीय संस्कृती कोश,
1: अच्छा,
0: असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कोश आपल्यामध्ये आहेत आणि त्या विषयाच्या संदर्भातल्या सगळ्या संज्ञा सगळ्या संकल्पना त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत.
1: खूप मोठा विषय आहे तरी पण आपण थोडक्यात सगळ्या विषयांना ऍटलीस्ट टच करायचा प्रयत्न करू, स्पर्श करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. सोच या विषयामध्ये आज आपण मराठी काल आज उद्या हा विषय घेतलेला आहे आणि आज आपल्या सोबत ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखिका, संपादक तपस्या नेवे आलेले आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओनरी.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सोच या सेगमेंटमध्ये मराठी काल आज उद्या या विषयावर प्रकाश टाकतो आहे. आपल्या सोबत आहेत आपल्या पाहुण्या ग्रंथपाल निवेदक अभिनेत्री लेखक आणि संपादिका तपस्या नेवे मॅडम. मॅडम आता आपला विद्यार्थी आहे आचार्य मराठी महाविद्यालयातील वेदांत, तो आपल्याला थोडे प्रश्न विचारेल. वेदांत प्लीज.
1: जसं की आपण बघत आहोत की मराठी शाळा आजकाल तरी दिसतच नाहीये. आता मी ऍक्च्युली मी पण मराठी शाळेमधूनच होतो, बट जी माझी आधी नंतरची पिढी आहे ती सगळी इंग्लिश मिडियम मधून आहेत. का तर त्यांचे घरचे असे बोल, मी त्यांना विचारलं ऍक्च्युली, तर ते बोलतात की आमच्या घरच्यांनी टाकलं कारण की नंतर त्यांच्या फ्युचरसाठी. त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी स्कूलमुळे त्यांना जॉब वेकन्सी वगैरे काय भेटत नाहीये, तर ते विचार करताना त्यांनी हे केले. बट माझा असं थॉट्स आहे की खूप आपण आधीची जनरेशन होती तर त्यांनी पण मराठी स्कूलमधून शिकलेत आणि ती लोक आत्ता पण खूप म्हणजे चांगल्या स्तरावर आहेत ती लोक. पण आजकालचे जे पॅरेंट्स आहेत तर ती लोक फ्युचरचा विचार करणं ती योग्य गोष्ट आहे, बट हा पण विचार केला पाहिजे की आपली मराठी भाषा तिथूनच हरवते. बट
2: बरोबर, अगदी बरोबर. खूप तुझ्या डोक्यात हा विचार आहे, हाच मुळात तुला हे वाटतंय की तू मराठी मीडियममध्ये शिकलायस म्हणून, मराठी माध्यमांमध्ये शिकलायस. आणि आता तू जर बघितलंस, ऑब्झर्व केलंस, तर तू स्वतः बोलताना कमी खूप इंग्लिश शब्द वापरले. बरोबर, याचा अर्थ तुला इंग्रजी येणार नाही, तुला इंग्रजी कठीण जाणार असं कुठेही होत नाही. तू मराठी माध्यमांमध्ये शिकलेला मुलगा आहेस, पण तरी सुद्धा आज तू खूप चांगल्या पद्धतीने बोलू शकतोस जर इंग्रजी बोलण्याची वेळ आली तर. आणि मुळात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं फॅडच मी म्हणेन की ते वाढलं ते याच गोष्टीसाठी की पुढे त्यांना करिअरमध्ये प्रॉब्लेम व्हायला नको, त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजे, या सगळ्यासाठी खरं तर त्याचं अवडंबर माजवलं गेलं. आणि पालकांनी पण मग भीतीमुळे की नाही बाबा माझा मुलगा मागे पडेल असं म्हणून त्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये घालायला सुरुवात.
0: बरोबर.
2: आणि एकीकडे थोडस नाही म्हटलं तरी मराठी शाळांमध्ये सोयी सुविधा ज्या आहेत त्या थोड्याफार कमी असल्यामुळे पालकांचा ओढा तिकडे जास्त वाढला. आणि मग त्यांनी आणखीन फी आकारून त्यांनी आणखीन चांगलं कॉर्पोरेट सगळं तिकडे आणायला सुरुवात केली.
0: आणि
2: त्याच्यामुळे मग ते हळूहळू पालकांसाठी स्टेटस सिम्बॉल झालं की माझा मुलगा मराठी शाळेत शिकतोय म्हणजे तो डाऊन मार्केट होईल, इंग्रजी शाळेत शिकतोय म्हणजे तो खूप चांगलं होईल असं पण कुठेतरी पालकांच्या मनामध्ये व्हायला लागलं. आणि म्हणून इंग्रजी शाळांमध्ये मुलांना ते पाठवायला लागलं. पण मला तरी वाटतं की मराठी म्हणजे मातृभाषेतनं जे शिक्षण आपल्याला मिळतं तेवढं उत्तम आपण कुठेही तयार होत नाही. कारण मी बघते की आज ग्रंथपाल म्हणून जेव्हा माझ्या ग्रंथालयामध्ये मुलं येतात तर जितक्या मोकळेपणाने आणि ठामपणे मराठी माध्यमाची मुलं बोलू शकतात तेवढी इंग्रजी माध्यमातली मुलं बोलू शकत नाही, ती व्यक्त होऊ शकत नाही. त्यांना कळत नाही असा अर्थ नसतो, पण ती व्यक्त होऊ शकत नाही कारण त्यांना कळत नाही की मी कुठल्या भाषेतनं व्यक्त होऊ. त्यांना धड इंग्रजी बोलता येत नाही, त्यांना मराठी शब्द सापडत नाही आणि त्यांना हिंदी मध्ये मध्ये त्यांचं येतं, त्याच्यामुळे ते ना व्यक्त होऊ शकत. मग तुमच्या संकल्पना स्पष्ट नसतील, तुम्ही तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास नसेल तर मग त्या इंग्रजी माध्यमाचा उपयोग काय? तुम्ही तुमच्या मातृभाषेतनं शिकल्यानंतर
0: कुठल्याही भाषेत व्यक्त होऊ शकतात,
2: कुठल्याही भाषेत व्यक्त होऊ शकतात. कारण आपल्याला जर आपली भाषा पूर्णपणे माहिती असेल ना तर इतर भाषा शिकणं आपल्याला सोपं जात.
1: कारण की मराठी अवघड पण आहे असं.
2: मराठी अवघड आहे पण म्हटलं तर अवघड आहे. याचं कारण काय माहितीये का? कुठेतरी आपण ते समजून घेत नाही, त्या शब्दांचे अर्थ त्या शब्दांमध्येच दडलेले असतात. फक्त आपल्याला ते वाटताना की अरे बाबरे किती कठीण आहे हे असं आपल्याला वाटतं. पण जर तुम्ही त्याची मजा घेऊन जर ते केलं, कुठलीही गोष्ट जर तुम्ही मजा घेऊन ती शिकलात ना, त्यातला आनंद घेतलात ना, तर ती तुम्हाला खूप सोपी वाटायला.
0: आणि आपण हिंदी पण काय लहानपणापासून शिकलेलो नसतो. आपण जेव्हा मोबाईल मध्ये हिंदी ऐकतो किंवा आपला
2: सिनेमा बघतो
0: नाटक बघतो,
1: घरच्यांचं जे एन्व्हायरमेंट असेल त्याच्यावर डिपेंड करत. आता जर घरात मराठी बोलतात तर ती लोक ऑब्व्हियस की मराठीच बोलणार.
2: आता प्रॉब्लेम काय झाला तुला गंमत सांगू? आमच्या वेळेस आमची आजी असेल किंवा आमची आई असेल तर ती आम्हाला मम्मी भरवायची, म्हणजे काय तर घास भरवायची. किंवा ती आम्हाला दूध द्यायची, आम्हाला आकाशातला चंद्र दाखवायची, आत्ताची आई मून दाखवते, मिल्क देते,
0: हा चॉकलेट देते,
2: हा फरक झालेला आहे. कारण ती बोलताना सुद्धा घरामध्ये डॅडी म्हणायला लावतात, मम्मा म्हणायला लावतात, आई आणि बाबा नाही म्हणायला लावत. इथूनच तुम्ही मुलांना मराठी भाषा लागू करता. ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण मुलांना मराठीपासून त्यांच्या जन्मापासूनच लांब करतोय. पण मराठी आपण आपल्या आईला तुमच्या घरावर नाही वाढत. आपली आई आई असते ना, तिला आपण प्रेमाने सांभाळतो. आपण मोठे झाल्यानंतर पण आपल्या आईवर आपलं तेवढंच प्रेम असत. पण इथे तर तुम्ही आईला आधी जन्म तो मूल जन्माला आला की त्याला पहिले इंग्रजीचा भडीमार सुरू करतात, त्याला राईन्स दाखवतात, त्याला बडबड गीत नाही दाखवत. आपल्या काळी बडबड गीत होती, आपण ती ऐकत मोठे झालो, त्याच्यामुळे आपल्याला लय कळत होती. पण ह्या मुलांना ते मिळतच नाही, त्याच्यामुळे ती आवड त्यांच्या मनात निर्माण. हा विचार मला असं वाटतं पालकांनी काय इतर सगळ्याच समाजातल्या प्रत्येक घटकाने करायला हवा की मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळालं पाहिजे.
1: जर त्यांनी मला असं वाटतं की तेलवांनी असं चुकीचं नाहीये की त्यांनी इंग्लिश मीडियम मध्ये घातलं
2: पाहिजे,
1: बट त्यांनी घरातूनच सुरुवात केली, म्हणजे घरातून ती लोक मराठी भाषेत बोलले तरी पण काय हरकत नाहीये. जर ती लोक स्कूलमध्ये इंग्लिश मध्ये बोलतात, जर घरी येऊन मराठी बोलतात तर बॅलन्स होतो.
2: त्यांना पुस्तकं वाचायला दिली पाहिजेत मराठीतली. आता काय होतं, इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे त्या मुलांना मराठी वाचताच येत नाही. पण हेच जर तुम्ही त्यांना घरामध्ये मग मराठी, तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घाला पण त्यांना मराठी वाचायला द्या, घरी घरी पुस्तकं द्या वाचायला,
1: मराठी सिनेमा,
2: हा या माध्यमातून तुम्ही त्यांना मराठीची गोडी लावू शकता. मग ती मुलं मराठी पण बोलतील.
0: आणि मुलं आता एवढी इंडिपेंडेंट झालेली आहेत की स्वतः जाऊन नाटक, चित्रपट किंवा हातात मोबाईल आहे, तुम्हाला जर एवढंच मराठी शिकायचंय तर तुम्ही मोबाईलवरही शिकू शकता. आणि आता ते आता लावणी तमाशाची जागा रील्स आणि ह्यांनी घेतलेली आहे, इंस्टाग्राम सगळ्या अकाउंट युट्यूबने घेतलेली आहे, तर त्या माध्यमांचा कसा म्हणजे माध्यमांमधला मराठी कसं झालेला आहे.
2: आता पूर्वी कसं होतं की लावणी असेल किंवा तमाशा असेल किंवा नाटक असेल, तर ह्या सगळ्यांमध्ये ना एक ती भाषा होती. नाटक तर आताही अजून चांगल्या पद्धतीने चालू आहे, लावणी आणि तमाशा कुठेतरी कमी झालेला आहे. याचं कारण असं की नंतरच्या काळामध्ये शृंगारिक लावणी हा जो प्रकार आहे हा खूप जास्त हाईप झाला आणि चित्रपटांमधनं मराठी लावण्या दिसायला लागल्या.

0: पूर्वीच्या ज्या चित्रपटातल्या लावण्या होत्या त्या काय म्हणतात ना की तमाशाला जवळपास जाणाऱ्या होत्या, पण हल्ली हल्ली तो सगळ्या बॉलिवूडकडे म्युझिक कडे तो प्रकार चाललेला आहे, लावण्यांचा जो आहे त्याच्यामुळे ते कुठेतरी हरवत चाललंय. पण अर्थात हे जे लावणी कलाकार आहेत किंवा हे जे तमाशा कलाकार आहेत यांना या युट्यूब किंवा ह्या सगळ्या माध्यमाचा खूप चांगला उपयोग करता येईल की या माध्यमातून त्यांना लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. आणि तसं कुठेतरी होतानाही दिसतं आपल्याला की एखादा कुठला तरी गावातला खेडेगावातला कलाकार आपली कला त्या माध्यमातून सादर करतो आणि मग त्याला जगभरातली लोक बघतात बघू शकतात. तर हा एक वेगळा दृष्टिकोन आहे ह्या सगळ्याकडे बघण्याचा. आणि भाषेचं म्हणाल तर भाषा तर नक्कीच बदललेली आहे, कारण पूर्वी जितकं चांगलं मराठी शुद्ध मराठी आपण म्हणतो ऐकायला मिळायचं किंवा एक थोडस अलंकारिक भाषा असायची किंवा ते वर्णन जी केली जायची ती चांगल्या पद्धतीने केली जायची, पण आता कुठेतरी ते हरवत चाललेलं आहे. याचं कारण आता आपल्या जगण्यामधला जो थेटपणा आहे ना, जो सगळ्या गोष्टींमध्ये थेटपणा आलेला आहे, तो त्या भाषेतही दिसायला लागला.
1: आपण आता नाही का बऱ्याच समारंभांना जातो, तिथे पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावतो, तेव्हा मानपत्र वाचन, मानपत्र पूर्वी किती छान असायची
0: हो.
1: मानपत्र पण हल्ली त्या लेवलची किंवा त्या उच्च दर्जाची
0: फार कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की खूप सुंदररित्या मानपत्राचं लेखन झालेलं आहे. आणि म्हणून तर आपण आजही ती लेखक मंडळी जी आहे, जी 60-70 वर्षापूर्वीची लेखक मंडळी आहेत, त्यांचं साहित्य आजही पुन्हा पुन्हा आपण त्यांचे नाव आपल्या तोंडावर येत. आता हल्ली हल्लीच्या लेखकांचं नाव पटकन कोणाला माहिती नाही किंवा तोंडावर येत नाही, म्हणजे अगदी ही जनरेशन सुद्धा आहे तर यांनाही पु ल देशपांडे म्हटलं की यांना पु ल देशपांडे माहितीये.
1: बरोबर,
0: म्हणजे इतके ते कालातीत आहेत की त्यांची नावं आजही आपल्याला माहिती आहेत, कारण ते तसं लिखाण तशी भाषा ती होती त्यामुळे.
1: नक्कीच. आणि आता मगाशी जो आपला मुद्दा होता ग्रामीण भाषा आणि मुंबईची म्हणजे शहरातली भाषा, तर ती म्हणजे आपण म्हणतो की दर कोसा म्हणजे 10 मैल गेलं की आपली भाषा बदलते, तर तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर विविधता आहे, वराडी आहे, मग कोकणी आहे,
0: मालवणी आहे,
1: खानदेशी आहे,
0: बऱ्याच बोली आहेत आपल्याकडे, म्हणजे 52 बोली भाषांपेक्षा पण जास्त आहेत आता बोली भाषा आपल्याकडे.
1: मग त्या टिकण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: कसं आहे ना की आता प्रत्येकाने स्थलांतरित आपण झालो ना कुठे, कारण बहुतेकदा कामानिमित्त म्हणा नोकरीनिमित्त म्हणा आपलं मूळ गाव सोडून आपण दुसरीकडे तिकडे स्थायिक होतो, आपण तिकडची भाषा शिकतो किंवा तशी या पद्धतीने बोलायला लागतो, पण कुठेतरी आपली जी बोली भाषा असते ती कुठेतरी आपण घरामध्ये तरी बोललं पाहिजे. आणि असं बऱ्याच घरांमध्ये करतात की मालवणी असेल किंवा ऐराणी असेल, की ती लोक घरात एकमेकांशी बोलताना त्यांच्याच भाषेत मध्ये बोलतात, पण बाहेर गेल्यानंतर आपण प्रमाण भाषाची वापरतो, जी पुणे मुंबईची भाषा आपण म्हणतो, की त्या प्रमाण भाषेमध्ये पण आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि हे कुठेतरी आपण प्रत्येकाने जपलं पाहिजे, तर त्या बोली भाषा ज्या आहेत त्या जिवंत राहतील आणि त्या राहणार. याचं कारण तुम्ही गावामध्ये गेलात, आज तुम्ही तिकडे त्या भागात गेलात, तर तुम्हाला त्याच भाषेमध्ये ते बोलताना दिसतात. नॉर्मल मराठी जरी बोलले तरी कुठेतरी तो एक जो टोन असतो ना त्या भाषेचा, तो एक ती एक लय असते, तो एक नाद जो असतो त्यांच्या बोलण्यामध्ये येतो, आपसूक येतो, तो मुद्दामून आणावा लागत नाही. तर त्याच्यामुळे बोली भाषा ह्या निश्चितच राहणार आहेत.
1: नक्कीच. आणि आता विचारायचं म्हणजे की जुन्या वाहिन्यांचा आपण घेतला, तर वाहिन्यांवर बऱ्याच मालिकांमध्ये वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं कोल्हापूरच्या म्हणजे त्या सातारा कोल्हापूरचं ते सगळं ते नागपुरी ती भाषा असते, तर त्या अनुषंगाने म्हणजे वाहिन्या सुद्धा हे माध्यमांमध्ये सुद्धा आलेलं आहे. म्हणजे तू वेब सिरीज पाहत असशील तर वेब सिरीज मध्ये सुद्धा मराठी वेगवेगळे वेब सिरीज
0: आले आहेत, त्या भाषा वापरल्या जातात. याचं कारण असं आहे की त्या भाषांमधनं एक वेगळी मजा आहे, त्या प्रत्येक भाषेची एक वेगळी गंमत आहे. आणि मालिकांमध्ये वगैरे जर ते कॅरेक्टर तसं दाखवलेलं असेल, ते त्या गावातलं असेल, तर निश्चितच त्यांनी ती भाषा बोलली पाहिजे. आज मी जर वराडी दाखवलेली आहे आणि जर मी पुण्या मुंबईकडची भाषा बोलते तर ते कॅरेक्टरच उभं राहणार, त्याच्यामुळे त्या कॅरेक्टरसाठी पण ते आवश्यक आहे की त्याने त्या भाषेत बोललं पाहिजे. आणि म्हणून मग ते लेखकांनाही तसं लिहावं लागतं, तसे शब्द तुम्ही वापरले पाहिजेत, याच्यासाठी त्या लेखकाचाही निश्चित अभ्यास त्याला करावा
1: लागतो.
0: फक्त मला असं वाटतं की जी प्रमाण भाषा बोलली जाते किंवा बऱ्याचदा आजकाल मालिकांमध्ये सुद्धा बोलताना पण खूप चुकीचं
1: बोलतात,
0: चुकीचं बोललं जात. मी हे नाही करणारच्या जी मी हे केलं नाही पाहिजे वगैरे असं काय उलटा सुलटा खूप बोलतात. म्हणजे जे सगळं आहे ते बोलत नाहीत, असं खूप वेगळं मराठी बोललं जातं असं मला वाटतं. किंवा ती आणि तो मधला जो फरक असतो, कारण आता आपल्या बऱ्याचदा काय होतं आपण हिंदी इतकं अडॅप्ट केलेलं आहे की आपण ती व्यक्तीच्या ऐवजी आपण तो व्यक्ती
1: म्हणतो.
0: तर तसं नाही, ती व्यक्ती असते आपल्या मराठीमध्ये, ती
1: व्यक्ती आहे.
0: आपण ते हिंदीमध्ये जो असतो ना वो इन्सान,
1: तो होतो,
0: तो आपण घेतलेला. किंवा बनवणं हा जो प्रकार आहे आपण सरळ सगळ्याला बनवतो, लोकांना पण बनवतो, पण बनवणं हा जो प्रकार आहे तर प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे वेगळं क्रियापद आहे. आपण सगळंच बनवतो, मी जेवण पण बनवतो, मी हे पण बनवतो असं नसतं. आपण प्रत्येकाला वेगळं क्रियापद आपल्याकडे आहे. मी जेवण तयार करतोय किंवा
1: स्वयंपाक करतोय,
0: स्वयंपाक करतोय, माझी मदत, तुझी मदत, मला मदत, तुझी मदत, असा हा फरक जो ना हा आपण विसरत चाललोय कुठेतरी हिंदीच्या अडॅप्टेशन मध्ये.
1: आणि दिवाळी अंकांमध्ये सुद्धा तुम्ही विविध लेखकांकडनं त्या त्या प्रकारचं साहित्य मागवत असाल.
0: हो, दिवाळी अंकांमध्ये पण आता प्रत्येक दिवाळी अंकाचं वेगळं वैशिष्ट्य असतं की वेगवेगळे जॉनर असतात, म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. की बाबा कथेमध्ये पण रहस्य कथा आहे, किंवा कौटुंबिक कथा आहे, प्रेमकथा आहे, किंवा एखादी अशी जेम्स बॉन्ड टाईप एखादी कथा आहे, अशा वेगवेगळ्या कथा असतात. मग तसं बोली भाषा पण कदाचित कधी कधी वेगळ्या येतात त्याच्यामध्ये. कोणीतरी अहिराणी वापरलेली असते, कोणी आणखी ग्रामीण भाषा वापरलेली असते, तर असंही असतं. तर हे प्रत्येक अंकावरती डिपेंड असतं की त्यांचा विषय काय आहे आणि त्यांना कुठल्या पद्धतीने तो अंक तयार करायचा.
2: जसं की आपण आत्ता रील्स वगैरे आपण बघतोय सगळ्या, तर त्याच्यामध्ये जे मराठी भाषाचे जे आत्ता हे करतायत ते लोक कंटेंट क्रिएटर आहेत, तर त्यांचं पण खूप जास्त, म्हणजे असं नाही की ती लोक मराठी बोलतात त्यामुळे बाकीचे जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत ते लोक बघत नाहीत, तर त्यांचं पण खूप व्हायरल होतं, पूर्ण भारतभर प्रसिद्ध होतं पूर्ण. तर त्यावर तुमचं काय विचार आहे?
0: नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे की जे कंटेंट क्रिएटर जे आहेत जे मराठी भाषेचा वापर करतात. आता उदाहरण द्यायचं झालं ना तर खलबत्ता नावाचं एक इंस्टाग्राम हँडल आहे, फेसबुकला पण आलं तर त्यांचं आहे, आणि ते खूप छान, म्हणजे जे शब्द जे विस्मरणात गेलेले आहेत तर त्या शब्दांचा अर्थ ते उलगडून सांगतात. किंवा आपण कशा पद्धतीने ते शब्द चुकीचा वापरतो हेही ते उलगडून सांगतात. आणि आता हे बघणारे लोक फक्त मराठीच नाही आहेत ना, मराठी लोक सुद्धा ते बघतायत, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. फक्त कधी कधी आपण कंटेंट क्रिएट करताना भाषा जी आहे, मराठी भाषा जी आहे त्याच्यामध्ये हिंदी इंग्रजी त्याची सुद्धा मिसळ केली जाते कधी कधी त्या रीलमध्ये. तर मग अशा वेळेस ते कदाचित तो रीच वाढवण्यासाठी किंवा ह्या गोष्टींसाठी ते वापर केला जातो. पण मला असं वाटतं हे जेवढं टाळता आलं तर बरं होईल. म्हणजे जर तुम्ही मराठी भाषेवरती जर करत असाल किंवा मराठी विषयासंदर्भात जर करत असाल तर निश्चित ते टाळलं पाहिजे.
2: खूप जण असे की ते मराठी भाषा एक मीम म्हणून वापरतात. खूप आहेत तसे.
0: हो, म्हणजे मी काल का परवाच एक बघितलं की ती मुलगी एका कुठल्या तरी ठिकाणी गेली होती आणि तिथे वेगवेगळ्या पक्ष्यांची नावं इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये अशी दिली होती, आणि तिने ज्या पद्धतीने ते केलेलं होतं तर तिला मराठी भाषा चांगली आहे हे सांगायचं होतं, पण तिने ज्या पद्धतीने ते क्रिएट केलं होतं ना त्याच्यामुळे मराठी भाषेचा अपमान ती करत होती. आणि याच्यावरती लोकांच्या खाली कमेंट पण होत्या की तुम्ही करताय तर मग ते कुठल्या पद्धतीने, तुम्हाला मराठी भाषेला हिणवायचं आहे का त्याला खरोखर चांगलं म्हणायचं. तर हाही विचार आपण केला पाहिजे करताना, कंटेंट क्रिएट करताना आपण कुठल्या उद्देशाने हे करतोय. आपण आपल्या भाषेला चांगलं म्हणतोय का आपल्या भाषेला वाईट म्हणतोय याचाही विचार आपण तो कंटेंट क्रिएट करताना केला पाहिजे.
1: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तपस्या नेवे यांच्याकडून आपण आज मराठी भाषेविषयी जाणून घेतोय आणि मराठी भाषेचं संवर्धन होणं किती गरजेचं आहे याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपल्या सोच या सेगमेंटमध्ये एक विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण सोच या सेगमेंटमध्ये मराठी काल आज उद्या या विषयावर मार्गदर्शन करतायत आपल्याला तपस्या नेवे मॅडम, ज्या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून काम पाहतात. परत वेदांतलाच मी सांगेन की मॅडमना काही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण इन्वॉल्व्ह करतोय या सेगमेंटमध्ये, काय विचारशील मॅडम?
1: आपण जे AI युज करतो, चॅट GPT वगैरे तर त्याच्यात आपण इंग्रजीमध्ये फॉन्ट यूज करतो, फॉन्ट टाकायचे तर त्याच्यामध्ये आपण मराठी एक तिथे पण विसरतोय, आपण तिथे पण यूज झाले पाहिजे मला असं वाटतं.
2: तर होतात
0: तू मराठी
2: प्रश्न आणि जेमिनी AI ला तू जर त्याला मराठीत प्रश्न विचारला तर तो तुला मराठीमध्ये उत्तर देतो. फक्त काय म्हणतात ना की ती जी भाषा जी आहे त्याची ती टेक्निकल वाटते थोडीशी. म्हणजे जसं तू आता मला विचारशील की भाडांना विचारशील आणि त्याच्या पद्धतीने उत्तर देतील तसं उत्तर तुला मिळणार नाही, पण तो देतो. मराठीमध्येच तो उत्तर देतो, चांगलं उत्तर देतो, कधी कधी खूप चांगले रेफरन्सेस शोधून त्याचं उत्तर असतं तयार केलेलं त्याने. पण पुन्हा एकदा त्याला तो एक तो एक काय म्हणतात ह्युमन टच आपण म्हणतो तो त्याच्यामध्ये नाही आहे ChatGPT आणि जेमिनी AI मध्ये. पण त्याचा वापर मात्र आपण चांगला करू शकतो जर आपल्याला करायचा असेल तर.
0: आणखी काय
1: तर आत्ताच्या जगात आपली जी यंग जनरेशन आहे तर ती जॅपनीज, कोरियन, कारण की आता ते ट्रेंडिंगला आहे. आपण आता दोन म्हणजे लॉकडाऊनच्या नंतरचं हे आहे की जगभरातील जेवढे पण आहेत ते आपण फॉलो करतो, तर त्याच्यामध्ये मराठीला आपल्याला पुढे न्यायचं आहे किंवा आपल्याला कशी ती कूल बनता येईल त्याच्यावर मला एक सजेशन आहे.
2: आता ह्या जनरेशनचा हे कूल हा जो काही प्रकार आहे हा काय आहे मला माहिती नाही, बट मराठीला जसं तुम्हाला काय म्हणतात ना की नवीन रूपात तुम्हाला थोडक्यात हे करायचं असेल तर जसं आता फोक आख्यान हा जो प्रकार की आपले जे सकाळी लोक प्रकार आहेत ते त्यांनी फ्युजन स्वरूपात आणलेले आहे आणि हे यंग जनरेशनसाठी विशेषतः आहे. किंवा रॅप तुम्ही तयार करता आजकाल यंग जनरेशन, तर मराठीमध्ये पण बरेचसे रॅप आलेले आहेत. तर ही कदाचित तुमची कूल म्हणण्याची पद्धत असेल, पण मराठी ही काय म्हणतात ना की कूल ही कधी होईल माहिती का, जेव्हा तिचं जे सौंदर्य आहे ना ते तसंच राखलं जाईल ते. कारण इतर भाषांचं कोरियन असेल किंवा हे असेल ते मला माहिती नाही, ते यंग जनरेशनला सोबत घेण्यासाठी जात असते, पण मूळ मराठीचं सौंदर्य जे आहे ना ते तिच्या मूळ स्वरूपामध्ये आहे. ते स्वरूप न हलवता तुम्ही या सगळ्या प्रकारात तिला टाकू शकता. म्हणजे तुम्ही रील तयार करा, तुम्ही वेगवेगळे कंटेंट तयार करा आणि ते तुमच्या पद्धतीने करा, पण तिच्या मुळाला धक्का न लावता करा. तर ती नक्कीच कूल आहे, कारण मुळात तुम्ही आधी ती समजून घेतली. तिच्याशी भाषेची जर तुम्ही बोललात, तिच्याशी जर तुम्ही संवाद साधलात तर तुम्हाला कळेल की तिच्यातले काय गमती जमती आहे. म्हणजे एकच शब्द तुम्ही घ्यायचा की आता वाट हा शब्द आहे, तर वाट हा शब्द किती वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरतो तू सांग बरं, तू सांग.
1: खूप सांगेल, जसं की वाट बघतोय, जसं की वाट लावणे, असे खूप सारे गोष्टी.
2: बरोबर, मग वाट म्हणजे रस्ता पण आहे, वाट म्हणजे वाट पण आहे, म्हणजे एखादी गोष्ट वाट वाट पण आहे. म्हणजे तू बघ ना एका शब्दामध्ये किती शब्द अर्थ दडलेले आहेत. मग असे हे जे शब्द आहेत या शब्दांची गंमत आपण जर त्याची घेतली, त्याची मजा जर घेतली आणि ती आपण इतरांना पण दिली तुझ्या माध्यमात, कूल माध्यमात, की आपण असे वेगवेगळे शब्द शोधून त्याचे जर असे गमती जमती लोकांना घ्यायला शिकवले तर निश्चित ही मराठी आणखीन आणखीन लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यातल्या ज्या गमती जमती आहेत त्या आपण अशा कूल पद्धतीने लोकांसमोर आणू शकतो आणि ही तुमची पिढी करू शकते, कारण तुम्हाला हे असं आवडेल, इंटरेस्टिंग काहीतरी वेगळं करायला, असे आणखीन किती शब्द आपण शोधूया. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं होऊ शकतं की ती कोल ऑलरेडी ती आहे, फक्त ती आता आपल्याला पोहोचवायची लोकांना.
0: आणि आपल्याकडे म्हणी वाक्प्रचार
2: केवढा, म्हणी आणि वाक्प्रचार किती आहेत आपल्याकडे, म्हणजे ते आता खरं तर आपल्याकडे इथे वापरत नाहीत फार, गावाकडे अजूनही
1: वापरतात,
2: पण ते सुद्धा किती गमतीशीर आहे, ती पण कूल आहे ना, ते तू आण लोकांसमोर, लोक नाही एन्जॉय करणार तर बघ तू.
0: आपण मग अशी बोललो ते घरामध्ये मराठीची सुरुवात झाली पाहिजे त्याविषयी, कारण आई वडील आजी आजोबा हे जर घरात मराठी बोलतील तर मराठी मुलं पण आपसुकच बोलू शकतील. आता विषय आहे तो मुद्द्याचा की कंपन्यांमध्ये किंवा आपल्या आता ऑफिसेसमध्ये कॉर्पोरेट ऑफिस म्हणा किंवा सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा मराठी फार अभावाने बोलली जाते, तर त्याविषयी काय आपण करू शकतो त्याविषयी.
2: आता कॉर्पोरेट मध्ये पण इंग्रजी कंपल्स जाते, फक्त तिथे एक फरक आहे की जे टेक्निकल डिपार्टमेंट हँडल करतात किंवा जे त्या लेवलला काम करतात त्यांना इंग्रजीला पर्याय नाही. याचं कारण त्यांचं कम्युनिकेशन जे परदेशातल्या लोकांशी असतं की ज्यांना इंग्रजी मध्येच कम्युनिकेट करावं लागतं. पण तिथे आता आणखीन एक गरज अशी निर्माण झालेली आहे कॉर्पोरेट मध्ये की जे कॉल सेंटर मध्ये काम करणारे लोक आहेत किंवा ज्यांचा संबंध हा लोकांशी येतो, सामान्य लोकांशी येतो, तिथे त्यांना मराठी मात्र बोलावं लागतं. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी ही आपली राज्यभाषा आहे, त्याच्यामुळे मराठी ही खरं तर प्रत्येकाला आली पाहिजे. तो कोणीही असो, कुठल्याही भाषेतला असो, तो मराठी जरी असले तरी त्यांना मराठी आली पाहिजे, कारण ही इथली राज्यभाषा आहे.
0: बरोबर.
2: आणि इथलं जे काही कामकाज आहे हे सगळं मराठी भाषेत चाललं पाहिजे, आणि तसा आपला कायदा पण आहे. त्याच्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये जर तुम्ही गेला तर सरकारी कार्यालयांमध्ये मॅक्झिमम काम तुमचं हे मराठीमध्येच
0: चालतं.
2: फार कमी ठिकाणी जिथे केंद्रीय मंत्रालयाशी कनेक्टेड गोष्टी असतील तर त्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये चालतात, पण महाराष्ट्र शासनाचं जे काही आहे ते सगळं मराठीमधनं कारभार चालतो. तर त्यासाठी थोडस मला असं वाटतं की त्यातले जे काही शब्द आहे मराठी शासनाच्या व्यवहारातले जे शब्द आहेत तर ते शब्द सामान्य लोकांना सुद्धा माहिती होण्यासाठी असाही काहीतरी एखादा कोश असला पाहिजे की जे लोकांना समजेल की ह्याच्यात काय म्हटलेलं आहे.
0: पण
2: लोकांना कठीण त्यामुळे वाटतं कारण त्यातल्या शब्दांचा उकल त्यांना कधी कधी होत नाही, त्याचे अर्थ त्यांना समजत नाही. पण ते जर त्यांना माहिती असलं किंवा ते जर तुम्ही जर असा एखादा कोश जर उपलब्ध केला किंवा गव्हर्नमेंटच्या साईटवरती जर असे त्या शब्दांचे अर्थ दिलेले असले तर लोकांना ते शोधणं सोपं जाईल, ते माहिती करून घेणं सोपं जाईल.
0: आणि तुम्ही तर अभिनय क्षेत्रातले आहात त्यामुळे मला वाटतं मराठी साता समुद्रापाय आपल्या बऱ्याचशा कलाकारांनी नेलेली आहे नाटकांच्या माध्यमात.
2: नाटक आहे, सिनेमा आहे, खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या परदेशांमध्ये आहे, आणि विशेषतः परदेशांमधले सुद्धा मराठी लोक जी आहेत ना त्यांनी तिथे मराठी खूप चांगल्या पद्धतीने जिवंत ठेवली. कारण एका ठिकाणी मराठी म्हणजे ती मुलं भले तिथे इंग्रजी माध्यमात किंवा त्यांच्या तिथल्या भाषेत शिकत असतील पण तिथे ते शनिवार रविवारी मुलांचे मराठीचे क्लासेस घेत, त्यांना मराठी शिकवलं जातं. तर मला असं वाटतं ह्या लोकांमुळे परदेशांमध्ये मराठी जिवंत आहे, टिकून आहे, म्हणजे म्हणून ती आता ग्लोबल झाली आहे ना, ती त्या पद्धतीनेच झालेली आहे. एकतर ही सगळी माध्यम आपल्याकडे आहेत मराठी भाषा पोहोचवण्यासाठी, आणि तिथल्या तिथल्या लोकांचं पण खूप योगदान आहे परदेशातल्या की ते तिथे काही कार्यक्रम आयोजित करतात, एकत्र येऊन सण समारंभ आपले उत्सव जे असतात, संस्कृती जी आहे ती त्यांनी तिकडे जतन करून ठेवलेली आहे. तर त्याच्यामुळे आपली मराठी संस्कृती किंवा मराठी भाषा जी आहे ही कधी लोप
0: पावणार नाही खरंच. आणि जिथे इथे मराठी माणूस गेलाय तो आपला मराठी आपल्या सोबतच घेऊन गेलाय.
2: म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मॉरिशस मध्ये मागच्या वर्षी संमेलन झालं आपलं साहित्य
0: संमेलन
2: तिकडे झालं, तर तिथे त्यांच्याकडे MA मराठीचं सब्जेक्ट आहे तिथे त्यांना.
0: वा,
2: ते मराठीमधून MA
0: करू शकतात,
2: विद्यापीठ तिथे आहे किंवा त्यांच्या विद्यापीठामध्ये आपले जे प्राचीन ग्रंथ आहेत त्याच्या ओरिजिनल कॉपीज त्यांच्याकडे तिथे आहे. मोठी गोष्ट आहे
0: संमेलनांचा विषय म्हणजे अगदी माझा शेवटचा प्रश्न आहे. पूर्वी ज्या प्रकारे ज्या दर्जेदार संमेलनांसाठी आपण अगदी आसुसलेलो असायचो, जसं आपण दरवर्षी दिवाळी अंकांसाठी आसुसलेलो असतो तेव्हा संमेलन कधी होणार यासाठी आपण आसुसलेलो असायचो, तर आता तो दर्जा म्हणा किंवा त्या प्रकारचं संमेलन होत नाहीये, तर त्यामागे काय कारण असू शकेल आणि त्यासाठी आपण काय करू शकतो?
2: आता त्यामागे कारण बरीच आहे तशी, पण काय ना की थोडस लोकांचं पण ज्या पद्धतीने लोक पूर्वी संमेलनाला जायची तर लोकांची पण अभिरुची तेवढी नाहीये की त्यांनी तिथे जावं आणि तिथे जाऊन आपण ऐकावं. कारण आता मला 2 दिवस सुट्टी घेऊन कसं जाणार, 3 दिवस सुट्टी घेऊन मी कसं जाणार, हा विचार लोकांचा एक तर खूप असतो. त्याच्यामुळे लोकांचा संपर्क फार कमी झालेला आहे संमेलनांची. जाणारे जे आहेत ते साहित्य किंवा साहित्यिकांनी आपल्यासारखे जे आहेत तेच जातात. आणि त्यातून पण कसं असतं की एकाच वेळेस ना बऱ्याच ठिकाणी तिथे कार्यक्रम सुरू असतात वेगवेगळ्या मंडपामध्ये. त्याच्यामुळे जो काही येणारा तिथे क्राऊड असतो ना तो सगळा विभागला याच्यासाठी, कारण त्याच्या आवडीचं जे आहे ते तो ऐकायला जातो. तर 3 ठिकाणी 3 गोष्टी चाललेल्या असतात. आणि कवी संमेलन असेल किंवा कवी कथा असेल तर तिथे पण खूप अहोरात्र तिथे सतत ते चालू असतं ना, त्याच्यामुळे लोक एवढं आता बघत नाहीत. आपण जर म्हणतोय एकीकडे की आता लोकांचा टाइम स्पॅन हा 30 सेकंदावरती आलेला, तर इतक्या सलग मी तिथे ते नाही ऐकू शकत.
0: परिसंवाद एवढी काहीच नाही,
2: लोकांची तेवढी मानसिकता
0: राहिली नाही.
2: त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या थोड्याशा त्या फॉर्मॅटमध्ये पण आपण काही छोटे छोटे बदल केले तर निश्चितच लोकांना अट्रॅक्ट करता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये कुठे सार्वजनिक ग्रंथालय असतील किंवा त्यातले ग्रंथपाल असतील, त्यातले कर्मचारी असतील किंवा महाविद्यालयातले विद्यार्थी असतील, ह्यांना कुठेही कनेक्ट केलं जात आणि ते कनेक्ट न केल्यामुळे त्यांना तिथे जाण्यामध्ये तो इंटरेस्ट पण निर्माण झाला पाहिजे. त्यांना तिथे काहीतरी वाटलं पण पाहिजे जायला, आपल्याला तिथे गेलं पाहिजे. कारण महाविद्यालयाची मुलं आता यांच्यासारखी जी मुलं आहेत तर या आता हा मास मीडियाचा विद्यार्थी आहे तर मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठीच तर ते मास मीडिया शिकतात. मग त्यांना अशा पद्धतीने प्रॅक्टिकल नॉलेज आपण का नाही घेऊ शकत, साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये या मुलांना का नाही सहभागी घेतलं करू शकत. जर त्यांना सहभागी करून घेतलं तर नक्कीच विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल. इतर विद्यार्थी उत्सुकतेने येतील काय आपण जाऊन बघूया, किंवा ग्रंथालयांना तुम्ही इन्व्हॉल्व्ह करून घेतलं तर निश्चितच ग्रंथालयांशी कनेक्टेड लोक जी आहेत ते आपसुक त्याच्यामध्ये येतील. किंवा कुठल्याही परिसंवादामध्ये आज जर कुठल्याही ग्रंथपालाला घेतलेलं मला दिसलं जे तुमचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवतात पण ग्रंथपालांना तुम्ही साहित्य संमेलनामध्ये स्थानच
0: देत नाही, फक्त ग्रंथ दिंडी आणि प्रदर्शनामध्ये.
2: एक्झॅक्टली. पण ग्रंथपालाचं तेवढं काम नाही आहे.
0: नाही,
2: ग्रंथपालाचं काम त्याच्या पलीकडचं आहे. मग तेवढं त्याला रेकॉग्नायझेशन मिळत नाही.
0: बरं.
2: मग त्याच्यामुळे त्यांचाही ओढा नसतो जाण्यासाठी. खरं तर अनुदानातनं सुद्धा ग्रंथालयांना कर्मचाऱ्यांना संस्था पाठवू शकतात. पण ही सगळी अनास्था असल्यामुळे ना साहित्य संमेलनाला ती लोकही जात नाही किंवा गेले तरी पदाधिकारी जातात.
0: बरं.
2: असं बऱ्याचदा चित्र आपल्याला दिसतं.
0: नक्कीच. एक थोडक्या स्वरूपात आपण या सगळ्या मराठीचा थोडासा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केलात. मॅडम, आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
2: धन्यवाद.
0: प्रेक्षक हो, सोच या सेगमेंटमध्ये आज आपण मराठी काल आज उद्या या विषयावर थोडासा मार्गदर्शन घेतलं. आज आपल्या सोबत होत्या आपल्या पाहुण्या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक तपस्या नेवे मॅडम, आणि माझ्यासोबत होते आपले महाविद्यालयाचे विद्यार्थी वेदांत. तर आमचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि पुढच्या सेगमेंटमध्ये नवीन विषयासह भेटूया सोच या सेगमेंटमध्ये. तोवर मी आरजे तेजस्वी आपला निरोप घेते. धन्यवाद.

0: सारेगामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
1: नमस्कार. मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग माझा अत्यंत आवडीचा आहे. मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं, पण त्याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगावा.

नमस्कार। आज आषाढी एकादशी, संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या तीरी जमली असतील। माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते। मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळी असी आला। आपेगाव, नेवासे, अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो। ब्रह्मवृंद, योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो। तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदियाळीच्या सहवासातून, जीवन अनुभूतीतून, भावार्थ दीपिकेच्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला। संत चांगदेव यांच्या सहवासातून चांगदेव 65 निर्माण झाली। अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुर्लिंग उडाले ती ही फुले। मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो। ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही। फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात। सार विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे। इवले से रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना वेरी। जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरु समोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप। माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाव असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला। त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते। त्यामुळे हे इवले से रोप गगनावेरी गेले। सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेलू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोहोचला। गगनापर्यंतच, गगनावर नाही। गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजिला आहे। यात अहंकार कुठेही नाही। या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचं द्योतक झाला आहे। गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच। यात माऊलींचा नम्रभाव दिसतो। मनाची ए गुंती गुंफियला शेला, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला। विषयांचा, अनुभवांचा, दुःखांचा, सुखांच्या या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन। हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विडला आहे।
संत कबीर म्हणाले आहे, जीनी जीनी जीनी बिनी चदरिया, काहे से बुनी बुनी सुख मन तार से बिनी चदरिया। या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे। बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला, रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे। ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई। ज्ञानेश्वरांची नाममुद्रा, बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले। मोगरा फुलला

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची नवीन मैत्रीण आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंट मध्ये, जिथे कविता आणि संवेदनांचा सुंदर मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस प्रकरण तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर येत आहे ना, चला तर मग. मित्रांनो, मराठी साहित्याप्रती आस्था ठेवणारे अशा काही विशेष व्यक्ती आहेत, ज्या सुंदर रचनांमार्फत त्यांची कला आणि साहित्याचा प्रवास करत असतात. असंच एक सुंदर उदाहरण मी आज या एपिसोडच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. आपण आज जाणणार आहोत कवी शब्द सचिन यांच्याबद्दल. सचिन हे सध्या DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. 2006 पासून त्यांना कवितेची हळूहळू ओढ निर्माण झाली आणि बघता बघता त्यांचं साहित्य खूप प्रभावी बनत गेलं. त्यांची सहज सुंदर रचना आणि मनात अलवार घर करणारे त्या संवेदनशील रचना खरंच माणसाला मंत्रमुग्ध करून टाकतात. जीवनाचा खरा साधर्म सांगणारी त्यांची कलाकृती खरंच मनात घर करून जाते. आजचा हा विशेष एपिसोड शब्द सचिन यांच्या कवितांवर आधारित आहे. तर वळूयात एक सुंदर कविता शब्द सचिन.

सचिन लिखित फार निरागस आहे वाटतं तुझ्या आतले मूल किती फार निरागस आहे वाटते तुझ्यातले मूल किती अशी कुणाची पडली आहे तुझ्या मनावर भूल किती तुझ्या चेहऱ्यावरती आहे महागातला मेकअप पण तुझ्या चेहऱ्यावरती आहे महागातला मेकअप पण तुझा चेहरा सुंदर करते कानातले डूल किती आधी इतक्या सुखात होती आधी इतक्या सुखात होती आईच्या पदरा खाली आधी इतक्या सुखात होती आईच्या पदरा खाली रोज रोज धगधगते आता तिच्या आतली चुल काही रोज रोज धगधगते आता तिच्या आतली चुल किती देवाच्या पायावर नाही कुठला गंध तरी देवाच्या पायावर नाही कुठला गंध तरी मनासारखे जगू पाहते राना मधली फूल किती माहित असते चाळीशीच्या वळणावर धोका असतो माहित आहे चाळीशीच्या वळणावर धोका असतो तरी नेमके या वळणावर अडखळते पाऊल किती दोघांमध्ये असते अंतर किती हजारो मैलांचे दोघांमध्ये असते अंतर किती हजारो मैलांचे दोघांनाही तरी जोडतो नात्यामधला पूल किती काही म्हणजे काही न इतका साधा असूनही काही म्हणजे काही नसते इतका साधा असूनही एक चेहरा वाटतो असतो फार फार अनुकूल किती एक चेहरा वाटत असतो फार फार फार फार अनुकूल किती शब्द सचिन यांची हीच तर एक सुंदर खासियत आहे सरळ भाषेमध्ये एक साध मनातला भाव मांडणारी ही कविता कुठलीच अलंकाराची आभूषणे न चढवता मनातला जाणीवा आणि संवेद पानावर आणायच्या कशा हे खरंच तुझ्याकडून शिकलं पाहिजे श्रोते हो आता एक छोटीशी विश्रांती घेऊया ऐकूयात एक सुंदर गाणं आणि सुंदर गाण्यानंतर आपण कवी सचिन यांच्याबद्दल खूप काही जाणून घेणार आहोत भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर

छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आर जे रुपालीला, फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सेगमेंट मध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, आज आपण सचिन सुतार म्हणजे शब्द सचिन यांच्या सुंदर कलाकृती ऐकत आहोत. तसं बघायला गेलं तर साध्या सरळ शब्दामध्ये हलक्या फुलक्या मनातल्या संवेदना पानांवर मांडण्याची जी कला शब्द सचिनची आहे ना, ती खरंच अद्भुत आहे. त्यांचे काही सुट्टे शेर मधला मी घेते तुमच्या समोर. या डोळ्यांची त्या डोळ्यांना कळण्यासाठी पुष्कळ असते. या डोळ्यांची त्या डोळ्यांना कळण्यासाठी पुष्कळ असते. नजरेशी भाषा कोणावर जगण्यासाठी पुष्कळ असते. या डोळ्यांची त्या डोळ्यांना कळण्यासाठी पुष्कळ असते. नजरेशी भाषा कोणावर जडण्यासाठी पुष्कळ असते. जरी भुरळ पडली डोळ्यांना, जरी भुरळ पडली डोळ्यांना, तरी स्वतःला सावर मित्रा. जरी भुरळ पडली डोळ्यांना, तरी स्वतःला सावर मित्रा. एकच व्यक्ती मनासारखी, एकच व्यक्ती मनासारखी जगण्यासाठी पुष्कळ असते. एकच व्यक्ती मनासारखी जगण्यासाठी पुष्कळ असते. जगण्यासाठी पुष्कळ असते. किती निरागस आणि सहज शब्दातून जीवनाचा साधर्म सांगणारी ही कविता खरंच मनात घर करते ना. असेच काही सुट्टे शेर आणखीन त्यांचे मी वाचून दाखवते. माझ्या देहावर श्वासावर तिचाच पगडा आहे. माझ्या देहावर श्वासावर तिचाच पगडा आहे. इतकी कविता या देहाच्या आत उतरली आहे. इतकी कविता या देहावर आत उतरली आहे. आत उतरली आहे. क्या बात है. म्हणजे कविता इतकी गहिरी त्यांच्या श्वासात आणि खच प्रत्येक स्पंदनात भिनलेली आहे ना. सुंदर सुंदर कवितेबद्दल एक सुंदर भाव मांडणाऱ्या ओळी होत्या. फार म्हणजे फार म्हणजे फार वाटत गेले. फार म्हणजे फार म्हणजे फार वाटत गेले. जग तुझ्या वाचून हे अंधार वाटत गेले. फार म्हणजे फार म्हणजे फार वाटत राहिले. जग तुझ्या वाचून हे अंधार वाटत राहिले. घेतले होतेस तू समजून इतके की मला. घेतले होतेस तू समजून इतके की मला. आपले नाते पुढे संसार वाटत राहिले. आपले नाते पुढे संसार वाटत राहिले. संसार वाटत राहिले. किती सुंदर ओळी आहेत ना या. अगदी सहज सहज मनाचा भाव मांडणारी ही कविता. मनातला अलगूज समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपण सांगतो आणि विचारांची उधळण करतो, हितगुज करतो, तेव्हा समजून घेणारी व्यक्ती आपल्या सोबत असणं खरंच अत्यंत गरजेची आहे. आणि ती जेव्हा समजून घेते आणि तेव्हा निर्माण होणारा जो विश्वास असतो आणि जे नातं असतं, त्याबद्दल ह्या सांगणारा होय. तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे. तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे. तुझ्या चेहऱ्यावरती आहे लावण्याची लाज सखे. क्या बात है. तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे. तुझ्या चेहऱ्यावरती आहे लावण्याची लाज सखे. तुला भेटल्यानंतर मजला इतके कर्ज मिळाले की आह. तुला भेटल्यानंतर मजला इतके कर्ज मिळाले की कशी तुझी मी मुद्दल फेडू कसे भरू मी व्याज सखे. कशी तुझी मी मुद्दल फेडू कसे भरो में व्याज सके. क्या बात है, क्या बात है. एक आगळी वेगळी आणि एक वेगळ्या प्रकारे मांडणी केली. खरं तर तरुण वर्गाला खरंच भावणारी ही कविता आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवते. मला खूप आवडली ही. तु
तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे, तुझ्या चेहऱ्यावरती आहे लावण्याची लाज सखे, तुला भेटला नंतर मजला इतके कर्ज मिळाले की कसे तुझे मी मुद्दल फेडू कसे भरू मी व्याज सखे, कसे भरू मी व्याज सखे। शब्द सचिन यांच्या सुंदर ओळी मी आज तुम्हाला वाचून दाखवते। इथे जाऊया एक छोटीशी विश्रांती, विश्रांती नंतर आणखीन खूप साऱ्या सुंदर सुंदर रचना शब्द सचिन यांच्या आपण ऐकणार आहोत। भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर।

छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आर जे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये, जिथे शब्द फुलांची सुरेल पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी, आज आपण शब्द सचिन यांच्या सुंदर कवितांचा आस्वाद घेतोय. खर तर पुढची रचना ही अतिशय मनात अलवार घर करणारी आहे. जास्त वेळ न घेता मी वळते त्यांच्या सुंदर कवितेकडे. जे हवे नेमके असते ते मिळत कुणाला नाही, जे हवे नेमके असते ते मिळत कुणाला नाही. नदी आपली असते पण आपला किनारा नाही. क्या बात है. जे हवे नेमके असते ते मिळत कुणाला नाही. नदी आपली असते पण आपला किनारा नाही. मी कविता लिहिता लिहिता दुःखाच्या दारी आलो. मी कविता लिहिता लिहिता दुःखाच्या दारी आलो. हा प्रवास इतका झाला कळले पायांना नाही. क्या बात है. मी कविता लिहिता लिहिता दुःखाच्या दारी आलो. हा प्रवास इतका झाला कळले पायांना नाही. ही जखम आतली माझ्या, ही जखम आतली माझ्या, मी इतकी जपली आहे. ही जखम आतली माझ्या, मी इतकी जपली आहे. मी प्रेम कोणावर करतो माहीत वाऱ्याला नाही. मी प्रेम कोणावर करतो माहीत वाऱ्यावर नाही. हलकेच पोचतो आपण त्या वयातल्या टप्प्यावर. हलकेच पोचतो आपण त्या वयातल्या टप्प्यावर. नुसतीच आठवण येते कुठलाच शहारा नाही. नुसती आठवण येते कुठलाच शहारा नाही. कुठलाच शहारा नाही. दररोज नव्याने येथे मी प्रेम करू बघतो. दररोज नव्याने येथे मी प्रेम करू बघतो. पण या झगमगत्या शहराशी जुळलेला धाका नाही. पण या झगमगत्या शहराशी जुळलेला धागा नाही. घ्या मला तपासा आता काळीज हवे तर कापा. घ्या मला तपासा आता काळीज हवे तर कापा. मी निव्वळ या कवितेचा मी कुणा कुणाचा नाही. मी निव्वळ या कवितेचा मी कुणा कुणाचा नाही. या गजला म्हणजे माझ्या जगण्याचे कारण आहे. या गजला म्हणजे माझ्या जगण्याचे कारण आहे. या वाचून माझ्या पाशी कसलाच पुरावा नाही. या वाचून माझ्या पाशी कसलाच पुरावा नाही. कसलाच पुरावा नाही. कवी सचिन सुतार लिखित ही सुंदर रचना आपण ऐकलेली आहे. जीवनाचा साधर्म सांगणारी ही एक सुंदर गजल. गजलेची खरी एक खासियत आहे की प्रत्येक दोन ओळीमध्ये ही वेगवेगळी कविता असते. एक स्वतंत्र त्यातलं जग असतं. या प्रत्येक दोन दोन ओळीमध्ये जीवनाच्या वेगवेगळ्या सप्तरंगी छटा शब्द सचिन मांडताना आपल्याला दिसतात. जिथे संवेदना आहे, प्रेम आहे, विचार आहेत, तत्वज्ञान आहे, आयुष्याचा भावार्थ आहे आणि खूप सारं प्रेम आहे. या सुंदर गजलेनंतर वळूयात एक छोट्याशा ब्रेकसाठी. ब्रेकनंतर आणखीन कवितांचा आपण आस्वाद घेणारच आहोत. वळूयात एक छोट्याशा ब्रेकसाठी.

छोट्याच्या विश्रांतीनंतर श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आरजे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंट मध्ये जिथे शब्द फुलांची सुरेल पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी आज आपण शब्द सचिन यांच्या सुंदर कवितांचा नजराणाचा आस्वाद घेतोय. कवी सचिन यांची एक सुंदर आणि हलकी फुलकी कविता आता मी तुम्हाला वाचून दाखवते. ही कविता वाचताना एक वेगळाच नाद आणि तरंग उठणार आहे, तिची मजा आता लुटूया आपण. तू गंध तू वारा तू चंद्र तू तारा, तू गंध तू वारा तू चंद्र तू तारा, तू मोगरा तू जाई तू फुलांचा पसारा. तू ताण तू बेभान तू जुने पिंपळपान, तू भान तू बेभान तू जुने पिंपळपान, तू गळा तू भाव तूच सुरे लतान. तू डोळे तू अश्रू तू तेच खारट पाणी, तू डोळे तू अश्रू तू तेच खारट पाणी, तू स्वप्न तू निद्रा तू झोपे मधली राणी. क्या बात है. पुन्हा एकदा हे वाक्य घेते. तू डोळे तू अश्रू तू तेच खारट पाणी, तू डोळे तू अश्रू तू तेच खारट पाणी, तू स्वप्न तू निद्रा तू झोपे मधली राणी. तू मोहक तू मधाळ तू शर्करेची गोडी, आहा तू मोहक तू मधाळ तू शर्करेची गोडी, तू नदी तू लाट तू तरंगणारी डोही. तू नित्य तू सदा तू शाश्वत तू अनंता, तू नित्य तू सदा तू शाश्वत तू अनंत, तू जीवन तू सौख्य तू आरंभ तू अंत. तू नित्य तू सदा तू शाश्वत तू अनंत, तू जीवन तू सौख्य तू आरंभ तू अंत, तू आरंभ तू अंत. क्या बात है. एका व्यक्ती प्रति असलेली भावना आणि तिच्या प्रति वाहिलेली ही शब्दांची उदाहरण किती समृद्ध करणारी आहे ना. खरंच खूप सुंदर कविता शब्द सचिन यांची. आणखी एक मी सुंदर रचना त्यांची तुमच्या समोर मांडून दाखवते. विठ्ठला प्रति वाहिलेल्या ह्या सुंदर ओळी आहेत. आस लागली या देहाला, आस लागली या देहाला पायांमध्ये गती सारखी, नीर तरळले डोळ्यांमध्ये डोळ्यां देखत निघे पालखी. काना मधले मीन बोलके, काना मधले मीन बोलके किती भाग्य हे आम्हा लाभले. मिटला होता दोन पापण्या, मिटला होता दोन पापण्या ओठांवरती मौन सांडले. सुवर्ण मोती गळ्यात होते, सुवर्ण मोती गळ्यात होते चंदन होते भाळावरती, डोळ्यांमधले स्वप्न रंजले पाय थिरकले टाळावरती. कंठ दाटला कडा झिरपल्या टिळा पाहुणे काळा काळा, चेहऱ्यावरती आसुसले पण गळ्यात हासला तुळशी माळा. किती झुंपला फुगड्या बेड्या, किती झुंपला फुगड्या वेड्या, किती झुंपला फुगड्या वेड्या किती टाळ अन गाजा वाजा. देह झाहला फुलासारखा, देह झाहला फुलासारखा उभा पाहुणी विठ्ठल माझा, उभा पाहुणी विठ्ठल माझा, उभा पाहुणी विठ्ठल माझा. कवी सचिन सुतार लिखित विठ्ठलाप्रती वाहिलेल्या या सुंदर ओळी खरंच किती सुंदर आणि निरागस आहेत ना. एपिसोडच्या या टप्प्यावर आपण घेऊया एक सुंदर विश्रांती. विश्रांतीनंतर आपण आणखीन सुंदर रचना ऐकणार आहोत. भेटूया एक छोट्याशा विश्रांती.

वेलकम बॅक. छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आर जी रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये, जिथे शब्द फुलांची सुरेल पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी, आज शब्द सचिन लिखित सुंदर कवितांचा नजराणा आपण ऐकलेला आहे आणि कार्यक्रमाच्या या टप्प्यावर आपण ऐकणार आहोत शब्द सचिन लिखित एक सुंदर कविता. तुला हवा तर सांग सखे तू जगण्यामधला ताण जरा, तुला हवे तर सांग सखे तू जगण्यामधला ताण जरा, तुला हव्या तर तळ हातावर उघडत राहू प्राण जरा. तुला हवा तर सांग सखे तू जगण्यामधला ताण जरा, तुला हवा तर तळ हातावर उघडत राहू प्राण जरा. किती लांबसर वाटा आणिक किती लांबवर गाव तुझे, किती लांबसर वाटा आणिक किती लांबसर गाव तुझे, सांग कसे मी जोडून पाहू, सांग कसे मी जोडून पाहू नावा मागे नाव तुझे, सांग कसे मी जोडून पाहू नावा मागे नाव तुझे, नावा मागे नाव तुझे. असा हा सुंदर कवितांचा गाभारा आज शब्द सचिन यांच्या सुंदर रचनांनी भरलेला होता. खरंच वेळ कशी निघून गेली कळलंच नाही. या एका एका रचनेनी मला खरंच वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनात घर केलं असेल. किती हळव्या आणि साध्या सरळ भाषेतल्या अलंकाराचे वर्ख न चढवता शब्द सचिन खूप सुंदर आपल्यासमोर जाणीवांची उधळण करत असतात या कवितांच्या माध्यमातून. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या कवितांसह शब्द फुलांची पखरण घेऊन फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. तर श्रोते हो, मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली तुमची रजा घेते. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, वाचत रहा, जगत रहा सुंदर आयुष्यात.

0: कसे हो? मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आज जरा बाहेरच्या जगात डोकावून बघितलं तर फॅशन इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा लोकांचा बदललेला आहे. म्हणजे आता केवळ कॉलेजलाच जाणाऱ्या मुली नव्हे किंवा अगदीच मला या फील्डमध्ये जायचं आहे म्हणून ज्या काही सीमा होत्या पहिल्या बांधून ठेवलेल्या, काही रेषा ओढलेल्या होत्या, त्या रेषा कुठेतरी पुसल्या गेल्या. अगदी घरामध्ये काम करणारी गृहिणी असू देत किंवा संसारामध्ये बिझी झालेली एखादी महिला असू देत किंवा संसाराच्या या रहाटगाड्यामध्ये स्वतःचा जॉब वगैरे मॅनेज करून त्या जे कंटिन्यू चक्र आहे त्या चक्रामध्ये अडकलेली जरी गृहिणी असेल तरी ती स्वतःचं वेगळं अस्तित्व कॉन्फिडेंटली फॅशन इंडस्ट्रीमध्ये निर्माण करू शकते. याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत आहे. आपण एनडी इव्हेंट्सच्या नेत्रा देवसळी मॅम यांना आपण अगोदरही ऐकलेलं आहे तर त्यांच्याच माध्यमातून आपण जो त्यांचाच एक इव्हेंट झाला होता किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र यामध्ये जे काही विनर झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण छान दिले पुन्हा संवाद साधत आहोत. नेत्रा मॅम पुन्हा एकदा हद्दाच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आणि येस, मी आत्ता स्त्रियांविषयी बोलले, महिलांविषयी बोलले. बऱ्याच वेळेला असं वाटतं की लग्नानंतर माझं करिअर पूर्णपणे बंद होईल का किंवा लग्नानंतर मी हव्या असलेल्या आवडीच्या गोष्टी करू शकेन का, तर हो तुम्ही नक्की करू शकता. आणि याचंच उदाहरण म्हणजे मिसेस कॅटेगरीच्या ज्या विनर होत्या त्या म्हणजे तेजस्वी जोशी. मॅम खूप गोड दिसत आहे आणि खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM.
1: थँक्यू सगळ्यात पहिले कोमल मॅडम तुमचं, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं म्हणून आणि नेत्रा मॅडम मुळे मला ही संधी मिळाली. थँक्यू नेत्रा मॅम.
0: येस, तर त्या मिसेस कॅटेगरीमध्ये ज्या आहेत त्या विनर ठरल्या होत्या. शेअर मार्केट डीलर आहेत आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्स हा मुळात त्यांचा बेस आहे. फायनान्स आणि फॅशन खूप वेगळा, म्हणजे म्हटलं तर दोन विभिन्न टोकं आहेत. तर मुळात मी तुमच्यापासून सुरुवात करेन. फायनान्स एकीकडे आणि फॅशन एकीकडे आणि त्यात एक काय म्हणतात त्याला मॅरिड वुमन एकीकडे. सो ह्या तीन गोष्टींमध्ये फॅशनला कसा वेळ दिलात आणि फॅशनमध्ये कसा इन्व्हॉल्व्ह झाला?
1: जेव्हा तुम्हाला स्वतःला आवड असते, तुमची स्वप्न पूर्ण करायची असतात आणि त्याची जिद्द असेल ना, तर तुम्ही बरोबर त्याच्यासाठी वेळ काढू शकता. अर्थात त्याच्यासाठी वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं असतं. मग वेळेचं त्यानुसार कामाचं नियोजन केलं तर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी बरोबर वेळ काढू शकता. आणि माझी फार इच्छा होती ही करण्याची, ही जिद्द होती, तो मी त्यासाठी वेळ काढला. कारण वेळ मिळत नसं तो काढावा लागतो.
0: बरोबर. पण मग घरच्यांनी कसा सपोर्ट केला किंवा तुमचा हा पहिलाच इव्हेंट होता की अगोदर तुम्ही केलं होतं किंवा काय?
1: नाही, अगोदर मी केलं होतं पार्टिसिपेट, त्यामुळे मला तसा थोडा अनुभव होता. पण तरीही कुठेतरी मी कमी पडले होते, सो ते मला पूर्ण करायचं होतं. म्हणजे निदान प्रयत्न तरी ते पूर्ण करायचे होते माझे. आणि घरच्यांनी फुल सपोर्ट केला मला की तुला करायचंय तर तू कर, तुझी इच्छा आहे तू पूर्ण कर, आमचा फुल सपोर्ट.
0: क्या बात आहे. मित्रा मॅम, आपण आताच उल्लेख केला की बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर माझं करिअर किंवा फॅशन इंडस्ट्रीचं आपण त्याविषयी बोलूयात. कारण आपण कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबामधून येतो आणि आपले आई, आपले बाबा किंवा आपली सासरकडची फॅमिली त्यांचा मुळात एक माइंडसेट जो आहे ना त्याविषयी जर अगदीच दिलखुलास बोलायचं गेलं तर तो अजून इतका ओपन नाही किंवा अगदी इझिली एक्सेप्ट करत नाही. मग लग्नानंतर मुलींचं किंवा महिलांचं जे करिअर आहे ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर असेल ते कुठेतरी स्टॉप होतं. पण तुम्ही आज मिसेस कॅटेगरी इन्वॉल्व्ह केलीत आणि मिसेस कॅटेगरीमध्ये इतक्या सगळ्या कंटेस्टंट तुमच्याकडे होत्या, त्यांचा वेगळा प्रत्येकीची स्टोरी असेल. तुम्ही मिसेस कॅटेगरी जेव्हा अनाऊन्स करता तेव्हा काय थॉट आहे त्यामागे तुमच्या?
2: मिसेस कॅटेगरीचं असं आहे की जसं तुम्ही आता बोललात की काही फॅमिलीजमधून थोडं रिस्ट्रिक्शन असतं वगैरे, हा हे खरं आहे. पण आता मी तरी असं अनुभव

0: अंकलची मदर इन लॉज आणि हजबंड वगैरे खूप बदलले आणि खूप सपोर्टिव्ह आहे, म्हणजे हे मी अनुभवलंय तसं. आणि सपोर्ट असल्यामुळेच आज हे सगळं हे लोक करू शकतात तसं. पण ज्यांचा नाही आहे सपोर्ट आहे त्याच्यावर मी पार्टिसिपेट करू शकत नाही, मग त्यांचे जे स्वप्न आहेत ते मग अपूर्ण असतात. पण दिस इज ओनली पॉसिबल इफ युअर फॅमिली इज सपोर्ट. हे अगदी म्हणजे खरं आहे. मी हे बघितलंय की नाही हजबंड देतात, बरेचदा पिक करतात, ड्रॉप करतात, सामान आणून देतात, असं करतात, म्हणजे असतं, फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, ते सुद्धा एक काम आहे.
1: बरोबर,
0: सो म्हणजे करावं का नाही असं. आणि डेली आपलं जे रुटीन, आपलं जे प्रोफेशन, त्याच्यातून पण आपण वेळ काढतो. आणि आम्ही जसं रविवारचंच ठेवतो ग्रुमिंग सेशन, असं नाही की आम्ही ऑल डे काढतो. सो हे लोक वेळात वेळ काढून येतात आणि ग्रुमिंग अटेंड करतात. आणि ग्रुमिंग अटेंड केल्याशिवाय हे परफॉर्म करणं अशक्य असं.
1: तुमच्याकडे वळेन पुन्हा एकदा तेजस्वी मॅम, की तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला? किंवा कारण असं म्हणतात की आपण एकटे पण करू शकतो बऱ्याच गोष्टी. आपण एकटी, आपण आपल्या स्त्रियांमध्ये इतकी ताकद आहे ना की आपण जर ठरवलं की मला हे करायचं तर आपण ते करणार. पण ऍडिशन काय म्हणतो त्याला, चेरी ऑन द टॉप असं म्हणू शकतो की जर फॅमिली सपोर्टिव्ह असेल, तुमचा हजबंड जर सपोर्टिव्ह असेल, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून खूप छान
0: आनंदाने
1: करता येतात. एक्झॅक्टली. सो तुमच्या बाबतीत काय, तुम्ही काय?
2: मला खूप सपोर्ट होतो माझ्या मुलाने, तर मला खूप केअर केलं की तुला इच्छा आहे ना पार्टिसिपेट करायची तर तू कर, जिंकशील हरशील हा मुद्दा नंतरचा आहे, तुला इच्छा आहे तर तू पार्टिसिपेट कर. तो मिस्टरांनी पण तेच सांगितलं की तुला इच्छा आहे तर तू कर. सो त्यांचा मला फुल सपोर्ट होता ड्रॉप करायला, घ्यायला, यायला. सो त्यांनी मला फुल सपोर्ट केलेला
1: आहे. त्या बात आहे. आणि जेव्हा तुम्ही नेत्राबासोबत जोडला गेलात किंवा एन डी इव्हेंटसोबत जोडला गेलात, काय शिकायला मिळालं तुम्हाला? कारण आपण आज अवतीभोवती आपल्या बरीच लोक असतात, आपण प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही इथे येऊन काय वेगळं शिकलात किंवा काय सांगाल?
2: नेत्रा मॅडमना जोडल्यानंतर आहे ना, मुळात त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की त्यांना बघूनच इन्स्पायर व्हायला होतं.
1: एक्झॅक्टली.
2: कारण त्या स्वतः जरी एक स्त्री असली तरी एक सून, आई सगळं आहे. सो ते सगळं त्या मॅनेज करतात, त्यांच्या ससरे त्यांना सपोर्ट करतात.
1: या शी इज सो कूल, मला खूप आवडतं.
2: मला खूप असं छान वाटतं की अरे किती छान यांची सासू यांना मदत करते. आणि त्या सतत हसत खेळत आणि काहीही तुम्ही कधीही त्यांना विचारा, काही प्रॉब्लेम असेल, सपोर्ट असेल, फुल त्यांचा सपोर्ट आहे. आणि ग्रुमिंग सेशनमध्ये पण त्यांनी खूप छान आम्हाला, म्हणजे अगदी आम्हाला कॉन्फिडन्स दिला की तुम्ही छान कॉन्फिडन्सली करा, व्यवस्थित होईल, सगळं छान होईल. सो त्यांच्याकडे शिकून एक आत्मविश्वास आला की येस, मी करू शकते.
1: आणि ज्या वेळेला हा क्राऊन तुम्हाला मिळाला, जेव्हा तुम्ही जिंकला, जेव्हा तुमचं नाव अनाऊन्स केलं, काय रिॲक्शन होता? फॅमिलीजच्या काय रिॲक्शन असतात, तुमच्या हजबंडच्या काय रिॲक्शन होत्या, तुमच्या ज्या मुलाने तुम्हाला इतका सपोर्ट केला, ज्याने तुम्हाला इतकं चिअरअप केलं, त्याला काय वाटलं? काय
2: म्हणजे तो तर म्हणता की मी कॉन्फिडन्स होता की तुझाच नंबर येईल म्हणून. मी थोडी नव्हती कॉन्फिडन्स, पण काय म्हणतात, थोड्या 2 मिनिटं विश्वास नाही बसला की खरंच माझा नंबर झालाय का अनाऊन्स म्हणून. आनंद व्यक्त नाही करता ते शब्दांमध्ये. आजही लोकांचा कौतुकाचा वर्ष होतोय स्टेटसला बघून, जसं त्यांना कळतंय तसं आजही कौतुक केलं जात आहे, ते खूप छान वाटतंय.
1: येस मित्रांनो, हे किती मस्त आहे ना. म्हणजे एक कॉमन, म्हणजे आपण तेजस्वीचं एक्झाम्पल घेऊयात की एक साधी तेजस्वी जी फॅमिलीमध्ये जाते, इन्वॉल्व होते, फंक्शनमध्ये जाते, तिकडे तिला हाय बाय करतायत. पण आज तीच तेजस्वी तिचे सगळे लोक स्टेटसला फोटोज ठेवतात किंवा तिचं नाव काढतात. हा एक ड्रास्टिक चेंज आहे. हे काय, कसं वाटतं हे तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या बाबतीत तुम्ही फील केलेलं आहे ऑफकोर्स की जसं आता तेजस्वी मॅम म्हणाल्या, पण जेव्हा आपल्याकडे जे कंटेस्टंट आले ते सगळं हे फील करतात काय?
0: मला तर खूप आनंद होतो. मला असं वाटतं की मला मेन म्हणजे ह्यांच्यातला तो बदल बघून

0: येणार होतं. ऑफकोर्स कारण तिथे आपल्या फायद्याच्या किंवा मला नॉट ओनली फॉर कॉम्पिटिशन बट आफ्टर दिस, त्यानंतर सुद्धा बाहेर गेल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या मला तिथे शिकवल्या जाणार की त्या गोष्टींचा फायदा मला फॉर माय लाईफ लाईफ टाईम होणार आहे. लाईफ पूर्ण लाईफ लॉंग तो होणार आहे.
1: खूप चेंज होतो यांच्यात, खूप बदल होतो, खूप खूप कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवल आपला
0: वाढलो
1: असं. आणि फॅमिलीमध्ये पण असं
0: थोडस स्वतःच एक वेगळं म्हणजे मुळात आपण फक्त मी तेच म्हणाले ना की तेजश्री जी आता फक्त आई नाहीये, फक्त आता बायको नाहीये किंवा ती फक्त आता सूर नाहीये, तर शी इज अ मॉडेल राईट नाऊ,
1: शी
0: इज मिसेस महाराष्ट्र हा टायटल त्यांच्या मागे लागला. बिग टायटल आणि मुळात एक मी तर म्हणेन की ह्या असा इव्हेंट तुम्ही जो ऑर्गनाईज केला ना त्यामुळे प्रत्येक स्त्रीला म्हणजे कोणी रनरअप झालं कोणाला सब टायटल्स मिळालं त्यांना प्रत्येकीला एक त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण करता आलं.
1: जे टॉप थ्रीमध्ये नाही आहे ते सुद्धा हे म्हणतात की आम्ही या जर्नीमध्ये बरंच काही शिकलो अँड इव्हन पार्टिसिपेट झाले हे मला त्यांचं आवडतं.
0: हार जितो चलते
1: कॉम्पिटिशन आहे, कोण ना कोण जिंकणार कोण ना कोण घेणार आणि आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे की आपण कुठे लॅकिंग होतो असं. मला हे त्यांचं आवडतं की नाही मी लाईफ पे जर्नी वी आर लर्न अ लॉट अँड वी विल कम.
0: क्या बात आहे. खरं तर जाता जाता तेजश्री मॅम मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की जसं तुम्ही आता नेत्रा मॅम कडून शिकलात की त्या कॉन्फिडेंट आहेत किंवा त्यांना बघूनच मोटिवेट व्हायला होतं, आज तुमच्या नावाच्या मागे जेव्हा मिसेस महाराष्ट्र हा क्वीन ऑफ महाराष्ट्र हा टायटल लागलाय नाऊ तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्याकडे बघूनही बाकी लोकांनी इन्स्पायर झालं पाहिजे, तर अशा सगळ्या फिमेल्सना तुम्ही काय मेसेज द्या?
2: मी त्या सगळ्या मैत्रिणींना हे सांगेन की स्वप्नांना वय नसतं, स्वप्न पूर्ण करण्याची फक्त जिद्द पाहिजे. ती जिद्द असेल ना तर तुम्ही कोणत्याही वयात तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. बस जिद्द ठेवा आणि पाण्यात उतरा. पाण्यात उतरला की पोहता
0: येईल. क्या बात आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. व्हेरी गुड. सो येस डेफिनेटली. आणि मला असं वाटतंय ज्या महिला म्हणजे फक्त फॅशनच नाही तर बाकी जर कोणतीही कला कोणतीही विषयाची आवड तुम्हाला आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टी थांबवल्या तुमचे जे छंद आहेत ते जर तुम्ही जोपासत नाही आहात तर प्लीज उठा बघा आपल्या भोवती अवतीभोवती तेजस्वी सारख्या अशा बऱ्याच महिला आहेत ज्या त्यांची जर्नी जी आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे काहीतरी चांगलं करतात आणि आज त्या इंडिपेंडंटली एक स्वतःची वेगळं अस्तित्व वेगळी ओळख घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा सगळ्या महिलांकडून इन्स्पायर झाला पाहिजे, अशा सगळ्या महिलांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज नेत्रा मॅडम त्यांनी जी स्वतःची इमेज तयार केलेली आहे आज त्यांना इन्स्पायर होऊन तेजस्वी मॅडमसारख्या काही महिला आहेत त्या घडत आहेत उभं राहत आहेत आणि आता इथून पुढे ही एक चैन आहे
1: राईट
0: की आज तुम्हाला बघून त्या उभ्या राहिल्या त्यांना बघून अजून दोघी उभ्या राहतील. सो हेच आपल्याला यातून शिकायचं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत. असेच तुम्ही भरपूर टायटल्स जिंकत राहा आणि स्वतःची छान एक वेगळी अशी जी ओळख आता तुम्ही निर्माण करताय तशीच करत राहा आणि इतर महिलांना मोटिवेट करत राहा अशा शुभेच्छा तुम्हाला देईन.
2: नक्कीच. थँक्यू सो मच कोमल मॅडम खूप आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी.
0: तर श्रोते हो आपल्या आत्ताच्या या सेगमेंटमध्ये आपण फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण नेत्रा देवसळी ज्या एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत त्यांच्यासोबत आणि त्याचबरोबर क्वीन ऑफ महाराष्ट्र या हे टायटल ज्यांनी आपल्या नावावर केलं त्या मिसेस कॅटेगरीचा विनर तेजश्री जोशी यांच्यासोबत ही छान दिलखुलास गप्पांची मैफिल सुरू होती. आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. यानंतरच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जे तीन कॅटेगरी होती त्या तीन कॅटेगरीतल्या मनोजरी शिंदे आणि पार्थ घाणेकर यांना इथे ऐकणार आहोत. पण या एपिसोडसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड ऐकत रहा आचार्य 98 FM युअर ओन चॅनल.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि अर्थातच छान छान गाण्यांचा आस्वाद सुद्धा घेत असतो. तर आज आजच्या विविधा सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत पावसाळा आणि त्याच्याशी निगडीत रानभाज्या, फुलं आणि अजून काही घटकांविषयी. तेव्हा कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, पावसाळ्यात विशेषत अनेक प्रकारच्या रानभाज्या या नैसर्गिकरित्या उगवत असतात आणि या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी असतात. औषधी गुणधर्मामुळे त्यांना पारंपरिक आहारात अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत कुरडूविषयी. कुरडू ही भाजी एक सामान्य रानभाजी असून ती शेतात आणि पडीक जमिनीत अगदी सहज उगवते. याची पानं ही गोलाकार आणि लांबट असतात. औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची असते. ही भाजी पचायला हलकी असते आणि पित्तनाशक अशी मानली जाते. त्वचा विकार आणि चरबी कमी करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त असते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. याच्या बियांचा उपयोग अतिसार, नेत्ररोग, रक्तदोष आणि मूत्ररोग यांच्यावर केला जातो. ही भाजी एक झुडूपवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. त्वचा रोगावर, उदाहरणार्थ खरूज, नायटा, गजकर्ण यांसारख्या या रोगांवर, त्वचा रोगांवरती अतिशय उपयुक्त असा हा टाकळा. याच्या पानांचा लेप किंवा भजी ही त्वचा विकारांवर अतिशय गुणकारी असतात. पोटातले कृमी कमी करण्यास, पित्त, श्वास, खोकला आणि हृदयविकारावर सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. याच्या पुढे आपण जाणार आहोत आणि बोलणार आहोत डेंडा. डेंडा ही भाजी पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. ही रक्ताच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे. त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी ही भाजी. ही गुणाने उष्ण असून शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करते. पोटातली जखम बरी करण्यासाठी सुद्धा ही डेंडा ही भाजी उपयुक्त ठरते. टाकळा हा शहरी भागात सुद्धा आपल्याला अगदी सहजरित्या कुठेही पाहायला मिळतो. कुरडू नंतर आपण दुसरी भाजी बघणार आहोत जिचं नाव आहे टाकळा. मंडळी, रानभाज्या या खरं तर आपण जेव्हा रेल्वेतून जात असतो तेव्हा आपल्या दोन्ही बाजूला, ट्रॅकच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा रानभाज्या बघायला मिळतात. याशिवाय आपल्या घरात सुद्धा, कुंडीत सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं झाड लावलेलं असतं, एखादं रोपटं लावलेलं असतं आणि त्याच्या शेजारी पावसाळ्यामध्ये स्पेशली एखादं रोप उगवतं पण त्याचं नाव आपल्याला माहिती नसतं आणि बऱ्याचदा या रानभाज्याच असतात. मगाशी म्हटलं तसं टाकळा हा अगदी सहजपणे कुठेही उगवतो आणि त्याची पानं सुद्धा विशिष्ट रचनेची असल्यामुळे ती अगदी सहज आपण ओळखू शकतो. जर आपल्याला या रानभाज्यांविषयी माहिती नसेल तर आपण गुगल करून सुद्धा त्यांची नावं टाकून किंवा रानभाज्यांची यादी, त्यांची लिस्ट कोणती आहे असं करून सुद्धा या रानभाज्या आपण अगदी सहज ओळखू शकतो. विविधामध्ये आपण बोलतो आहोत रानभाज्यांविषयी आणि डेंडा आणि कुरडू विषयी आपण बोललो. याच्यानंतर आपण बोलणार आहोत फांगूळ या रानभाजीविषयी. ही भाजी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. फांगूळ जीवनसत्व क चा चांगला स्रोत आहे. गोवर, कांजण्या, नेत्रविकार, पित्तविकार आणि मूळव्याधी यांच्यासारख्या व्याधीमध्ये सुद्धा ही अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेतला दाह आणि उष्णता कमी करण्यासाठी ही उपयुक्त आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि जीवनसत्व अ मुबलक असलेली फांगुळा ही एक रानभाजी. तसंच हृदयाचं आणि डोळ्याचं आरोग्य राखण्यास सुद्धा ही अतिशय महत्वाची आहे आणि वजन कमी करण्यासाठी फांगूळ ही एक उपयुक्त अशी भाजी आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत भारंगी या भाजीविषयी. भारंगी ही भाजी एक बारमाही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. भारंगीची भाजी सर्दी, खोकला, ताप तसंच छातीतला कफ कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. श्वसन विकारांवर आणि दम्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. पचनशक्ती सुधारण्यास सुद्धा ही मदत करते आणि सांधेदुखीवर ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. आपण बोलणार आहोत कंटोळी या रानभाजीविषयी. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून हिचं फळ कारल्यासारखं दिसतं पण आकाराने थोडंसं लहान असतं. कंटोळी अनेक जीवनसत्व आणि फायबरने परिपूर्ण अशी आहे आणि अनेक आजारांवर ही अतिशय उपयुक्त आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत रान भेंडीविषयी. ही भाजी नैसर्गिकरित्या उगवणारी भेंडीसारखीच दिसते. रान भेंडी ही अशक्तपणा दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ती फायदेशीर आहे. यात फायबर, प्रथिनं
आणि लोह हे अतिशय भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. या काही भाज्या आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक रानभाज्या आहेत. पण सगळ्याच रानभाज्या सगळीकडेच उगवतात का? तर नाही. हवामान आणि ठिकाण यानुसार सुद्धा रानभाज्यांमध्ये फरक आढळून येतो. याच्यानंतर आघाडा, अंबाडी, कुळमुळी, रान आलं, शेऊळ, घोळ, काटवल यांसारख्या सुद्धा अनेक रानभाज्या आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि ज्यांचे स्वतःचे असे औषधी गुणधर्म आहेत आणि अतिशय खूप फायदे आहेत. तर या रानभाज्यांचा आपण नक्कीच आपल्या जेवणात वापर केला पाहिजे, आपण सेवन केलं पाहिजे, कारण या काही महिन्यांपुरताच असतात आणि जसा पावसाळा संपतो त्यानंतर आपोआप या आपल्या नजरेआड होतात, या दिसत नाहीत. पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा या आपोआप उगवतात आणि यांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रासायनिक खतांच्या किंवा कीटकनाशकांच्या वापराशिवाय या उगवतात, या वाढतात आणि त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित आणि पौष्टिक मानल्या जातात. कारण बाकीच्या ज्या भाज्या असतात त्यांची मागणी जास्त असल्यामुळे खतांचा अतिरेक वापर असतो, अर्थात त्या बारमाही सुद्धा असतात. पण या फक्त पावसाळ्यात असल्यामुळे, या आपोआप उगवत असल्यामुळे अर्थातच कुठल्याच खताचा वापर नसतो, अगदी सेंद्रिय प्रकारे त्या वाढलेल्या असतात. त्यामुळे या भाज्यांचा आपण नक्कीच आपल्या आहारात समावेश करायला हवा. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आजच्या सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या रानभाज्या तसंच रानफुलांविषयी जे पावसाळ्यात उगवतात. तर आपण आता बोलणार आहोत वेगवेगळ्या रानफुलांकडे. साधारण ऑगस्ट पासून या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुलं, गवत, झुडपं वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलाच्या अगदी बहराचे असतात. रानफुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिले येतं ते म्हणजे कास पठार. महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठार सुद्धा आता फुलू लागलंय. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुलं या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात. केवळ कासचं पठारच नाही तर सगळ्याच रानावनात, डोंगर दऱ्यांमध्ये, अगदी शहरातल्या रस्त्यांच्या कडेला सुद्धा, जिथे मातीचा थोडासा संपर्क आहे किंवा अंश आहे, तिथे सुद्धा वेगवेगळी रंगीबेरंगी रानफुलं आपल्याला पाहायला मिळतात. रानात ओसाड जागी आता कुरडूचं गुलाबी, कवळ्यांची पिटुकली हळदी रंगाची फुलं, तसंच पिवळ्या रंगाचा गालिचाच जणू काही अंथरला आहे असं आपल्याला भास करतात. कवळ्यांची पिटुकली ही हळदी रंगाची फुलं असतात, ही बघताना अतिशय सुंदर दिसतात, पिवळा गालिचा अंथरलाय असं आपल्याला भास होतो. तसंच तेरडा, आता तेरडा म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा सगळीकडे फुल मार्केटमध्ये वगैरे तेरड्याची फुलं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यात रंगाच्या छटा पण इतक्या सुंदर असतात. गुलाबीपासून लाल, केशरी अशा वेगवेगळ्या छटांची ही फुलं तेरड्याची आपल्याला पाहायला मिळतात. तर ही बहुरंगी तेरड्याची फुलं आपलं मन अगदी सहज प्रसन्न करतात. केनची पांढरी तुतेरी सारखी फुलं, त्याच्यानंतर रान हळदीचे तुरे, तर कुठे कळलावीची लाल पिवळी, त्याला आपण हळदी कुंकू असं म्हणतो, ती फुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मध्येच कुठेतरी पांढरी तर निळी गोकर्ण आपल्याला पाहायला मिळते. तसंच रान तिळाच्या फुलांना सुद्धा आता बहर आलेला दिसतो. हिरव्या रंगातले लव्यांचे तुरे आपल्याला डोलताना दिसतात. ही सगळी सहज पाहता येणारी फुलं, पण असंख्य सूक्ष्म सुंदर फुलं सुद्धा आपल्याला निरखून पाहता येतात. जर आपण यांच्याकडे निरखून पाहिलं, अगदी आपण जवळजवळ गेलो, तर आपल्या लक्षात येतं की अनेक अशी फुलं असतात जी डोळ्यांना सहजरित्या दिसत नाहीत, पण ती असतात, अगदी सूक्ष्म अशी फुलं असतात. फुलांसोबत गवताचा सुद्धा एक मंद सुगंध हा दरवळत असतो. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याचं कमान आणि ही रान फुलं एक सुखद, मनाला अगदी आनंद देणारा असा देखावा आहे. या दिवसात फक्त जमिनीवरच नाही तर पावसाळी डबक्यांमध्ये, अगदी नाल्यांमध्ये, तलावांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला वहरलेली दिसतात. सफेद गेंद, कमळासारखी दिसणारी वॉटर लिली, तसंच इतर काही पाण वनस्पती सुद्धा या दरम्यान फुललेली दिसतात. आणि अगदी आपण जी घरात जी कुंडीत रोपं लावलेली असतात त्यांना वर्षभर तितका बहर येत नाही, पण जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा जसं रेन लिली बहरते, तसं जास्वंद किंवा तगर किंवा इतर अनेक वनस्पती ज्यांना फारशी फुलं इतर वेळी येत नाही त्यांना सुद्धा अगदी बहर या पावसाळ्यात येतो. या रानफुलांच्या वृक्षवेलींचं आपल्या मराठमोळ्या सणांमध्ये खूप महत्व आहे. नागपंचमीला कळलावी आणि इतर काही वेली नागोबाला वाहण्यात येतात. काही ठिकाणी तेरडा, कळलावी, लवे यांच्यापासून पिठवरी गौरी बसवल्या जातात. नवरात्रात गावांमध्ये रानटी घोसाळ्याची पिवळी फुलं, रानभेंड्यांची आणि इतर काही फुलांच्या माळा चढवल्या जातात.
मंडळी, आपण या रानफुलाविषयी आपण बोलतो आहोत. या रानफुलांच्या वाटेवरून आपण फेरफटका मारला, कोणकोणत्या रंगाची फुलं आहेत यांचं वर्णन आपण जाणून घेतलं, आणि या रानफुलांना न्याहाळून यांना आपल्याकडे कोणी पाहतंय याचं आपण समाधान देऊ. या नक्कीच आपण कास पठार किंवा तुमच्या माहितीत जर एखादं असं ठिकाण असेल जिथे ही रानफुलं मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात तिथे नक्की जाऊया. फक्त काळजी एवढीच घ्यायची की आपण कुठल्याही प्रकारची नासधूस करायची नाहीये. निसर्गाची किंवा या बघताना अनुभवताना आनंद द्यायचाय आणि मग तो घ्यायचाय, तेव्हा नक्की ही गोष्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. आता आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि याच्यानंतर छान गाणी ऐकून झाल्यावरती कवितांकडे वळणार आहोत, कारण पावसाळा आणि कविता हे समीकरण सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी, पावसाळा म्हटलं की कविता ही आलीच. बरेच कवी या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि याच दरम्यान त्यांच्या काव्य कल्पनांना धुमारे फुटत असतात. तर याच निमित्ताने आपण काही पावसाळ्यातल्या छान छान कवितांचा आस्वाद घेणार आहोत. सगळ्यात पहिली कविता आहे बा भ बोरकर यांची. गडद निळे जलद भरूनी आले, गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दिन लंघुनी जायगिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे, गडद निळे जलद भरूनी आले. धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा, तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे जलद भरूनी आले. उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुणी धवल विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरूनी आले. रजत नील ताम्र नील स्थिर पलजल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्णमेळ खेळे, गडद निळे जलद भरूनी आले. मीन चमकुनी उसळे जलबलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले. मीन चमकुनी उसळे जलबलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले, गडद निळे जलद भरूनी आले. धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरूनी आले. गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. अतिशय सुंदर असं हे पावसाळ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब, वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. याच्या पुढची कविता आहे दत्ता हलसगीकर यांची. ही सुद्धा पावसावरची एक सुंदर अशी कविता आहे. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, अश्रुंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबात ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा. सभोती पहा वृक्ष ओसाड राने नदीपात्र झाले रिते कोरडे, निळाभोर घेई पिसारा मिटोनी दयावंत होऊन ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, दिशा हंबराव्या तशी हंबरवणी व्याकुळ झाली गुरे वासरे, त्या दिन जीवामुखी घास द्याया पांधापरी ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. आता सोसवेना अदैवी उन्हाळा किती रम्य संसार झाले मुके, घरा अंगणा जीवना शांत वाया तू देवता रूप ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. तुला आण आहे तृणांची फुलांची, सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची. कवितेतून माझी या भाव येती तसा प्राण होऊन ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा.
कवी दत्ता हलसगीकर यांची ही पावसावरची कविता खरंच अगदी मनाला स्पर्शून जाते. यात अगदी आर्त भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे की पावसा तू ये आता. सगळ्या परीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पावसालाही हाक दिली आहे की लवकरात लवकर, जितक्या लवकर शक्य आहे तू ये कोसळ. पावसाच्या कविता या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत. प्रत्येक कवीची कल्पना पावसापरी ही एकदम वेगळी आहे. पुढची कविता आपण बघणार आहोत कवी अनिल यांची. पावसा पावसा किती येशील, पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसा पावसा थांब ना थोडा, पावसा पावसा थांब ना थोडा, पिळून काढून झालेले केस बांधू दे एकदा सैल अंबाडा. पावसा पावसा लप ढगात, पावसा पावसा लप ढगात, साग फुलांची कशीदा खडीची घालू दे तंगशी चोळी अंगात. पावसा पावसा ऊन पडू दे, पावसा पावसा ऊन पडू दे, वाळाया घातला हिरवा शालू चापून चोपून तिला नेसू दे. पावसा पावसा पहा ना जरा, जांभळ्या फुलांचा देव बाभळीने वेणीत घालाया केला गजरा. पावसा पावसा आडोशातून, पावसा पावसा आडोशातून साजरा शृंगार रानराणीचा दुरून न्याहाळ डोळे भरून. पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसाच्या कविता आपण जेव्हा बघतो ना तेव्हा मंगेश पाडगावकर, शांता शेळके, स्पृहा जोशी, संदीप खरे किंवा कितीतरी अशी नावं घेता येतील की ज्यांनी आपल्या परीने त्यांच्या दृष्टिकोनातून इतक्या सुंदर कल्पना मांडलेल्या आहेत पावसाबद्दलच्या. तर अजून एक कविता आहे कवी ग्रेस यांची. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती. दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती, पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला. ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला, संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा. संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजाली दुःखाच्या मंद सुराने. एक ही सुद्धा मनाला अगदी स्पर्शून जाणारी अशी सुंदर, अगदी सुंदर अशी कविता. मंडळी, आचार्य 90 FM वरती आपण पावसाळा आणि कविता यांचा आस्वाद घेतो आहोत. खरं तर पावसाळा आणि कविता हे इतकं छान समीकरण आहे, मला वाटतं प्रत्येक कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल किंवा शाळकरी विद्यार्थी असेल त्याला कधी ना कधी असं वाटलं असेल की आपण सुद्धा एक कविता नाही अगदी पण चारोळी तरी किमान करून पाहूया. आणि हा ऋतूच असा आहे की काही ना काहीतरी नक्की आपल्याला सुचतच. तर अजून एक छान कविता आपण बघणार आहोत आता. असा उशिरा आलेला पाऊस, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा. कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबून घ्यावा, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, खोटे भरवसे देत राहणे बहाणे सांगणे वेळा चुकवणे. सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे अधीर होणे, पाप शंका मनी उभ्या ठाकणे पोटी धस्स होणे धुसफुसणे. त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा, पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी
गोड कौतुकाचा खेळ खेळावा. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. कवी अनिल यांची अजून एक ही पावसावरचीच सुंदर अशी कविता. याच्यानंतर आपण पुढच्या कवितेकडे वळणार आहोत मंडळी. पुढची कविता आहे गदिमा यांची. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. भुके झाल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार. तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ. तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ. भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात. भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात. पियुनिया रानवारा खोंड धावे वारे माप. पियुनिया रानवारा खोंड धावे वारे माप. येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप. अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत. अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत. उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलीत. धारा वर्षता करून धारा वर्षता वरून बैल वशिंड हालवी. आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी. आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी. प्रत्येक कवी किंवा कवयित्री त्यांच्या नजरेतून त्यांच्या दृष्टीतून हे काव्य स्फुरत असतात आणि प्रत्येकाची कविता ही तितकीच सुंदर आकर्षक आणि मनमोहक वाटते. याचा परिचय आपल्याला या काही कवितांमधनं नक्की आला असेल. पावसामध्ये अजूनही अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपलं सहज लक्ष जातं. जसं पावसाळ्यात जे येणारे सण असतात त्यांच्याकडे सुद्धा आपण अगदी वेगळ्या दृष्टीने बघत असतो. कारण पाऊस येतानाच कोसळतानाच आपल्याबरोबर अतिशय आनंद आणि सृजनाच्या गोष्टी घेऊन येतो. त्यामुळे प्रत्येक सरीसोबत प्रत्येक कोसळणाऱ्या या पावसाच्या सरीसोबत आपण सुद्धा अगदी सर्जनशीलपणे नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच म्हटलं की या पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी स्फुरतात सुचतात आणि करण्याची इच्छा होते कारण हा ऋतूच असा आहे. मंडळी आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण पावसाळा आणि निसर्गाची किमया याविषयी बोललो. सुरुवातीस आपण रानभाज्यांविषयी बोललो त्याच्यानंतरही बोललो आणि अगदी जाता जाता काही छानशा कवितांचा आस्वाद घेतला. आजचा विविध हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल याची मी खात्री बाळगते. मला सुवर्णाला याच नोटवर इथे निरोप द्या. भेटूया पुन्हा नवीन भागात विविधा या सेगमेंटमध्ये. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत. नमस्कार.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, दरवर्षी आपल्याला मेजवानी असते की लहान मुलांच्या बोधकथा आणि छान छान कविता गाणी ऐकण्याची आपल्याला एक पर्वणी असते, आणि ही पर्वणी आपल्याला मिळते ती पूनम राणे मॅडम यांच्याकडून. तर पूनम राणेंना मी सुरुवातीलाच आभार त्यांचे व्यक्त करते. छान पिढी घडवत आहेत त्या, सुंदर मुलांना वाचन कसं करावं किंवा कुठली पुस्तकं वाचावीत त्याच्याकडनं छान छान बोधकथा त्या स्वतः लिहून घेत आहेत, आणि त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानिमित्त आपण पूनम राणे मॅडम यांची मुलाखतही घेतली होती. फक्त ग्रंथपाल हेच कार्य न करतात, या कार्यासोबतच त्या मुलांना घडवण्याचं एक उत्तम वाचक, एक उत्तम लेखक घडवण्याचं महत्त्वाचं काम त्या करत आहेत. तर पूनम राणे मॅडम आणि श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनची मुलं माझ्यासोबत आहेत आणि बोधकथा आपल्यासमोर ते सादर करणार आहेत. तर आज आपल्यासोबत श्रद्धा मने, साक्षी गावडे, अनुष्का बरखडे आणि सृष्टी गावडे ह्या आपल्याला बोधकथा सांगणार आहेत. तुमच्या दोघींचंही स्वागत आहे. आणि मी आता तुमची रजा घेणार आहे, कारण आपल्याला निवेदक मैत्रीण पण आहे आणि ती या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे.
1: नमस्कार, मी श्रद्धा माने, श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेतून आम्ही सारखेच आचार्य 90 FM ला येतच असतो. तर आज आम्ही पुन्हा एकदा एक कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. तर आज आम्ही तुमच्या समोर बोधकथा सादर करणार आहोत. तर आज आपल्या समोर सर्वप्रथम आहे साक्षी गावडे, ही ती तिची बोधकथा सादर करेल.
0: कथा आणि ती म्हणजे त्यांनी पाठ केलेली आहे आणि म्हणजे समजून घेतली आहे आधी कथा आणि मग ती तुमच्यासमोर सादर केली आहे. मला वाटतं तुम्हालाही नक्कीच आवडली असेल.
1: धन्यवाद साक्षी, तू खूप छान अशी आम्हाला गोष्ट सांगितली. श्रोते हो, नक्कीच टीचरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही गोष्ट खूप आवडली असेल. ह्याच्यातून आपल्याला खूप छान असा बोध मिळाला. खरंच आयुष्य खूप खडतर आहे. याच्यातून आपल्याला इतिहासात म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक आपल्या गुरु आपले कसे शिकवत होते ह्याच्यावरून काय काय ज्ञान मिळते हे आपल्याला समजले. धन्यवाद साक्षी. यानंतर आपल्यासमोर येत आहे अनुष्का बरखडे.

0: शाळेत उपस्थित राहणे, स्वच्छ गणवेश घालणे, केस कापणे अशा छोट्या मोठ्या सूचना तर देतच होते. पण सरांनी सांगितलं की आपल्याला येत्या 2-4 दिवसातच विद्यार्थी सभेचे आयोजन करायचे आहे, आपल्याला आपल्या शाळेसाठी मुख्यमंत्री निवडायचा आहे. असे म्हणताच सर्व विद्यार्थी आपापसात चर्चा करू लागले. मी स्वच्छता मंत्री होणार, मी शिस्त मंत्री होणार, असे प्रत्येक जण आपापसात विचार करत होते. येता 10वीच्या वर्गात मुग्धा या विद्यार्थीने नवीनच प्रवेश घेतला होता. मुग्धा अगदी सालस, नम्र व मितभाषी, मनमिळाऊ. सर्व शिक्षकांची येत्या समितीने 8 दिवसातच सर्व शिक्षकांची लाडकी विद्यार्थिनी झाली. मुग्धाने देखील ठरवलेली की आपणही मुख्यमंत्री पदासाठी आपले नाव नोंदवायचे. तसेच शाळेत सारिका नावाची अशीच एक सेम मनमिळाऊ, मितभाषी, नम्र, सालस, गुणी विद्यार्थिनी होती. सारिका आणि मुग्धाची नेमकीच घट्ट मैत्री जमली होती. सारिकाने विचार केला की आपण या वर्षी मुख्यमंत्री पदासाठी आपले नाव नाही द्यायचे. आपली मैत्री सारिका हिचे शेवटचे आणि सुरुवातीचे नवीनच वर्ष आहे, तर आपण तिला मुख्यमंत्री बनवायचे. पण सर्व विद्यार्थ्यांना असे वाटायचे की आपल्या शाळेची मुख्यमंत्री ही सारिकाच व्हावी. परंतु सारिकाने मुग्धाला आपले नाव देण्यासाठी भाग पाडले, संधी देण्यासाठी भाग पाडले. म्हणून मुग्धाने देखील आपले नाव नोंदवले. परंतु 9वीच्या 2 विद्यार्थ्यांचे देखील त्याच्यात मुख्यमंत्री पदासाठी नाव नोंदवलेले होते. परंतु त्यानंतर मुग्धाने आपले नाव नोंदवल्याच्या नंतर वर्गावर्गात जाऊन प्रचार करण्यासाठी सारिकाने मुग्धाला खूप मदत केली. आणि अखेरकार तो दिवस आला, तो म्हणजे मतदान दिवस. मतदाना दिवशी मुग्धा ही शाळेची मुख्यमंत्री म्हणून निवडून देखील आली. सर्व शिक्षकांनी तिचे खूप कौतुक केले. सर्वांनी मुग्धाला अनेक प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांनी भाषण केली. त्यानंतर मुग्धाची वेळ आली भाषण करण्याची. मुग्धाने आपल्या भाषणांमध्ये सारिकाबद्दल, सारिकाने तिला कसा मदत केली, सारिकासारखी मैत्रीण सर्वांना असावी असे आपल्या भाषणात पटवून दिले. त्यानंतर जेव्हा सारिकाला भाषण करण्याची संधी मिळाली तेव्हा सारिका म्हणाली, माझे मत इतकेच होते की आपली मैत्रीण मुग्धा ही आपल्या शाळेत नवीनच आली आहे, ती देखील माझ्यासारखी हुशार, सर्व स्पर्धेमध्ये भाग घेणारी, सर्व स्पर्धा गाजवणारी आहे, तर आपण देखील तिला एक संधी द्यायलाच हवी. आणि माझ्या मैत्रिणीने त्या संधीचं सोनं केलं, या निमित्त मलाही तिचे खूप खूप कौतुक वाटते. आणि शेवटी इतकंच सांगेल की मैत्री असावी अशी तर मुग्धा आणि सारिका जशी.
1: वा वा, ओके, ग्रेट.
2: धन्यवाद अनुष्का, खूप छान गोष्ट होती तुझी. आमच्या राणेडीचा प्रत्येक वेळी गोष्ट चांगलीच लिहितात आणि त्याच्या जण आम्हाला योग्य तो बोध नेहमी मिळतच असतो. तो आमच्या जीवनात अंमलात आणण्याचा पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू. अशी मैत्री आयुष्यात भेटणं म्हणजे खरंच नशीबवान असेल ती सुद्धा. आणि आम्हाला पण अशा फ्रेंड्स भेटल्यात म्हणून आम्ही पण नशीबवान आहोत. धन्यवाद अनुष्का, खूप छान अशी गोष्ट सांगितली. तुम्हाला पण ही गोष्ट नक्कीच आवडली असेल असं मला वाटतं. यानंतर आपल्यासमोर येत आहे सृष्टी गावडे.

0: माझं नाव सृष्टी आपलावडे. मी श्री नारायण रावाचार्य विद्यानिकेतनची विद्यार्थी. मी आज तुमच्यासमोर एक बोधकथा सादर करणार आहे. एका सुंदर नदीच्या काठी छोटस गाव असलेलं होतं. त्या गावचं नाव आहे इंद्रपूर. इंद्रपूर गावचे लोक ही त्यांच्या गावासारखेच होते. दयाळू, प्रेमळ, कधीही कोणाचा वाईट विचार न करणारे. त्या छोट्याशा गावात एक हिरा नावाची मुलगी राहत होती. तिच्या आईचं नाव शंकर व बाबांचं नाव तिच्या आईचे नाव पार्वती व बाबांचं नाव शंकर.
1: छान सृष्टी, मला तुझी गोष्ट खरंच खूप आवडली, खूप छान लिहिलं होतं. तर एकदा काय झालं असं म्हणलं होती, सगळ्यांचा माना डोकवतात आणि बघतात की काय झालं काय झालं. तर गोष्टीमध्ये हीच गोष्ट खूप महत्त्वाची असते. आयुष्य आहे म्हटलं ती कष्ट तर करावे लागणारच. तर आता माझी पण गोष्ट मी तुम्हाला सांगते. माझी स्वरचित गोष्टी आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे मच्छराचे रक्त. एकदा काय झालं असं फिरत फिरत आता आपण मुंबईकडे आलेलो आहोत आणि मुंबईत आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये कसे लोक राहतात. जी लोक मिडल क्लास फॅमिली असते ती गटरामध्ये म्हणजे चाईचा पुढे चाई असतात त्याच्यामध्ये राहतात. तर तिथे सगळ्या मम्मी लोक कपडे धुवत असतात, एक भांडी घासत असते, तर ते सगळं पाणी पुढे जे गटर वाहत असतं त्याच्यातून जात असतं. तर त्याच्यामधून जे तयार होतात डास. तर एकदा काय झालं, एक मीना नावाची मुलगी तिच्या गॅलरीमध्ये अभ्यास करत होती. एक मच्छर आला आणि तिच्या हातावरती बसला आणि तिला इतकं जोरात चावलं की ती जोरात ओरडली आई ग. ह्याच्यानंतर तिची मम्मी तिला बोलली, बोल ना मीना काय झालं. तर तो मच्छर बोलला, बाई किती ओरडतेस तू. तेव्हा ती मीना तिला बोलते, तुझं काय रे, मी चांगली उद्या आचार्य 90 FM जाणार आहे, मला तिथे जाऊन त्या गोष्ट सांगायची आहे आणि तू येऊन इथे मला चावतोस, आता मला तू गोष्ट सांग. तो बोलतो, मी कशी सांगणार, तूच शाळेत जाते, मी थोडी शाळेत जातो. तर ती बोलते, ठीक आहे थांब जरा 2 मिनिटं. मग ती विचार करते आणि त्याला प्रश्न विचारते, बघ ना मच्छर कसं असतं ना, देवाने तुला कसं बनवलं आणि मला कसं बनवलंय. माझं जर रक्त ए पॉझिटिव्ह असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण बी पॉझिटिव्ह किंवा ए प्लस पॉझिटिव्ह ए मायनस पॉझिटिव्ह असं वेगवेगळी रक्त टाकली तर नक्कीच माझ्या किडन्या फेल होतील, मला ताप येईल, सर्दी खोकला, थोडक्यात काय होईल तर आपल्याला आपला प्राण ही गमावा लागू शकतो. पण बघ मच्छर, तू माझं आज रक्त पिलंस तर माझं रक्त ए पॉझिटिव्ह आहे, उद्या तू माझ्या घरच्यांचं रक्त पिशील पण त्यांचं तर रक्त वेगळंच आहे ना, मग ते सगळं रक्त जर तुझ्या पोटामध्ये गेलं तर तू कसं काय नाही मरत, तू कसं आमच्याच हातून मरतो. तेव्हा मच्छर तिला म्हणतो की देवाने जसं तुला वेगळं बनवलंय तसंच आम्हाला सुद्धा वेगळं बनवलंय, त्याच्यामुळे कधीच कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका, जी योग्य वेळ येते त्या योग्य वेळेला सामोरे जावा. म्हणून म्हणतात ना, जिओ तो हरपल ऐसे जिओ जैसे की आखरी हो.
2: वा
1: धन्यवाद.
2: वा वा खूप छान. तर प्रेक्षक हो, तुम्हाला सगळ्यांना बोधकथा या सगळ्या आवडल्या असतील. आज आपल्या सोबत होत्या श्रद्धा माने, साक्षी गावडे, अनुष्का बरखडे आणि सृष्टी गावडे या सगळ्या पूनम राणे मॅडम यांच्या विद्यार्थिनी आहेत, तसंच श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनी आहेत. आणि या सगळ्या कार्यक्रमाला सहकार्य केलं ते आपल्या लोकमान्य शिक्षण संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक अमोघ सिद्ध पाटील यांनी. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करते, विशेषतः ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांचे विशेष आभार. आणि आमचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय नक्की कळवायला विसरू नका. मी आरजे तेजस्विनी या बोधकथांच्या भागात आपली रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं याविषयी माहिती घेत होतो. आज आपण मुंबईतील सगळ्यात महत्वाचे प्रेक्षणीय स्थळ म्हणजेच मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण निघालो आहोत मुंबईच्या एका अशा ठिकाणी जिथे पाऊल ठेवलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त एक जागा दिसत नाही तर दिसतो सिनेमा, स्वप्नांचा सिनेमा. मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर अनेक गोष्टी उभ्या राहतात. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, लोकल ट्रेन, चौपाटी, गणेशोत्सव. पण या सगळ्यांबरोबर मुंबईची आणखीन एक ओळख आहे बॉलिवूड. आणि या बॉलिवूडच्या दुनियेत एक असं ठिकाण आहे जिथे कधी राजवाडा उभा राहतो, कधी एखादं गाव तयार होतं, कधी पोलीस स्टेशन, कधी मंदिर, कधी न्यायालय आणि कधी एखाद्या चित्रपटासाठी संपूर्ण वेगळं जग तयार होतं. हे ठिकाण म्हणजे मुंबईची फिल्म सिटी. मुंबईच्या गोरेगाव पूर्व भागात वसलेले दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच आपली प्रसिद्ध फिल्म सिटी. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने 26 सप्टेंबर 1977 रोजी तिची स्थापना करण्यात आली. आता तुम्ही विचाराल फिल्म सिटी म्हणजे नेमकं काय? तर फिल्म सिटी म्हणजे फक्त एक स्टुडिओ नाही, ही एक अशी मोठी चित्रनगरी आहे जिथे चित्रपट, दूरदर्शन, मालिका, जाहिराती, वेब सिरीज आणि विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आज फिल्म सिटीचा परिसर सुमारे 520 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेला आहे. इतका मोठा परिसर आणि त्यामध्ये कुठे हिरवीगार झाडे, कुठे रस्ते, कुठे तलाव, कुठे डोंगरासारखी दृश्य, कुठे गावाचा सेट, कुठे मंदिर आणि कुठे शहराचा रस्ता. म्हणजे एका ठिकाणी उभं राहून तुम्ही काही क्षणात वेगवेगळ्या जगात जाऊ शकता. मुंबई आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास खूप जुना आहे. 1896 मध्ये मुंबईत लुमियर बंधूच्या चित्रपटांचे प्रदर्शन झाले आणि भारतातील सिनेमाच्या सुरुवातीच्या इतिहासात मुंबईने महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरी

यक्षचंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा मुखचित्रपट निर्माण केला. म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हटले जाते. आणि म्हणूनच 2001 मध्ये फिल्म सिटीला त्यांचे नाव देण्यात आले, दादासाहेब फाळके चित्रनगरी. किती सुंदर गोष्ट आहे ना, ज्यांनी भारतात सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली त्यांचं नाव आज अशा चित्रनगरीला देण्यात आले आहे जिथे असंख्य कथा, असंख्य पात्र आणि असंख्य स्वप्न आकार घेतात. एक काळ असा होता की चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी निर्मात्यांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागायचे. कधी गावाचे दृश्य, कधी शहराचे, कधी जंगलांचे, तर कधी एखाद्या मोठ्या घराचे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करावे लागायचे. त्यामुळे वेळ, पैसा आणि व्यवस्थापन सगळंच कठीण होत होतं. म्हणूनच चित्रपट निर्मितीसाठी एक अशी जागा असावी जिथे एकाच परिसरात अनेक प्रकारच्या शूटिंगच्या सुविधा मिळतील ही कल्पना पुढे आली. या संकल्पनेच्या उभारणीत व्ही शांताराम, बी आर चोप्रा आणि दिलीप कुमार यासारख्या दिग्गजांचा सहभाग आणि मार्गदर्शन महत्वाचे होते. 26 सप्टेंबर 1977 रोजी फिल्म सिटीची स्थापना झाली आणि सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1 ते 7 उभारण्यात आले आणि त्यानंतर सुरू झाला एका नव्या अध्यायाचा प्रवास, मुंबईच्या फिल्म सिटीचा प्रवास. एखाद्या दृश्यात तुम्हाला वाटतं वा किती सुंदर गाव आहे हे, पण कदाचित ते खरं गाव नसतं, ते फिल्म सिटीमध्ये उभारलेला सेट असू शकतो. तुम्हाला एखादा सुंदर राजवाडा दिसतो, तो खरोखरचा राजवाडा असेलच असं नाही. एखादं पोलीस स्टेशन दिसतं, ते प्रत्यक्ष पोलीस स्टेशन नसेलही. एखादं मंदिर दिसतं, एखादा बाजार दिसतो, एखादा रस्ता दिसतो, हे सगळं कॅमेऱ्यासाठी तयार केलेलं एक सुंदर जग असू शकतं. आणि म्हणूनच फिल्म सिटी म्हणजे फक्त जागा नाही, ती कल्पनाशक्तीला वास्तवात आणण्याची कला आहे. आज फिल्म सिटीमध्ये इनडोअर स्टुडिओ बरोबरच अनेक प्रकारच्या आउटडोअर लोकेशन सुद्धा उपलब्ध आहेत. अधिकृत माहितीनुसार इथे जंगल, जलस्रोत, डोंगर दऱ्या, मैदान आणि विविध स्टेटस अशा वेगवेगळ्या प्रकारचे शूटिंग लोकेशन्स आहेत. म्हणजे दिग्दर्शक जे आहेत त्यांच्या मनात एखादं दृश्य आलं आणि त्याला ते दृश्य प्रत्यक्षात आणायचं असेल तर फिल्म सिटी त्यासाठी एक मोठं कॅनव्हास बनवते. आपण पडद्यावर कलाकारांना पाहतो, आपण हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, कॉमेडियन सुद्धा पाहतो, पण त्यांच्या मागे असतात शेकडो लोक. कॅमेरामॅन, लाइटिंग टीम, मेकअप आर्टिस्ट, कॉस्ट्युम डिझायनर, सेट डिझायनर, स्पॉट बॉय, साऊंड टीम, लेखक, दिग्दर्शक आणि प्रोडक्शनची आपली जी टीम असते ती. आणि ह्या प्रत्येकाच्या मेहनतीतून तयार होत असतो तो काही मिनिटांचा प्रसंग जो आपण थिएटरमध्ये बसून काही क्षण पाहतो. म्हणूनच सिनेमा हा फक्त कलाकारांचाच नसतो, तो पडद्यामागे मेहनत करणारा प्रत्येक हाताचा असतो. फिल्म सिटीची स्थापना नेमकी कशी झाली, दादासाहेब फाळके यांच्या नावामागची कथा काय आहे, 1977 नंतर फिल्म सिटीमध्ये कोणते बदल झाले आणि एका छोट्या सुरुवातीपासून ते आजचा भव्य चित्रनगरीपर्यंतचा कशी पोचली हे आता आपण जाणून घेऊ. मुंबईत स्वप्न फक्त पाहिली जात नाही, काही स्वप्नांना कॅमेरा मिळतो, काहींना प्रकाश मिळतो, मग त्यांचं रूपांतर होतं एका सुंदर कथेच्या चित्रपटामध्ये. फिल्म सिटीची गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल, भारतीय सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या काळात. आज आपण मोबाईलवर एका क्लिअर व्हिडिओ पाहतो, OTT वर चित्रपट पाहतो, थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहतो, पण एक काळ असा होता जेव्हा बोलणारा सिनेमा तर दूरच, चित्रपटात आवाजही नव्हता, मुखचित्रपटांचा तो काळ होता. भारतात चित्रपट निर्मितीची सुरुवात करण्याचं मोठं श्रेय जातं धुंडीराज गोविंद फाळके.
म्हणजेच दादासाहेब फाळके यांना। 1913 मध्ये त्यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा भारतीय मुकचित्रपट तयार केला। आज एका चित्रपटासाठी शेकडो लोकांची टीम असते, पण त्या काळात साधन मर्यादित होते, तंत्रज्ञान मर्यादित होतं, आणि तरीही एका व्यक्तीने भारतीय सिनेमाचं स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाला त्यांनी वास्तवात आणलं, आणि म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असे म्हणतात। दादासाहेब फाळके यांनी भारतीय सिनेमाची सुरुवात केली। त्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टी हळूहळू वाढत गेली। मुकचित्रपट आले, नंतर बोलपट आले, संगीतप्रधान चित्रपट आले, काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं आणि भारतीय चित्रपटसृष्टीने मोठी झेप घेतली। विशेषतः मुंबई हे चित्रपट निर्मितीचं एक महत्वाचं केंद्र बनलं। इथे कलाकार आले, लेखक आले, दिग्दर्शक आले, संगीतकार आले, तंत्रज्ञ आले आणि हळूहळू मुंबईची ओळख झाली मायानगरी, कारण या शहरात सामान्य माणूसही मोठं स्वप्न पाहू शकतो आणि त्या स्वप्नाला मेहनतीची जोड दिली तर ते पडद्यावर दिसू शकतं। चित्रपटसृष्टी वाढत गेली, पण चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे होते। निर्मात्यांना शूटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत असे, त्यामुळे वेळ आणि खर्च वाढत असे। म्हणून महाराष्ट्रात एक अशी मोठी नियोजित चित्रनगरी असावी जिथे चित्रपट निर्मितीसाठी विविध सुविधा उपलब्ध होतील ही कल्पना पुढे आली। याच विचारातून फिल्म सिटीची उभारणी करण्यात आली। 26 सप्टेंबर 1977 रोजी तिची स्थापना झाली। सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1 ते 7 उभारण्यात आले आणि इथून सुरू झाला फिल्म सिटीच्या नव्या प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा। मुंबई सारख्या शहरात एवढी मोठी जागा कुठे मिळणार? फिल्मसाठी निवडलेला परिसर हा त्या काळी आजच्या तुलनेत खूपच कमी विकसित झालेला होता। आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हिरवळ होती, डोंगराळ भाग होता, नैसर्गिक वातावरण होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक दृश्य निर्माण करण्याची संधी होती। आज आपण फिल्म सिटीमध्ये गेलो तर आपल्याला जंगलासारखं वातावरण दिसू शकतो, रस्ते दिसू शकतात, तलाव दिसू शकतो, मोकळी मैदान दिसू शकतात आणि विविध प्रकारचे सेट्स पाहायला मिळतात। म्हणूनच दिग्दर्शकाला आपल्या कथेप्रमाणे वातावरण तयार करणे सोपे जाते। इथे एका दिवसात तुम्ही अनेक वेगवेगळ्या जगांचा अनुभव घेऊ शकता। समजा एखाद्या चित्रपटाची कथा एखाद्या छोट्या गावात घडते तर त्या गावासाठी वेगळा सेट तयार केला जाऊ शकतो। दुसऱ्या चित्रपटाची कथा मोठ्या शहरात घडते तर त्यासाठी वेगळं वातावरण उभं केलं जाऊ शकतं। कुठे पोलीस स्टेशन, कुठे हॉस्पिटल, कुठे कोर्ट, कुठे मंदिर, कुठे बाजार, कुठे शाळा, तर कुठे एखादं मोठं घर। कॅमेऱ्यासमोर ते खरं वाटतं, पण कॅमेऱ्याच्या मागे ते सगळं एका कल्पनेतून तयार केलेलं असतं। आपण चित्रपट पाहताना कलाकाराच्या अभिनयावर लक्ष देतो, पण दिग्दर्शक जेव्हा म्हणतो ऍक्शन तेव्हा फक्त कलाकारच काम करत असतो। कॅमेरा सुरू होतो, लाईट्स तयार असतात, साऊंड रेकॉर्डिंग सुरू होतं, मेकअप आणि कॉस्ट्युम टीम तयार असते। दिग्दर्शक प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत असतो आणि जेव्हा दिग्दर्शक म्हणतो कट तेव्हा कधी कधी फक्त एक छोटासा संवाद पुन्हा शूट केला जातो। कधी प्रकाश योग्य नसतो, कधी आवाज व्यवस्थित रेकॉर्ड झालेला नसतो, कधी कलाकाराचा अभिनय अपेक्षेप्रमाणे झालेला नसतो। म्हणून एक छोटासा प्रसंग तयार करण्यासाठीही किती मेहनत घेतली जाते हे फिल्म सिटी आपल्याला शिकवते। 2001 मध्ये फिल्म सिटीला अधिकृतपणे दादासाहेब फाळके चित्रनगरी हे नाव देण्यात आले। यामागे फक्त एका व्यक्तीचा सन्मान नाही तर भारतीय सिनेमाच्या संपूर्ण प्रवासाला दिलेली आदरांजली आहे। एका बाजूला 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र आणि दुसऱ्या बाजूला आजचा भव्य भारतीय सिनेमा। मुकचित्रपटापासून बोलपटापर्यंत, ब्लॅक अँड व्हाईट पासून रंगीत चित्रपटापर्यंत, सिंगल स्क्रीन पासून मल्टीप्लेक्स पर्यंत
आणि आता OTT डिजिटल कॅमेरे आणि आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत हा भारतीय सिनेमाचा प्रवास खरोखरच अद्भुत आहे. काही ठिकाण आपण फक्त डोळ्यांनी पाहतो, पण काही ठिकाण आपण मनाने अनुभवतो. फिल्म सिटी हे असंच एक ठिकाण आहे, कारण इथे हजारो कलाकारांनी स्वप्न पाहिले आहे, अनेकांनी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचा अनुभव घेतला आहे, अनेक तंत्रज्ञानाने आपल्या कलेला ओळख मिळवून दिली आहे आणि असंख्य कथा इथून पडद्यावर पोहोचल्या आहेत. म्हणूनच फिल्म सिटीच्या रस्त्यावरून चालताना कदाचित आपल्याला एक वेगळीच भावना येते. या जागेवर कधी कोणता कलाकार उभा राहिला असेल, या सेटवर कोणता प्रसंग शूट झाला असेल, या कॅमेऱ्याने कोणती कथा टिपली असेल, आणि हेच फिल्म सिटीचं खरं आकर्षण आहे. फिल्म सिटीच्या विषयी आपण आणखी माहिती घेणार आहोत, त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, एक छोटीशी विश्रांती.

ब्रेक नंतर तुमचा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य डँटी एफ एम युअर ओन रेडिओच्या भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये. आपण भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेत होतो. दादासाहेब फाळके यांनी लावलेले भारतीय सिनेमाचं छोटस रोपट काळाच्या ओघात एका विशाल वटवृक्षात बदलले आणि त्या वटवृक्षाच्या सावलीत उभी राहिली दादासाहेब फाळके चित्रनगरी, आपली मुंबई फिल्म सिटी. पण ही कथा अजून संपलेली नाही, कारण आता आपल्याला जायचं आहे पडद्यामागच्या त्या जगात जिथे हिरो हिरोईन पेक्षा कमी महत्वाचे नसतात ते कॅमेरामॅन, दिग्दर्शक, मेकअप आर्टिस्ट, सेट डिझायनर, लाईटमॅन, साऊंड इंजिनियर आणि शेकडो मेहनती हात. फिल्म सिटीच्या पडद्यामागची हीच अद्भुत दुनिया आता आपण पाहूया. सिनेमा पडद्यावरती 2 ते 3 तासांचा असतो, पण तो तयार करण्यामागची मेहनत अनेक दिवसांची, अनेक महिन्यांची आणि कधी कधी तर अनेक वर्षांची देखील असते. आपण कॅमेराचा समोर नाही तर कॅमेऱ्याच्या मागे जाणार आहोत. आपण पाहणार आहोत त्या लोकांची दुनिया ज्यांच्याशिवाय एकही चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. आपण पडद्यावर हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, पण त्या कलाकारांना पडद्यावर आणण्यासाठी कितीतरी लोक दिवस रात्र मेहनत करत असतात. म्हणून आजचा प्रश्न असा आहे की सिनेमा खरंच कोण बनवतं? तो उत्तर आहे, एकटा कलाकार नाही तर संपूर्ण टीम बनवते. शूटिंगच्या सेटवर अनेक लोक असतात, पण सगळ्यांना एका दिशेने घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक. दिग्दर्शकाच्या डोक्यात संपूर्ण चित्रपटाचे चित्र असतं. कथा अशी दिसायला हवी, कलाकाराने संवाद असा बोलायला हवा, कॅमेरा कुठून असावा, दृश्य किती वेळ दाखवायचं, प्रकाश किती हवा, संगीत कुठे यायला हवं, हे सगळं दिग्दर्शक ठरवतो. आपण थिएटरमध्ये एखादा सीन पाहतो आणि म्हणतो वा किती सुंदर सीन आहे, पण त्या एका सीन मागे दिग्दर्शकाची किती विचारशक्ती आणि मेहनत असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. एखादा कलाकार खूप छान अभिनय करतो, पण तो

असू शकतो. रहस्य दाखवायचं असेल तर सावल्या आणि प्रकाशाचा वापर वेगळ्या पद्धतीने होतो. भयपट असेल तर अंधार आणि प्रकाशाची मांडणीच वेगळी असते. म्हणजेच प्रकाश सुद्धा अभिनय करतो आणि त्या प्रकाशामागे असते एक मोठी टीम. आता आपल्या आवडत्या कलाकाराकडे पहा. राजा असेल तर त्याचा पोशाख राजासारखा असतो. पोलीस असेल तर पोलिसांसारखा गणवेश. गावातला सामान्य माणूस असेल तर त्याचे कपडे वेगळे. ऐतिहासिक चित्रपट असेल तर कपडे, दागिने, केशरचना सगळेच त्या काळाला अनुरूप असे असावे लागते. हे काम करणारे असतात कॉस्ट्युम डिझायनर्स आणि मेकअप आर्टिस्ट. कधी एका कलाकाराला तरुण दाखवायचं असतं तर कधी वृद्ध. कधी एखाद्या पात्रासाठी चेहऱ्यावर जखम दाखवायची असते, कधी पूर्ण वेगळं रूप तयार करायचं असतं. म्हणून मेकअप म्हणजे फक्त सुंदर दिसण्यासाठी केलेली गोष्ट नाही, तर मेकअप हा पात्र निर्माण करण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे. समजा दिग्दर्शकाला एखाद्या जुन्या वाड्यातील दृश्य शूट करायचं आहे. खरा खुरा वाडा आता कुठून आणणार? किंवा एखाद्या चित्रपटात मोठं पोलीस स्टेशन दाखवायचं आहे, ते खरं तर पोलीस स्टेशन असण्याची गरज नाही. सेट तयार केला जातो, भिंती तयार केल्या जातात, दरवाजे बसवले जातात, खिडक्या तयार केलेल्या जातात, फर्निचर आणले जाते, रंगकाम केले जाते आणि काही दिवसांच्या मेहनतीनंतर कॅमेरा समोर एक पूर्ण जग तयार होते. आपण पडद्यावर ते पाहतो आणि आपल्याला वाटतं हे खरंच आहे, पण कॅमेरा बंद झाला की त्या जगाचं खरं रूप समोर येतं. हीच तर खरं सिनेमाची जादू आहे. इथे इनडोअर स्टुडिओ बरोबरच विविध आउटडोअर लोकेशनही उपलब्ध असतात. हिरवाई, डोंगराळ भाग, तलाव, मोकळी मैदाने, रस्ते आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स. म्हणूनच एका चित्रपटाच्या कथेनुसार अनेक प्रकारची दृश्य निर्माण करता येतात. कधी कधी हा परिसर एखाद्या गावासारखा दिसतो, कधी एखाद्या जंगलासारखा दिसतो, तर कधी एखादा मोठ्या शहराचा भाग वाटतो. कॅमेरा ज्या दिशेने पाहतो त्या दिशेने एक नवीन कथा जन्माला येते. आपण कलाकारांचा संवाद ऐकतो, पण तो संवाद व्यवस्थित ऐकू आला नाही तर सीनची मजा निघून जाते. म्हणून साऊंड टीम अत्यंत महत्वाची असते. कलाकाराचा आवाज, पावलांचा आवाज, दरवाजा उघडण्याचा आवाज, पावसाचा आवाज, गाडीचा आवाज आणि कधी कधी एखाद्या छोट्या आवाजामुळेही सीन जिवंत होतो. आणि काही वेळा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रेकॉर्ड झालेला आवाज पुरेसा चांगला नसेल तर नंतर डबिंग किंवा साऊंड डिझायनरच्या माध्यमातून तो सुधारला जातो. म्हणून सिनेमा फक्त दिसत नाही, तो ऐकूही येतो आणि जाणवतोही. शूटिंग संपलं म्हणजे चित्रपट तयार झाला का? नाही. खरं तर त्यानंतर आणखीन एक मोठं काम सुरू होतं, ते म्हणजे एडिटिंग. एका चित्रपटासाठी शेकडो कधी हजारो शॉट्स शूट केले जातात, पण अंतिम चित्रपटात त्यापैकी योग्य शॉट्स निवडावे लागतात. कोणता सीन आधी, कोणता नंतर, कुठे संवाद कमी करायचा, कुठे शांतता ठेवायची, कुठे संगीत वाढवायचं, कुठे सीन कट करायचा, हे सगळं एडिटरच्या कामाचा भाग आहे. म्हणूनच एडिटर म्हणजे जणू चित्रपटाचा शिल्पकार आहे. आपण अनेकदा कलाकारांची नावं लक्षात ठेवतो, पण सेटवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान तितकंच महत्वाचं असतं. पाणी कोण देणार? कलाकाराला योग्य वेळी सेटवरती कोण आणणार? प्रॉप्स कोण सांभाळणार? सेटवर व्यवस्था कोण करणार? वेळापत्रक कोण सांभाळणार? या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत तर मोठं शूटिंगही अडचणीमध्ये येतं. म्हणूनच सिनेमाच्या जगात एक सुंदर गोष्ट आहे, पडद्यावर काही मोजकी नावं दिसतात पण त्या नावांच्या मागे शेकडो अनोळखी नावांची मेहनत असते. फिल्म सिटीमध्ये फक्त कलाकारांची स्वप्न पूर्ण होत नाहीत, इथे अनेक तंत्रज्ञांच्या हातात काम मिळतं. नवीन कलाकारांना संधी मिळते, लेखकांच्या कथा आकार घेतात, दिग्दर्शकांच्या कल्पना पडद्यावरती येतात आणि प्रेक्षकांना मिळतो मनोरंजनाचा अनुभव. एक छोट्या कथेपासून, एका कागदावर लिहिलेल्या काही ओळींपासून, शेकडो लोकांच्या मेहनतीतून आणि हजारो तासांच्या कामातून एक चित्रपट तयार होतो. आणि मग आपण थिएटरमध्ये बसतो, लाईट्स बंद होतात,

असतो सिनेमा, आणि म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही एखादा चित्रपट पाहाल तेव्हा फक्त हिरो हिरोईनकडे पाहू नका, एका पडद्यामागच्या त्या अनोळखी चेहऱ्याचाही विचार करा, कारण कलाकार कथा साकारतो पण ती कथा जिवंत करण्याचं काम संपूर्ण टीम करते. त्यामुळे कधी मुंबईसारख्या प्रेक्षणीय स्थळांकडे तुम्ही जर जात असाल तर मुंबईतील फिल्म सिटीला नक्की भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.

सारेगामा कागा डिजिटल ऑडिओ प्लेअर, यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. श्रोते हो, आपण आपल्या आचार्य 90 FM माध्यमातून नेहमीच विविध विषयांवर अनेक छान मुलाखती घेत असतो. आजचा आपल्या मुलाखतींचा आणि गप्पांचा विषय जो आहे हा थोडा वेगळा आहे. पण वेगळा विषय जरी असला तरी आत्ताच्या जनरेशनला किंवा मी म्हणेन की सगळ्या जनमानसांमध्ये एक छान काहीतरी चांगला कटाक्ष टाकणारा, सध्या आपल्या अवतीभोवती काय घडतंय किंवा आपल्या आजूबाजूला पर्यावरणामध्ये काय गोष्टी सुरू आहेत, या सगळ्या गोष्टींवरती एक छान आपण नजर टाकणारा असा हा आपला आजचा विषय आहे. तर आज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मोहन उपाध्ये सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की मोहन उपाध्ये सर आपल्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. आणि खरं तर कॉलेजमध्ये शिकून झाल्यानंतर पुढची जी त्यांची जर्नी होती, पुढचा प्रवास होता, हा फार म्हणजे मी म्हणेन की आपल्या सगळ्यांनाच असा अट्रॅक्ट करणारा होता, आकर्षित करणारा होता. त्याचं कारण असं आहे, कारण सर निसर्ग मित्र म्हणून काम पाहतात. सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूणमध्ये या संस्थेचे सदस्य म्हणून त्यांनी 2002 मध्ये सागरी कासव संवर्धन आणि प्रजनन कार्याची जी आहे ती सुरुवात केली. त्यानंतर कासव संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये सरांचा तब्बल 1 नाही 2 नाही 24 वर्ष त्यांचा जो कार्यकाळ आहे तो तिथे त्यांनी त्यांचा वेळ तिथे दिलेला आहे. महाराष्ट्रातील सागरी कासव टॅगिंग प्रयोगात त्यांचा अतिशय महत्वाचा वाटा राहिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून सुद्धा 2016-17 काम केलं होतं. 2018-20 या काळामध्ये रायगड जिल्ह्यात प्रकल्प समन्वयक काम केलं. 2021 रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मॅंग्रोव्ह फाउंडेशन म्हणजेच खारफुटी प्रतिष्ठान येथे सहाय्यक संशोधक म्हणून ते कार्यरत आहेत. शैक्षणिक मार्गदर्शन मध्ये बघायचं झालं तर 17 विद्यार्थ्यांना त्यांच्या MSc अभ्यासक्रमाअंतर्गत क्षेत्रीय अभ्यासासाठी सुद्धा मदत केली आहे. 2 विद्यार्थ्यांना त्यांच्या PhD साठीच्या क्षेत्रीय कार्यासाठी मदत केलेली आहे. आणि निसर्ग संवर्धनासाठी सुद्धा सरांचं काम बरंच राहिलेलं आहे. वेळाच उपक्रम आपण बऱ्याच वेळेला ऐकलेला आहे. तर हे उपक्रम राबवण्यामध्ये सरांचे गुरु असतील किंवा सर असतील आणि त्यांच्याबरोबरची टीम असेल यांचा एक महत्वाचा जो आहे तो मुलाचा वाटा आहे. तर असे हे मी म्हणेन की निसर्ग मित्र आणि ज्यांना पर्यावरण, निसर्ग किंवा ही जी जीवसृष्टी आहे त्यांचं संवर्धन करणं ही कुठेतरी एक आपसुकच मनातून एक कुठेतरी त्यांच्यामध्ये जागृत झालेली ही प्रेरणा आणि या प्रेरणेतून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास, असं हे मोहन उपाध्ये सर आज आपल्यासोबत जोडले गेले. सर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. खरं तर सर या सगळ्या गोष्टींची ओळख करून देताना मनामध्ये पहिला प्रश्न आला की तुम्हाला कशी आवड निर्माण झाली, कारण बिहाइंड कॅमेरा तुम्ही एक गोष्ट सांगितली की तुम्ही राहायला मुंबईमध्ये होतात, मुंबईमध्ये तुमचं शिक्षण झालं ना तर आपल्याच कॉलेजमध्ये तुम्ही ते शिकलात, पण मग ही जर्नी पुढे कशी सुरू झाली? समुद्र, कासव किंवा इतर प्राणी पक्षी ते जे जीवन आहे त्यांच्याकडे कसं अट्रॅक्ट झालं?
1: माझा जन्म चेंबूरचाच आहे आणि माझी 1 ते 4 शाळा बालविकास संघ, 5 ते 10 चेंबूर हायस्कूल, मग मी FAC कॉलेजला ज्युनियर कॉलेजला होतो आणि डिग्रीसाठी मी आचार्य कॉलेजला होतो 15 पर्यंत. आणि माझं म्हणजे ह्या क्षेत्रात जरी काम असलं किंवा मी आता कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान वनविभागाचाच एक भाग आहे ज्याच्यामध्ये सहाय्यक संशोधक म्हणून काम जरी करत असलो तरी बेसिक माझं बॅकग्राऊंड कॉमर्सचं आहे. सो त्याच्यामुळे असं आहे की एखाद्या क्षेत्रात काम जर करायचं असेल तर तिथे तुम्हाला खरंच मनापासून आवड असणं गरजेचं आहे. मी लहान असताना शाळेत जेव्हा जायचो त्यावेळेला म्हणजे चेंबूर हे सगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेच पण त्याच्यामध्ये पाऊस पडला की पाणी तुंबणं याच्यासाठी जे काही होतं तर मी जिथे राहायचो पोस्टल कॉलनीमध्ये मी राहायला होतो आमच्या इथे तर फेमस स्पॉट होता की तिथे कायम पाणी तुंबायचं. तर तिथे जवळपास असलेली मांजरं किंवा कुत्री काही कारणाने जर मृतावस्थेत सापडली तर त्यांना पूर्ण किंवा त्यांची पिल्लं सापडली तर शाळेतनं घरी येताना त्या पिल्लांना घरी घेऊन येणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून करायचो. त्याच्यामुळे प्राण्यांची आवड खूप होती. पण म्हणतात ना की तुम्हाला योग्य मार्गदर्शन असलं पाहिजे. मुंबईत राहिल्यामुळे इथले बीच फिरलो, दादर चौपाटी असेल, गिरगाव असेल, जुहू असेल, वर्सोवा सगळे किनारे फिरायचो. पण जेव्हा मी इथे कॉलेज माझं पूर्ण केलं त्याच्यानंतर मी नोकरी केली म्हणजे कॉलेज करतानासुद्धा मला खरंच कॉलेजचे आज या माध्यमातूनच आभार मानायचे की त्यावेळेला घरची परिस्थिती तेवढी नव्हती चांगली तर त्याच्यामुळे मी 2 लेक्चर करून मी नोकरीला जायचो. मी 13वी 14वी 15वी जॉब करून माझं कॉलेज पूर्ण केलं आहे आणि ते कॉलेजने मला परवानगी दिली म्हणून ते शक्य झालं. आणि तिथे मग असं झालं की लहानपणापासून पाहिलेली मुंबई, मग वाढलेली गर्दी ह्याला मी कंटाळलो आणि मग मुंबई सोडायचं ठरवलं. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात वेळास माझं गाव आहे तिथे शेतीवाडी आहे. मग आपण शेतीवाडी करण्यासाठी शांत आयुष्य जगण्यासाठी का जाऊ नये की इथे एवढ्या स्पर्धामध्ये का राहायचं. म्हणून मी वेळासला 2000 साली मुंबई सोडली आणि राहायला गेलो. 2002 चिपळूणच्या संस्थेने समुद्री कासव संरक्षण संवर्धनाचं हे काम सुरू केलं. आणि जेव्हा ते पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आपण एक समुद्री कासवाचं काम तुमच्याच गावामध्ये करतोय, तर आमच्याबरोबर हे काम कराल का. माझं बालपण जरी इथे गेलं असलं तरी प्रत्येक सुट्टी मी माझी वेळासला घालवली. आणि त्यावेळेला मी लोकांच्या घरात त्यांच्या मांजरा कुत्र म्हशी गाई किंवा मी लोकांची गुरं चरवायला न्यायचो सुट्टीत गेल्यानंतर. सो गावातल्या लोकांना हे माहिती होतं की ह्या मुलाला प्राण्यांची आवड आहे. त्याच्यामुळे संस्थेला गावातल्या बऱ्याच जणांनी सुचवलं की तुम्हाला प्राण्यावरती जर काम करण्यासाठी माणूस हवा असेल तर तो एक मुलगा आहे जो मुंबई सोडून आला आणि त्याला प्राण्यांची आवड आहे. त्याच्यामुळे संस्थेची लोकं माझ्या घरी आली आणि त्यांनी मला विचारलं आणि तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता. कारण मुंबईत एवढी वर्ष राहूनसुद्धा समुद्र किनाऱ्यावरती किंवा समुद्रात कासव असतं हे माहितीही नव्हतं आणि ऐकलंही नव्हतं कधी. कारण त्यावेळेला यूट्यूब किंवा इंटरनेट हा काहीच विषय नव्हता. किंवा आज जसं डिस्कवरी आहे, नॅशनल ज्योग्राफी आहे, त्याच्यावरती माहिती कळते, ह्या गोष्टी काहीच नव्हत्या. जेव्हा मला कळलं की समुद्रामध्ये कासव आहे आणि आपण आजपर्यंत फक्त गोड्या पाण्यातलं कासव पाहिलंय, तर मग का त्याचं काम करू नये, म्हणजे आपल्याला कधीतरी संधी मिळेल ते कासव बघायची, असं करून खरं तर मी या क्षेत्रामध्ये आलो. आणि तिथून एक वेगळी वाटचाल सुरू झाली. मग किनाऱ्यावरती रात्री गस्त घालणं, अंडी गोळा करणं, अशी हळूहळू मग ती एक आवड निर्माण होत गेली की 6 महिने आयुष्य पूर्ण बदलतं. की साधारणपणे नोव्हेंबरपासनं मादी कासव अंडी घालायला येतं, तिथून आमची दिवसाची रात्र व्हायला सुरुवात होते. म्हणजे आम्ही रात्रभर किनाऱ्यावरती थांबतो आणि लोक सकाळी कामाला जातात तेव्हा आम्ही घरात झोपतो किंवा ऑफिसचं काही काम असेल तर ते करतो. सो अशी ही आवड हळूहळू डेव्हलप होत गेली आणि आज इथपर्यंतचा प्रवास झाला.
0: क्या बात आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की गावी काय ठेवलंय, गावात काय आहे, किंवा बरीच लोक पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईमध्ये येतात किंवा शहरांच्या ठिकाणी जातात आणि काम किंवा आपला जो काही आवड आहे त्याच्यामध्ये काम करू पाहतात. तर इथल्या गर्दीला कंटाळून तुम्ही गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि मला असं वाटतं प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या आयुष्याला एक कलाटणी देणारा एक प्रसंग येत असतो, तो तुमच्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं गावी जाऊन आला. खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं. सर, आता कासव संवर्धन क्षेत्रामध्ये जसं काम करायला तुम्ही सुरुवात केली, त्याविषयी तुम्हाला अगोदर माहीत होतं का, किंवा हळूहळू त्याचा अभ्यास तुम्ही कसा केला, किंवा मग की हा जर कासव संवर्धन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
1: मी म्हटलं तसं, मला स्वतःला समुद्री कासवाबद्दल काहीच माहिती नव्हतं, माझी पाठी पूर्ण कोरी होती. मला ह्या क्षेत्रामध्ये 2 गुरु लाभलेत. एक सह्याद्री निसर्गमित्र चिपळूणची जी संस्था आहे त्याचे अध्यक्ष भाऊ कंडरे, आणि दुसरे माझ्याच गावातले गोपीनाथ महाडिक. ते आत्ता 86 वर्षाचे आहेत. गोपीनाथ काकांनी त्यांच्या लहानपणापासून ह्या समुद्री कासवांची अंडी चोरून खाल्लेली आहे. त्याच्यामुळे ती अंडी शोधायची कशी, त्याच्यानंतर ती उचलायची कशी, हे सगळं त्यांना व्यवस्थित माहिती होतं. आणि शास्त्रीय ज्ञान किंवा पुस्तकी ज्ञान हे भाऊंकडे खूप चांगलं होतं. त्याच्यामुळे हे 2 गुरु मला लाभले. आणि जेव्हा मला विचारणा करण्यात आली की तू असं असं समुद्री कासवाचा आपण जो उपक्रम केला आहे त्याच्यात काम करशील का, तर मी ह्या 2 दिग्गजांच्या हाताखाली सुरुवातीला तयारी केली. पण पहिली 5 वर्ष मला एकदाही मादी कासव समुद्रावरती अंडी घालताना दिसलेलं नाही आहे. तिथे माझ्या लक्षात आलं होतं की कुठेतरी मी कमी पडतोय, की माझ्या गुरूंना माहिती आहे की कासव येतंय अंडी घालतंय आणि मला ते दिसत नाही, म्हणजे मी कुठेतरी कमी पडतोय. मग मी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली आणि त्या 5 वर्षानंतर आजपर्यंत अशी एकही वेळ नाही आहे की मी समुद्रातलं कासव किनाऱ्यावरती अंडी घालताना पाहिलेलं नाही. मला दरवर्षी कासव दिसतात. रादर आता असं आहे की कासव समुद्रातनं बाहेर येण्याआधी मला इंट्युशन्स येतात आणि मी सांगतो घरात बसून सुद्धा की आता कासव येईल, आणि किनाऱ्यावर गेलो तर कासव किनाऱ्यावरती असतं.
0: म्हणजे मी ह्याला म्हणेन की एकतर सातत्य, सराव, परिश्रम, कारण अभ्यास केला आणि पुस्तकी ज्ञान घेतलं, पण त्या ज्ञानाबरोबर जोपर्यंत तुम्ही फील्डवरती जाऊन पाहत नाही, तिथे अनुभव घेत नाही, किंवा ग्राउंडवरती जाऊन, जसं म्हटलं जातं मीडियाच्या भाषेत एक वर्ड आहे की ग्राउंड वर्क जाऊन किंवा ग्राउंड रिपोर्टिंग करणं, सो जोपर्यंत आपण तिथे जाऊन ते करत नाही तोपर्यंत ते डेफिनेटली ते कधी येणार नाही. कारण आता तुमचे 2 गुरु ज्यांनी तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी शिकवल्या, तुमची जी पाठी कोरी होती त्यावरती अनेक धडे तुमच्याकडून गिरवून घेतले, खरं तर यामध्ये तुम्ही पुढे शिकत गेलात. पण सर, कासवांच्याच बाबतीत जर म्हणायचं गेलं तर तुमच्या कार्यक्षेत्राच्या याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या कासवांच्या प्रजाती ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात आढळतात, तुम्ही कोणत्या कासवांच्या जातींसोबत म्हणजे त्यांना पाहिलेलं आहे किंवा त्यांचं तिथे येणं किंवा ते तिथे अंडी घालतात, तर त्यांच्याही वेगवेगळ्या प्रजाती असेल किंवा काय, तर त्यांच्याविषयी आम्हाला
1: मुळात आपल्याकडे जगभरामध्ये समुद्री कासवाच्या 7 प्रजाती आहेत आणि मी ज्या कासवासाठी काम करतोय हे समुद्रातलं कासव. बऱ्याच जणांना समुद्रामध्ये कासव असतं हे माहिती नसतं. म्हणजे माझी जी पूर्वीची वेळ होती म्हणजे तो दिवस आठवला की मलाही हसायला येतं की मलाही एक काळ असा होता की समुद्रात कासव असतं माहिती नव्हतं. पण भाऊ काटदऱ्यांसारख्या व्यक्तींनी मला वेगवेगळे संशोधनात्मक पेपर किंवा काही पुस्तकं दिली ज्याच्या माध्यमातून मला वाचनामध्ये ह्या गोष्टी कळत गेल्या की समुद्रातल्या कासवांच्या 7 प्रजाती असतात. आणि आत्ता सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती आपल्याकडे कोकणाला 5 समुद्र किनारपट्ट्यांचे जिल्हे लाभलेले आहेत. तर तिथे आपल्याकडे ऑलिव्ह रिडले जातीचं समुद्रातलं हे सगळ्यात छोट्या प्रजातीचं कासव अंडी घालायला येतं. गेल्या 2-3 वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला 1 किंवा 2 ह्या संख्येनी ग्रीन सी टर्टल जातीची कासवाची अंडीसुद्धा सापडलेली आहे. सो प्रामुख्याने आत्ता मी ज्या कासवांसाठी काम करतोय वनविभागामार्फत तर ते ऑलिव्ह रिडले जातीचं कासव आहे जे जगातल्या 7 प्रजातीतल्या कासवांमधलं सगळ्यात छोटं जरी असलं तरी पूर्ण वाढ झालेली प्रौढत्वाला आलेली मादी ही 50 किलोपर्यंत वजनाला जाते आणि पूर्ण वाढ झाली असेल तर 5 फुटापर्यंत तिची लांबी जाऊ शकते आणि जगातलं सगळ्यात छोटं कासव आहे.
0: बापरे, माझ्या माहितीमध्ये खूप नवीन आहे हे सगळं माझ्यासाठी. म्हणजे आपली सर्वसामान्य लोकांची कासव आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खूपच वेगळा आहे.
1: खूप वेगळा.
0: म्हणजे माझं झालं, मी ऐकल्यानंतर असं झालं, ओ माय गॉड हे असं आहे. सो द थिंग इज की आपण पाहिलेला किंवा लहान मुलांना एक अट्रॅक्शन असतं कासव म्हटलं की, किंवा आपल्या गोष्टीतला कासव आणि खऱ्या खुऱ्या आयुष्यातला कासव हा इतका डिफरन्स आहे. आणि मुळात ह्या गोष्टी आहेत हे माहिती होणं खूप गरजेचं आहे. तर आपण प्रजनन याविषयी तुम्ही अभ्यास केला आहे किंवा तुम्हाला या बऱ्याच गोष्टींचं तुम्ही नॉलेज आहे, तुम्ही आज त्या क्षेत्रात संशोधन करताय किंवा काम करताय. तर ज्या वेळेला कासव जे आहे ते प्रजननाची त्यांची जी काही प्रक्रिया असते त्यावेळेला त्यांची कोणती विशेष काळजी तिथे घेतली जाते का, किंवा आपल्या वन विभागाच्या माध्यमातून अशी कोणती विशेष गोष्टी आहेत ज्या तिथे केल्या असतात?
1: सुरुवातीला जेव्हा हे काम झालं त्यावेळेला वनविभागाचं प्रादेशिक म्हणून एक विभाग असतो, त्यांच्यामार्फत हे काम राबवलं जात होतं. आणि आता गेली 3 वर्ष कांदळवन कक्ष म्हणजे आपल्या खाडी किनारी जे मॅनग्रोव्स किंवा तिवर येतं तर त्या विभागाकडे आत्ता सध्या हे काम आहे. आणि त्याच्यामध्ये मुळात काळजी अशी घेतली जाते की किनारे स्वच्छ कसे राखले जातील, किनाऱ्यावरती शांतता कशी राहील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादं काम जर करायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी लागणारं माणूसबळ तयार करणं, त्यामुळे ग्रामस्थांबरोबर एक चांगला रेपो डेव्हलप करणं, ग्रामस्थांनाच ह्या गोष्टीची माहिती देणं आणि त्याच लोकांना त्या कामासाठी नियुक्त करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम मुळात प्रॅक्टिस म्हणून आत्ता वनविभागाकडनं केलं जातं. कारण याच्यामध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं की गाव करील ते राव काय करील. म्हणजे गावातली माणसं जर उभी राहिली एखाद्या कामाला आणि त्यांनी जर ठरवलं तर कुठलंही काम आपल्यासाठी अशक्य नाही आहे. आणि त्याचाच प्रत्यय आहे की गेली 24 वर्ष सातत्याने चालू असलेलं समुद्री कासव संरक्षण संवर्धन हा प्रकल्प आज महाराष्ट्रातला हा असा प्रकल्प आहे जो आपल्या देशामध्ये सगळ्यात शेवटी सुरू झाला. कारण आपल्या भारतामध्ये आपण भारताची पश्चिम किनारपट्टी धरली तर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि पूर्व किनारपट्टीला तमिळनाडू, चेन्नई, ओरिसा ह्या सगळ्या राज्यांमध्ये हे काम सुरू आहे. महाराष्ट्रात सगळ्यात शेवटी सुरू झालं आहे. पण आपण जी ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली ज्याच्यामध्ये कासव शर्यत जिंकतं ह्याच कासवानी महाराष्ट्राला सगळ्यात पुढे नेऊन ठेवलंय. कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदी भारताच्या पश्चिम किनारपट्टीला सॅटेलाईट ट्रान्समिटर नावाचं मशीन सुद्धा मादी कासवाच्या पाठीवर बसवलं गेलं तिचा प्रवास अभ्यास करण्यासाठी. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मॅनपॉवर जी लागते तर ती मॅनपॉवर स्थानिक लोकांची उभी करून, म्हणजे मी सुद्धा एकेकाळी स्थानिक माणूस म्हणूनच तिथे नेमला गेलो होतो आणि हळूहळू अभ्यास करून करून मग मी माझ्याबरोबर काही मुलं ज्यांना आवड होती वेगवेगळ्या गावात काम करणारी होती त्यांना या गोष्टींमध्ये कार्यशाळा वनविभागामार्फत घेऊन त्यांना ह्याची माहिती देणं, योग्य पद्धतीने काम कसं करणं, मग किनाऱ्यावरती समजा जर रात्रीच्या वेळेला पर्यटक येत असतील किंवा कोणी त्रास देण्यासाठी जात असेल तर त्याला तिथनं बाहेर काढणं, किनाऱ्यावरती गाड्या नेऊ नये अशा गोष्टींचे फलक किंवा मार्गदर्शक बाबी किनाऱ्यांवरती लावणं, ह्या सगळ्या गोष्टी कांदळवन कक्षाकडनं केल्या गेल्यात की ज्या वेळेला मादी कसं अंडी घालायला येतं तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. आणि किनाऱ्यावरती काम करणारा माणूस ज्याला आपण बीच मॅनेजर किंवा कासव मित्र असं म्हणतो तर तो किनाऱ्यावरती त्यावेळेला हजर असेल. कारण किनाऱ्यावर अंडी घालायला जी कासव येते तिला त्यावेळेला तिचे नैसर्गिक भक्षक मारण्यासाठी किंवा तिची अंडी खाण्यासाठी येतात, ज्याच्यामध्ये कोल्हे, कुत्रे, रानडुकरं असतात. सो ह्या प्राण्यांपासून सुद्धा तिचं संरक्षण करायचं ही महत्त्वाची काळजी किनाऱ्यावर घेतली जाते.
0: बापरे, म्हणजे खरं तर हे एखाद्या आईसारखंच आहे. म्हणजे आईची काळजी आपण तिच्या आई होणार त्यावेळेला घेतली जाते. तर हे तसंच आहे. पण सर मला जेन्युइनली हा प्रश्न पडला किनारपट्टीवरची जी काही गावं आहेत किंवा तिथे असणारी जी काही लोक आहेत, पर्यटक म्हणा, या सगळ्या वेळेला सपोर्टिव्ह असतात? किंवा कारण असं अशी सिच्युएशन असते त्यावेळेला, मग काही वेळेला तिकडे पर्यटकांची येण्यावरती थोडेसे निर्बंध घालावे लागत असतील, किंवा किनारपट्टीवरती जी काही लोक आहेत जी कदाचित आतमध्ये मासेमारीसाठी जाणारी काही लोक असतील तिकडे, किंवा त्या किनारपट्टीच्या आजूबाजूची जी गावं आहेत त्यांचं तिकडे येणं हे कुठेतरी आपल्याला थोडंसं थांबवावं लागत असेल, तर या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांचं तुम्हाला सहकार्य लागतं का?
1: सुरुवातीला असं होतं की स्थानिक ग्रामस्थांमध्ये समुद्री कासवाची माहितीच नव्हती, पण जेव्हा त्यांना ह्या समुद्री कासवाबद्दल माहिती दिली, शास्त्रीय गोष्टी सांगितल्या, कारण एक काळ असा होता म्हणजे हे समुद्री कासव संरक्षण संवर्धन सुरू करण्यापूर्वी अनेक गावांमध्ये किंवा जेवढ्या गावांमध्ये मादी अंडी घालायला यायची त्या गावांमध्ये म्हटलं तरी हरकत नाही आहे की तिथे स्थानिक लोक ह्या कासवाची अंडी चोरून खायचे. काही गावांमध्ये तर मादी कासव अंडी घालून झाल्यानंतर परत पाण्याकडे जायला निघाल्यावर तिला उलटं करून तिला कापून तिचं मटणही विकलं जायचं. अशा लोकांमध्ये जनजागृती करून त्याच लोकांना ह्या कामामध्ये, म्हणजे थोडक्यात वाल्याचा वाल्मिकी करणं, हे जे आपण पूर्वी ऐकलेलं आहे ते ॲक्च्युअल आपल्या महाराष्ट्रामध्ये आजही काही वर्षापूर्वी झालंय. ज्यांनी ह्या कासवाची अंडी चोरली, ज्यांनी कासवं मारून खाल्ली, अशा बऱ्याच लोकांना ह्याच कामासाठी प्रशिक्षण देऊन वनविभागाकडनं नेमलं गेलं, आणि त्याचं खरंच क्रेडिट वनविभागाला जातं, कारण चोराच्या हातात कुलपाची चावी देणं ही सोपी गोष्ट नसते. तो विश्वास ठेवून तिथे केलं गेलं आणि त्याच्यामुळे आज परिस्थिती अशी आहे. त्या कासवाची माहिती आणि त्याचं महत्त्व निसर्गातलं काय आहे हे स्थानिक लोकांना माहिती असल्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याला दंडुकेशाही किनाऱ्यांवरती करावी लागत नाही, कारण स्थानिक माणसंच पर्यटकांना पहिल्यांदी बाजूला करतात. ज्याचं एक उत्तम उदाहरण माझंच गाव आहे वेळास. वेळास गावामध्ये नोव्हेंबर ते मार्च हा या समुद्री कासवांचा अंडी घालायचा जो काळ आहे त्यावेळेला संध्याकाळी 7 ते 7:30 किनारपट्टी बाहेरच्या माणसांसाठी बंद केली जाते. त्याच्यामुळे किनाऱ्यावरती बाहेरचा माणूस जाऊ शकत नाही की ज्याला किनाऱ्यावर गेल्यानंतर मला कसं वागलं पाहिजे याची माहितीच नसेल, तर त्या व्यक्तीला तिथे जाण्यासाठीच मज्जाव केला जातो. फक्त किनाऱ्यावर स्थानिक मच्छीमार कोण असेल तर तो मासेमारी करण्यासाठी किंवा किनाऱ्यावर काम करणारा व्यक्तीच तिथे किनाऱ्यावर जातो. त्याच्यामुळे या समुद्री कासवांना अंडी घालणं फार सोपं जातं.
0: खरंच खूप इंटरेस्टिंग विषय हा. खरं तर असं म्हणतात की आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागते, आणि ऑफकोर्स ही सुरुवात झाली किंवा तिथल्या लोकांमध्ये ती जनजागृती सगळ्यात करणं हे सगळ्यात महत्त्वाचा भाग होता मला असं वाटतंय, आणि ती केल्यामुळे आज आपण जे काम करतोय त्याला कुठेतरी स्थानिकांचाच हातभार लागला जातोय. सो ही खरं तर खूप कौतुकाची बाब आहे. यानंतर आपण जनजागृतीविषयी अजून बोलणार आहोत, पण तेच वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM मध्ये चार सुंदर मनामनात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत आणि एकत्र हा आचार्य 90 FM युअर ओन शैली.

0: नमस्कार श्रोते, हो पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज आपल्या आचार्य 90 FM या स्टुडिओमध्ये आज आपण एका अशा व्यक्तीसोबत बोलत आहोत त्यांचं निसर्गावर असणारं, प्राण्यांवरती असणारं आणि एकंदरीत या जीवसृष्टीवर असणारं जे प्रेम आहे आणि त्यातून त्यांनी कुठेतरी वनविभागामध्ये जाऊन वनविभागामध्ये होणारी जी काही कामं आहेत, पर्यावरणासाठी होणारे जे उपक्रम आहेत त्यामध्ये त्यांनी विशेषत्वाने सहभाग नोंदवला आणि या संशोधक म्हणून वनविभागामध्ये सुद्धा कार्यरत आहे. मोहन उपाध्ये सर आज आपल्यासोबत जोडले. सर पुन्हा एकदा ब्रेक नंतर खूप खूप स्वागत. ब्रेकपूर्वी आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या की कासवांच्या प्रजातींबद्दल जाणून घेतलं किंवा त्यांच्या प्रजननाचा काळ आणि त्यावेळी घेतली जाणारी काळजी याविषयी आपण जाणून घेतलं. सर वनविभागाच्या माध्यमातून आज तुम्ही सुद्धा काम करताय किंवा वनविभागाच्या माध्यमातून असे बरेच प्रोजेक्ट चालू आहेत पण बऱ्याच वेळेला असं होतं की त्या प्रोजेक्ट विषयी बाहेर तितकं कधी बोललं जात किंवा एक लोकांचं म्हणायला गेलं तरी खूप गोड असा एक समज आहे की रिसर्च जे आहे ते फक्त बाहेरच्या देशांमध्येच होतात किंवा बाहेरच्या देशांमध्येच असा एखादा पर्टिक्युलर टॉपिक घेऊन त्यावरती बोललं जातंय किंवा रिसर्च केलं जातंय. पण आपलं वनविभाग सुद्धा बरेच प्रोजेक्ट करताय, बरेच प्रोजेक्ट राबवतंय, बरेच संशोधन चालू आहे, तर कोणते कोणते प्रोजेक्ट सध्या राबवले जात आहेत
1: महाराष्ट्र वनविभागाकडून? वेगवेगळ्या प्राण्यांवरती तर संशोधन सुरूच आहे पण गेल्या काही वर्षामध्ये एकदम जगासमोर आलेलं महाराष्ट्रातलं जे संशोधनात्मक काम आहे आणि त्याचा विशेष उल्लेख करायला आवडतो की खूप चांगल्या धर्तीचं हे संशोधनात्मक काम चालू आहे ज्याच्यात सगळ्यात पहिल्यांदी सह्याद्री निसर्ग मित्रांनीसुद्धा आणि वनविभागाच्या कांदळवन कक्षांनीसुद्धा डेटा लॉगर आणि टेम्परेचर मीटर याचा वापर करून मादी कासव वाळूमध्ये अंडी घालून जेव्हा जातं तेव्हा ह्या कासवांमध्ये पालकत्व नसतं. अंडी घालून झाल्यानंतर त्या अंड्यांचं काय होतं, त्याला कोणी खातं का हे बघायला मादी परत येत नाही पण त्या वाळूच्या असलेल्या तापमानांच्या उबेमुळे ती अंडी उबतात आणि साधारण 1.5-2 महिने 45-55 ॲव्हरेज कालावधीनंतर ती उबून त्यांना पिल्लं जन्माला येतात आणि ती 4 दिवसानंतर पिल्लं सर्फेसवरती येतात. पण मग असं काय तापमान असतं की ज्याच्यामध्ये ती अंडी उबतात याच्यासाठी डेटा लॉगर आणि टेम्परेचर मीटर लावून त्याचा अभ्यास केला गेला आणि त्याच्यामध्ये एक अशीही माहिती लक्षात आली की आपल्याकडे जन्माला काय येणार आहे हे आपल्याला सोनोग्राफीमुळे कळू शकतं की मुलगा जन्माला येणार आहे का मुलगी. इथे तापमान ठरवतं त्या अंड्यामध्ये जन्माला नर येणार आहे का मादी. कमी तापमानामध्ये नर जन्म घेतात आणि तापमान जसं वाढायला सुरुवात होते त्याच्यामध्ये मादी जन्माला येते तर त्याच्यामुळे साधारण 26-28 degrees ह्या तापमानामध्ये नर जन्म घेतात आणि 29-33 degrees ह्या तापमानापर्यंत माद्या जन्माला घेतात. हा डेटा लॉगर लावल्यानंतर आपल्याला तो तापमानाचा अभ्यास आणि मग त्याच्यामध्ये काय जेंडर असू शकतो त्याच्यामुळे तापमान वाढीचा परिणाम कुठेतरी या प्राण्यांच्या जन्मावरती होतोय की नाही की ह्याचा एक पुढचाही अभ्यास भविष्यामध्ये करणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर सॅटेलाईट ट्रान्समिटर नावाचं एक मशीन असतं तर ते बसवण्याचा उपक्रमसुद्धा 2022-23 आणि 22-23 कांदळवन कक्षाच्या वनविभागाकडनं केला गेला होता ज्याच्यामध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 8 माद्यांच्या पाठीवरती अंडी मादी घालून झाल्यानंतर परत जेव्हा जाते तेव्हा तिला कस्टडीमध्ये घेऊन तिच्या पाठीवरती हे मशीन बसवलं गेलं. याच्यासाठी केंद्र सरकारची एक संस्था आहे वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, या संस्थेला फक्त परमिशन आहे कारण समुद्री कासव ही अतिसंरक्षित प्रजातींमध्ये गणली जातात त्याच्यामुळे हे मशीन बसवणं याच्यासाठी ते शास्त्रज्ञ इथे येतात आणि त्यांनी हे मशीन बसवणं आणि त्याच्यासाठी लागणारा जो काही असिस्टन्स असेल तर तो आपल्या वनविभागाकडनं तिथे दिला जातो. तर याच्यामध्ये पहिली कासव वेळासला आपण टॅग केली आहे बरं. याच्यात जे मशीन बसवलेलं आहे ते साधारणपणे 2 वर्ष चालतं पण आपलं बॅडलक असं होतं की पहिल्या वर्षी 21-22 जी मशीन बसवली ती 3 महिन्यात बॅटरी उतरल्यामुळे बंद झाली आणि त्याच्यानंतर 2 माद्यांच्या पाठीवर मशीन बसवली ती 5 महिनेच चालली आणि आत्ता सध्या परिस्थितीमध्ये 1 मादीच्या पाठीवरती मशीन बसवलेलं आहे आणि आता ते चालू आहे. सो त्या गोष्टीला 6-7 महिने झालेले आहेत आणि आपण अपेक्षा करतोय की ते पूर्ण मशीन चालेल. पण याच्यामध्ये इंटरेस्टिंग अभ्यास जो आपल्याला करायचा होता तो आपल्याला असा कळला की वेळासला ज्या मादी कासवाला टॅग लावून सोडलं तर ती तिथून निघाल्यानंतर ती गुजरात किनारपट्टीपर्यंत गेली आणि तिचा शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्ये मिळाला. म्हणजे 3 महिन्यामध्ये साधारणपणे 1200 किलोमीटरचा प्रवास तिने केला. आपल्याला असं वाटतं की कासव खूप हळू चालतं पण 3 महिन्यात 1200 किलोमीटरचा प्रवास ते करून गेलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी जी होती तिला अंजर्ल्यामध्ये दापोली तालुक्यात अंजर्ले म्हणून गाव आहे तिथे टॅग केलं होतं आणि तिला टॅग केल्यानंतर तिने 30व्या दिवशी केळशीमध्ये येऊन परत अंडी घातली. समुद्री कासवांबद्दल आम्ही रिसर्च पेपर वाचलेले होते की 25-30 दिवसाच्या काळानंतर मादी कासव परत त्याच किनाऱ्यावर जिथे जन्म घेतलेला असतो तिथे किंवा जवळपासच्या किनाऱ्यावर येऊन अंडी घालते आणि आपल्याला पहिल्यांदा पुराव्यानिशी हे कळलंय की खरोखर ही कासव त्या किनाऱ्यावर किंवा जवळपासच्या किनाऱ्यावरती अंडी घालायला येतात. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच होता. तिसरी चौथी आणि पाचवी आपण गुहागरमध्ये तिला टॅग लावलेलं होतं. तिसरी जी होती आणि प्रत्येक कासवाला आपण नाव ठेवलं आहे की भारताच्या पश्चिम किनारपट्टीला हे काम सुरू झालं पहिल्यांदा केलं गेलं महाराष्ट्रामध्ये, म्हणून पहिली कासव जिला वेळासला टॅग केलं तिचं नाव प्रथमा ठेवलं. दुसरी कासव जी होती ज्या दिवशी ती अंडी घालायला आली त्या दिवशी आंजरल्यातल्या देवीचा उत्सव होता, त्या देवीचं नाव सावणीकरीण होतं म्हणून तिचं नाव सावनी असं ठेवलं. त्याच्यानंतर तिसरी कासव होती तिचं नाव वनविभागाने वनश्री असं ठेवलं. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच आपल्याला मिळाला. 900 किलोमीटर साधारण तिचा प्रवास होता. चौथी कासव ज्यावेळेला अंडी घालायला पाण्यातून बाहेर आली त्यावेळेला आपल्या जशा पायाच्या खुणा येतात तसं त्यांचा ट्रॅक्टरच्या मागच्या चाकांसारख्या खुणा उमटतात, त्याला ट्रेल म्हटलं जातं किंवा मराठीमध्ये स्थानिक भाषेत त्याला माग म्हणतात की कासवाचा माग आहे. तर आम्ही तो शोधत ती कासव कुठे गेली अंडी घालायला हे शोधतो. तर ते शोधत असताना त्याच्यावरती आम्हाला 1 रुपयाचं नाणं मिळालं, मग ती लक्ष्मीच्या पावलांनी आली म्हणून तिचं नाव लक्ष्मी असं ठेवलं. तिचाही प्रवास आपल्याला असं झालं की दुर्दैवानी फक्त 15 दिवसाचाच ट्रॅक करता आला कारण ती मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून मेली, त्याच्यामुळे पुढे तिचा प्रवासाचा काही आपल्याला उलगडा झाला नाही. पाचवी मादी जी होती ते गुहागरच्या स्थानिक लोकांना आपण नाव सुचवायला सांगितलं. गुहागरला रेवा नावाची नदी वाहते म्हणून तिचं नाव रेवा असं ठेवलं. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच मिळाला. आणि आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टीला ओडिसा राज्यामध्ये ही ऑलिव्ह रिडले जातीची कासवं हजारोच्या संख्येने येतात. तर तिथे 2016-17 मला जाण्याचा योग आला होता आणि तिथे आम्हाला कळलं होतं की 50 माद्यांच्या पाठीवरती अशी मशीन लावलेली होती पण त्या 50 पैकी एकही मादी परत त्या सीझनला अंडी घालायला आलेली नव्हती. म्हणजे महाराष्ट्रात जिला आपण बसवलं ती भारतातली पहिली कासव ठरली जिने परत येऊन आपल्या इकडे अंडी घातली. आणि दुसरी जी दोन आपण कासवं टॅग करून सोडली 50 कासवांपैकी सगळ्या माद्या त्यांच्या भारताच्या पूर्व किनारपट्टीला फिरताना आढळलेल्या आहेत. पण आपल्याकडे ज्या 2 माद्यांना 2022-23 टॅग केलं तर त्यातली गुहागरच्या केंद्रस्थानी एक सापडली म्हणून तिचं नाव गुहा असं ठेवलं. यावेळेला ते मशीन 5 महिने चाललं तर ते कर्नाटक सोडून केरळपर्यंत कासव गेलं, तिथपर्यंतचा ट्रॅक झाला. पण गुहागरला बाग गुहागर नावाचा एक भाग आहे, तिथे एक कासव मिळाली म्हणून तिचं नाव बागेश्री असं ठेवलं. तिने आपल्यासाठी इतिहास रचला. तिने 5 महिन्यामध्ये 3,500 किलोमीटरचा प्रवास करून श्रीलंकेला प्रदक्षिणा घालून ती ओरिसा राज्यापर्यंत गेली आणि परत जशी फिरली मशीनची बॅटरी उतरल्यामुळे मशीन बंद झालं त्याच्यामुळे तो आपला अभ्यास होऊ शकला नाही. आणि आत्ता 8वी मादी जिच्या पाठीवरती आपण मशीन बसवलेलं आहे तिला 90 हे मशीन लावलं आहे आणि ती भारतातली पहिली अशी कासव आहे की जिला कॅप्टिव्हमध्ये असताना आपण हे टॅग केलं. कारण जनरली अंडी घालून झाल्यानंतर मादीला टॅग केलं जातं. इथे 90 मच्छीमारांच्या जाळ्यात जखमी अवस्थेत सापडलेली ती कासव होती आणि 90 वनविभागाचं एक उपचार केंद्र आहे, समुद्री कासवांवरती किंवा प्राण्यांवरती उपचार केंद्र आहे. तिथे तिच्यावर उपचार करून तिला बरं केलं गेलं आणि बरी झाल्यानंतर तिच्या पाठीवरती ते मशीन बसवून तिला 18 नोव्हेंबर 2025 रिलीज केलं आहे. पण त्याच्यानंतर तिने जे काही आपल्यासाठी म्हणजे अजूनही ते मशीन चालू आहे, होपफुली आम्ही अभ्यास करतोय किंवा पाठपुरावा वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि वनविभाग करतोय की आम्हालाही उत्सुकता आहे की ती नवीन काय काय दाखवणार आहे. पण ज्यावेळेला तिला रिलीज केलं त्याच्यानंतर ती ओमानला गेली होती आणि ओमानहून परत येऊन सध्या ती गोव्याच्या जवळ कर्नाटकमध्ये आत्ता सध्या ती पोहते. आणि आत्ता सध्या असं म्हटलं जातं की हा एक काळ असा असतो की ह्या काळामध्ये वेगवेगळ्या भागातली समुद्री कासव ही त्यांची एक मीटिंग असल्यासारखं कर्नाटकमध्ये अपवेलिंग नावाचा एक प्रकार असतो जिथे समुद्राच्या तळाशी असलेले जीव पाण्याच्या वरच्या बाजूला येतात आणि ते खाण्यासाठी ही कासव एकत्र येतात. तर आत्ता सध्या ही टॅग केलेली कासव तिथे पोहते. आणि 90 जिला आपण टॅग केलं होतं तिचं नाव धवल लक्ष्मी असं ठेवलं कारण 90 महालक्ष्मीचं मोठं मंदिर आहे आणि आपला एक मित्र होता धवल कांसारा म्हणून, तो दुर्दैवाने आत्ता आपल्यात नाही आहे, तर त्याच्यामुळे त्याचं नाव आणि देवीचं नाव असं म्हणून तिचं नाव धवल लक्ष्मी असं ठेवलं. तो आपला एक प्रवास होता. आणि आता गेल्या वर्षी मेटल टॅगिंग नावाचा एक उपक्रम केला गेला ज्याला अंडी घालायला आलेल्या मादी कासवाला पुढच्या दोन्ही पंखाला आतल्या बाजूला धातूची एक पट्टी लावली जाते की ज्याच्यामुळे ती कासव कुठेही गेली आणि आपला किनाऱ्यावर काम करणारा माणूस किनाऱ्यावर असेल आणि त्यांनी ते पाहिल्यानंतर त्या पट्टीला एका बाजूला नंबर आणि दुसऱ्या बाजूला ज्या संस्थेने लावलं आहे त्याचं नाव कोरलेलं असतं. आणि याच्यामध्ये सुद्धा सगळ्या शास्त्रज्ञांना अचंबित करणारी एक गोष्ट घडली. 30 जानेवारीला आपल्याला हा उपक्रम आपण गेल्या वर्षी सुरू केला कांदळवन कक्षाकडनं आणि तिथे एकूण 62 माद्यांना रत्नागिरीत आणि 4 माद्यांना सिंधुदुर्गमध्ये टॅग केलं गेलं आहे. पण 25 जानेवारीला किनाऱ्यावरती गस्त घालताना गुहागरच्या एका मुलाला एक कासव अंडी घालताना दिसलं. आणि दरवर्षी ह्या उपक्रमाच्या सुरुवातीला म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या काळात आपण कांदळवन कक्षाकडनं प्रत्येक किनाऱ्यावर काम करण्यासाठी कार्यशाळा घेतो आणि यावर्षी काय काय उपक्रम करणार आहोत त्याची माहिती दिली जाते. नवीन कासव मित्र असतील तर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि ह्याच्यामध्ये आपण त्यांना सांगितलेलं होतं की अशी एक धातूची पट्टी आपण त्याला बसवणार आहोत किंवा अगदी सोप्या भाषेत स्थानिकांना समजवायचं एक बिल्ला लावणार आहोत, तर त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं की कोणाला अशी कासव दिसली तर आपल्याला कळेल की ती कासव परत अंडी घालायला आली आपल्या इकडे. तर आपला उपक्रम 23 जानेवारीला सुरू झाला होता, पण 25 जानेवारीला गुहागरला एक कासव अंडी घालताना दिसली, तिच्या पंखाला तो टॅग होता. तर त्याचा रात्री 10:40 किनाऱ्यावर काम करणाऱ्या मुलाचा मला फोन आला की सर असं आहे आणि तिथे कासव आहे, तिला तो टॅग आहे. मग मी त्याला सांगितलं की फोटो असे काढ की

0: नंबर दिसले पाहिजेत आणि ते नाव, म्हणजे मी माझ्या वरिष्ठांना पाठवीन आणि आपण शोध घेऊ शकतो की कुठून आली आहे, कारण आपण एकाही मादीला अजून महाराष्ट्रात टॅग केलेलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला ती बातमी कळली, कारण मुंबई ऑफिसला ही गोष्ट गेल्यानंतर तिथून देहरादूनपर्यंत चौकशी झाली. 2021 साली वाईल्डलाईफ कन्झर्वेशन सोसायटी म्हणून एक संस्था आहे, WCS, त्या संस्थेने 2021 ओरिसामध्ये अंडी घालून झाल्यानंतर ह्या कासवाला टॅग केलेलं होतं. 4 वर्षानंतर ती कासव महाराष्ट्रामध्ये आलेली होती आणि अजूनपर्यंत समुद्री कासवांच्या अभ्यासामध्ये हे बघितलं गेलं आहे की हे मॅग्नेटिक फील्डचा वापर करतात आणि जिथे पिल्लू जन्माला आलेलं असेल, म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे पाहिली असतील वेळास कासव महोत्सव अंजरले किंवा गुहागरचीसुद्धा, तर पिल्लाला कधी पाण्यात सोडलं जात नाही, त्याला वाळूवर चालवलं जातं की जेणेकरून वाळूतना पाण्यात जाईपर्यंत ते आपली मॅग्नेटिक फील्ड त्याच्या मेमरीत इम्प्रिंट करतं आणि 15 ते 20 वर्षानंतर त्यातली मादी जी सक्षम होते ती पुन्हा त्या किनाऱ्यावर किंवा जवळपासच्या किनाऱ्यावरती येते, म्हणून त्या पिल्लाला चालवलं जातं त्या किनाऱ्यावरती. पण इथे गडबड अशी होती की तिने अंडी भारताच्या पूर्व किनारपट्टीलाही घातली होती आणि ती भारताच्या पश्चिम किनारपट्टीलाही अंडी घालायला आलेली होती आणि अजूनपर्यंतच्या अभ्यासामध्ये हेच पाहिलं गेलं की पूर्व किनारपट्टीची कासव कधी पश्चिमेला आलेली नाही आणि ती आली ती थेट अंडी घालायलाच आली आणि तिने तिथेही अंडी घातली होती, इथेही अंडी घातलेली होती. सो असे काही वेगळे उलगडे की एक त्याला आपण म्हणू हिडन ट्रेजर आहे समुद्रातलं, की माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो हे सांगण्यासाठीच आपल्याला ही कासवसुद्धा दर वेळेला आम्हाला काहीतरी नवीन नवीन शिकवतायत की मी कुठे जाऊ शकते किंवा तुम्ही माझा पाठपुरावा पूर्ण करूच शकत नाही, मी तिथेही अंडी घालू शकते, मी इथेही अंडी घालू शकते, म्हणजे कुठलाही सातबारा माझ्या नावाचा नाही आहे, मी कुठे पाहिजे तिथे जाऊ शकते.
1: म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगत असताना बॅक ऑफ द माइंड काही गोष्टी इमॅजिन होतात ना, आणि ते असं झालं की जसं आपलं घर आहे, आपला परिवार आहे, आपण कधी या ठिकाणी जातो कधी त्या ठिकाणी जातो, तसंच ह्यांचं हे खूप सुंदर जग आहे. ते कासव त्या त्या जगांमध्ये वावरत असतात किंवा आणि किती हे मी म्हणेन की आपण माणूस असून आपण एवढे सिस्टमॅटिक आहोत का किंवा आपण इतके ऑर्गनाइज्ड आहोत का, हे प्राणी प्राणीजीव आपण ज्यांना म्हणतो किंवा त्यांना हा प्रवास कसा समजत असेल किंवा हे खूप कुतूहलात्मक आहे सगळं, खूप असं नाही का असं प्रत्येक उत्सुकता वाढवणार आहे मी म्हणेन की अरे हे असं कसं झालं असेल, हा जो एक प्रश्न आहे ना अरे अच्छा असं पण होतं का, आणि सगळं हे आश्चर्यकारक आहे मी म्हणेन. कारण जर आपण एखाद्या कॉमन व्यक्तीला ह्या गोष्टी जेव्हा सांगतो तेव्हा फॉर एक्झाम्पल जसं माझं झालं की एक कासव 3000 किलोमीटरचा प्रवास करतो, एक कासव 1200 किलोमीटरचा प्रवास करतोय तोही इतक्या वेळेमध्ये. सो या सगळ्या गोष्टी खूप नवीन आहेत आणि मुळात ह्या सगळ्या गोष्टींचा पर्यावरणाशी थेट संबंध आहे. तर मला असं वाटतं की आपण जे इतक्या पोटतिडकीने आपण सांगतोय की कासव संवर्धन झालं पाहिजे किंवा त्यांच्यासाठी काम केलं गेलं पाहिजे, तुम्ही वन विभागाच्या माध्यमातून इतकं काम करताय, तर या हे कासव संवर्धन होणं का गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेला बोललं जाते कारण आज आपण इतक्या गोष्टी बोलतोय पण त्याचा ऍट दी एंड ऑफ दी आहे की त्याचा मुद्दा हा काय की का कासव संवर्धन करणं गरजेचं आहे.
0: निसर्गाने प्रत्येक प्राण्याला पक्ष्याला किंवा कुठल्याही सजीवाला जन्माला एवढ्यासाठीच घातलंय की त्याचं निसर्गामध्ये काहीतरी एक काम आहे. तसं मी म्हटलं तसं की सुरुवातीच्या काळांमध्ये गावागावांमध्ये ही अंडी चोरणं आणि खाणं त्याच्यामुळे समुद्रातल्या कासवांची संख्या खूप झपाट्याने कमी झाली होती, पण मुळात बऱ्याच लोकांना समुद्रातलं कासव किंवा गोड्या पाण्यातलं कासव हे नक्की पाण्यामध्ये करतं काय किंवा त्याचं निसर्गात स्थान काय हेच माहिती नसतं. तर मुळात ह्या दोन गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत की समुद्रातलं कासव आणि गोड्या पाण्यातलं कासव. गोड्या पाण्यातलं कासव नावाप्रमाणे गोड्या पाण्यात राहतं, नदी तलाव धरण याच्यामध्ये किंवा काही लोक विहिरीत सोडतात जे खरं तर चुकीचं आहे, आणि समुद्रातलं कासव हे समुद्रात किंवा खाडीमध्ये काही वेळा आढळतं. पण दोघांचं काम सारखं आहे, पाणी स्वच्छ ठेवणं. समुद्री कासव समुद्रात असलेलं शेवाळं खातं, समुद्रात मेलेले जीव मेलेले मासे खातं आणि पाणी स्वच्छ ठेवायचं काम करतं. बरं, ह्या समुद्री कासवांमध्ये गंमत अशी आहे की 7 प्रजातींपैकी भारतीय उपखंडांमध्ये 5 प्रजाती आढळतात आणि त्यातली एक प्रजात ही शाकाहारी मानली जाते, ग्रीन सी टर्टल, जी समुद्रातलं फक्त शेवाळं आणि गवत खातं. बरं, बाकीचीही कासवं एका ठराविक मर्यादेपर्यंत गवत खातात, पण ते गवत एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खातात ज्याच्यामुळे छोट्या माशांना त्या गवताच्या आतमध्ये जाऊन अंडी घालता येतात. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा दुसरं, ज्यांना मरीनबद्दलची माहिती आहे त्यांना किनाऱ्यावरती फिरतानासुद्धा आता आपल्याला बातम्या ऐकायला येतात की किनाऱ्यावरती जेलीफिश आलेत, त्याच्याजवळ जाऊ नका, त्याच्यामुळे आपल्याला खात सुटते किंवा माणूस दगावू शकतो जास्त प्रमाणात जेलीफिश लागले तर. समुद्री कासव जेलीफिश खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याचं महत्त्वाचं काम करतात आणि हे त्यांचं निसर्गातलं स्थान आहे. जर ह्यांची संख्या कमी झाली तर जेलीफिशची संख्या वाढेल. समुद्रात मेलेले जलचर जीव किंवा मासे जर मेले तर प्रत्येक जलचर जीवामध्ये तेलाचा कंटेंट आहे. पाण्यामध्ये हे मासे जर मेले, पाण्यावरती जर तेलाचा तवंग आला तर बाष्पीभवन कमी होईल. आणि आज आपण जे बघतोय की पाऊस कमी पडणं, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक प्राणी वाचणं जसं गरजेचं आहे, तसं हे समुद्रातलं कासवसुद्धा पूर्वी जी संख्येने होती त्या संख्येने येईपर्यंत तरी आपल्याला हे कन्झर्वेशन करायला हवंय. आणि म्हणून हे कन्झर्वेशन आपल्याला केलं जातंय स्थानिक लोकांना एकत्र घेऊन वनविभागामध्ये.
1: नक्कीच ही जी मुलाखत आहे ही खरं तर अगदीच अशी, म्हणजे मला इतकं वाटतं की हा विषय संपूच नाही. रादर आय कॅन से की ह्याच्यावरती केवळ एक पॉडकास्ट नाही तर असे बरेच एक छान सिरीज होऊ शकते. आणि या सिरीजमध्ये आपण मग जसं इन डिटेल सगळ्या गोष्टी बोलू शकू, पण वेळेअभावी कुठेतरी आपल्याला थोडासा उरकता घ्यावा लागेल सर. म्हणून ॲट दी एंड ब्रेक नाही घेणार, पण आता मी डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली सगळ्यांनीच, म्हणजे मला असं वाटतं हल्ली सोशल मीडिया सगळे स्क्रोल आपण सतत करत असतो, आणि हे स्क्रोलिंग करता करता काही असे छान टुरिस्ट असतात, काही असे छान भ्रमंती करणारी लोक असतात, आणि त्यांना ती रील आपल्याला ती येतेच की विळास महोत्सव. आणि त्याविषयी आम्ही खूप ऐकलंय, तुम्ही स्वतः काम केलंय या महोत्सवासाठी, या उपक्रमासाठी. तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? कारण बऱ्याच जणांनी इथे जाऊन ह्या विळास प्रकल्पाला जाऊन व्हिजिट केलेलं आहे, कासव आलेले पाहिलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा कासव त्या किनारपट्टीवरती येतात, त्याची छायाचित्रण बऱ्याच जणांनी घेतली, सोशल मीडियावरती त्याविषयी अवेअरनेस झालेला आहे. तर हा प्रकल्प कसा सुचला, नेमका काय प्रकल्प आहे याविषयी सांग.
0: काम सुरू झाल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे हे लक्षात आलं. आणि जर हे काम सुरू करायचंय तर गावामध्ये दोन कॅटेगरी होत्या, म्हणजे सर्वे केले गेले की आपण हे संवर्धन करताना गावातल्या लोकांना, स्थानिकांना ह्याच्याबद्दल किती माहिती आहे. आणि ह्याचं सगळं क्रेडिट सह्याद्री निसर्गमित्र संस्थेला आणि वनविभागाला आहे. या सर्वेमध्ये असं लक्षात आलं होतं की काही लोक ह्याची अंडी चोरून घरात खातात, घरातल्या बैलांना खायला घालतात, आणि उरलेली अंडी ही आसपासच्या गावात विकतात. आणि काही असेही लोक आम्हाला सापडले की जी अंडी आणून फक्त विकायची, आणि त्यातनं आलेल्या पैशातनं जो ह्या कासवांचा अंडी घालायचा काळ असतो 5 ते 6 महिन्याचा, त्या काळामध्ये स्वतःचं घर चालवायचं, म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये अंडी चोरली जायची. पण जर हे कन्झर्वेशन किंवा संरक्षण संवर्धन सुरू झालं आणि आता कासवाची अंडी चोरायची नाही हे स्थानिकांना सांगितल्यानंतर कुठेतरी त्यांचाही विचार मनात आणायला हवा होता की त्यांचं उत्पन्नाचं साधन थांबणार होतं. मग स्थानिकांनाच माहिती नाही आहे तर शहरात राहणाऱ्या लोकांना ह्याच्याबद्दल किती माहिती असेल, ही एक संकल्पना खरं तर पुढे आली. आणि म्हणून बाहेरच्या लोकांना इथे आल्यानंतर कासवाची पिल्लं पाण्याकडे जाताना दिसतील, ती बघायला मिळतील, पण ते बघितल्यानंतर आसपासचा परिसर फिरावा आणि त्याच्यानंतर राहण्याची व्यवस्था गावातल्यांनी करावी, आणि मग राहण्याचे जेवणाचे पैसे हे स्थानिक लोकांना मिळतील. जी अंडी चोरून विकून पैसा मिळत होता त्याच्याऐवजी पर्यटनाच्या माध्यमातून आता पैसा मिळेल, अशी संकल्पना ती पुढे आली. आणि म्हणून पहिल्या वर्षी संस्थेनी 125 लोकांना फक्त तिथे आमंत्रित केलेलं होतं, पण ती 125 लोक ती होती ज्यांनी संस्थेला या कामामध्ये पूर्वी डोनेशन्स दिलेली होती, मदत केलेली होती, आणि सगळे पर्यावरण प्रेमी होते. त्याच्यामुळे वेळास हे एक असं गाव होतं की आम्ही गंमत म्हणून सांगतो की जगामध्ये एक लास वेगास आहे आणि दुसरं आमचं एक लॉस्ट वेळास आहे. तिथे हरवलेलं गाव होतं. आत्तासुद्धा वेळासमध्ये लँडलाईन फोन नाही, फक्त जिओ सिमला नेटवर्क आहे, बाकी कुठलंही फोनचं सिम कार्ड चालत नाही. आणि एकदा तो टॉवर बंद झाला की आम्ही हरवलेलेच असतो कुठेतरी, त्याच्यामुळे बाकीचे सिम कार्डवाले आल्यानंतर त्यांनी फ्लाईट मोडला तिथे फोन टाकायचा. पण मग हेच आपण 2002-03 विचार कराल तर किती रिमोट गाव असेल. आजही आमच्या गावामध्ये वर्तमानपत्र येत नाही, इतकं रिमोट गाव आहे. मग अशा ठिकाणी लोकं आल्यानंतर तुम्हाला कदाचित अंगणात झोपवलं जाईल, राहायची चांगली व्यवस्था मिळणार नाही, जेवण चांगलं मिळेल, कारण कोकणातल्या माणसाचं ते एक असतं की पोटभर जेवायला घालतो. पण मग अशी राहायची तयारी असेल तर तुम्ही या असं सांगून 125 जी लोकं आणली, आणि त्यांनी पहिल्यांदा जी पिल्लं पाण्यात जाताना पाहिली, आणि त्यांनी सांगितलं की पहिला 2006 जो कासव महोत्सव झाला तो एकाच दिवसाचा केला होता, कारण अनुभव घ्यायचा होता की 125 लोकं आल्यानंतर सगळं मॅनेज गावातल्या लोकांना करता येतंय का, संस्थेला मॅनेज करता येईल का, वनविभाग त्याच्यामध्ये कितपत उतरू शकतंय. कारण नवीन क्षेत्रामध्ये पर्यटन करताना पहिल्यांदी रिस्क काय असते हेही अभ्यास केला जातो, कारण निगेटिव्ह मार्किंग झालं तर तो प्रकल्प तिथेच थांबला. त्याच्यामुळे म्हणतात तसं की सगळ्या गोष्टींचा सरासर विचार करून हे सुरू झालं. पण आलेल्या 125 लोकांनी इतकं तोंड भरून कौतुक केलं की आता आम्ही घरी जाऊन आमच्या मित्रांना नातेवाईकांना सांगू, पण एकाच दिवसाचा महोत्सव होता तो संपला, आता परत आम्हाला बघता येणार नाही. मग 2007 3 दिवसाचा केला, 2008 तो 8 दिवसाचा केला. असं करत करत लोकप्रियतेमुळे तो महोत्सव आज पिल्लू जन्माला आलं, पहिलं घरटं उघडलं, की पिल्लू जन्माला आल्यानंतर आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या घरट्यापासून कासव महोत्सवाची तारीख डिक्लेअर करतो आणि ती शेवटच्या घरट्यापर्यंतची असते. याच्यासाठी एक प्रोसेस असते, ग्रामपंचायतीमार्फत लेखी पत्रव्यवहार वनविभागाला केला जातो, त्यांच्याकडनं ती परवानगी जाते. कारण किनाऱ्यावरती आलेल्या पर्यटकांना कंट्रोल करण्यासाठी स्थानिक माणसं तिथे असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपली किनाऱ्यावर काम करणारी मुलं असतातच, पण त्या व्यतिरिक्त एक मॅनपावर तिथे लागते, ज्याच्यामुळे क्राऊड कंट्रोल केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की जे आम्हाला कायम विचारलं जातं की तुम्ही महोत्सव करता त्याच्यामुळे या कासवांना त्रास होतो, तर मुळात मादी कासव ज्यावेळेला अंडी घालायला येतं त्यावेळेला आपण महोत्सव कधीच करत नाही. आणि म्हणून मगाशी म्हटलं तसं, संध्याकाळपासून सकाळपर्यंत हा बीच नेस्टिंग पिरियडच्या वेळेला बंद केला जातो. पिल्लं ज्या वेळेला बाहेर यायला सुरुवात होते तेव्हा महोत्सवाची सुरुवात होते, आणि तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी वेळा ठरवलेल्या असतात की त्याच वेळेला लोकांनी किनाऱ्यावरती यायचं असतं. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे मादीला प्रजननाच्या काळामध्ये त्रास होत नाही आणि पिल्लं जन्माला आल्यानंतर लोकांना ते बघायला मिळतं. आणि मग कॉन्टेंट क्रिएटर असतील, यूट्यूबर्स असतील, रील्स करणारे असतील, ह्या लोकांनी हळूहळू हळू ह्या गोष्टी वाढवत आज जगामध्ये सगळीकडे वेळास कासव महोत्सव प्रसिद्ध आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो, अनेक देश परदेशातली लोक वेळासच्या महोत्सवाला भेट देऊन गेलेली आहे.
1: येस, दॅट्स ट्रू. म्हणजे वेळास या गावची ही मी सक्सेस स्टोरी म्हणेन की आपल्याकडे जे आहे ते आपल्याला दुसऱ्यांना देता आलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या भारताबद्दल, आपल्या महाराष्ट्राबद्दल बोललं जायचं की आपण संपन्न आहोत, आणि आपण या दृष्टीने संपन्न आहोत, फक्त ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं हे वेळासने करून दाखवलंय, हे वेळासने ओळखलंय, आणि त्यामुळे आज वेळास म्हणून कुठेतरी जे म्हणतात ना की मिसिंग वालं जे होतं ते आता वेल नोन मध्ये आलेलं आहे. सो खरं तर खूप छान प्रकल्प, खूप चांगले उपक्रम तुम्ही राबवताय, आणि आज तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात. अवेअरनेस प्रोग्राम आहे, स्टुडंटसाठीच कार्यक्रम, ज्या कॉलेजमध्ये शिकलात, ज्या बेंचवर बसून शिकलात, आज तिथे तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्यांना गाईड करणार आहात, अवेअरनेस प्रोग्राम करणार आहात. खरं तर ही जी जर्नी आहे सर खूप इन्स्पायरिंग आहे. बरेच नवीन कदाचित हे सगळं ऐकून मला कुठेतरी एक, मी कॉमन गर्ल म्हणून किंवा कॉमन ह्युमन बिंग म्हणून आपल्या बॅक ऑफ द माइंड मनामध्ये विचार येतो की अरे छा हे आपणही करू शकतो, किंवा संवर्धनाचं काम हे फक्त वन विभाग आणि त्यांच्याकडेच असलेल्या तिथल्याच लोकांचं किंवा त्यांच्याच एम्प्लॉईंचं काम नाही आहे. तर मी माझ्या आजूबाजूला काय आहे, मी त्याच्यातून काय घेतोय, किंवा मी या संवर्धनामध्ये माझा काय खारीचा वाटा असू शकतो, हा एक प्रकाश जो आहे तुम्ही नक्कीच निर्माण केलेला आहे आणि तो आता अनेक विद्यार्थ्यांमध्येही होईल. तर पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार आणि तुमच्या या सगळ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली? हा विषय खरं तर संपूर्ण याचा वाटणारा होता. या विषयातून आपण बऱ्याच गोष्टी शिकल्या. कासव हा किती आता हळू चालतो हे कदाचित तुम्हाला उलगडा झालाच असेल, पण येस, कासवांच्या प्रजाती, त्यांचं संवर्धन, त्यांच्यातून होणारे महोत्सव, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेतल्या. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि मी आरजे कोमल सरांसोबत तुमची रजा घेते, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अचर 90 FM युअर ओन रेडिओवरती. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण आज मुंबईतली प्रेक्षणीय स्थळं आणि त्यातील गेटवे ऑफ इंडिया याविषयी माहिती घेणार आहोत. डोळे क्षणभर मिटा, तुमच्या चेहऱ्यावर समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याची झुळूक येत आहे. दूरवर बोटी संतपणे डोलत आहेत. कबुतरांचे थवे आकाशात फेर धरत आहेत. कॅमेऱ्यांचे क्लिक क्लिक असे आवाज ऐकू येत आहेत. देश विदेशातून आलेले पर्यटक आनंदाने फोटो काढत आहेत आणि त्या सगळ्याच्या मध्यभागी अभिमानाने उभी आहे एक भव्य कमान. ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. मुंबईला अनेक नावांनी ओळखले जाते. स्वप्नांची नगरी, मायानगरी, आर्थिक राजधानी. पण या शहराची खरी ओळख जर एका वस्तूमध्ये असेल आणि ती शोधायची असेल तर ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. जगभरातून लाखो पर्यटक मुंबईत येतात, पण त्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या यादीत एक ठिकाण हमखास असतं, गेटवे ऑफ इंडिया. तुम्ही कधी गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली आहे का? जर दिली असेल तर पहिल्यांदा ती कमान पाहिल्यावर तुमच्या मनात काय आलं होतं? आणि जर अजून गेला नसाल तर आज माझ्या शब्दामधूनच आपण तिथे फिरून येऊ. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे नेमके काय? गेटवे म्हणजे प्रवेशद्वार. पण हा फक्त दगडांचा दरवाजा नाही, हे भारताच्या इतिहासाचे प्रवेशद्वार आहे, मुंबईच्या संस्कृतीचे प्रवेशद्वार आहे आणि स्वातंत्र्याच्या आठवणी जपणारे एक अमूल्य असे स्मारक आहे. समुद्र मार्ग जेव्हा पूर्वी लोक मुंबईत येत असत तेव्हा त्यांना सर्वप्रथम दिसायची ही भव्य कमान. 100 वर्षापूर्वी एक मोठे जहाज समुद्रातून मुंबईकडे येत आहे. प्रवासी डेकवर उभे आहेत. हळूहळू त्यांना दूरवर ही कमान दिसते आणि त्यांच्या मनात पहिला विचार आला, वा किती सुंदर शहर आहे. आज विमानाने मुंबईत येतो, पण त्या काळी समुद्र मार्ग येणाऱ्यांसाठी गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचे स्वागतद्वार होते. आजची मुंबई पूर्वी 7 बेटांचा समूह होती. हळूहळू ही बेटं जोडली गेली, व्यापार वाढला, बंदर विकसित झाले आणि मुंबई जगातील महत्वाच्या शहरांपैकी एक बनली. मुंबईने अनेक चढउतार पाहिले, ब्रिटिश राजवट पाहिली, स्वातंत्र्य पाहिले, औद्योगिक क्रांती पाहिली आणि आजही ही नगरी लाखो स्वप्नांना आधार देते. या सगळ्यांचे साक्षीदार म्हणून गेटवे ऑफ इंडिया आजही तितक्याच दिमाखात उभे आहे. दक्षिण मुंबईतील अपोलो बंदर या ठिकाणी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर ही भव्य वास्तू उभी आहे. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला जगप्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेल, समोर गेटवे ऑफ इंडिया. हा नजारा पाहताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. सकाळच्या कोवळ्या उन्हात गेटवेचं सौंदर्य वेगळंच असतं आणि रात्री रोषणाईमध्ये तर जणू एखाद्या चित्रात उभं असल्याचा भास होतो. गेटवे ऑफ इंडिया फक्त पाहायचं

ठिकाण नाही तर ते एक अनुभवायचं ठिकाण सुद्धा आहे. तिथे उभं राहिल्यानंतर समुद्रांच्या लाटा सांगतात इतिहास अजून जिवंत आहे. तिथली प्रत्येक वीट, प्रत्येक दगड, प्रत्येक झुळूक एक कथा सांगते इतिहासाची, स्वातंत्र्याची आणि मुंबईच्या प्रवासाची. काही वास्तू या फक्त दगडांनी बनलेल्या नसतात, त्या आठवणींनी बनलेल्या असतात. गेटवे ऑफ इंडिया ही त्यापैकीच एक. आज लाखो लोक तिथे सेल्फी काढतात, पण त्या दगडांनी 100 वर्षाचा इतिहास आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया म्हणजे केवळ पर्यटन स्थळ नाही, तो भारताच्या अभिमानाचा एक जिवंत साक्षीदार आहे. गेटवे ऑफ इंडिया का बांधण्यात आला? राजा जॉर्ज 5वे आणि राणी मेरी यांची मुंबई भेट, अपोलो बंदरचा इतिहास आणि गेटवेच्या उभारणी मागची रंजक कथा, हे सगळं आपण आता पुढच्या भागात बघतोय. मागच्या भागात आपण गेटवे ऑफ इंडियाचे सौंदर्य आणि त्याचे महत्व जाणून घेतले. पण आता मनात एक प्रश्न येतो की इतकी भव्य कमान नेमकी का बांधण्यात आली? चला आजपासून जवळजवळ 115 वर्ष आपण मागे जाऊया. सन 1911, इतिहासातील एक महत्वाचे वर्ष. तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्यावेळी इंग्लंडचे राजा जॉर्ज 5वे आणि राणी मेरी भारताच्या दौऱ्यावर आले. आजच्या काळात जसं एखादा राष्ट्रप्रमुख भारतात आला तर त्याचं मोठं थाटामाटात स्वागत केले जाते, तसेच त्या काळातही या शाही पाहुण्यांचं स्वागत करण्याची तयारी सुरू झाली. मुंबई हे भारताचे महत्वाचे बंदर होते आणि म्हणूनच त्याचं स्वागतही इथेच करण्यात आलं. राजा जॉर्ज 5वे आणि राणी मेरी मुंबईत आले, पण ज्या गेटवे ऑफ इंडियाच्या स्वागतासाठी ते स्मारक बांधले गेले तेव्हा गेटवे ऑफ इंडिया अस्तित्वातच नव्हते. हो, हे खरे आहे. त्यांच्या भेटीनंतर ठरले की या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ एक भव्य स्मारक उभारायचे. म्हणजे आधी स्वागत झाले आणि नंतर स्वागताची आठवण म्हणून गेटवे बांधले गेले. इतिहासात अशा अनेक रंजक गोष्टी दडलेल्या आहेत. सन 1911 गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी करण्यात आली, पण एवढी मोठी वास्तू उभारणं काही सोपं काम नव्हतं. त्या काळात आजसारखी आधुनिक यंत्रसामग्री नव्हती. मोठमोठे दगड, हजारो कामगार, अभियंते, शिल्पकार या सगळ्यांच्या अथक मेहनतीतून हळूहळू ही कमान आकाराला येऊ लागली. आजकाल एखादी इमारत 2 ते 3 वर्षांमध्ये तयार होते, पण गेटवे ऑफ इंडिया पूर्ण व्हायला 13 वर्षे लागली. 1911 सुरुवात आणि 1924 बांधकाम पूर्ण झाले. तेव्हा त्याचं भव्य उद्घाटन करण्यात आले. कल्पना करा, 13 वर्ष एकच स्वप्न, एकच उद्दिष्ट आणि अखेर समुद्रकिनारी उभे राहिलेले हे अप्रतिम असे स्मारक. आता ज्या ठिकाणी गेटवे ऑफ उभ्या आहे त्या जागेला पूर्वी अपोलो बंदर असे म्हणत. ही मुंबईतील सर्वात गजबजलेली बंदरांपैकी एक होती. मोठी जहाजे इथे यायची, व्यापारी उतरायचे, परदेशी अधिकारी इथे येत असत. म्हणून ह्या जागेला आधीपासूनच ऐतिहासिक असे महत्व होते आणि म्हणूनच गेटवेसाठी हाच परिसर निवडण्यात आला. श्रणभर डोळे मिटा. समुद्रातून एक मोठे जहाज मुंबईच्या दिशेने येते. जहाजावरचे प्रवासी भारतात पहिल्यांदाच येत आहेत आणि त्यांना सर्वात आधी दिसते समुद्राच्या किनारी उभी असलेली ही भव्य कमान. तो क्षण त्यांच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला असेल, म्हणूनच या स्मारकाला नाव दिले गेले गेटवे ऑफ इंडिया, म्हणजेच भारताचे प्रवेशद्वार. त्या काळी भारतात समुद्र मार्गे येणाऱ्या अनेकांसाठी मुंबई म्हणजे भारत आणि गेटवे म्हणजे त्या भारतात प्रवेश करण्याचे स्वागत द्वार. आज आपण विमानाने येतो, रेल्वेने येतो, रस्त्याने येतो, पण त्या काळात समुद्र हा सर्वात मोठा एकच मार्ग होता. कधी कधी एखादी वास्तू का बांधली गेली यापेक्षा तिने नंतर काय पाहिले हे जास्त महत्वाचे असते. गेटवे ऑफ इंडियाने ब्रिटिश राजवट पाहिली, स्वातंत्र्याचा आनंद पाहिला आणि आजचा आधुनिक भारतही पाहिला. म्हणूनच ही कमांड फक्त इतिहास नाही तर काळाचा साक्षीदार देखील आहे.
आपण जाणून घेतलं की गेटवे ऑफ इंडिया का बांधले, त्यामागची खरी कथा काय होती आणि अपोलो बंदराचे महत्त्व काय होते. आता आपण पाहणार आहोत की गेटवे ऑफ इंडियाची वास्तुकला, कोणते दगड वापरले गेले आणि वास्तुविशारद कोण होते. कल्पना करा, तुम्ही अपोलो बंदरावर उभ्या आहात, समोर समुद्र, समुद्राच्या वाऱ्याची हलकी झुळूक आणि तुमच्या समोर 26 मीटर उंचीची भव्य कमान. तुम्ही जितके जवळ जाल तितके तिचं सौंदर्य वाढत जातं. प्रत्येक दगड, प्रत्येक नक्षीकाम, प्रत्येक कमान जणू काही एक इतिहास बोलून जातो. आपण ह्या सगळ्यांची माहिती घेणार आहोत, त्याच्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण गेटवे ऑफ इंडिया याच्याविषयी माहिती घेत होतो. गेटवे ऑफ इंडियाची उंची सुमारे 26 मीटर म्हणजेच जवळपास 85 फूट आहे. आजूबाजूच्या इमारती असूनही ही कमान लगेच नजरेत भरते. दूर समुद्रातून येणाऱ्या जहाजांनाही ते सहज दिसायची. म्हणूनच ती केवळ स्मारक नव्हती तर दिशादर्शकही होती. आज आपण कॉन्क्रीट, स्टील आणि काचांच्या इमारती पाहतो, पण गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आलेला पिवळसर बेसॉल्ट दगड आणि मजबूत कॉन्क्रीटचा वापर करून हे दगड इतके टिकाऊ आहेत की 100 वर्षांहून अधिक काळ समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा, पावसाचा आणि उन्हाचा सामना करूनही गेटवे आजही दिमाखात उभा आहे. या भव्य स्मारकाची रचना प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी केली. त्यांनी मुंबईतील अनेक प्रसिद्ध इमारतींची रचना केली, पण गेटवे ऑफ इंडिया हे त्यांचं सर्वात प्रसिद्ध काम मानले गेले. इंडो म्हणजे भारतीय, सार सैनिक म्हणजे इस्लामी आणि पाश्चात्य शैलीचा प्रभाव, म्हणजेच या एका स्मारकात भारतीय, मुस्लिम आणि युरोपीय वास्तुकलेचा सुंदर संगम दिसतो. म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया फक्त सुंदर नाही तर तो भारताच्या विविधतेचेही प्रतीक आहे. तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल की कमानीच्या कडांवर सुंदर नक्षीकाम आहे, वर छोट्या घुमटांची रचना आहे. दगडावरची कलाकुसर इतकी सुंदर आहे की आजही अनेक वास्तुविशारद विद्यार्थ्यांना हे स्मारक अभ्यासासाठी दाखवले जाते. तुम्ही कधी विचार केलाय का की गेटवे ऑफ इंडिया शहराकडे न पाहता समुद्राकडे का उभा आहे? कारण त्या काळात भारतात येणारा मुख्य मार्ग समुद्र होता. जेव्हा एखादं जहाज मुंबईच्या दिशेने यायचं तेव्हा सर्वप्रथम ही कमान दिसायची. जणू ती म्हणायची की भारतात तुमचे स्वागत आहे. गेटवे ऑफ इंडिया दिवसाच्या प्रत्येक वेळी वेगळाच दिसतो. सकाळच्या वेळी शांत, प्रसन्न आणि धुक्याच्या हलक्या पडद्यात लपलेला असतो. दुपारच्या वेळी सूर्यप्रकाशात त्याचे दगड सोनेरी झळाळी देतात आणि रात्री रोषणाईमध्ये तो जणू एखाद्या राजवाड्यासारखा भासतो. म्हणूनच अनेक छायाचित्रकार तिथे वेगवेगळ्या वेळेला जाऊन फोटो काढतात. जर तुम्हाला गेटवेचा संपूर्ण फोटो घ्यायचा असेल तर थोडे मागे जाऊन उभे राहा. एका फ्रेममध्ये गेटवे, ताजमहल पॅलेस आणि समुद्र हा फोटो आयुष्यभराची आठवण देतो. दगड जिवंत नसतात पण काही दगड इतिहास जपतात. गेटवे ऑफ इंडियाचा प्रत्येक दगड एखाद्या सैनिकाची पावले, एखाद्या पर्यटकांचे हसू, एखाद्या मुलाचा आनंद आणि एखाद्या छायाचित्रकाराचे स्वप्न जपून ठेवतो. आज आपण गेटवे ऑफ इंडियाची रचना, त्याची उंची, वापरलेले दगड, वास्तुशैली आणि त्याचं अप्रतिम असे सौंदर्य जाणून घेतले. आता आपण एक अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद इतिहास हे पाहणार आहोत. भारताच्या स्वातंत्र्याशी गेटवे ऑफ इंडियाचा काय संबंध आहे? शेवटचे ब्रिटिश सैनिक याच गेटवे मधून भारतातून कसे निघून गेले हे आता आपण पुढे पाहणार आहोत. आज आपण मुख्य म्हणजे मुक्त भारतात श्वास घेतो, पण एक काळ असा होता की जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता. सुमारे 200 वर्ष भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. या काळात अनेक भारतीयांनी अन्याय सहन केला. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला सगळ्यांनी संघर्ष केला, पण त्यांनी हार मानली नाही. आपण जे स्वातंत्र्य आज अनुभवतो ते सहज मिळालेले नाही, तर हजारो क्रांतिकारकांनी ते बलिदान दिले आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना भारतात स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपण त्यांना मनापासून वंदन करूया. 15 ऑगस्ट 1947 तो दिवस ज्याची संपूर्ण भारत आतुरतेने वाट पाहत होता. 15 ऑगस्ट 1947
भारत स्वतंत्र झाला. देशभर आनंद उत्सव साजरा झाला. तिरंगा अभिमानाने फडकला. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पण अजून एक ऐतिहासिक क्षण बाकी होता. 28 फेब्रुवारी 1948 इतिहासाचा दिवस. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही महिन्यांनीच 28 फेब्रुवारी 1948 रोजी ब्रिटिश सैन्याची शेवटची तुकडी गेटवे ऑफ इंडियामधून जहाजावर चढली आणि भारत सोडून निघून गेली. क्षणभर कल्पना करा. शेकडो भारतीय किनाऱ्यावर उभे आहेत. समुद्र शांत आहे. ब्रिटिश सैनिक जहाजात चढत आहेत आणि हळूहळू ते जहाज समुद्राच्या दिशेने निघत आहे. त्या क्षणी जणू संपूर्ण भारत म्हणत होता, हा देश आता आमचाच आहे. किती मोठा योगायोग आहे ना. ज्या स्मारकाची उभारणी ब्रिटिश राजाच्या स्वागताच्या स्मरणार्थ झाली, त्या स्मारकाने ब्रिटिशांच्या भारतातून कायमचीच निर्गमनाचीही साक्षीदार होण्याचा मान मिळवला. म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया हा केवळ दगडांची कमान नाही, तर तो इतिहासाचे जिवंत पान आहे. जर ही कमान बोलू शकली असती तर कदाचित ती म्हणाली असती, मी साम्राज्याचा उदय पाहिला, मी साम्राज्याचा अस्त पाहिला, मी लाखो लोकांचे स्वागत केले आणि एका स्वतंत्र भारताचा जन्मही पाहिला. आता आपण गेटवे ऑफ इंडियाविषयी थोडी माहिती अजून घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आपण गेटवे ऑफ इंडिया याविषयी माहिती घेत होतो. कधी तुम्ही गेटवे ऑफ इंडिया समोर उभं राहून विचार केलाय का की या दगडांनी किती इतिहास पाहिला असेल, किती सैनिक, किती प्रवासी, किती अश्रू, किती आनंद, किती स्वप्न आणि किती आठवणी. आज आपण गेटवे ऑफ इंडियाला भेट देतो, फोटो काढतो, फिरतो, पण तिथे गेल्यानंतर एक मिनिट शांत उभं राहा, डोळे मिटा आणि त्या स्वातंत्र्यवीरांना आठवा ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण मुक्त भारतात जगतो आहे. वारसा पाहणं महत्वाचं आहे, पण त्यामागचा इतिहास समजून घेणं त्याहूनही महत्वाचे आहे. आज आपण गेटवे ऑफ इंडियाचा सर्वात अभिमानास्पद अध्याय ऐकला, पण अजून आपला प्रवास संपलेला नाहीये. आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे आता जो भाग चालला आहे त्याच्यामध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या आजूबाजूचा परिसर, ताजमहाल, पॅलेस, हॉटेल, एलिफंटा, लेणीचा, बोटीचा प्रवास आणि पर्यटकांचे अनुभव याविषयीही माहिती घेऊया. आपण पहाटे 6-6:30 सुमारास गेटवे ऑफ इंडियावर गेलात तर तिथे एक वेगळीच मुंबई दिसते तुम्हाला. समुद्र अगदी शांत असतो, थंडगार वारा चेहऱ्यावर येतो, आकाशात सूर्याची पहिली किरण चमकू लागतात, काही लोक योगा करत असतात, काही चालायला आलेले असतात, काही फक्त समुद्राकडे पाहत शांत बसलेले असतात. त्या श्रेणी गेटवे ऑफ इंडिया आपल्याला जणू सांगतो, गर्दी सुरू होण्याआधीचा हा माझा शांत श्वास आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात तुम्ही शेकडो कबुतरं पाहू शकता. लहान मुलं त्यांच्या मागे धावतात, कबुतरं एकदम आकाशात उडतात आणि तो श्रण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरू असते. कितीतरी हिंदी चित्रपटांमध्ये हे दृश्य आपण पाहिलंय. आता एक नजर गेटवेच्या समोर टाकूया. तिथे दिमागात उभं आहे ताजमहाल पॅलेस हॉटेल. हे हॉटेल केवळ आलिशान नाही तर ते भारताच्या आदरातिथ्याचं प्रतीक आहे. एका बाजूला 100 वर्षाहूनही जुनी ऐतिहासिक कमांड आणि दुसऱ्या बाजूला राजेशाही थाटाचं हॉटेल. दोघेही जणू एकमेकांना सलाम करत उभे आहेत. रात्री रोषणाई झाल्यावर हा नजारा पाहताना वाटतं, हीच का ती स्वप्नांची मुंबई. गेटवे ऑफ इंडियाच्या पायथ्याशी अनेक बोटी उभ्या असतात. त्यांच्या इंजिनाचा हलका आवाज, लाटांवर होणारी त्यांची डुलकी आणि प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, हा अनुभव वेगळाच असतो. इथून अनेक प्रश्न समुद्रात छोटी सफर करतात. याच गेटवे ऑफ इंडियावरून बोट पकडून आपण एलिफंटा लेणी पाहायला जाऊ शकतो. बोटीचा प्रवास साधारण 1 तासाचा असतो. प्रवासादरम्यान समुद्राचा अथांग विस्तार, वर उडणारे समुद्री पक्षी आणि मागे हळूहळू दूर जात असलेले गेटवे ऑफ इंडिया, हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचा छोटासा नकाशाच. कुणी पंजाब मधून आले, कुणी गुजरात मधून, कुणी केरळ मधून, कुणी आसाम मधून, तर कुणी परदेशातून. भाषा वेगळ्या, वेशभूषा वेगळी, पण गेटवे समोर सगळे एकच गोष्ट मांडतात, वा किती सुंदर आहे. हीच तर भारताची विविधतेतील एकता आहे. जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर गेटवे ऑफ इंडिया म्हणजे जणू खुला स्टुडिओ आहे. सकाळचा सूर्य, संध्याकाळचा सूर्यास्त, समुद्र, बोटी, कबूतर आणि मध्ये उभे असलेले गेटवे, प्रत्येक क्षण वेगळा, प्रत्येक फोटो वेगळा. सूर्य हळूहळू मावळू लागतो, आकाश केशरी होते, समुद्रावर सोनेरी किरण चमकू लागतात, रोषणाई सुरू होते, लोकांची गर्दी वाढते, हास्यांचे आवाज, मुलांचा आनंद आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी शांतपणे उभा असतो तो आपला गेटवे ऑफ इंडिया. मुंबईत पहिल्यांदा आलेला माणूस गेटवे ऑफ इंडिया पाहतो आणि मुंबई सोडताना पुन्हा एकदा तिथे जातो, कारण पहिल्या भेटीत तो या शहराच्या प्रेमात पडतो आणि शेवटच्या भेटीत त्या आठवणी मनामध्ये साठवून नेतो. गेटवे ऑफ इंडिया फक्त पर्यटकांचे ठिकाण नाही, ते आठवणींचे ठिकाण आहे. इथे कितीतरी लोकांनी पहिल्यांदा समुद्र पाहिला, कितीतरी कुटुंबांनी पहिला एकत्र फोटो काढला, कितीतरी मुलांनी पहिल्यांदा बोटीत बसण्याचा आनंद घेतला आणि कितीतरी लोकांनी मुंबईवर मनापासून प्रेम केले. असे माझे गेटवे ऑफ इंडिया. धन्यवाद.